सारेगामा कारवा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

रेगामा कागा डिजिटल ऑडियो प्लेयर यामते।

सारेगामा काव्य डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आज आहे 16 मे आणि अर्थात वेळ झाली आली आहे सकाळचे 9 वाजलेले आहेत. आणि आपल्या सकाळच्या सेगमेंटमध्ये अर्थात मुंबई लोकल विथ आरजी कोमल या सेगमेंटमध्ये मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. वीकेंडला मस्त सुरुवात झालेली आहे, सॅटर्डे जवळ आला, म्हणजे सॅटर्डे आलेला आहे आणि संडेची तुम्ही वाट पाहताय. तर बऱ्याच जणांना अर्थात आमचे कॉर्पोरेटवाले लोक त्यांना सॅटर्डे संडे सुट्टी आहे, ते छान मस्तपैकी विकेंडच्या मूडमध्ये असतील. काही जण अजून अंतरुणात लोळत असतील, पण डोंट वरी, तुमची ही सकाळ पुन्हा एकदा फ्रेश करायला मी आरजे कोमल सज्ज झालेली आहे. आणि वळूयात आपल्या आजच्या सेगमेंटकडे. आज आहे 16 मे आणि आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या याकडे आपण एक नजर टाकणार आहोत. तर आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या याचा एक आपण अंदाज घेऊयात. आणि आज आहे इंटरनॅशनल डे ऑफ लिव्हिंग टुगेदर इन अ पीस, म्हणजे शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस आहे, राष्ट्रीय डेंग्यू दिवस आहे. तर या आजच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचे स्पेशल दिवस आहेत. त्याचबरोबर आज 1665 साली पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरारबाजी यांचा मृत्यू झाला. आजच्याच दिवशी 1866 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये 5 सेंट आणि निकेल नाणे सुरू झाले. 1899 मध्ये क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी देण्यात आली. 1929 मध्ये हॉलिवूडच्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सचे मोशन पिक्चर्समधील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठी पहिला समारंभ आयोजित करण्यात आला होता. हे पुरस्कार पुढे ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखले जाऊ लागले. 1969 मध्ये सोव्हिएत रशियाचे वेनेरा 5 हे मानवविरहित अंतराळयान शुक्रग्रहाच्या वातावरणात प्रवेश मिळवणारे पहिले अंतराळयान ठरले. 1975 मध्ये सिक्कीमचे भारतात विलीन झाले. 1975 मध्ये जपानची जुनको ताबई माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला ठरली. 1993 मध्ये बचेंद्री पालच्या नेतृत्वाखाली पहिल्या महिला भारतीय मोहिमेने 7 मुलींसह 18 गृहरोहकांना एव्हरेस्ट सर करण्याचा मान मिळवून दिला आणि नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. 1996 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताचे 10वे पंतप्रधान म्हणून पद स्वीकारले, मात्र आवश्यक पाठबळ न मिळाल्याने त्यांचे सरकार केवळ 13 दिवसच टिकले. 2000 साली बॅडमिंटनला अधिक लोकप्रिय बनवण्यासाठी आणि खेळाचे प्रसारण सुलभ करण्यासाठी कंकलापूर येथे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या बैठकीत हा खेळ 15 गुणांऐवजी 7 गुणांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र हा नियम 2006 मध्ये बदलण्यात आला. 2005 मध्ये कुवेतमध्ये महिलांना प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला. 2007 मध्ये निकोलस साकोरजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. 2010 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या 2020 विश्वचषकाच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचे 147 धावांचे लक्ष 3 गडी गमावून पूर्ण केले आणि तो प्रथमच विश्वविजेता ठरला. तर या होत्या आजच्या घडामोडी. त्याचबरोबर आजच्याच दिवशी आद्य गणिती आणि आधुनिक भास्कराचार्य केरुणाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म 1825 मध्ये झाला. मायक्रोफोनचे सहसंशोधक डेव्हिड एडवर्ड ह्युजेस यांचा जन्म आजच्याच दिवशी 1831 मध्ये झाला. अमेरिकन अभिनेते हॅरी फोंडा यांचा जन्म आजच्याच दिवशी 1905 मध्ये झाला. गायिका माणिक वर्मा यांचा जन्म आजच्याच दिवशी 1926 मध्ये झाला. भारतीय राजकारणी व परराष्ट्र मंत्री के नटवर सिंग यांचा जन्म आजच्याच दिवशी 1931 मध्ये झाला. अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू गॅब्रिएला सॅबॅतिनी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1970 मध्ये झाला. भारतीय बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल यांचाही जन्म आजच्याच दिवशी झाला, अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल यांचा जन्मदिवस आहे. त्याचबरोबर फ्रेंच गणित तज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ जोसेफ फेरियर यांचं निधन आजच्याच दिवशी 1830 मध्ये झालं. कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षण मंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचं निधन आजच्याच दिवशी 1950 मध्ये झालं. माली देशाचे पहिले अध्यक्ष मादिवो केएटा यांचं निधन आजच्याच दिवशी 1977 मध्ये झालं. द मपेट्सचे जनक जिम हेन्सन यांचं निधन आजच्याच दिवशी 1990 मध्ये झालं. साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचं निधन आजच्याच दिवशी 1994 मध्ये झालं. चित्रपट निर्माते दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचं निधन आजच्याच दिवशी 1994 मध्ये झालं. ओपन वन वायनरीचे संस्थापक रॉबर्ट मोंडवी यांचं निधन आजच्याच दिवशी 2008 मध्ये झालं. टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांचं निधन अर्थात रुसी मोदी यांचं निधन आजच्याच दिवशी 2014 मध्ये झालं. ते श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस आहे. आरोग्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्ष किरण मशीनपासून ते मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या मायक्रोस्कोप आणि टेलिव्हिजन स्क्रीनपर्यंत प्रकाशावर आधारित तंत्रज्ञानाने सर्व प्रकारची प्रगती जी आहे ती जगासमोर आणली आहे. यामध्ये दुर्बीण, कॅमेरे आणि बरंच काही यांसारख्या प्रकाश आधारित साधनांद्वारे प्राप्त झालेल्या वैज्ञानिक प्रगतीचा समावेश आहे. जगातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात प्रकाशाचा वापर करण्यात आलाय.
आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन हा या अभ्यासाविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि अभ्यासावर आधुनिक जगासमोर आणलेल्या बदललेल्या परिणामांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आज शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. दरवर्षी 16 मे रोजी जग शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे तो साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आपले मतभेद स्वीकारून ऐक्य आणि सुसंवादाने एकत्र येण्याचा आहे. हा एक दिवस आहे जिथे आपण इतरांचे ऐकणे, ओळखणे आणि प्रशंसा करणे यावर लक्ष केंद्रित करतो. शांतता, एकता आणि समजूतदारपणाने भरलेले हे शाश्वत जग तयार करणं हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. तर आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेतला आणि आज कोणता विशेष दिवस आहे याचा आढावा आपण घेतला. तुर्तास आता वेळ झालेली आहे एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. तुमचा वीकेंड कसा सुरू आहे नक्की आम्हाला कळवा आणि तुमच्यासर काही फरमाईशी असतील तर त्याही तुम्ही आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि नुकताच जो चित्रपट प्रसिद्ध झाला अर्थात रितेश देशमुख आणि जिनेलिया ज्यामध्ये आपल्याला एकत्र दिसलेले आहेत आणि ज्या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे राजा शिवाजी अर्थात आणि याच चित्रपटामध्ये जिनेलिया देशमुख यांना जे काही दाखवण्यात आलेलं आहे ओ माय गॉड खूप सुंदर. आणि त्यांच्याचवर अर्थात या दोघांवरती चित्रपट करण्यात आलेलं हे जे गाणं आहे रितेश आणि जिनेलियावरचं फुल पारिजात याच गाण्याचा आपण आस्वाद आता घेणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते, व पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. तर अर्थात आपल्या सेगमेंटमध्ये पुढे वळूयात तर पुन्हा एकदा. आणि तुमचा जर वीकेंड लेझी चालला असेल तर अर्थात सध्या इतकी गर्मी आहे, इतकं ऊन आहे, इतका उकाडा वाढलाय की या उकाडामध्ये कुठे बाहेर ट्रॅव्हल करायलाही बरं वाटत नाहीये. त्यापेक्षा एसी लावा आणि घरात छान झोपून जा असं सध्या सगळ्यांचा वीकेंड सुरू आहे. तुमचाही वीकेंड असा सुरू आहे का? बरं, तुम्ही नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. बरं, आता पुढे बोलूयात आणि आपला पुढचा सेगमेंट फिटनेस मंत्र. आजच्या फिटनेस मंत्रामध्ये आरजे कोमल तुम्हाला हे सांगणार आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो, लग्नानंतर मुली जाड का होतात, लग्नानंतर वजन वाढण्याची 8 कारणं आहेत, ती आपण समजून घ्यायची आहेत. म्हणजे बऱ्याच जणांच्या काही या वाक्याला घेऊन किंवा हे जे सत्य आहे त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळ्या गोष्टी आहेत, तर त्यामागे अजून काही वेगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत, त्याचं कारण काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर लग्नानंतर महिलांचे वजन वाढण्यामागे केवळ आहारच नाही तर अनेक शारीरिक आणि भावनिक बदल सुद्धा आहेत ते कारणीभूत ठरतात. लग्नानंतर महिलांच्या आयुष्यामध्ये मोठे भावनिक बदल होतात. असुरक्षिततेची भावना आणि काही वेळा नवीन वातावरणाचा ताण यामुळे हॉर्मोन्समध्ये चढउतार होतात जे वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यानंतर नवीन नात्यात सुरुवातीला बाहेर जाणं, पार्ट्या, हॉटेल्समध्ये खाणं आणि गोडधोड्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं, ज्यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त कॅलरीज ज्या आहेत त्या जमा होतात. नवीन घरात जुळवून घेताना महिलांच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा बदलतात. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीराची चयापचय क्रिया जी आहे ती मंदावते. लग्नाआधी स्वतःच्या फिटनेसकडे किंवा व्यायामाकडे जितके लक्ष दिले जाते ते लग्नानंतरच्या घरगुती जबाबदाऱ्यांमुळे दिलं जात नाही. सामान्यतः ज्या वयात लग्न होते त्या वयात निसर्गात महिलांच्या मेटाबॉलिझम जो आहे, मेटाबॉलिक रेट जो आहे तो कमी होतो, त्यामुळे चरबी जी आहे ती लवकर वाढते. अनेकदा लग्नानंतर लवकरच गर्भधारणेमुळे महिलांच्या वजनात नैसर्गिकरित्या मोठी वाढ होते जी नंतर कमी करणं फार कठीण बनतं. कौटुंबिक मानसिकतेमुळे अनेक महिला घरातील अन्न वाया जाऊ नये म्हणून स्वतःची भूक नसतानाही उरलेलं अन्न खातात, ज्यामुळे वजन वाढतं. लग्नानंतर आयुष्यात एक प्रकारची स्थिरता आणि मानसिक सुरक्षितता येते, त्यामुळे फिटनेसची काळजी जी आहे ती थोडी कमी होते, ज्याला वैद्यकीय भाषेत हॅपी वेट असं म्हणतात. तर ज्या न्यूली वेड्स ब्राइड्स आहेत आणि ज्यांचं नवीन नवीन लग्न झालंय त्यांच्या बाबतीत असं काही झालंय का? झालं असेल तर मग बघा, विचार करा की तुमचं वजन नक्की कशामुळे काढताय, वाढलेलं आहे नक्की बाहेर गोड खाण्यामुळे वाढतंय, तुमच्या हार्मोनल चेंजेसमुळे वाढतंय की अजून काही आहे. बरं, अशाच काही हेल्दी टिप्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे अजून पुढच्या काही का सेगमेंटमध्ये. पण तुर्तास वेळ झालेली आहे एक खूप सुंदर गाणं ऐकण्याची आणि कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय, नमस्कार श्रोते. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आज एक मगाशीच आपण आजच्या दिनविशेषमध्ये पाहिलं की आज बॉलिवूडमधला एक लोकप्रिय अभिनेता अर्थात विकी कौशल याचा आज वाढदिवस आहे. तर विकी कौशल यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात. विकी कौशल हा बॉलिवूडमधला एक लोकप्रिय आणि बहुमुखी अभिनेता आहे. मुंबईतील मालाडच्या चाळीत जन्मलेल्या विकीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. विकी कौशलचा जन्म 16 मे 1988 रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील श्याम कौशल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अॅक्शन डिरेक्टर आहेत. विकी कौशलचं शिक्षण आणि करिअरची सुरुवात कशी झाली? तर विकीने राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्याला सुरुवातीला कॉर्पोरेटमध्ये नोकरी मिळण्याची संधी होती, पण अभिनयाच्या आवडीमुळे त्याने नोकरी सोडून अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. त्याने गँग्स ऑफ वासेपूरमध्ये सुद्धा काम केलं आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अभिनयाची कारकीर्द याविषयी जर जाणून घ्यायचं म्हटलं तर 2015 आलेल्या मसांड चित्रपटातून विकीला एक अभिनेता म्हणून मोठी ओळख मिळाली. त्यानंतर त्याने राजी, संजू आणि उरी द सर्जिकल स्ट्राईक यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. छावा या चित्रपटातील त्याच्या ऐतिहासिक भूमिकेचं खूप कौतुक झालं. विकीचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झाल्यामुळे तो अतिशय उत्तम मराठी बोलू शकतो. अनेकदा मुलाखतींमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तो मराठीचा आदर करताना दिसतो. त्याने एका कार्यक्रमात कुसुमाग्रजांची कना ही प्रसिद्ध कविताही सादर केली होती, ज्याचे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं. आणि अर्थात त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल जर सांगायचं झालं तर ऍज वी ऑल नो की विकी कौशलने 9 डिसेंबर 2021 रोजी बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ सोबत विवाह केला आणि हे बॉलिवूडमधलं सगळ्यात लोकप्रिय जोडप्यांपैकी मानलं जाणारं एक जोडपं आहे. तर आज विकी कौशलचा वाढदिवस आहे आणि अर्थात आपण आतापूर्वी जी काही एका मिनिटांपूर्वी जी काही गाणी ऐकली त्यालाच अनुसरून असणारं छावा हा जो चित्रपट आला त्यामध्ये बरीचशीच गाणी अशी होती जी खूप आवडली आणि त्यातलंच एक गाणं जे माझं फेवरेट आहे. तुम्हालाही ते गाणं आवडतं का? आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि जर काही तुमच्या फरमायशी असेल तर त्याही तुम्ही आम्हाला करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब सगळीकडे आचार्य 90 FM फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट्स मिळतील. बरं, आता अर्थात मी ज्या गाण्याविषयी बोलत होते ते गाणं छावा चित्रपटामधलं, ज्यामध्ये विकी आणि रश्मिका यांची जोडी जी आहे ती अतिशय सुंदर दिसलेली आहे आणि अर्थात ते गाणं आहे जाणे तू. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. बरं, आता उन्हाळा सुरू आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे प्रचंड गर्मी आहे आणि या वेळेला आपण एक चूक करतो. तर उन्हाळ्यामध्ये नक्की चेहरा जो आहे तो कसा धुवावा, किती वेळा धुतला पाहिजे, तर याविषयी पण काय होतं, आपल्याकडून एक चूक होते आणि आपला चेहरा जो आहे तो विद्रूप होतो. तर काय काळजी घ्यायची उन्हाळ्यामध्ये आपल्या चेहऱ्याची, तर याविषयी जाणून घेऊयात. जास्त वेळा चेहरा धुतल्यानं सुद्धा त्वचेचं जे आहे ते नुकसान होऊ शकतो. आता अशातच चेहरा दिवसातून किती वेळा धुवावा, धुऊन आहे हे माहीत असलं पाहिजे आणि तेच आपण जाणून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये दिवसभर घामाच्या धारा लागणं आलंच, इतकंच नाही तर दिवसांमध्ये त्वचेवर अधिक तेलही येतं, यामुळे बरेच लोक अनेकदा चेहरा धुतात. घाम, धूळ, माती, तेल दूर करण्यासाठी चेहरा धुणं गरजेचं आहेच, पण जास्त वेळा चेहरा धुतल्यानं त्वचेचं नुकसान देखील होऊ शकतं. अशातच चेहरा दिवसातून किती वेळा धुवावा आणि किती नये धुवू नये हे माहिती असलं पाहिजे. तर स्किन एक्सपर्ट सांगतात की पुन्हा पुन्हा चेहरा धुवत असाल तर त्वचेतील नॅचरल ऑइल जे आहे ते कमी होऊ लागतं, ज्यामुळे स्किनची पीएच लेवल बिघडते. म्हणजेच जर आपण दिवसातून 2 किंवा 3 पेक्षा जास्त वेळा जर चेहरा धुवत असाल तर त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. एक्सपर्टनुसार जास्त फेसवॉशमुळे स्किन जी आहे ती ड्राय होऊ लागते, चेहरा कोरडा, ताणलेला आणि संवेदनशील जाणवू लागतो. अनेकदा तर त्वचा कमी झालेला ओलावा पुन्हा मिळवण्यासाठी अधिक जास्त तेल बनवू लागते, अर्थात यामुळे त्वचा अधिक तेलकट दिसू लागते आणि पिंपल्सही येऊ लागतात. उन्हाळ्यात फार जास्त चेहरा धुतल्याने त्वचेचं आरोग्य बिघडतं. याचा अर्थ असा आहे की त्वचा बाहेरची धूळ, प्रदूषण आणि बॅक्टेरियांपासून स्वतःचा बचाव करू शकत नाही, ज्यामुळे जळजळ, लाल चट्टे, खाज आणि पुरळ अशा समस्या होतात. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांना या गोष्टीचा त्रास अधिक होऊ शकतो. तर एक्सपर्ट असा सल्ला देतात की दिवसातून 2 किंवा 3 वेळा चेहरा धुणं पुरेसं आहे. एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपण्याच्या काही तास आधी चेहरा जो आहे तो धुवावा. तो जो चेहरा आहे तो काही तास आधी चेहरा जो आहे तो धुतला तरी चालणार आहे. तर जर जास्त घाम येत असेल किंवा बाहेर धूळ मातीत राहावं लागत असेल तर चेहरा जो आहे हा साध्या पाण्यानं धुतलं चांगलं आहे. प्रत्येक वेळी फेसवॉश वापरणं योग्य नाही. तर आता काय काळजी घ्यायची चेहऱ्याची? फेसवॉशनं चेहरा धुणं चांगलं असलं तरी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार त्याची निवड करावी. माइल्ड फेसवॉश चांगलं, फार जास्त केमिकल्स असलेलं आणि हार्ड फेसवॉशने त्वचा आणखी जास्त ड्राय होण्याची धोका असतो. तसंच या दिवसातून घरातून बाहेर पडताना चेहरा जो आहे हा रुमाल किंवा स्कार्फने जो आहे तोच झाकून ठेवायचा आहे. तर अशा काही हेल्दी टिप्स आहेत. जसं आपण आता पाहिलं की उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांचं असतं की खूप घाम येतोय, खूप गरम होतंय, मग चेहरा धुवायचा आणि सतत, काही लोक तर दिवसातून कंटिन्यूस, म्हणजे जरा घाम आला जरा गरम झालं की तो सतत चेहरा धुवत असतात. पण खरं तर यामुळे आपली स्किन जी आहे ती अजून जास्त ड्राय होऊ शकते, त्यामुळे सतत चेहरा धुणं जे आहे ते फार आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा तितकं ते हेल्दी नाहीये, तितकं चांगलं नाहीये. तर या झाल्या काही गोष्टी. आता अजून एक आहे, अजून एक महत्वाची हल्ली टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. तर बऱ्याच वेळेला असं होतं, ऐन तारुण्यामध्ये मुला मुलींच्या पाठीला बाग किंवा खांदे जे आहेत ते झुकलेले दिसतात. तर त्यासाठी 1 मिनिटांचा सोपा व्यायाम आहे आणि जेणेकरून आपल्या पाठीचा कणा ताठ होईल. तर कमी वयातच बॉडी पोश्चर बिघडून पाठीला बाग आला असेल तर काय करायचंय? तर त्यासाठी अल्ली ऐन तिशीतच कित्येकांचं बॉडी पोश्चर जे आहे ते बिघडलेलं आपण पाहतो. एवढंच नाही तर बऱ्याचदा दप्तरांच्या ओझ्यांमुळे शाळकरी मुलं सुद्धा खांदे झुकवून आणि पाठ वाकवून चालतात. शिवाय बसण्याची, चालण्याची, उभं राहण्याची चुकीची पद्धत याचाही परिणाम बॉडी पोश्चरवर होतोच. लॅपटॉपवर काम करताना कित्येक जण तासन तास चुकीच्या पद्धतीने बसतात, त्याचाही परिणाम होतो आणि कमी वयातच पाठ वाकलेली दिसू लागते. बॉडी पोश्चर बिघडल्यामुळे समोरच्यावर आपली नकारात्मक छाप तर पडतेच, पण त्यातून पाठ, कंबर आणि दुखण्याच्या वेगवेगळ्या तक्रारीही डोकं वर काढू लागतात. म्हणूनच बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी पुढे सांगितलेले काही व्यायाम जे आहेत ते तुम्ही नियमितपणे करायला हवेत. हे व्यायाम अतिशय सोपे असून यासाठी खूप वेळ काढण्याची गरज नाही. अगदी 1-1 मिनिटांचे हे व्यायाम असून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे करू शकता. पहिला व्यायाम म्हणजे ताठ उभे राहा किंवा बसा, यानंतर दोन्ही हात वर करा, उजवा हात डोक्यावरून घेत उजवा तळहात डाव्या कानाला लावा, तसंच डाव्या हाताने करायचंय, डाव्या तळहाताने उजवा कान झाका. या अवस्थेत 1 मिनिट तुम्हाला थांबायचंय. ताट उभे राहायचंय, दोन्ही हात मागे घ्यायचे, तळहात जे आहे ते एकमेकांमध्ये गुंफायचे, यानंतर हात वरच्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करा, मान वर करून छताकडे पहा. या अवस्थेत 1 मिनिट थांबायचंय, याने खांदे सरळ होण्यास मदत होते.
आता दोन्ही हात जे आहेत ते मागच्या बाजूने पाठीवर घ्यायचे, तळ हात जे आहेत ते एकमेकांना जोडायचे. हा व्यायाम रोज एक मिनिटासाठी जरी केला तरी पाठीचा कणा जो आहे हा बराच ताठ होईल. एक थोडस जाडसर पुस्तक घ्यायचंय ते डोक्यावर ठेवायचंय आणि अशा पद्धतीने घरातल्या घरात एक मिनिट चालायचंय. हळूहळू वेळ जी आहे ती वाढवत न्यायची, जेणेकरून मान जी आहे आपली ती सरळ होईल. तर या काही हेल्दी टिप्स होत्या. याच नोटवरती आता वेळ झालेली आहे एक पुढचं सुंदर गाणं ऐकण्याची. श्रोते, आपण आचार्य 90 FM वरती खूप सुंदर छान मनमुराद गाणी जी आहे ती ऐकत असतो, कार्यक्रम ऐकत असतो. आणि आपण आज सकाळच्या सेगमेंटमध्ये जी काही गाणी ऐकतोय त्यालाच अनुसरून मला एक पुढचं गाणं तुम्हाला ऐकवण्याची इच्छा झालेली आहे. अर्थात हा चित्रपट तितकासा गाजला नाही, पण यामधली जी गाणी होती ती मात्र आपल्या सगळ्यांनी आपण ऐकलेली आहेत. आणि ऑलमोस्ट आपण सोशल मीडियावरती हे गाणं जे आहे ते बऱ्याच वेळेला आपल्या फोटोच्या मागे लावलेलं आहे. तर अर्थात श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गाणं वाट पाहे शंभूराया. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM मुंबई लोकल विथ आरजे कोमल आणि आपला पुढचा सेगमेंट अर्थात श्रोत्यांच्या कविता. आणि आज आपल्याला अश्विनी खोपडे यांनी एक खूप सुंदर कविता पाठवलेली आहे आणि कवितेचं शीर्षक आहे पाऊल पुढे टाकू की मागे. नवीन वळणावर आयुष्य उभे कळत नाही पाऊल पुढे टाकू की मागे. नवीन वळणावर आयुष्य उभे कळत नाही पाऊल पुढे टाकू की मागे. पुढची वाट अस्पष्ट सारी ढगापलीकडची दुनियाच नारी. पुढची वाट अस्पष्ट सारी ढगापलीकडची दुनियाच नारी. मागे मात्र सुख आहे जुन्या नात्यांची ऊब आहे. मागे मात्र सुख आहे जुन्या नात्यांची ऊब आहे. अशा वळणावर मन थबकले अशा वळणावर मन थबकले. कळत नाही पाऊल पुढे टाकू की मागे. कळत नाही पाऊल पुढे टाकू की मागे. खूप सुंदर कविता लिहिली आहे. मिक्स इमोशन यामध्ये आपल्याला दिसत आहेत की त्यांनी काय विचार करून ही कविता लिहिली असेल. तर श्रोते हो, तुमच्या जर काही अशा कविता असतील, आर्टिकल्स असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या या कविता किंवा आपलं जे काही लिखाण आहे ते इतरांपर्यंत पोहोचावं, तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि याच नोटवरती पुन्हा एकदा एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेऊयात. आणि आता मी माझ्या आवडीचं गाणं, अर्थात ते तुमच्याही आवडीचं असेलच, कारण ते गाणं मध्यंतरी आलं आणि बऱ्याच वेळ प्रेक्षकांच्या मनावरती त्याने राज्य केलं असं हे खूप सुंदर आणि माझ्या आवडीचं गाणं आहे. ते मी तुमच्या सगळ्यांना ऐकवणार आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आता आपण पुढे वळणार आहोत आणि आजचा शेवटचा सेगमेंट अर्थात मुंबई लोकल विथ आरजे कोमल मधला आपला हा शेवटचा सेगमेंट, ज्यामध्ये आज आपण आपले आजचे शेवटचा जो सेगमेंट आहे बोधकथा, यामध्ये खूप मी छान गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं तात्पर्य काय घ्यायचं हेही तुम्हाला सांगणार आहे. अर्थात कथेचं नाव आहे विद्येची किंमत. एकदा रामकृष्ण परमहंस गंगा स्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तिथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली आणि ते तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले, तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का? 12 वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली. शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले. ते म्हणाले, त्यांना सांग तुझा हा चमत्कार 2 आणे किमतीचा आहे. शिष्याने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला, म्हणाला, पुन्हा असे म्हणालात तर तुमचे भस्म करून टाकेन. रामकृष्णाने पुन्हा तसंच म्हटलं. तेव्हा प्रत्यक्ष त्यांना सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला. रामकृष्ण म्हणाले, नावाडी सुद्धा 2 आण्यात पहिले तिऱ्याला नेतो. त्यांचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही, त्यामुळे तिची किंमत जी आहे ती 0 आहे. म्हणजे किती छान गोष्ट आहे, अगदी शॉर्ट आणि स्वीट. आणि या गोष्टीमधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळत आहे. तर अर्थात माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून देता आला पाहिजे. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल आता इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आणि यानंतरच्या सेगमेंटमध्ये आरजे तेजस्विणी यांना ऐकायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अर्थात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब सगळीकडे आचार्य 90 FM ला फॉलो करा. त्याचबरोबर जर काही तुमच्या प्रतिक्रिया असतील किंवा जर काही तुमच्या फरमाईश असतील आणि जर तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. पुन्हा एकदा सांगते, 9167993399. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल आपल्या सकाळच्या सेगमेंटमध्ये इथेच तुमची रजा घेते. छान विकेंड सुरू आहे, छान विकेंड एन्जॉय करा आणि भेटूयात लवकरच पुढच्या सेगमेंटमध्ये. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि जाता जाता हे बहारदार गाणं तुमच्या सगळ्यांसाठी.
1: ठीक आहे,

नमस्कार प्रेक्षको, सुप्रभात. मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करता आचार्य 90 FM वर. आज आपण जाणून घेणार आहोत आज कोणाचे वाढदिवस आहे, जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी. तर आज 16 मे आज ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 16 मे 1926 रोजी झाला होता. अमृताहुनी गोडस्वर यांचा देवा, क्षणभर उघड नयन देवा, तुझानी माझा एकपणा, निघाले आज तिकडच्या घरी, झुलवू नको हिंदोळा, अशा अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. माणिक वर्मा यांचा जन्म पुण्याचा. सेवा सदन शाळेत त्यांचं शिक्षण झालं. लहानपणी त्यांनी गाणं भरपूर ऐकलं. शास्त्रीय संगीत, भावगीत, भजन नेहमीच कानावर पडत. त्यांच्या आईनंच त्यांचं गाणं जागवलं आणि मग त्यांच्या अवघ्या आयुष्याचं सुंदर गाणं झालं. सुरुवातीच्या काळात गाणं सादर करताना इतरांचं अनुकरण केलं जाई, पण माणिक वर्मा यांच्या आई हिराबाई दादरकर यांनी त्यांचं गाणं खऱ्या अर्थाने विकसित केलं आणि नंतर त्या किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे हिंदुस्थानी संगीत शिकल्या. त्यातून मग गणेशोत्सवातून संगम संगीताचे कार्यक्रम होऊ लागले. पदवी प्राप्त केल्यानंतर शास्त्रीय संगीताचं रितसर शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला जगन्नाथबुवा पुरोहित, नंतर इनायत खासाहेब, भारत गायन समाजचे अप्पासाहेब भोपे यासारख्या दिग्गजांकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर सुरेशबाबू माने यांनी माणिकताईंचा किराणा घराण्याशी परिचय करून दिला. दरम्यान पुण्यासारख्या चोखंदा रसिकांसमोर शास्त्रीय संगीत सादर करण्याची त्यांना संधी मिळाली. पुढे तर सुरतलाही त्यांनी आपली कला पेश केली. यानंतर मात्र सार्वजनिक कार्यक्रम, मैफिली यांची मालिका सुरू झाली. लांब लांबचे दौरे आखले जाऊ लागले आणि माणिक वर्मा हे नाव संगीत विश्वात गाजू लागलं. गाण्यांच्या मैफिलींसाठी हिराबाई बडोदेकर तर चित्रपट संगीतासाठी सुधीर फडके त्यांचे आदर्श होते. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता, त्याचबरोबर इतर घराण्यांची गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपट गीतांना स्वरसाज चढवला. गदिमांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांचे संगीत लाभलेल्या गीता रामायणाचे साप्ताहिक प्रक्षेपण पुणे आकाशवाणीवर सुरू झाले तेव्हा त्यात माणिक वर्मानी अनेक गीतं गायली. ती लोकप्रियही झाली. मराठी भाषेतील अनेक गाजलेली भावगीतं, नाट्यगीतं आणि चित्रपट गीतं त्यांनी गायली आहेत. चेहऱ्यावर मंदस्मित असे आकर्षक आणि घरंदाज व्यक्तिमत्व लाभलेल्या माणिक वर्मानी अनेक ठिकाणी चालींची गाणी इतक्या सहजतेने गायली की घराघरातील बायका गाऊ लागल्या. घननिळा लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा, हेळाचा प्रास असलेले तसंच नागमोडी वळणाचे गाणे गदिमांनी रचले आणि फडकेने स्वरबद्ध केले ते तितक्याच लढीवाळ आवाजात माणिक वर्मानी गायले सुद्धा. 1958 सालापासून मे महिन्यात 3 दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचा औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. माणिक वर्मा यांचे गीती रंगला खेळ हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या स्वरा इतकेच आनंद देते. माणिक वर्मा यांचं 10 नोव्हेंबर 1996 रोजी दुःखद निधन झालं. आपल्या आचार्य 90 FM तर्फे माणिक वर्मा यांना आदरांजली वाहूया. पुन्हा एक छानसं गाणं ऐकूया आणि जोडलेले राहूया आरजे तेजस्विनी सोबत फक्त आपल्या आचार्य 90 FM वर.

0: तर प्रेक्षक आता जाणून घेऊया आज कथालेखिका मंदाकिनी गोगटे यांचा जन्मदिवस आहे त्यांच्याविषयी. त्यांचा जन्म 16 मे 1936 रोजी मुंबई इथे झाला होता. एक लोकप्रिय लेखिका म्हणून मंदाकिनी गोगटे यांची ओळख होती. त्यांनी एनएसटीटी विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. मंदाकिनी गोगटे या प्रामुख्याने कथालेखिका आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. मंदाकिनी गोगटे यांची 35 पुस्तकं प्रकाशित झाली होती. सवत माझी लाडकी, प्रेमाच्या होड्या या लघुकथा, गार्गी ही कादंबरी, तर त्या फुलांच्या सुंदर प्रदेशात हे प्रवास वर्णन इत्यादी त्यांचं साहित्य कमालीचं लोकप्रिय झालं आहे. त्यांनी लिहिलेल्या सवत माझी लाडकी या कथेवरून याच नावाचा मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. साहित्य लेखनासाठी त्यांना राज्य सरकारतर्फे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. कथासंग्रह, कादंबऱ्या, प्रवास वर्णन, निबंधमाला, विज्ञान कथा, बालसाहित्य असे बहुआयामी लेखन करून त्या मराठी लेखिका म्हणून प्रसिद्ध झाल्या. अनेक नियतकालिकांतून दिवाळी अंकात त्यांनी सातत्याने लिहिलं. त्यांच्या लघुकथा प्रथम सत्यकथा मासिकातून प्रसिद्ध झाल्या. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेच्या त्या अध्यक्षा होत्या. बागेश्वर या दिवाळी अंकाचे संपादनही त्यांनी केलं होतं. लहान मुलांसाठीही त्यांनी काही लेखन केलं. त्यात सर्पाची अजब दुनिया या पुस्तकाचा समावेश आहे. माझं नकटनाक, प्रेमाच्या होड्या, दीपाली, भैरवी या कातर उत्तर रात्री, चिमाजी अप्पाची मिशी, मोठी वेगळी पाऊलवाट आदी त्यांचे कथासंग्रह आणि कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या गागी या कादंबरीला ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी यांनी प्रस्तावना लिहिली होती. मंदाकिनी गोगटे यांचं 15 जानेवारी 2010 रोजी दुःखद निधन झालं. प्रेक्षक, पुन्हा एक छानसं गाणं ऐकूया आणि रुजू होऊया आरजे तेजस्विनी सोबत फक्त आपल्या आचार्य 90 FM वर.
1: राजश्री से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए.

काळे याचा वाढदिवस आहे त्याच्याविषयी. त्याचा जन्म 16 मे 1983 रोजी पुण्यात झाला होता. आसाद काळे हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक नाटकं, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून आसादने सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले. आसाद काळे नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसतो. आसाद अभिनयाबरोबरच त्याच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखला जातो. आसाद काळेचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. आसाद गेली अनेक वर्ष छोट्या पडद्यावर काम करत आहेत. त्यांना पुढचं पाऊल, सरस्वती, असंभव, वादळवाट, अग्निहोत्र या मराठी मालिकांमध्ये काम केलं. त्याचबरोबर त्याने फर्जंद, दबलेल्या बाबांची कहाणी, प्लॅटफॉर्म, जंग जोहर या मराठी चित्रपटात देखील काम केलंय. सध्या त्याच्या मास्टर माइंड नाटकाचे प्रयोग जोरात सुरू आहेत. त्याच्या मालिकांना, त्यामधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतलंय. बिग बॉस मराठी या रियालिटी शो मुळे तो खऱ्या अर्थाने प्रकाश होतात आला. आसाद काळेने अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की आसादने 17 वर्ष गाण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. असं असतानाही तो गेल्या 17 वर्षापासून गाण्यापासून लांब आहे. सिंगिंग स्टार या म्युझिक रियालिटी शो मुळे त्याला पुन्हा गाणं गाण्याची संधी मिळाली होती. या कार्यक्रमात सावनी रवींद्र याच्या सोबत होती. हे दोघेही फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. या दोघांनी कॉलेजमध्ये असताना

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केले जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्रिया अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड. मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडंसं तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय.

त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल, तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी. ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: येस
1: मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावत आहेत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्या आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोते, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतं की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशकं यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ते आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो. किमान जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला, तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का. आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होतंय का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाहीये, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखीत जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साधेसं आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातल्या शहरं आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तमिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा हे वाक्य. हा, पिवळ्या घशाची चिमणी जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं. तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शोसाठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाऱ्याची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्या, त्यांना घरटं बांधण्यासाठी, तसंच मी म्हटलं असं वृक्षारोपण आपण करणार आहोत, ते आपण ठरवलं आहे. बर्ड फीडर्स आपण लावणार आहोत ज्यात धान्य आणि पाणी या दोन्हींचा समावेश असेल. तर आपल्याकडनं जे शक्य आहे ते आपण करणार आहोतच. आपण झाडं लावल्यामुळे फुलपाखरं वाढणार आहेत, फुलपाखरं वाढल्यामुळे इतर कीटक त्या अन्नसाखळीतले ते वाढणार आहेत आणि ही अन्नसाखळी जी तुटलेली आहे ती पुन्हा एकदा संलग्न होईल, ती सलग होईल आणि अन्नसाखळी आधीसारखी झाली तर हे सगळे जे अन्नसाखळीतले घटक आहेत त्यांचं प्रमाण आपोआप वाढेल आणि खऱ्या अर्थाने हा चिमणी दिवस साजरा करायला काहीतरी अर्थ उरेल. तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो, तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोर आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: प्रेक्षक हो आचार्य 90 FM यू ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर सेगमेंट मध्ये आपण डॉक्टर गायत्री बर्वे गोखले यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम, आचार्य स्टुडिओ मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू.
0: आज त्या आपल्याला न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि आपलं डाएट कसं असावं याविषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची थोडक्यात माहिती त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन न्यूट्रिशन आणि डायबिटिक्स डायटेटिक्स मध्ये केलेलं आहे SNDT युनिव्हर्सिटीमधून आणि ग्रॅज्युएशन फूड सायन्स आणि क्वालिटी कंट्रोल यामध्ये ग्रॅज्युएट झालेल्या आहेत त्या. त्यांनी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि पास्ट 6 वर्ष म्हणजे गेल्या 6 वर्षापासून त्या स्वतःची प्रॅक्टिस करतात, म्हणजे स्वतःचं कन्सल्टेशन करतात आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल तसंच लीलावती हॉस्पिटलमध्ये त्या डायटिशियन म्हणून 8 वर्ष कार्यरत होत्या आणि आता सुद्धा त्या अजूनही न्यूट्रिशन कसं असावं हे फक्त सामान्य पेशंट्सना तर सांगतातच पण सेलिब्रिटी वर्ल्ड मध्ये सुद्धा त्या फेमस आहेत. फ्रॉम बिग बी टू SRK आणि जुही चावला टू प्रियांका चोप्रा यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि हेल्थ कसे स्वतःची त्यांची हेल्थ कॅफे आहे ठाण्यामध्ये आणि 3 वर्षापासून त्या हेल्थ कॅफे सुरू करत आहेत. तसंच त्यांनी कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन पेशंट्स आपण तपासतो पण ऑनलाईन पेशंट्स तपासण्याबरोबरच त्यांनी लोकसत्ता या माध्यमातून त्यांनी काही आर्टिकल्स लिहिलेले आहेत ते सुद्धा आपण तुमच्या लोकसत्ता तर प्रत्येकाच्या घरात असतो तर तुम्हालाही त्याचा लेखांचा उपयोग होऊ शकेल. तर अशा आपल्या डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. मॅडम, आपण जनरली म्हणजे शाळेपासून आपण ठरवतो की आपल्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, तर तुम्ही असं ठरवलं होतं का की मला डॉक्टरी पेशाकडे वळायचं आहे की काय आवड होती,
1: काय करायचं आहे हे तसं ठरवलं नव्हतं पण काय करायचं नाहीये हे माझं ठरलेलं होतं. कारण मला गणित हा विषय अजिबात आवडायचा नाही तर जी म्हणजे शालेय शिक्षणानंतर पुढे जाऊन गणिताशी मला डील करावं लागणार नाही असे कुठले तरी कोर्सेस मी शोधत होते आणि तेव्हा माझी ओळख झाली SNDT युनिव्हर्सिटीमधल्या विविध कोर्सेसची. तर जिथे फूड हा माझ्या आवडीचा विषय होता, मला कुकिंग करण्याची स्वतः आवड आहे आणि विविध पदार्थ मी माझ्या आजीच्या आणि आईच्या हाताखाली शिकत आलेले आहे तर ती एक आवड कुठेतरी होती आणि ती आवड बघून मग माझ्या आईने वगैरे मला सजेस्ट केलं की तू SNDT काही कोर्सेस करू शकतेस. तर त्याच्यामध्ये फूड सायन्स या विषयात मला थोडी रुची वाटत होती आधीपासून म्हणून मी फूड सायन्सचा अभ्यास करण्यासाठी म्हणून तिथे ऍडमिशन घेतली आणि मग तिथे एकदा ऍडमिशन घेतल्यावर आपण एकदा त्या माध्यमामध्ये गेलो की आपली अजून एका विविध विषयांशी ओळख होत जाते आणि तसं तसं मला पुढे कसं समजत गेलं की आणि त्या विषयात इंटरेस्ट वाटू लागला आणि म्हणून मग मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन न्यूट्रिशनमध्ये करण्याचा निर्णय घेतला.
0: आणि मग ती आवड कधी तुमचं करिअर झाली हे तुम्हाला
1: कळलं नाही? हो, खरंच आहे.
0: आपण पाहतो की न्यूट्रिशनिस्ट म्हणून आता हल्ली फार त्याला वलयांकित प्रोफेशन झालेलं आहे कारण पूर्वी तेवढा त्याला वलय नव्हतं कारण अगदी ते वेगळा कोर्स असा आहे आणि तुम्हाला स्वतःला पाककलेची आवड आहे त्यामुळे तुम्ही छान न्यूट्रिशनिस्ट आणि एक महिला म्हणून खूप त्याच्यामध्ये नाव कमावलेलं आहे. आता जेव्हा प्रॅक्टिस सुरू करायचं, आधी आपण नोकरी करतो जेव्हा, तर प्रॅक्टिस करायचं कधी डोक्यात आलं?
1: प्रॅक्टिस करायचं डोक्यात म्हणजे की स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्याआधी आपल्याला अनुभव घेणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा तुम्ही हॉस्पिटल सारख्या क्षेत्रामध्ये काम करता तेव्हा तुम्हाला एकाच वेळी खूप जास्त संख्येमध्ये पेशंट्स मिळतात. प्रत्येक पेशंटचा वेगवेगळा आजार असतो किंवा वेगवेगळी कंडिशन असते, वेगवेगळ्या स्तरातनं ते आलेले असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. सो जेव्हा अनेक पेशंट्स तुम्ही एकावेळी अनुभवता तर त्यामधून तुम्ही मला असं वाटतं की अनुभव समृद्ध होत जाता आणि मग कुठेतरी एक आत्मविश्वास येतो की आपण आपली वेगळी प्रॅक्टिस करू शकतो. शिक्षण झाल्यानंतर लगेचच जर का तुम्ही तुमची प्रॅक्टिस केली तर संख्येने पेशंट तुमच्याकडे कमी असतात आणि जेवढे पेशंट कमी तेवढा तुम्हाला अनुभवही कमी असतो. तर माझ्या मते आधी अशा हॉस्पिटल सारख्या क्षेत्रात काम करून मग जर प्रॅक्टिस सुरू केली तर त्याचा फायदा नक्कीच होतो आणि तोच मला झाला असं मला
0: वाटतं.
1: लीलावतीमध्ये मला खूपच एक्सपोजर मिळालं आणि त्याचा अनुभव चांगलाच होता आणि मग तिथून कुठेतरी त्याच्यानंतर मग लग्न झाल्यावर मूल झाल्यानंतर असं वाटतं की नोकरी करणं थोडं चॅलेंजिंग होत जातं की घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून जर हे करायचं असेल तर स्वतःची प्रॅक्टिस असली तर त्यामध्ये आपण घराला आणि ह्या गोष्टीला दोन्हीला वेळ देऊ शकतो आणि एक स्त्री म्हणून माझ्या मते हे सगळ्यांसाठी प्रत्येक स्त्रीसाठीच महत्वाचं असतं की घराकडे पण तेवढंच लक्ष द्यावं. सो त्यावेळी असा एक निर्णय घेतला की मग स्वतःची प्रॅक्टिस करावी आणि मग ती सुरू केली आणि मग त्यातही चांगला जम बसलेला आहे.
0: आणि आपण पाहतो की ज्या क्षेत्रात महिला आता फार मोठ्या संख्येने यायला लागलेल्या आहेत आणि न्यूट्रिशन आणि महिलेने सांगितलं ती गोष्ट अधिक सोपी आणि सरळ होते आणि सुटसुटीत होते आणि ती लोकांना जास्ती प्रमाणात पडते कारण आपला एक सांगण्याचा अनुभव असतो आणि बोलण्याची ढब आपली वेगळी असते आणि ती समोरच्याला आनंदित करणारी अशी असते आणि आपण जी गोष्ट लहान मुलांना सुद्धा लहान मुलांना आपण जसं समजावून शकतो तसं मोठ्या लोकांना सुद्धा सांगणं ज्येष्ठ नागरिकांना
1: सांगणं
0: कला आहे आणि ती
1: स्वतंत्र प्रॅक्टिस करतानाचा अनुभव म्हणजे आधी ज्या ज्या क्षेत्रात मी काम केलं त्यामध्ये मला माझ्या नशिबाने सगळ्या स्तरांमधील पेशंटना ट्रीट करण्याचा अनुभव मिळाला. म्हणजे माझी जी इंटर्नशिप होती ती मी जे जे हॉस्पिटल आणि सुश्रूषा हॉस्पिटल इथे केली आणि नंतर मग मी जे जे हॉस्पिटलमधले जर ते शासकीय रुग्णालय असेल तर तिकडे येणारा जो आर्थिक स्तरातील जे पेशंट असतात त्यांचा एक वेगळा हे असतो की त्यांना कुठल्या प्रकारचा आपल्याला आहार द्यायचा असतो. म्हणजे आपण जे थिअरीमध्ये शिकलेलं असतो त्यापेक्षा जो प्रत्यक्ष पेशंटना ट्रीट करण्याचा अनुभव असतो तो खूप वेगळा असतो. कारण उदाहरण द्यायचं झालं तर जर आम्हाला शिकवलं असेल आहारामध्ये की रोज बदाम खा तर कुठल्या एका विशिष्ट आर्थिक स्तरातील पेशंटना रोज बदाम खाणं हे शक्य नसणार आहे. त्यामुळे त्यावेळी आपलं नॉलेज तिथे अप्लाय करणं गरजेचं असतं की तुम्हाला बदामाऐवजी सबस्टिट्यूट काय द्यायचं आहे. तर हॉस्पिटलच्या बॅकग्राऊंडचा हा फायदा झाला की स्वतःची प्रॅक्टिस करताना आणि मग वेगवेगळे पेशंट मिळत जाणं आणि त्या पेशंटचं काउन्सिलिंग पण तितकंच महत्वाचं असतं की तुम्ही एखादा पेशंट आला मी त्याला डायट लिहून दिलं आणि तो गेला असं नसतं. तर त्यांचं आधीचं मेडिकल हिस्ट्रीचं स्क्रीनिंग व्यवस्थित होणं त्यांना अजून काही आजार आहेत किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी ते अनुभवत आहेत तर बरेचदा पेशंट हे आपल्याकडे खुलेपणाने बोलू शकतात. कारण की त्यांना एक तो कम्फर्ट झोन आपण निर्माण करून द्यायचा असतो ते वातावरण की त्यांना मोकळं होता येईल आपल्यासमोर. आणि कधी कधी काय असतं की फूड हे जे आहे म्हणजे आहार जो आपला आहे तो आपल्या भावनांशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं की एखाद्याला बरं वाटत नसेल तर आपण फळं घेऊन जातो की ज्यानं त्याला बरं वाटेल. आता अगदी म्हणायचं झालं मित्रमैत्रिणींमध्ये कोणाचा मूड ठीक नसेल तर आपण त्यांना चॉकलेट देतो की त्यांचा मूड अगदी लगेचच फ्रेश होतो किंवा त्यांना बरं वाटतं. सो आहार माझ्या मते आपल्या सायकोलॉजीशी खूप जवळचा आहे आणि आहारातील बदलामुळे आपल्या शरीरातच नाही तर मानसिक बदल पण आपल्यात खूप चांगले होतात. त्यामुळे प्रायव्हेट प्रॅक्टिस करताना ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं की फक्त एखादं छोटंसं डायट दिलं आणि काम झालं असं नाही तर एक नातेसंबंध आपल्याला त्या क्लायंट बरोबर जोडावे लागतात जेणेकरून त्यांना सर्वांगीण त्यांचा फायदा होईल त्यामध्ये
0: आणि
1: अधिक जोडले जाते
0: आणि जेवढे जोडले जातात तेवढे ते मोकळेपणाने
1: नक्कीच नक्कीच नक्कीच बरोबर
0: बरोबर आपण कशातून गेलो
1: आणि त्यातूनही कधी कधी ब्रेक थ्रू मिळतो की ह्या गोष्टी त्यांना आधी त्यांनी सहन केल्या आहेत त्यामुळे मला आता पुढे आहार देताना त्याच्यामध्ये काय बदल केले की एखादी छोटीशी गोष्ट असते समजा की म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे एक घटक आहे तर तो वाढवल्याने त्यांचा मूड जर अपलिफ्ट होणार असेल तर एखाद्या पदार्थातून मी त्यांना ते कसं मिळेल ह्याचा विचार करते सो दॅट त्यांना त्याचा फायदा होतो आणि त्यांना हे वेगळं सांगायची गरज नसते की तुम्ही ह्यासाठी हे घेताय पण त्यांना ते दिलं की आपोआपच त्यांना त्याचा फायदा होणार असतो. त्याच्यामुळे माझ्या मते काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि आपली हिंदू संस्कृती किती छान आहे की म्हणजे ऋतूनुसार
1: आहारात बदल होतात
0: फळ येतात भाजीपाला असतो आणि आपले सण
1: सणवार
0: सणवारामुळे आपण आता होळी झाली तर आपण पुरणपोळी
1: करतो
0: पाडव्याला आपण
1: श्रीखंड करतो बरोबर
0: आणि त्यामुळे असं श्रावण आले की उपवास
1: बरोबर
0: उपवासाचे पदार्थ खिचडी वगैरे
1: फार असं म्हणजे समृद्ध आहे आणि आपला आहार आधीच त्याच्यामुळे फार आपल्याला वेगळं जाऊन काय खायची गरज नसते. आणि मी तर माझ्या सगळ्या पेशंट्सना हेच जास्त सांगत असते की आपण पूर्वी जे खात आलो आहोत ते आपण अधिकाधिक त्याचं फॉलो केलं तर ते आपल्यासाठी सर्वात चांगलं आहे. म्हणजे आपण नव्याच्या आहारी न जाता फॅट डाएटच्या आहारी न जाता किंवा परदेशी वस्तूंच्या आहारी न जाता आपल्या इथे लोकल ग्रो होणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा आपण तुम्ही जसं म्हणालात तसं की ऋतूनुसार ज्या वस्तू आपल्याकडे पावसाळ्यात वेगळ्या रानभाज्या आपल्याकडे येतात त्यांचा आपण समावेश केला पाहिजे. तर अशा गोष्टी आपण रोजच्या आहारात जर घेतल्या तर आपल्याला वेगळं डाएट करायची गरजच नाही आहे.
0: फक्त ते कसं असावं त्याविषयी आपण तुम्ही नक्कीच मार्गदर्शन कराल. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. त्या न्यूट्रिशनिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तुम्ही

0: तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी संवाद साधतोय. आता आपण न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय याच्याकडे बोलूया की आता तुम्ही म्हणाला जसं आपण ऋतुमानानुसार फळं पालेभाज्या हे सगळं आपण घेतो, शाकाहारी लोकांचा कसा आहार असावा तसंच नॉन व्हेजिटेरियन त्यांचा कसा असावा आणि ते दोन्ही बॅलन्स आपल्याला कसं करता येईल त्याविषयी एकंदरीत आपलं कसं असं वाटतं.
1: बरोबर. आता आपण जर म्हटलं शाकाहारी आणि मांसाहारी तर सर्वात पहिले आपण जाणून घ्यायला पाहिजे की आहारशास्त्र म्हणजे काय किंवा हेल्थ म्हणजे काय, एखादा माणूस हेल्दी आहे की नाही हे आपण पडताळून बघतो. तर हेल्थ म्हणजे फक्त एखादी व्यक्ती बारीक दिसली किंवा ती व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल तर ती हेल्दी आहे असं आपण नाही म्हणू शकत, किंवा एखादी व्यक्ती थोडी जाड आहे किंवा उंचीने कमी आहे तर ती हेल्दी नाही आहे असंही आपण नाही म्हणू शकत. तर फक्त हे निकष नाही आहेत हेल्दी असण्याचे. तर WHO नेच त्यांची व्याख्या दिलेली आहे की त्यांचं सर्वांगीण त्यांची हेल्थ बघितली जाते, म्हणजे तुमची फिजिकल शारीरिक मानसिक हे सगळं वेलबिंग जर असेल तर त्याला हेल्दी असं म्हटलं जातं. तर त्यामुळे तुम्ही जर का कुठल्याही आजारमुक्त आहात आणि तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही कुठल्याही तक्रारी न करता करत असाल तर तुम्हाला हेल्दी म्हटलं जातं. मग तुमचं वजन थोडंसं जास्त असेल किंवा कमी असेल तरी त्याने काही फरक पडत नाही. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये आपण वेगळं डाएट करण्याची गरज नसते. मला असं वाटतं प्रत्येक स्त्री ही आहार तज्ज्ञच असते, कारण की ती आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक पोषण मूल्य कसं मिळेल ह्याची काळजी स्वतः घेत असते. कारण आपण रोज बघायला गेलो तर आपली आई रोज पालेभाजी नाही करत, आपली आई कधीतरी कडधान्य करते, कधी पालेभाजी करते, कधी पिठलं टोमॅटोचं सार, असं विविधता आपल्या जेवणामध्ये असते. तसंच नॉनव्हेज खायचे पण आपले वार बरेचदा ठरलेले असतात की आपण मंगळवारी खात नाही, गुरुवारी खात नाही, मग सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी खाल्लं जातं, रविवारी खाल्लं जातं. तर त्यामुळे काय होतं की आहारामध्ये समतोल येतो. रोज खाल्लं तर त्याचा त्रास आपल्याला होणार आहे म्हणून कुठेतरी हे सगळं ठरवलं गेलेलं आहे आपल्या पूर्वजांनी आणि जे अतिशय योग्य आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की तेच आपण फॉलो करायला पाहिजे. तर सर्वसाधारण आपण बघितलं तर सगळे आहार सगळे अन्न घटक आपल्या अन्नामध्ये येण्यासाठी शाकाहारी लोकांनी सगळी कडधान्य भाज्या फळं ह्यांचा वापर केला पाहिजे आणि प्रोटीन्ससाठी दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही ताक आहे दूध आहे, आता पनीर आणि चीज पण मिळतं पण त्याची क्वालिटी आपण अगेन चेक करून घ्यायला हवी. घरी बनवलं असेल तर ते उत्तम आहे, ते घ्यायला पाहिजे. सोयाबीनचे प्रोडक्ट्स मिळतात ते घ्यायला पाहिजेत, मशरूम्स आहेत ती घ्यायला हवीत आणि ते सगळं घेतलं तर तुमचा एक समतोल आहार होऊ शकतो. आणि जे मांसाहार करतात त्यांनी अंडी मासे यांचं सेवन अधिक करायला हवं, चिकन आणि मीठ ह्याच्यापेक्षा, म्हणजे मटण आणि चिकन याच्यापेक्षा, कारण की त्याच्यामध्ये जरा फॅट कंटेंट जास्ती आहे किंवा कधी म्हणतात कोलेस्ट्रॉल वाढतो. तर त्याच्यासाठी फिश आणि अंडी सर्वात जास्त चांगली आहेत, पण चिकन आणि मटण सुद्धा ते काही

0: किंवा तुमचा फोकस वाढतो. तर ते म्हणजे लोकली जे अवेलेबल आपल्या फळभाज्या आहेत त्या प्रत्येक भाजीमधनं आपल्याला वेगवेगळा घटक मिळत असतो. सो माझ्या मते ते सगळं जर का मी म्हटलं तसं प्रत्येक आई ही आहार तज्ज्ञ असते ती आधीच इन्क्लूड करत असते. त्याच्यामुळे वेगळं जाऊन आपल्याला करण्याची गरज नसते. आपला रोजचा आहार जर आपण समतोल ठेवला आणि ह्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीने तो मांसाहारी असो किंवा शाकाहारी असो मीठ आणि साखर आणि तेल यांचं प्रमाण जर का प्रमाणात ठेवलं तर मग वेगळं काही करायची गरज नाही. कारण मीठ साखर तेल हे जंक फूड किंवा बाहेरचे अन्न पदार्थ आपण घेतो त्याच्यामधनं खूप जास्त प्रमाणात येतं आणि मग कुठेतरी तो जर समतोल बिघडला तर मग वजन वाढ किंवा पुढे जाऊन डायबेटीस हायपरटेन्शन किंवा अजून कॅन्सर सारखे गंभीर परिणाम आपल्याला मग लागू शकतो. असं
1: आपण आता वयोगटाविषयी बोलू काय आता लहान मुलांचं तुम्ही सांगितलं
0: हो
1: आता थोडं वर्किंग वुमन्स म्हणजे आता वर्किंग सेगमेंट आहे कारण आपण 10 ते 6 जर जनरली त्या शिफ्ट बद्दल आपण बोलू की सकाळी घराचं आवरून मग आपण कामावर जातो मग त्यांनी फार ओढाताण होते मग तो आहार कसा असावा परत संध्याकाळचा स्वयंपाक त्यामुळे सगळं फार असं हेक्टिक असतं शेड्यूल महिला म्हणून आणि तुम्ही जो वर्किंग लेडी आहात आणि त्या संदर्भात महिलांचं आरोग्य आपण कसं जोपासू शकतो त्याविषयी कारण महिला नेहमी आपण सगळ्या कुटुंबाचा विचार करतो आणि सगळ्यात शेवटी आपला विचार करतो तर तसं न होता त्यांनी स्वतःकडे लक्ष घेतलं म्हणजे कारण प्रत्येक वयोगटात महिलांच्या समस्या वेगवेगळ्या आता हल्ली तर फारच पीसीओडी आणि ह्याचं प्रमाण
0: वाढलेलं आहे
1: त्या
0: दृष्टीने
1: थोडस तुम्ही
0: बरोबर अतिशय चांगला आणि महत्वाचा मुद्दा आहे कारण की महिला जनरली स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि अन्नामध्ये मग त्यांना व्यवस्थित पोषण मिळत नाही आणि मग दुर्लक्ष होतं. तर घरासाठी जेव्हा त्या बनवता आहेत तेव्हा त्यांनी स्वतःची काळजी पण तेवढीच घेतली पाहिजे. शक्य असेल तेव्हा त्यांनी त्यांचा डबा कॅरी केला त्यांच्या बरोबर तर त्यांच्या जेवणामध्ये जे घरच्यांसाठी पोषक अन्न बनवत आहे तेच त्यांच्या शरीरात जाईल टिफिन मधून जाईल. त्यानंतर त्यांनी पालेभाज्या त्याचं आयर्न कंटेंट ज्याच्यामध्ये जास्त आहे म्हणजे अगदी रोजच पालेभाज्या खाव्या असं नाही पण ज्या भाज्या बनत आहेत त्या लोखंडी कढईत जे बनवल्या तर त्याच्यातनं त्यांना आपोआपच आयर्न मिळणार आहे. प्रथिनांसाठी त्यांनी मोड आलेली कडधान्य जर का एक दिवसाआड जरी खाल्ली किंवा अगदी साधं म्हणजे एक उकडलेलं अंडं जरी रोज सकाळी खाल्लं तरी ते त्यांच्या त्वचेसाठी केसांसाठी आणि ओव्हरऑल हाडांसाठी वगैरे चांगलं आहे. त्यानंतर तेलबियांचा मी मुख्यत्वे करून हे करू करायचा विचार आहे माझा उल्लेख करायचा की ज्याच्यामधून तीळ आहे भोपळ्याच्या बिया आहेत त्याच्यानंतर जवस आहे म्हणजे अळशीचे दाणे आहेत तर ह्या तेलबियांचा वापर प्रत्येक स्त्रीने रोजच्या आहारात करायलाच हवा. त्या तेलबियांमध्ये आपली संप्रेरक जी आहेत हॉर्मोन्स जी आहेत ती बॅलन्स करण्याची क्षमता आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कॅल्शियम पण व्यवस्थित आहे. जर आपण म्हणतो की ऍडव्हान्स एजमध्ये आपलं जसं जसं मेनोपॉज जवळ येत राहतो तसं तसं आपल्या हाडांची घनता कमी होत जाते तर तेव्हा जे परिणाम आपल्याला दिसून येतात ते टाळायचे असतील तर विशी तिशी पासूनच ह्या सगळ्या तेलबियांचा रोज एक चमचा भोपळ्याच्या बिया तिळाची चिक्की कधीतरी म्हणजे फक्त संक्रांतीलाच न खाता थ्रुआउट इयर तुम्ही थोडासा जरी तिळगुळ किंवा तिळाची चिक्की जरी खाल्ली तरी किंवा जेवणामध्ये तिळाचा वापर केला तर तो अतिशय चांगला आहे. म्हणजे बाकीचं जे खाद्यतेल आहे ते कमी वापर करून आपण चांगली हेल्दी फॅट्स ज्याच्यातनं मिळत आहेत म्हणजे बदाम आहे त्याच्यानंतर तेलबिया आहेत ह्या सगळ्या हे जर जेवणामध्ये जास्त वापरलं तर त्याचा फायदा स्त्रियांना नक्कीच होणार आहे तर त्याचा नक्कीच उल्लेख करावा आणि नक्कीच त्यांनी घ्यावं असं मला वाटतं प्रत्येक स्त्रीने.
1: आता स्त्रियांचं बोललो अगदी आता ज्येष्ठांकडे वळते मी कारण ज्येष्ठ सुद्धा महत्वाचा घटक आहे समाजाचा कारण आपल्या पुढच्या पिढीला घडवण्याचं मुख्य काम ते करतात कारण आता आई वडील दोघेही सर्व्हिसला असल्यामुळे मुलांकडे जास्ती आता
0: आजी आजोबा बघतात
1: अगदीच जर विभक्त कुटुंब असेल तर थोडा प्रश्न येतो पण तरी सुद्धा आपल्या नातवंडांकडे त्यांची माया प्रेम असतं ते
0: आजी आजोबा
1: कोणाच नाही देऊ शकत तर त्यांचं सुद्धा आरोग्य सुदृढ असावं आणि काय होतं की 50-60 वयानंतर सगळं डायबेटीस बीपी सगळे रोग जडलेले असतातच आणि आता तर तिची चाई शिकडे
0: आधीच यायला
1: लागलंय आपलं फास्ट फूड आणि सगळं त्याच्यामुळे तर ज्येष्ठांनी कशी काळजी घ्यावी आणि त्यांचं आरोग्य आपण हे फळभाज्या आणि ह्यांचं आपण बोललोच पण तरी सुद्धा थोडासा व्यायाम आणि सगळ्यांशी बोलणं हे पण एक बोलणं आपण जेव्हा सकाळी संध्याकाळी फिरायला जातो तेव्हा एक संवाद असला तर तो सुद्धा मानसिक आधाराला फार
0: हो खूप चांगला मुद्दा सांगितला तुम्ही की त्यांच्याशी बोलणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे. तर ज्येष्ठांचं कसं होतं की साठीनंतर आपल्या शरीरात जे बदल होतात ते जे विजिबल बदल

0: आहेत की केस पांढरे होणे किंवा दात पडणे हेच आपल्याला दिसतात, पण अंतर्गत बदल पण खूप जास्त होत असतात. जसं की पचन शक्ती मंदावते आपली, म्हणजे पोटात जी ऍसिड जे स्त्रवणारी असतात त्याचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे आपोआपच आपण जे अन्न खातो ते पचायला आपल्याला जड जातं. तर त्याप्रमाणे त्यांनी हलका आहार घ्यायला थोडा सुरुवात करावी, पण हलका आहार ज्या प्रमाणे घेतो त्याचप्रमाणे त्यांना तेवढं पोषक तत्व सुद्धा त्यातून मिळायला हवी. म्हणजे मग आपण म्हणतो की म्हातारपण जसं होतं तशी ती लहान बाळ झाल्यासारखंच होतं की लहान मुलंच आपण सांभाळतोय असं आपल्याला वाटायला लागतं. तर ते काही प्रमाणात खरं आहे, कारण की दातांची समस्या आहे, ह्याच्यामुळे त्यांना चावता येत नाही. तर मग लहान मुलांना देतो तसं आपण डाळ आणि तांदुळाची भरड त्यांनी जर खायला सुरुवात केली तर त्यांना पोषण पण मिळेल आणि त्यांना खायला त्रासही होणार नाही. मग त्या प्रत्येक रोज डाळीचं मिश्र डाळींचा डोसा किंवा घावन असं जर त्यांनी काही खाल्लं किंवा अंड्याचं ऑमलेट जे असतं ते सुद्धा चावायला काही कठीण नसतं, तर मग त्याचा समावेश रोजच्या ह्याच्यामध्ये केला. गट बॅक्टेरिया चांगला राहण्यासाठी आपल्याला प्रोबायोटिक नावाचे घटक हवे असतात की ज्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे आपल्या अन्नाचं पचन चांगल्या पद्धतीने करतात. ते आपल्याला जास्तीत जास्त दही दूध आणि आंबवलेल्या पदार्थातून मिळतं. तर मग इडली डोसा हे पचायला हलके आणि चावायलाही हलके पदार्थ आहेत. त्याच्यानंतर दही इझिली आपल्याला अवेलेबल घरी आपण लावू शकतो, तर हे पदार्थ त्यांनी जास्त खायला पाहिजेत. तसंच आणि आपण एरवी म्हणतो की हे शरीर सुद्धा आपल्या एखाद्या मशीन सारखं आहे, मशीन आपण जितकं चालू ठेवू तितकं ते चालू राहतं, जर आपण ते बंद ठेवलं तर ते चालायला प्रॉब्लेम होईल. तसंच मग साठीनंतर आपलं शरीर सुद्धा चालतं फिरतं राहिलं पाहिजे, की अगदी मोठी ऍक्टिव्हिटी किंवा व्यायाम जमत नसेल तर तुम्ही म्हणालात तसं की मित्रमैत्रिणी त्यांचा जो काही ग्रुप असेल त्यांच्या वयाचा त्यांच्याबरोबर काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू ठेवणं हे त्यांच्यासाठी अत्यंत त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जर ती ऍक्टिव्हिटी सुरू ठेवली तर त्यांना परत म्हणजे भूक लागणं, झोप लागणं, झोप ही तितकीच महत्वाची आहे, कारण वयानुसार झोपेचं प्रमाण पण थोडं कमी होतं आणि मग झोप झाली नाही पूर्ण तर पचनही पूर्णच आपली संस्था असते ती बिघडते. आणि मग त्यामुळे ज्येष्ठांना हा सुद्धा सल्ला आहे की दिवसभरात जर तुम्हाला रात्रीचं झोप लागत नसेल तर दिवसभरात जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही आराम करणं महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की सकाळी मी कसा झोपू कशी झोपू, तसं नाही. जेव्हा तुमची झोप पूर्ण होईल तेव्हा ती झोप पूर्ण करणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून त्यांना पचन संस्थापन त्यांची कार्यरत व्यवस्थित राहील आणि मग आजार जरी असतील तरी पण त्याचा जास्त त्रास त्यांना होणार नाही किंवा त्याचं ऍडव्हान्समेंट कमी होईल त्याची त्या आजारांची.
1: खूप छान सांगितलं. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपण आता सगळ्या वयोगटातला आहार कसा असावा याविषयी मॅडमकडनं माहिती करून घेतली. आता विश्रांतीनंतर आपण जाणून घेणार आहोत आताचे जे सध्या रोग, कोरोना नंतरचे रोग जे जास्त भेडसावत आहेत आपल्या भारताला त्याविषयी आपण जाणून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 98.9.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM या ओन रेडिओ आणि आज आपण हॅलो डॉक्टर सेगमेंट मध्ये डॉक्टर गायत्री गोखले यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम, आता जसं मी ब्रेकच्या आधी म्हटलं की आपण आता सगळ्या आजारांवर बोलू, कारण कोरोना नंतर थोडीशी आपली इम्युनिटी कमी झाल्यासारखं जाणवत आहे. कारण लगेच सर्दी खोकला जरा काय आपण धुळीत गेलो किंवा कुठल्या तरी लगेच आपल्याला इफेक्ट होतो आणि लगेच सर्दी ताप होतो. जरा थोडा हवामान बदल झाला की लगेच आपल्याला उकडायला लागतं. तर त्या अनुषंगाने हा एक थोडा इम्युनिटी कमी झाल्याचा आहे. डायबिटीस, बीपी पण आहे आणि ओबेसिटी हे फार मोठं आपल्याला भेडसावत आहे. कारण फार कमी वयात आपलं वजन आणि ड्रास्टिक वाढतंय, त्याची काही कारणं असू शकतात. कारण आपण रेग्युलर चालणं म्हणा किंवा रेग्युलर आपलं एक्सरसाइज, व्यायाम करणं म्हणा, योगासनं करणं म्हणा, हे सगळं आपलं चालू असतानाही आपल्याला स्ट्रेसही नसतानाही आपला आहारही संतुलित असतानाही आपलं वजन वाढतंय, त्यामागची काही कारणं असू शकतात.
1: आपण जर बघायला गेलं तर पूर्वीची जी आपली जीवनशैली होती त्याच्यामध्ये आता खूप जास्त बदल झालेला आहे. तर तुम्ही जसं म्हणालात तसं आपण रोज जरी व्यायाम करत असलो, सकाळी किंवा संध्याकाळी एक डेडिकेटेड वेळेला जरी व्यायाम करत असलो तरी दिवसभरात आपली जी होणारी ऍक्टिव्हिटी पूर्वी जी लोकांची असायची, आधीच्या पिढीची जी असायची, त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. माझ्या लहानपणी मला आठवतंय की एखादी वस्तू आणायला जर सांगायची असेल तर आई सांगायची हे पैसे घ्या आणि जाऊन घेऊन ये. आता आपण काय आईने मुलाला सांगितलं तरी ती ऍपने 2 मिनिटात तो मुलगा मागवतो, म्हणजे त्या मुलाला जागेवरनं उठायचीही गरज नसते. तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती सुद्धा आपल्या जीवनात आवश्यक होती. नंतर वर खाली जायचं असेल तर आपण लिफ्टचा वापर करतो, थोड्या अंतरावर जायचं असेल तर प्रत्येकाकडे बाईक किंवा कार आहे, त्याच्यामुळे ते जे थोड्या थोड्या अंतरासाठी चालणं होतं तेही आपलं बंद झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर आपण शतपावली करायचो ते पूर्ण बंद झालेलं आहे. तर दोन्ही जेवणानंतर जे चालणं आहे त्याचा जो इफेक्ट आहे, म्हणजे मुख्यतः डायबिटीस सारख्या रोगांमध्ये की त्याच्यामध्ये शुगर तुमची एकदम स्पाईक न होता ती कंट्रोलमध्ये राहते, ते जर चाललं आपण दोन्ही जेवणानंतर तर ते पुन्हा एकदा मला असं वाटतं की आपण मागे वळून बघून आपली जी जीवनशैली होती ती थोडासा अवलंबण्याचा प्रयत्न करायला हवा. पूर्वी आपण एकत्र कुटुंब खाली बसून जेवायचो, तर खाली बसून जेवण्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते की खाली बसून जेवल्यामुळे आपली हिप बोन्स असतात ती वाईड, मांडी घालून बसताना वाईड होतात, त्याच्यामुळे जेवणाचं पचन जे असतं ते इझिली होतं. त्याच्यानंतर आपण ताट खाली ठेवलेलं असतं आणि आपण असं जेवतो, ते जेवताना सुद्धा थोडासा आपल्या शरीरावर ताण येऊन आपण लिमिटेड जेवतो, आपण खूप जास्त जेवत नाही आणि त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्या मेंदूपर्यंत ती मेसेज पोहोचवला जातो की तुझं पोट आता भरलेलं आहे, त्याच्यामुळे आता इथे थांबायचं आहे. आपण आता काय करतो, टेबलवर बसतो, टीव्ही बघत किंवा गॅजेट बघत एखादं जेवतो, तर ते जेवताना आपल्या मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचेपर्यंत आपल्या अधिक खाऊन झालेलं असतं जास्ती आणि कॅलरीज इंटेक जास्त होतो. त्याच्यामुळे बाकी आपण व्यायाम करू आणि बाकी काही सप्लिमेंट्स घेऊ किंवा काही करू तरी ह्या छोट्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे कॅलरी इंटेक सुद्धा आपला तेवढाच वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी असं पाहिलं वर्षानुवर्ष असं केल्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार जडतात. त्याचप्रमाणे आपला कोटिंग असलेल्या भांड्यांचा वापर किंवा वेगवेगळ्या गॅजेट्सचा वापर, जसं की आहे मायक्रोवेव्ह, एअरफ्रायर, अगदी ते वाईट आहेत असं म्हणणार नाही पण कुठेतरी त्यांचा परिणाम होतो. त्याच्यानंतर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा खूप बदल झालेले आहेत. पेस्टिसाइड्स आणि केमिकलची फवारणी, फर्टिलायझर हे खूप वापरलं जातं त्याचा कुठेतरी. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कलेक्टिव्ह परिणाम म्हणून आपल्याला वेगवेगळे आजार आणि भेडसावत आहेत.
0: आणि आपले सण समारंभ आहेत, म्हणजे सॅटरडे संडे
1: ते आहे,
0: मॉलमध्ये.
1: आणि पूर्वी कसं असं पुरणपोळी वर्षातनं एकदाच व्हायची होळीला, आता मनात आलं की आपल्याला पुरणपोळी विकत मिळते, त्याच्यामुळे स्वीट्स इझिली अवेलेबल असतात, त्याच्यामुळे त्याचं सेवन वाढलेलं आहे. लहान मुलांना मीठ आणि साखरचं प्रमाण तर म्हणजे काही विचारूच नका, तुम्ही खूपच दिलं जातं कधी कधी, तर त्याचाही वाईट परिणाम कुठेतरी लहानपणापासूनच जर हे गेलो आपण तर खूप अर्ली एजमध्ये म्हणजे 20s आणि 30s मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे रोग लागू शकतात आणि औषधं घ्यावी लागू शकतात. तर ह्या सगळ्याचा कुठेतरी परिणाम होऊन हे आजार आपल्याला लागतात असं मला वाटतं.
0: त्यासाठी आपल्याला काय
1: म्हणजे आहारावर सर्वात पहिले म्हणजे आपला जो मोबाईल आहे तो जास्तीत जास्त आपण आपल्यापासून दूर ठेवायला हवा. कारण काय होतं, मोबाईलमधनं जे आपण जसं म्हणतो मायक्रोवेव्ह चांगला की वाईट, की त्याच्यामधनं जे येणारे हे आहेत रेज आहेत त्याचा आपल्या जेवणावर, तर त्याचा जेवढा परिणाम होतो त्याच्याहून अधिक परिणाम आपल्या मोबाईलमधनं येणाऱ्या रेजचा आपल्यावर, कारण मोबाईल सततच आपल्या जवळ असतो. तर ते झोपताना एक तास मोबाईल आणि टीव्ही बंद पूर्ण ठेवणे, जेवताना ते अजिबात न बघणे, त्याच्यानंतर मोबाईलमध्ये जी रील्स येतात, आता असं झालेलं आहे की टू मच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतीय जेवढी आपल्याला आधी मिळत नव्हती, तर त्याचा कुठेतरी सतत मनावर परिणाम सुद्धा होत असतो. आपण जेव्हा ती रील्स स्क्रोल करतो प्रत्येक माहितीचा मारा सतत आपल्यावर माध्यमांमधून होत असतो, तर ते आपण वाचून आणि त्याचा सुद्धा कधी कधी मानसिक परिणाम आपल्यावर होतो, त्याचा परिणाम आपल्या जेवणावर होत असतो, तर तो आपल्याला कंट्रोल करायला हवा. म्हणजे एखादं फूडचं रील दिसलं तर आपण हा पदार्थ खावा असा वाटतो, किंवा एखाद्याने असं काही सांगितलं की हे खाल्लं तर हे होईल, तर त्याची भीती घेऊन आपण मग काहीतरी वेगळे उपाय सुरू करतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. तर मोबाईल सर्वात पहिले बाजूला ठेवायला हवा. दुसरं म्हणजे आहारामध्ये आपण समतोल जसा घेत आहोत तो समतोल आहार घ्यायचा. झोप पण तितकीच महत्वाची आहे, 7 ते 8 तास झोप अतिशय महत्वाची आहे, कारण दिवसभर तुम्ही जो व्यायाम करत आहात, ज्या मसल्सना तुमचा जो ब्रेकडाऊन झालेला आहे त्या सगळ्याची रिकव्हरी, अन्नामधून घेणारे पोषक तत्व आहेत त्यांचं ऍब्झॉर्प्शन, हे मेनली सगळं झोपेत होणार आहे. तुम्ही जर कमी झोप घेतली तर ते तुम्हाला पोषक तत्व तुमच्या अंगाला शरीराला लागणार नाहीये, आणि मग आपल्याला व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी, वेगवेगळ्या यांची कमतरता आपल्याला जाणवायला लागते. तर ते न करता आपण झोपही तितकीच महत्वाची आहे, पाणी पिणं तितकंच महत्वाचं आहे, कारण डिहायड्रेशन सुद्धा होतं. आता तर उन्हाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे पाणीही तितकंच महत्वाचं आहे, कारण अनेक फायबर जसं आपण शरीरामध्ये घेतो ते पचवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आपल्या शरीराला असते. अनेक वेगवेगळ्या कार्यासाठी पाणी तर आपलं आवश्यक आहेच आपल्या, त्याच्यामुळे पाणी, झोप हे सुद्धा आहारा आणि व्यायाम इतकेच महत्वाचे आहे.
0: आता तुम्ही जे बिग बींच्या मध्ये आणि सगळ्या सेलिब्रिटींच्या घरी गेलात आणि त्यांना न्यूट्रिशन प्लॅन समजावून सांगितलं, तर त्याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता आहे की कोणाकोणाला म्हणजे कसं त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं, कारण ते लोक फार रिजिड असतात. म्हणजे ते करायचं म्हटलं ठरवलं की आपलं तसं होत नाही, पण ते लोक फार कटाक्षाने ते पाळतात. तो तुमचा सेलिब्रिटींकडे जाऊन त्यांना डायट प्लॅन,
1: तो अनुभव खूपच चांगला होता. म्हणजे हॉस्पिटलमध्ये काही कारणाने ते ऍडमिट किंवा त्यांचे कोणी नातेवाईक ऍडमिट झालेले होते आणि तेव्हा आमच्या भेटीचा योग आला आणि त्यांना त्याप्रमाणे डाएट देण्यात आलं. बिग बी तुम्ही जसं म्हणाल तसं मी 2-3 वेळा त्यांना भेटलेले आहे. त्यांचे नातेवाईक एक ऍडमिट होते त्यावेळी आणि ते स्वतः एकदा ऍडमिट होते त्यावेळी. सो त्यांचं आपल्याला एक अशी प्रतिमा असते ना की ते कसे असतील किंवा काय असतील, तर शेवटी ती पण माणसंच आहेत आणि त्यामुळे आपण भेटतो तेव्हा ते अगदी सामान्य माणसांसारखेच आपल्याशी बोलतात आणि भेटतात. हा, एक वेगळा रिस्पेक्ट असतो आणि ते छान आपल्याशी म्हणजे संवाद साधतात. आणि त्यांचं रुटीन जे असतं ते एकदम स्ट्रिक्ट असतं की ह्या वेळेला हे आणि मग त्याच्यामध्ये काही बदल सुचवले तरी ते त्याच्यासाठी ओपन होते आणि त्यांनी ते स्वीकारले व्यवस्थित आणि त्यांनी ते फॉलोही केले. पण मला एक मुद्दा ह्याच्यामध्ये असं सांगायचं आहे की सेलिब्रिटीज ना ट्रीट करताना अनुभव अतिशय चांगले होते, पण एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा आपण एक स्क्रीनवर बघतो ह्या सेलिब्रिटीजना, तर तेव्हा आपण आणि त्यांनी त्यांच्या डाएट आणि आपण आपलं डाएट ह्याची आपण तुलना करणं योग्य नाही आहे कुठेतरी, कारण की ते जी मेहनत करत असतात ती एक वेगळ्या प्रकारची मेहनत आहे आणि त्यांना चांगलं दिसण्यासाठी त्यांची स्किन, त्याचे केस, त्यांची एक फिगर मेंटेन करण्यासाठी त्यांच्यासाठी एक वेगळा स्टाफ नेमलेला असतो आणि त्यासाठीच त्यांना म्हणजे ते चांगलं दिसण्यासाठीच त्यांना स्क्रीनवर यायचं असतं. तर कुठेतरी त्यांचा जो पूर्ण रुटीन आहे त्यांचं ते त्यासाठीच डेडिकेटेड केलेलं असतं. तर आपण सामान्य नागरिक जेव्हा ते बघून काहीतरी फॉलो करायला जातो तर तेव्हा आपल्या त्या जीवनशैलीमध्ये ते बसत नसतं, त्याच्यामुळे तो अट्टाहास आपण करणं चुकीचं आहे की मला त्यांच्यासारखं दिसायचं आहे किंवा करायचं आहे, तर आपल्या रुटीनमध्ये काय योग्य आहे बसणं ते आपण फॉलो करायला परवडेल नक्कीच, तेही बघायला हवं आपण कुठेतरी. तर हा एक संदेश मला अगदी कळकळीने द्यावा असं वाटतं की हा की तुम्ही फक्त मला असं फिगर हवी आहे किंवा असं करून काहीतरी एक्स्ट्रीमला जाऊन योग्य सल्ल्यानुसार तुम्ही केलं तर बरोबर आहे.
0: हल्ली कॉलेजच्या मुली आता आपण कॅम्पसमध्ये
1: खूप फॉलो करतात,
0: ते लगेच मला शिल्पा शेट्टी सारखं झिरो फिगर वगैरे हवी आहे, तर त्यासाठी दिवसेंदिवस उपाशी राहणं आणि मग काय क्रश डायट वगैरे काय ते करणं
1: चुकीचं आहे नक्कीच. त्यामुळे योग्य सल्ल्याने जर तुम्ही केलं ते व्यवस्थित आणि गायडन्स घेऊन, तर मग ते तुम्हाला त्यासाठी त्याचे फायदे म्हणजे रिझल्ट मिळू शकतात. आणि तेही तुम्हाला फॅट डायट्स वगैरे कसं पटकन रिझल्ट देतात, पण त्याचं परत दुष्परिणाम सुद्धा तेवढेच आहेत. त्याच्यामुळे
0: जिमला सुद्धा, जिम आपण काही काय सोडलं तर आपण परत कुठं
1: होतो,
0: ते बरोबर
1: राहायला पाहिजे.
0: आता अगदी म्हणजे सगळी मुलाखत तुमची उद्बोधनात्मक झालेली आहे, तरी पण जाता जाता एक शेवटचा प्रश्न, सर्व जे आपले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ज्यांना न्यूट्रिशन फील्ड मध्ये घ्यायचं आहे, कारण समाजाची जशी डिमांडच आहे, गरज आहे, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: त्याचं योग्य प्रशिक्षण घ्या पहिले तर, कारण की हल्ली आता आपण बघतो की एक एक महिन्याचे, तीन तीन महिन्याचे छोटे छोटे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. ते व्हॅल्यू ऍडिशनसाठी म्हणून चांगले आहेत, पण फक्त ते करून तुम्ही एक डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट म्हणून जर का प्रॅक्टिस करणार असाल तर त्याची वैधता तपासून घेणं खूप गरजेचं आहे. जिथून तुम्ही तो एखादा कोर्स परस्यू करत आहात तर त्या युनिव्हर्सिटीची किंवा त्या ह्याची प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची पडताळणी करून घ्या योग्य, कारण त्याचं ती किती रेकॉग्नाइज्ड आहे किंवा तेही बघायला हवं. आणि हे केल्यानंतर सुद्धा ह्या विषयामध्ये रिसर्च करण्यासाठी सुद्धा खूप वाव आहे. जर तुम्हाला अजून त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही तेही करू शकता. आणि ऍट द सेम टाइम तुम्ही एखादी प्रॅक्टिस करताना फक्त वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे यासाठीच डायटिशनचं काम नाही, तर लिव्हर किंवा किडनी सारखे गंभीर आजार आहेत. त्याच्यानंतर इंटरनल न्यूट्रिशन आहे, म्हणजे तोंडाने न घेता नळीने जे अन्न दिलं जातं, आरटी फीड आहे किंवा जेजुनोम फीड आहे, जेजुनोस्टोमी आहे, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट आतड्यामध्ये तुम्हाला जेवण दिलं जातं. तर अशा क्रिटिकल पेशंट्सला हँडल करता आलं पाहिजे तुम्हाला. तर ते न्यूट्रिशन सुद्धा फार महत्वाचं आहे, म्हणजे ते फील्डही फार महत्वाचं आहे. तर फक्त पब्लिसिटीसाठी किंवा रीलमध्ये, एका रीलमध्ये आपण व्हायरल झालो त्यासाठी न करता हा विषय जर तुम्ही अभ्यासलात तर तो खरोखर इंटरेस्टिंग आहे आणि ह्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. तर ह्याचा अभ्यास केला तर नक्कीच फायदा होईल आणि ह्याचं फील्ड, ह्याची डिमांड वाढतच आहे. म्हणजे नक्कीच त्याचा फायदा होईल, नक्कीच फायदा होईल.
0: तुम्ही आज आमच्या इथे आला तेव्हा आमचा भरपूर फायदा झालेला आहे. तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आचार्य 90 FM. आज आपल्यासोबत डॉक्टर गायत्री कुपले होत्या, ज्या न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम पाहतात. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या सगळ्या फ्युचर प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा, स्वतःच्या प्रॅक्टिससाठी खूप शुभेच्छा.
1: थँक्यू.
0: अनेक पेशंट्सना चांगलं आरोग्यदायी बनवाल अशी आशा आहे आणि आमचीही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्वी आपल्या

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला किंवा अशा मुलीला जिने स्वतःच्या पायावरती एक मॉडेलिंगमध्ये स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं. आणि त्या व्यतिरिक्त खरं तर ही जी मुलाखत आहे ही केवळ फॅशनिस्टा नाही तर आज किनारी या आपल्या सेगमेंटमध्ये सुद्धा मोडते. कारण आज जर तरुणींनी युवतींनी जर ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं तर डेफिनेटली करू शकतात. त्याचंच उत्तम उदाहरण आज आपल्या स्टुडिओमध्ये माझ्या बाजूला बसलेलं आहे. आज आपल्यासोबत आहे स्वाती सोनावणे. स्वाती, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. तर स्वातीबद्दल मी तुम्हाला ओळख करून देईन. स्वातीबद्दल सांगायचं झालं तर ती एक फॅशन मॉडेल आहे. तिने सोशल मीडिया क्वीन हे सबटायटल जिंकलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र श्रावणी 2022 हा किताब तिने जिंकलेला आहे. बेस्ट वॉक स्टार ऑफ महाराष्ट्र 2022 हे किताब, हा किताब सुद्धा तिने तिच्या नावावर केला. आणि या व्यतिरिक्त स्वाती जी आहे ती बिझनेस वुमन आहे. येस, ऑफकोर्स शी इज अन एंटरप्रिनर. तिचं स्वतःचं एक छान सलून आहे, स्वतःचं बेकरी केक ती बनवते, स्वतःचं तिचं किचन आहे. सो अशी ही मल्टीटास्किंग वुमन मुलगी आपल्यासोबत आज जोडली गेलेली आहे. तर आजचा हा गप्पांचा सिलसिला आपण स्वातीसोबत करणार आहोत. स्वाती, पुन्हा एकदा तुझं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: आणि येस, ऑफकोर्स सुरुवात आपण मॉडेलिंग पासून करूयात. की मला इतकं माहितीये की तू खूप अभ्यासू मुलगी होतीस आणि अभ्यासात तू तुझा इतका कल होता, बट अचानक मग मॉडेलिंगही करावी किंवा मॉडेलिंग क्षेत्रात यावं असं तुला का वाटलं?
1: मला असं वाटलं कारण की अभ्यासाच्या खूप वेळानंतर हे माझ्या लाईफमध्ये घडलेलं आहे. जसं की माझं पूर्ण कॉलेज मी कम्प्लीट केलं, इवन माझे जे डिप्लोमा जे काही ग्रॅज्युएशन होते ते MSc किंवा BSc जे कम्प्लीट केल्यानंतर मी बिझनेसमध्ये जाण्याचं ठरवलं. आणि त्यानंतर जेव्हा मला असं वाटलं माझा बिझनेस एक व्यवस्थित सेटल आहे, एका पीकवर आहे, त्यानंतर असं वाटलं यार सर्वच केलंय मग आता हे का नको. कारण की मी आहे लहानपणापासून अशी खूप सुंदर अशी दिसणारी मुलगी नव्हती. आणि सुंदर मुलीकडे बघून जसं प्रत्येक मुलीला वाटतं तसं मलाही वाटायचं यार काश मी अशी असती. तर नंतर मला असं वाटलं का अशी नसू, म्हणजे का नसावी अशी, मी होऊ शकते, मी आहे, फक्त मला ते काढायचं आहे बाहेर स्वतःत. आणि मग मी ठरवलं की मी एक पेजंट मध्ये पार्टिसिपेट करेन आणि मी केलं आणि तिथून हा माझा प्रवास असा सुरू झाला.
0: क्या बात आहे. म्हणजे तुला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतच होत्या. तू मला असं वाटतं ही जर्नी आहे तुझी. सो आफ्टर कॉलेज और आफ्टर युअर ग्रॅज्युएशन तू जो डिसिजन घेतलास की स्वतःचा बिझनेस करायचा आहे, मग बिझनेस त्या फील्डमध्ये करावा, लाईक फॉर एक्झाम्पल तू केक बनवते किंवा तो जो तुझा बिझनेस तू सुरू केलास, मग तो सुरू करावा हे कसं डोक्यात आलं तुझ्या?
1: खूप मोठी स्टोरी आहे त्यामागे आणि मला नक्की सांगायला आवडेल तुला. जसं की मी हिंदुजा हॉस्पिटलमधनं BSc ऍडव्हान्स MLT केलेलं आहे, मीन्स मी MLT स्टुडंट आहे. आणि ते कम्प्लीट केल्यानंतर मी BMC मध्ये जॉब करत होती. साधारण मी छोटा सायन हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होती. आणि खूप महिने, मीन्स 6 महिने एकदम मी हॅपी, म्हणतात ना, माझं एक ड्रीम होतं की मी मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करेन. माझ्या वडिलांचं ड्रीम होतं, माझ्या पूर्ण फॅमिलीला वाटायचं की नक्की काहीतरी करेल. कारण की मी अभ्यासू स्टुडंट होती असं सुरुवातीला सांगितलं आणि ते खरोखर होतं. माझ्या 5th आणि 10th स्टँडर्ड पर्यंत मी खूप चांगली स्टुडंट होती. आणि त्यानंतर मग असं काही झालं की कलेक्शन करता करताच मी चक्कर येऊन पडली आणि कळालं की मी खूप आजारी आहे, जे मी स्ट्रॉंग असल्यामुळे कधी मला ते जाणवलं नाही. अचानक मी चक्कर येऊन पडली आणि त्यानंतर मला ऍडमिट केलं सायनमध्ये. आणि मग खूप सारे आजार बाहेर आले जे मला तिथे झाले होते, जे नव्हते. आणि ते प्रोटीन डेफिशियन्सी जे आपण म्हणतो मुली किंवा वुमेन्स, आपण आपल्या खाण्याकडे याच्याकडे कुठल्याच गोष्टीकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. कधी कधी आपण आपल्या करिअरच्या मागे धावतो आणि आपल्या फील्डच्या मागे धावतो आणि त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आणि तेच झालं माझ्याबरोबर. मी चक्कर येऊन पडली आणि जेव्हा रिपोर्ट्स आले तेव्हा मी स्वतः हादरली की हे काय झालंय माझ्याबरोबर. पण त्यातही मी हार नाही मानली. हा थोड्या दिवस मी रडली पडली, खूप साऱ्या गोष्टी झाल्या, पण मी हार नाही मानली. माझी फॅमिली आणि माझे मित्र माझे मैत्रिणी खूप माझ्या मागे खंबीर होते सगळे उभे. आणि मी त्यातून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर मी जो शिकली होती, मी क्लासेस केलेले केकचे, वन डे वर्कशॉप केलेला मी यमी केक झोन मधून, त्या मॅडमला मी थँक्यू म्हणेन. आणि तिथे मग मी घरात बनवायचीच मी सर्वांसाठी. तर मग मी बनवला आणि टेस्ट करायला दिला माझ्या रिलेटिव्हजला. तर त्यांना इतका प्रचंड तो आवडला की सगळे मला सजेस्ट करायला लागले की का तू सेल का नाही करत, की एवढं तू छान बनवू शकते, शॉप पेक्षाही टेस्ट वेगळीच आहे, छान आहे, मग तू का सेल नाही करत. मग असं माझं सेल होणं स्टार्ट झालं. आणि एक विशेष गोष्ट अशी मी बोलेल की मी कधीच मार्केटिंग नाही केली, तुला आवडला तू तिला सांगितलं, ती तिला तिला तिला असं करत करत माउथ पब्लिसिटीने मी आजही पर्यंत एकही बॅनर माझ्या एरियामध्ये अजूनही लावलेला नाही. 9 वर्ष कम्प्लीट माझ्या बिझनेसला झालेत आणि माउथ पब्लिसिटीने लोक शोधत शोधत माझ्या किचन पर्यंत येतात आणि दिवसाचे 10 केक कुठेही नाहीयेत मला, की जे जातातच जातात. मला जाण्याची कोणाकडे गरजच पडत नाही की तुम्ही माझा केक घ्या. स्वतः लोक बदलापूर पासून अंबरनाथ पासून कुर्ला पनवेल खारघर म्हणजे कुठलीही लाईन सेंट्रल हार्बर वेस्टर्न कुठल्याही लाईन मध्ये कसे पोहोचलेत मला माहित नाही, पण ते माझ्यापर्यंत येतात आणि माझा केक घेऊन जातात.
0: क्या बात आहे, खूप इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मग तुझी ही जर्नी सुरू झाली, मग तू केक मध्ये स्वतःला सेटल केलंस विद्या बिझनेस मध्ये, आणि मग नंतर मॉडेलिंगची जर्नी जेव्हा सुरू केलीस तेव्हा तुझा पहिला ब्युटी पेजंट आणि तो एक्सपिरियन्स कसा होता?
1: खूप खूप घाण होता मी अशी म्हणेन, कारण की मी पहिला ब्युटी पेजंट जो केला तो महाराष्ट्र श्रावणी ए आर वेंचर कडून केला. अनुजा मॅम खूप चांगल्या आहेत, त्या डॉक्टर आहेत त्याही पेशाने, आणि त्यांच्याकडनं एक्सपिरियन्स मला खूप मिळाला. पण जसं मी कॉन्फिडेंट नव्हती, पहिला शो होता आणि मी टॉप 10 मध्ये पण नव्हती. मला टॉप 10 मध्येच बाहेर काढलं. मी कॉन्फिडंट म्हणजे काही ना करून माझा तो उगीचा कॉन्फिडंट होता की मी जाईल, पण मी नाही गेली. त्यांनी रिझल्ट काढला आणि मी टॉप 10 मध्ये नव्हती आणि मी खूप हताश झाली. त्यानंतर मी ठरवलं की मी नाही करणार, आता बस बिझनेस आहे, सेटल आहे, एक्सपिरियन्स पाहिजे होता आणि मी केला. पण त्यानंतर मला तिथेच सबटायटल मिळालेला सोशल मीडिया क्वीनचा, कारण की मी सोशल मीडियावर माझं डॅशबोर्ड म्हणा खूप चांगलं होतं आणि मला त्या पोस्टला माझ्या खूप लाईक्स होते, कॉमेंट्स होते, त्यामुळे मला सोशल मीडिया क्वीन असं सबटायटल तिथे मिळाला होता. तर त्या सबटायटलमुळे मला विदाऊट जिंकता म्हणजे विन न करता ऍड शूट्स मिळाल्या. हो, मला खूप साऱ्या मेकअप शूट्स मिळाल्या, पेड तेही कोणालाही मिळत नाही सुरुवातीला, मला पेड मिळाल्या आणि मला साडीचे ब्रँड्स मिळाले. आणि म्हटलं की असं कसं शक्य आहे, पण म्हणजे झालं ते, म्हणजे नशीब माझ्या सोबत होतं. आणि त्यामुळे मग मला दुसरे पेजंट्स आपोआप यायला लागले की मॅम तुम्ही पेड पेजंट्स पेड असतात, सगळीकडे पे फी आपल्या रजिस्ट्रेशन करावं लागतं. बट मला कोणी पे नाही घेतलं, मला बोलले की तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करा, आम्ही सांभाळू हँडल करू. आणि मी केलं आणि मी जिंकत गेली मग त्यानंतर.
0: क्या बात आहे, म्हणजे प्रत्येक एखादी गोष्ट घडत असते, एखादी निगेटिव्ह गोष्ट घडत असताना किंवा एखादी अशी गोष्ट की जी मिळत नाहीये पण अपयश आलं, पण त्या अपयशामधून पण आपल्याला काही पॉझिटिव्ह घेता आलं आणि जे तुला मिळत गेलं, जे तू घेत गेलीस, हॅट्स ऑफ आहे. म्हणजे की थांबणं हा पर्याय तू निवडला नाही, तर अर्थात ठीक आहे पहिला पेशंट झाला, यश नाही मिळालं, पुढे ट्राय करून बघूयात. सो ही कुठेतरी ही जिद्दच मला असं वाटतं तुला त्या विनर टायटल पर्यंत घेऊन गेली. स्वातीसोबतच्या या दिलखुलास गप्पाच्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत, कारण स्वातीची जी जर्नी आहे ती ऍक्च्युली ऍज अ मॉडेल ऍज अन एंटरप्रिनर म्हणून ही जी जर्नी आहे ही ऐकताना मला असं वाटतंय आत्ताचे जे तरुण युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच फायद्याचं असणार आहे की काय कुठे चुकतोय किंवा आपण कुठे मागे राहतोय का, अच्छा हा कोणता एखादा क्ल्यू तुम्हाला नक्कीच यातून मिळू शकतो. तर ही मुलाखत अशीच तुम्ही ऐकत राहा, घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ऐका आचार्य 90 FM युअर उंच.

0: नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मनापासून स्वागत करते. आपल्या आजच्या या सेगमेंटमध्ये अर्थात फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण आज आपल्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत स्वाती सोनावणेसोबत. स्वाती ही पेशाने मॉडेल आहे. मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये खूप छान काहीतरी केल्यानंतर आता ती मॉडेलिंगमध्ये ऍज अ ज्युरी पॅनलवरती बसते. सो स्वाती, तू सांगितलंस ब्रेकपूर्वी की कशी ही जर्नी सुरू झाली, तू कशी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आलीस. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर या क्षेत्रात उतरल्यानंतर घरच्यांनी तुला पाठिंबा दिला का, किंवा मॉडेलिंग म्हटलं की एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन आहे मॉडेलिंग या क्षेत्राकडे की तुला शॉर्टच कपडे घालायचे आहेत, तुला प्रेझेंटेबल, तुला थोडस हॉट दिसणं गरजेचं आहे, याच्या काही एक चौकट बनवली गेलेली आहे, तुझ्या घरच्यांनी हे कसं एक्सेप्ट केलं काय सांगू?
1: मी सांगेन की माझ्या फॅमिलीचा खरंच खूप चांगला सपोर्ट होता. कारण की पहिले तर आम्ही चार भावंड आहेत आणि तीन मुली आहोत आम्ही आमच्या आईवडिलांनी आणि त्यामुळे ना त्यांनी खूप छान पॅरेंटिंग केलंय. माझ्या आईवडिलांना मी त्यासाठी लव यू म्हणेन की त्यांनी इतकं सुंदर आमच्यावर पॅरेंटिंग केलंय की मला ते वाईट काय आणि चांगलं काय सुरुवातीलाच कळालं होतं की कुठे आपल्याला फोकस करायचं आहे आणि कुठे नाही करायचं आहे. आणि राहिली गोष्ट की पेजंट, तुला मी सांगितलं की ज्यावेळी मी तो शो हारली आणि त्यानंतर मला जो पहिला ब्रँड शूट केला तो मी साडीचा केला आणि त्यामुळे मग माझा तो लोकांना माझ्या पेजकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज झाला. कोणीच मला असं हॉट बघणं किंवा हे बघणं त्या दृष्टिकोनापेक्षा सर्वांना मला साडीत पाहायला जास्त आवडायला लागलं. साडीत म्हणा, नऊवारीत म्हणा, इवन माझं ज्वेलरी शूटसाठी मी जास्त फेमस झाली की हिच्यावर ज्वेलरी छान वाटते, तर प्रत्येक ज्वेलरीचे ब्रँड माझ्याकडे यायला लागले आणि मी ज्वेलरी आणि साडीचे शूट केले. तर त्यामुळे मला गरजच नाही पडली की मी कुठेतरी शॉर्ट कपडे घालून करावं किंवा त्यातही सुंदर स्त्री सर्व कपड्यांमध्ये छान दिसते. हा, पण मला गरज नाही पडली की मी असे हॉट किंवा असे काही, मी साडीतही हॉटच दिसत होती म्हणून सर्वांना मला साडीत पाहणं जास्त छान वाटलं. म्हणून तसा माझा प्रवास साडीपर्यंतच येऊन अजूनही तिथेच आहे मी.
0: नाही शुअर, म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की इट्स नॉट नेसेसरी की मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला त्याच लुकमध्ये मॉडेल म्हटलं की तो तसाच लुक डोळ्यासमोर आला पाहिजे. लकश्रीकांत श्रृंगार केलेली मॉडेल सुद्धा तितकी सुंदर दिसते. मराठमोळा श्रृंगार ज्या वेळेला एखादी मॉडेल करून उभी राहते, रादर आपण बरेच ब्युटी पेजंट बघतो जिकडे कंपल्सरी हा जो पहिला राऊंड असतो जो ट्रेडिशनल असतो, आणि मला असं वाटतंय ही कुठेतरी एक बदलत चाललेला विचार आहे आणि जो समाजामध्ये पेरला जातोय. आज बऱ्याच मुली मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येत असतील तर त्यांना कुठेतरी त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती असते की हे क्षेत्र सेफ आहे का, किंवा मुली ज्या येत आहेत त्यांच्या मनामध्ये एक भीती असेल, किंवा त्या ज्या मुली नव्याने येणार आहेत त्यांना काय सांगशील, त्यांच्या पॅरेंट्सला काय सांगशील?
1: तर पॅरेंट्सला मी हे सांगेल की क्षेत्र कुठलंही सेफ नाही, मग ते तुम्ही मॉडेलिंग घ्या किंवा कुठेही घ्या. जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट आहेत, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही. तर त्यामुळे मॉडेलिंग क्षेत्रालाच असं चांगलं क्षेत्र नाही म्हणून आपण बोलूच शकत नाही. कारण की आपण डॉक्टर जे आहेत चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये पण तिकडेही त्यांच्यावर शोषण होताना आपण पाहिलंय. त्या तर मॉडेल्स नाहीयेत, त्या तर साध्या कुर्त्यामध्ये असतात तरीही तिकडे पाहिलंय. किंवा प्रत्येक जागेवर आहे, मग आपण त्याच एका क्षेत्राला वाईट बोलूच शकत नाही. हा, राहिलं आपल्यावर असतात काही गोष्टी की आपल्याला कुठे हिंट मिळतेच छोटी ना छोटी, ती हिंट आपल्याला पकडायची आणि पुढे चालायचंय की कुठे आपल्याला एंटर करण्याच्या अगोदर हिंट मिळते तर एंटर करायचं आहे की नाही हे तिथेच ठरवायचं आहे. तर हेच मी पॅरेंट्सला बोलेल की मुलींवर थोडा विश्वास ठेवा, आपल्या मुली चांगल्याच ट्रॅकले चालू आहेत आणि चालल्या आणि चालतीलच, आणि मुलींनीही पॅरेंट्सला थोडं विश्वासात घ्यावं आणि असं
0: सांगितलं
1: हो आणि सांगावं. काही वाईटही घडतंय तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला सांगा, तुमच्या मैत्रिणीला सांगा जवळच्या, तुमच्या टीचर्सला सांगा. जर तुमच्या कोणी खूप मुली आपल्या टीचर्स बरोबर असतात जवळच्या तर त्यांना सांगा, किंवा जवळच्या मैत्रिणीला तरी नक्कीच सांगावं. आणि जर नाही सांगण्याची हिंमत तर तुम्ही तिथेच ऍक्शन घ्यावी.
0: बरोबर,
1: हे मला बोलायचं आहे. नाहीतर मग सगळ्याच ठिकाणी वाईट लोक भेटत नाहीत. मला तर अजूनपर्यंत एकदाही तसा एक्सपिरियन्स आलेला नाहीये माझ्या फील्डमध्ये.
0: सी इट्स ऑल अबाउट अस की आपण त्या गोष्टीला कसं ट्रेन करतोय किंवा कसं हाताळतोय बेसिकली. सो जे लोक म्हणतात की हे असं आहे ते तसं आहे, तर एकदा अनुभवून बघा आणि अनुभव ह्या बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. साथी मॉडेलिंग मध्ये आल्यानंतर अगोदरचे स्वाती आणि ही स्वाती काय फरक झाला?
1: खूप फरक आहे, खूप फरक. जसं मी बोलली की मी स्कूलमध्ये असताना खूप टॉपर होती, स्कॉलर होती. मला असं वाटायचं की देवा प्लीज, मी थोडी स्कॉलर कमी असेल चालेल, मला तसं सुंदर बनव ना प्लीज. मी अशी प्रे करायची देवाला, म्हणजे मी खूप अशी असं वाटायचं की यार, कारण की आहे आजही टीचर्स लोक सुंदर मुलींना थोडस हेच करतात, लेडीज असू द्या म्हणजे वुमन्स असू द्या किंवा आपले मेन्स टीचर असू द्यात, दोघेही थोडस सुंदर मुलांशी थोडेसे असतातच. मला मी ते माझ्या लाईफमध्ये म्हणजे हे केलं, आय डोंट नो दुसरे टीचर्स कसे असतील किंवा आजचे टीचर्स कसे आहेत, तर जे सुंदर आहेत त्यांना डान्स कॉम्पिटिशन मध्येच घेणार, आम्हाला बोलायचं की थांब तू जरा थांब वगैरे, कितीही टॅलेंट असलं तरी. हे मी केलंय आणि हे मी मला खूप वाईट वाटतं आजही स्कूल डेज आठवले तरी. आणि त्यानंतर मला असं वाटायचं मला नाही करायचा अभ्यास, मला माझ्या स्वतःवरच फोकस करायचं आहे, मला छान दिसायचं आहे. आणि त्यानंतर मग मी माझं स्वप्नच होतं यार की मला असं काहीतरी करायचं. मी माझ्या फॅमिली चार भावंडामध्ये मी डस्की कलरची आहे, बाकी माझे चार भावंड दुधासारखे पांढरे आहेत.
0: सेम इयर
1: दुधासारखे पांढरे आहेत. आणि मग मला त्यांच्या म्हणजे मला यार हे गोरे कसे, मम्मी तू काय खाल्लं होतं माझ्या, मी काच सावळी आहे, मी काच सावळी आहे. पण नंतर मी शिल्पा शेट्टी पाहिली, आपली मिस युनिवर्स सुष्मिता सेन आणि दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, सगळ्या सावळ्या स्किन टोनच्या आहेत, डस्की स्किन. आणि त्यांना बघून मला एक इव्हन बिपाशा बासू त्यांना पाहून मला असं वाटलं आपल्याला मला असं वाटलं की का नाही. आणि आज असं एक्झाम्पल देतात की माझ्या बहिणीचा मला भाचा मीन्स मला बहिणीला मुलगा झालाय छोटा, आणि बहीण खूप गोरी आहे आणि त्याचं स्किन टोन थोडं लाईट आहे, तिच्यापेक्षा डार्क आहे, म्हणजे त्याचं स्किन टोन डस्की आहे. तर ती त्याला नेहमी बोलते बाबू मावशीसारखंच व्हायचं, आपल्याला कलरवर नाही टॅलेंट बघायचं. तर मला इतकं प्राऊड होतं स्वतःवर की लाईक बघा, म्हणजे काहीतरी मी अचीव केलंय म्हणून आता बोलतात की मावशीसारखंच व्हायचं, मावशीसारखंच व्हायचं. आणि खूप नाव काढतात फॅमिलीमध्ये, रिलेटिव्समध्ये आणि मैत्रिणीमध्ये तर आहेच की यार आम्ही तुझ्याबद्दल विचार नव्हता केला. माझा एक कार्यकर्ता मित्र आहे, तो आता इलेक्शनला उभा होता आणि त्याला मी मेसेज टाकले की प्राऊड ऑफ यू उमेश, तू काहीतरी चांगलं करतोय, नक्की तू निवडून येशील मला खात्री आहे. तो म्हणे माझं सोड यार, पण तुझ्याकडनं मला अपेक्षा नव्हती, पण खूप मोठं केलंस काहीतरी. आणि ते ऐकून मला डोळे भरून आले, मला वाटलं यार खरंच मी काहीतरी केलंय म्हणून आज सगळ्यांच्या तोंडात माझं नाव आहे.
0: नाही 100%, कारण हा प्रवास आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आणि आज तू मागे वळून पाहतेस तेव्हा तुला हे सगळं आठवतंय, कारण ऑफकोर्स आज जे मिळालंय ते काय एका दिवसातलं नाही, त्याच्या मागे मेहनत आहे, हार्डवर्क आहे, रात्रंदिवस एक करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन हे मिळतं आणि तेव्हा लोक आपल्याला अप्रिशिएट करतात. कारण आज मी तुला बऱ्याच मोठ्या पेशंट्सच्या ज्युरी पॅनलवरती बघते, ज्या वेळेला हा रिस्पेक्ट मिळतो काय फिलिंग्स असतात?
1: खरं सांगते आता तर तो कॉन्फिडन्स आलाय, म्हणजे असं वाटतं मी डिझर्व करते टीचर ती ज्युरी पॅनल तो मी डिझर्व करते. पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, तुला तर एवढ्या जर्नीमध्ये सांगितलीस. आणि खूप म्हणजे खूप खूपच छान वाटतं, ती फिलिंग मी एक्सप्रेस पण नाही करू शकत की यार मी कशी आली आणि मी खरंच केलं अचीव. खूप प्राऊड मला स्वतःवर होतं. आणि बोलतो ना की एक प्रत्येक पुरुषांमागे स्त्री असते, तर मला आज सांगायला आवडेल की त्यामागे एक पुरुष आहे आणि तो म्हणजे माझा नवरा.
0: मी त्या विषयाकडे येणारच आहे आणि घेतलंय, येस तू कंटिन्यू कर.
1: माझा नवरा की मी माझं अकाउंट ते हँडल करतात, ते तुला कोणी मॅनेजरची गरज नाही, मी आहे ना तुझं मॅनेजर. आणि जसेच डीएम येतात पहिला माझा नवरा त्यांच्याशी कॉर्डिनेट करतो की हा असं असं आहे, एवढं एवढं पेड घेतो, हे आहे. आणि हॅट म्हणजे मी स्वतःला हॅट्स ऑफ म्हणेन, कारण की मी आतापर्यंत जेवढे शो केलेत ज्युरी पॅनल म्हणून ते सगळे मी ब्रँडच केलेत, मी एकही शो लोकल केलेला नाहीये. त्याच्यामुळे स्वाती एक ब्रँड झालाय आणि त्याच्या मागे खरंच माझे हस्बंड आहेत आणि त्यांना मी खूप थँक्यू म्हणेन, ते मला इतके सपोर्ट करतात. आणि प्रत्येक माझ्या ब्रँड मागे योगेश आहेत मीन्स माझा नवरा. आणि खूप बेस्ट फिलिंग आहे, असं वाटतं की ट्वेल्थमध्ये मी बोर्डमध्ये फर्स्ट नंबर काढलाय.
0: ऍक्च्युली सातव्या आसमान वाली फिलिंग आहे. तर मला आता तिच्या या जर्नीबद्दल पण जाणून घ्यायचंय. अर्थात बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर या फील्डमध्ये मी कसं काम करू किंवा एक बिझनेस चालवायचा, तर डिफिकल्टीज येतात, तर त्या कशा हँडल करायच्या. स्वातीची ही जर्नी सुद्धा खूप इन्स्पायरिंग आणि खूप इंटरेस्टिंग आहे, ती आपण ऐकणार आहोत पण छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनपुरात गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: आले होते तेव्हा त्यांना माझं प्रोफाईल शेअर झालेलं पहिलं इंस्टाग्रामचं.
1: इंस्टाग्रामचं प्रोफाईल बघतात.
0: हो, एक इन्सिडेंट असा झालेला की होणारे सासरे माझ्या सलॉन पर्यंत आले होते सलॉन बघायला की मुलीचं सलॉन कुठं आहे. तर ते कारण काही कारणामध्ये झालं नाही, पण हे जेव्हा तेव्हाही सेम इंस्टाग्राम शेअर झालं. आणि इंस्टाग्राम शेअर झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याचा मीन्स होणाऱ्या नवऱ्याचा मेसेज आला की तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात आणि मला तुम्ही पसंत आहात, पण आपले वाईब्स मॅच झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही आहोत. हे गोष्ट त्यांची क्लिअर होती की मला इगो हर्ट झाला की भाई मी एवढी छान आहे, माझा प्रोफाईल काय आहे तू बघ, आणि तू असं बोलूच शकत नाहीस की वाईब्स मॅच म्हणजे आताही तुला मॅटर करतंय वाईब्स. म्हणजे आज मुलांना म्हणजे हे मला बोलायचं की मुलांना वाईब्स मॅच करणं दिसण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी इगोमुळे हा म्हणाली की नाही मी याला माझ्या वाईब्स दाखवेन आणि नंतर रिजेक्ट करेन. मी हे असं ठरवलं होतं, पण असं मला जमलं नाही करायला, कारण की ते इतके छान होते दिसायलाही. म्हणजे मी काहीच नाही त्यांच्या पुढे असं मी म्हणेन मॉडेल असून. आणि पण माझ्या सासूला मी आवडली नाही, माझ्या होणाऱ्या सासूनी त्यावेळी मला रिजेक्ट केलं आणि एकदा नाही चार वेळा रिजेक्ट केलं. ऐका, आय लव्ह यू सासू. मीन्स माझ्या त्यांना काही अपेक्षा असतील त्यांच्या सुनेकडनं, त्या म्हणाल्या मला मुलगी पसंत नाहीये, मी माझ्या मुलासाठी खूप वेगळे विचार केलेले आहेत आणि मुलगी मॉडेलिंग करते. तिथे मला थोडासा हे आलं, मॉडेलिंग करते तर मॉडेलिंगमध्ये आपण कसेही कपडे घालतो कसेही काही करतो, ती सगळ्या म्हणजे सगळ्यांना दिसत असणार वगैरे वगैरे. मी माझ्या फॅमिली माझ्या सुना मी वेगळ्या ठेवी म्हणजे थोड्याशा आणि त्या स्वतःही एक गव्हर्नमेंट वर्कर आहेत, त्या सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला आहेत, चांगल्या पोस्टवर अध्यक्ष आहेत त्या तिकडच्या अकोल्याच्या. आणि तरीही त्यांचे विचार होते की सुना म्हणजे मॉडेलिंग असू देत, पण त्यांना त्या कपड्याशीच हे प्रॉब्लेम होता. आणि मग मी योगेश बरोबर माझ्या नवऱ्याचं नाव योगेश आहे त्यांच्याबरोबर बोलली की का रिजेक्ट करतायत आई. माझं अजून इगो हर्ट होत होता, म्हणजे प्रेम तर होत नव्हतं पण इगो जास्त हर्ट होत होता की कसं शक्य आहे यार मला कोणी रिजेक्ट कसं करू शकतं. मला मी एक मॉडेल आहे, एक थोडा इगो असतो ना मुलींचा आणि त्याच्यामुळे. तर ते ममाज बॉय होते एकदम, ते बोलायचे नाही मम्मी नाही बोलते तर मी काहीच नाही करू शकत, आय एम सॉरी. आणि मी खूप रडायची की मला मी माझ्या मम्मीजवळ रडायची, मम्मी मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, मला कसं कोणी रिजेक्ट करू शकतं, कारण की सगळे पाहुणे मीच रिजेक्ट केलेत, मला कोणी रिजेक्ट नाही केलं अजून. आणि ते पुन्हा यायचे पुन्हा जायचे. मग त्या दरम्यान आमचे माझं त्यांच्यावर प्रेम झालं की यार हे माझ्यासाठी थांबतायत, त्यांना मी आवडली आहे कुठेतरी, हे त्यांच्या मम्मीला म्हणवतायत कन्व्हिन्स करतायत. मग शेवटी मी आईंना फोन केला डायरेक्ट, म्हणलं आई काय प्रॉब्लेम आहे, त्यांना मी पसंद आहे, मला ते पसंद आहे, माझ्या घरच्यांना पसंद आहे. मी डायरेक्ट फोन केला, ते म्हणे की तू मॉडेलिंग करतेस आणि तुझा देवावर विश्वास नसला, मग माझा तर आहे देवावर विश्वास, तर तू माझा देव करशील का. मी म्हणे मी तुमचं सगळं करेन, डायरेक्ट बोलली मी तुमचं सगळं करेन. आणि मॉडेलिंग म्हणलं तुम्ही माझा पेज बघा जाऊन, प्लीज मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही एकदा माझं इंस्टाग्रामचं पेज बघा, त्याच्यावर तुम्हाला साडी व्यतिरिक्त किंवा ज्वेलरी. मी असं नाही म्हणत की मी इन फ्युचर दुसऱ्या कुठल्या शॉर्ट्स घालून करणार नाही, कारण की का खोटं बोलून लग्न करू ना. मला जर एखादी चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी करेन नक्कीच. हा, पण तुम्ही पेज बघा, तुम्हाला कुठेही वाईट वाटणार नाही. आणि ब्रँड व्यतिरिक्त मी काहीही केलं नाही, मी कुठलंही लोकल काम करत नाहीये, हे तुम्ही नक्की बघाल. आणि त्यांनी माझं पेज बघितलं जाऊन, फेसबुक बघितलं, इंस्टा, आणि ते हॅपी झाले की वा इथे खूप सुंदर आहे आणि ज्वेलरी किती छान. मग त्यांचं टॉपिकच चेंज झालं, ही ज्वेलरी कुठे भेटली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, ती ज्वेलरी कुठे मिळाली, बापरे. मग त्यानंतर आजपर्यंत त्या दिवशीपासून आम्ही सास आणि सुना आहोत, म्हणजे सासू सुना नाही आहोत, आम्ही मैत्रिणी आहोत आणि आम्ही रोज एक एक तास फोनवर बोलतो. मी लग्नाबद्दल माझ्या नवऱ्याशी पण एवढा वेळ नाही बोलली तेवढा मी माझ्या सासू बरोबर फोनवर बोलते. आणि माझा नवरा शॉक असतो की तुम्ही नक्की एवढं बोलता काय. तर आम्ही कपड्यांबद्दल ज्वेलरीबद्दल, त्यांनाही आवडतात मलाही आवडतात, तर तेच बोलत असतो. दोन तीन शोजला त्या आलेल्या पण माझ्यासोबत आणि त्या आता खूप सपोर्ट करतात. आणि शो असेल तर मला इव्हन बोलतात असं रेडी हो तसं हो रेडी हो. म्हणजे आता तर खूप छान सपोर्ट आहे, पण ह्या सर्व मागे मी त्यांना शेवटी योगेशलाच पकडेन की त्यांनी खूप ट्राय केलं त्यांच्या मम्मीला म्हणण्यासाठी. शेवटी आमचं लग्न झालं.
1: क्या बात है, सो क्यूट. इट्स नॉट जस्ट अरेंज मॅरेज, इट्स अरेंज लव. सो नाईस, म्हणजे कन्व्हिन्स करता येणं, म्हणजे हे फील्ड वाईट नाहीये किंवा मी करत असलेलं काम. मला माहितीये की मी खूप चांगलं काम करते किंवा मला माहितीये की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. हे कन्व्हिन्स करवणं म्हणजे एखाद्याला समजावून

0: सांगणं पण एक मोठी गोष्ट आहे आणि जी तू करून दाखवलीस मला असं वाटतं.
1: पण आम्ही कुठले चुकीचे पाऊल नाही उचलले.
0: सो हे इम्पॉर्टंट आहे आणि मला खरंच म्हणजे स्वातीच्या सासरकडचे लोक असतील, माहेरचे लोक असतील, खरंच थँक्यू सो मच. त्यांना मी थँक्यू म्हणेन एक मुलगी म्हणून, कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की मुलींच्या पॅशन्स ज्या आहेत ना त्या कुठेतरी स्टॉप होतात लग्नानंतर. आणि टचवूड तुझ्या बाबतीमध्ये तुझे इनलॉज इतके प्रेमळ आहेत आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. आणि जर अशी फॅमिली असेल प्रत्येक मुलीला मिळाली तर मुलगी माहेरचं नाही सासरचं नाही स्वतः बरोबर त्या सगळ्यांना ती पुढे घेऊन जाते.
1: बरोबर.
0: सो त्यामुळे हा पॉझिटिव्ह विचार तुझे इनलॉज पण करतायत, तुझे मम्माकडचे आईकडचे पण करतायत, त्यामुळे खरंच टचवूड. आणि हे असंच राहू दे स्वाती, आपल्या गप्पा मला असं वाटतं संपणाऱ्या नाहीये. पण या व्यतिरिक्त तू मेकअप आर्टिस्ट, एक सलॉन चालवतीयस, मेकअप आर्टिस्ट आहेस, या सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करतेयस. हे सगळं परत मॅरिड लाईफ पण तू हँडल करतेयस, काही लग्नाला जास्त दिवस झाले नाही, हार्डली एक वर्ष वगैरे. सो हे सगळं करत असताना कसा म्हणजे बॅलन्स कसा
1: साधतेस? तू जसंच मला बोललीस की तू हे करते ते करते, मला एक माझा किस्सा आठवला की जेव्हा मी मेकअप आर्टिस्ट होतीच, मी माझं सलॉन होतं म्हणून, आणि मी माझ्या स्टाफकडनं शिकली हे मला सांगायचं की अगोदर मी बिझनेस टाकला आणि नंतर मी शिकली आणि त्यानंतर मी ऑर्डर्स घ्यायला लागली, ब्राईड वगैरे मॉडेल्स घ्यायला लागली. आणि त्यानंतर मी मला असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इगोवर घेऊन करते. इगोवर लाईक म्हणजे यार हिला चार्जेस विचारले 50,000, तिला चार्जेस विचारले 25,000. अरे जस्ट मेकअप माहिती खूप मेहनत आहे, आता जेव्हा स्वतः करते तेव्हा कळतं. पण असं वाटलं की यार मला का नाही येते, का नाही शिकू शकत आहे मी, एवढं काय आहे त्यात, असं बघून बघून बघून बघून करून करून मी शिकली. नंतर मी फॅशन डिझायनिंग कडे वळली थोडस की मी माझ्या लग्नाचे सगळे आउटफिट स्वतः क्रिएट म्हणजे केलेले आहे, डिझाईन स्वतः केलेले आहेत. आणि तिकडे तासन तास जाऊन मी डिझायनरकडे उभी राहिलेली आहे त्या आउटफिटसाठी की हे असेच पाहिजेत, ते तसेच पाहिजेत, इथे इथे तिथे काही मला नकोय, आणि ते मी स्वतः डिझाईन केलेत. म्हणून मी त्यावेळी माझे वडील एकच शब्द बोलले होते की लोकांसाठी तरी काहीतरी ठेव. आणि मला इतकं हसायला आलेलं, सगळंच तुला करायचंय, जरा थांब आता. लग्नाच्या वेळी म्हणजे उद्या माझं लग्न आणि आजपर्यंत मी काम करत होती आणि त्यामुळे मग अशीच मी अजूनही मला काही असं वाटेल की हे मला का नाही येते, तुझी चेअर सांभाळा.
0: चालेल,
1: सारखं अँकर होणं नाहीये आता. म्हणजे मला लगेच असं वाटेल की का नाही करू शकत मी अँकरिंग, मी करू शकते. आणि मी लगेच एखादा शो तरी होस्ट करणं नक्की मी ट्राय करेन. म्हणजे मी अशीच आहे, नवीन नवीन गोष्टी शिकणं खूप आवडतं मला, मग ते काहीही असू दे, छोट्यातली छोटं किंवा मोठ्यातली मोठं, मला खूप आवडतात गोष्टी शिकायला. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी शिकली आणि आज कुठेही मला मेकअप असायला दुसऱ्यांकडे जायची गरज नाही, ड्रेस स्टिच करायला दुसऱ्यांकडे जाण्याची गरज नाहीये, कशासाठीच नाही. मी माझे पूर्ण फॅमिली आणि मी स्वतःवरच डिपेंड आहे.
0: क्या बात आहे. सो मला हेच सांगायचं आहे की वाट बघू नका कुठल्याही गोष्टीची, आणि एखादी गोष्ट करावीशी वाटली मनात आलं शिका करा आणि छान मोकळे व्हा मी असं म्हणेन. तर ही अशी मोकळ्या स्वभावाची पण तितकी जिद्द असणारी स्वाती आज आपल्यासोबत जोडली गेली होती. स्वाती खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह आहेस, अशीच पॉझिटिव्ह राहा आणि पुढेही काम करत राहा आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी कायम शिकत राहा. त्यासाठी तुला खूप मनापासून शुभेच्छा. आणि श्रोते हो, खरं तर गप्पांचा हा सिलसिला न संपणारा होता, पण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण स्वाती सोनावणेसोबत छान गप्पा मारल्या मॉडेलिंग क्षेत्र आणि त्याचबरोबर तिच्या आवडीचे इतर क्षेत्र यामध्ये ती कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बॅलन्स करते, फॅमिली सांभाळत एक लग्न झालेली स्त्री सुद्धा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी छान मॅनेज करून स्वतःला एका यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाऊ शकते याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे स्वाती आज आपल्यासोबत होती. कितीही प्रॉब्लेम्स आले, कितीही अप्स अँड डाऊन्स आले, तरीही न हारता, न डगमगता, जिद्दीने कशा त्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो हे तुम्हाला स्वातीच्या प्रत्येक बोलण्यामध्ये समजलं असेल. तर स्वातीसोबतच्या या गप्पा, हा गप्प्यांचा सिलसिला तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी स्वातीसोबत तुमच्या रजा घेते. स्वाती पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच, तू आज इकडे आलीस आणि तुझ्या अनुभवातून आम्हाला सगळ्यांना खूप शिकायला मिळालं.
1: हो नक्कीच, आणि मी पण थँक्यू म्हणेन, माझी फेवरेट लहानपणापासून तुला ऐकतेय मी आणि ऐकून ऐकून इथपर्यंत, मीन्स इच्छा होतीच इथे येऊन, पण असं विचार नव्हता केला कधी येईन आणि कधी इतकी मोठी ह्या स्टेअरवर बसणे इतकी होईन आणि आचार्य 90 FM पण खूप खूप खूप थँक्यू म्हणेन मनापासून की मला इतकं तुम्ही केपेबल समजलं की मी इकडे येऊन तुमच्याशी संवाद साधेन. तर थँक्यू सो मच मनापासून, धन्यवाद.
0: तर श्रोते हो, याच नोटवरती मी आरजे कोमल स्वातीसोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि गप्पांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

हॅलो, हाय, नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मान्यवरांना भेटत असतो, विविध विषयांना हात घालत असतो आणि छान गप्पा या गप्पांच्या माध्यमातून आलेल्या आपल्याकडे जे गप्पा मारण्यासाठी आलेले जे पाहुणे आहेत, मंडळी आहेत, त्यांच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर आत्ताच्या या टेक्निकल जे जग आहे त्या टेक्निकलमध्ये सुद्धा बरेच लोक क्रिएटिव्हिटी वापरून पैसा जे आहे ते कमवतात, मी असंच म्हणे. तर पॅशन जे आहे ते पॅशनला फॉलो करून आपण जर त्याचं प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं, त्या पॅशनला, आणि त्या कन्वर्ट केलेल्या पॅशनमधून आपण जर काही आपण

0: आपण दोन पैसे कमवत असू, तर त्याने काय बदल होऊ शकतो किंवा आपल्या आवडीचं काम करताना आपल्याला किती छान आनंद मिळतो याचं अतिशय उत्तम उदाहरण आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये बसलेलं आहे. जी पेशाने तिने होम सायन्स केलेलं होतं, परंतु नंतर तिला जी लहानपणापासूनची आवड होती ती म्हणजे मेहंदी काढण्याची, आणि मेहंदी आर्टिस्ट म्हणून आता सध्या ती बरेच आता काही वर्ष झालं ती एक ऍज अन मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करते. ब्राइडल मेहंदी असू देत किंवा इतर सगळ्या मेहंदीज असू देत, या सगळ्या मेहंदी काढून ती प्रत्येक मुलीचा जो एक तो गोड क्षण असतो त्याला ती छान आठवणीच्या रुपात तयार करत असते. तर जाई खावणेकर आज आपल्यासोबत इथे आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये. खरं तर आमच्या भेटण्याची स्टोरी सुद्धा खूप छान इंटरेस्टिंग होती. आम्ही आज पहिल्यांदाच इथे भेटतोय समोरासमोर, बट वी नो हर, तिचं डेडिकेशन, तिचं पॅशन मी स्टेटसमधून इंस्टाग्रामच्या पोस्टमधून पाहत होते. तर ऍज अन मेहंदी आर्टिस्ट ही जी आता ओळख मिळालेली आहे, खरं तर ही आवड तुला कधी आणि कशी निर्माण झाली?
1: ऍक्च्युली ही आवड मला लहानपणापासूनच होती, बट एक सर्टन पिरियड असतो, एक आपल्याला एक असं वाटतं ना की जी आपली आवड आहे ती आपण पॅशन मध्ये टर्न करावी. सो मी लहानपणापासून नॉर्मली अशी मेहंदी काढत होते, बट एक सर्टन पॉइंट येतो तेव्हा असं वाटतं की नाही, आपण त्या स्टेजला पोहोचलं पाहिजे किंवा त्या स्टेजला पुढे एक आपल्या लेवलला
0: काहीतरी अजून
1: एक अजून पुढे केलं पाहिजे. सो मी स्वतः ते ग्रूम केलं स्वतःला, म्हणजे मी पूर्ण प्रॉपर शिकली, व्यवस्थित हे केलं,
0: कोर्स
1: केला मी प्रॉपर, आणि मग त्याच्यानंतर मी क्लासेस चालू केले. जे क्लासेस मी एक माझा कोर्स झाल्यानंतर एक सर्टन पिरियड मध्ये मी स्वतः प्रॅक्टिस केली, त्याच्यानंतर क्लासेस चालू केले, आणि मग पुढे जसं एक स्वतः एक कॉन्फिडेंट जसं जसं येत गेला तसं तसे मला ऑर्डर्स भेटत गेले, माझे स्टुडंट्स. आता सध्या माझ्याकडे 17 स्टुडंट शिकलेले आहेत
0: आणि
1: माझ्यासोबत माझे स्टुडंट स्वतः काम करतात. माझं असं स्वतःच एक ओपिनियन आहे की आपण आपल्याकडे जे शिकलेले आहेत आज ते एका पॉइंटने येतात की आज मी सुद्धा 4 पैसे काहीतरी कमवेन.
0: बरोबर.
1: सो मी माझा असा विचार आहे की माझ्या स्टुडंट्स माझ्याकडे जे आलेले आहेत त्यांनी माझ्यासोबतच काम करावं की मला दुसऱ्या आर्टिस्ट लोकांना बोलवा. आज माझी एवढी इच्छा आहे की माझे जे एवढे 17 स्टुडंट जे आहेत या त्याच्यातले काही एक सगळ्या ऑलमोस्ट मॅरिड आहेत, जे हाऊस वाईफ आहेत, आणि काही स्टुडंट आहेत ते ऑफिस जॉईन ऑफिस करून सुद्धा माझ्याकडे संडे टू संडे शिकायला येतात मेहंदीसाठी. जस्ट आवड आहे आणि त्यांना ते पॅशन, म्हणजे त्यांना ते कन्व्हर्ट करायचं त्या गोष्टीमध्ये. सो मी असं एक हॅपी आहे आणि मी अजून त्यांच्यासोबत मी पण शिकते आणि अजून मला पुढे शिकायचं पण आहे.
0: क्या बात आहे. सो बेसिकली तुलाही लहानपणापासून आवड होती. आज मी बऱ्याच ठिकाणी बघते मेहंदी आर्टिस्ट म्हणजे पहिलं कसं असायचं, पहिला एक ऑरा होता, वेगळा एक वेगळा तो एरा होता की त्या मुमेंटला प्रत्येक ब्राईड किंवा फॉर एक्झाम्पल आपल्या घरात एखादं लग्न असेल तर कोणाला तरी जिला चांगली मेहंदी काढायला येते तिला बोलवायचं आणि मग तिच्याकडून ती मेहंदी काढून घ्यायची, किंवा त्यावेळेसच्या ज्या मेहंदीच्या पद्धती होत्या त्या फार वेगळ्या होत्या. आणि आता प्रत्येकीला, प्रत्येक मुलीला आपण म्हणूया, कारण फार तर मुली महिलाच विशेषतः मेहंदी काढत असतात, आता प्रत्येक महिलेला तिचा मुमेंट जो आहे तो छान एक मेमोरेबल बनवायचा असतो. मग ते अगदी लग्न असू देत, लोहाळे जेवण असू देत, अॅनिव्हर्सरी असू देत, रेग्युलर फेस्टिवल्स आपले असू देत, तर या सगळ्या फेस्टिवल्समध्ये ज्या आहेत त्या लेडीज आपल्या छान मेहंदी काढत असतात. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, म्हणजे पहिलं मला नाही वाटत आपल्या आईचा जो जनरेशन होती त्या प्रत्येक सणाला एवढ्या मेहंदी काढतात, आणि काढली तरी त्यांची मेहंदीची पद्धत फार वेगळी होती की अगदीच अशीच डिझाईन पाहिजे आणि हे पाहिजे असं काही नव्हतं. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय त्याच्याकडे तू ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून कसं पाहतस?
1: एकतर एक सर्टन पिरियड आहे, एक पहिला पूर्वीचा आणि आताचा, ह्यामध्ये खूप चेंजेस झालेला आहे. म्हणजे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्या जी गोष्ट मला हवी आहे ही गोष्ट मला करायची आहे, एक मेहंदी आर्टिस्ट मध्ये पण आणि अदर फील्ड मध्ये पण सेम गोष्टीकडे जर ते बघतात आणि जो ट्रान्सफॉर्मेशन आहे टुवर्ड्स लाईक ओल्ड टू न्यू, तो एक गॅप मध्ये ना एक भरपूर शिकण्यासारखं आहे. काही म्हणजे पहिल्या वेळेला जेव्हा मेहंदी काढायचंय तेव्हा आम्ही असं बघायचं की ते फक्त
0: सर्कल
1: काढतायत, बस तेवढं जरी हाताला मेहंदी लागली तरी खूप असे लोक खूप अरे मेहंदी काढली.
0: लिटरली तुला माहितीये का, म्हणजे मला आता एक तू आता ते दाखवलंच म्हणून, म्हणजे मला आठवतं की ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला घरामध्ये लग्न असायचं तर त्यावेळेला म्हणजे मम्मीच्या आई म्हणजे आजी आपल्या आजी आणि आपली खापर पंजी वगैरे असं पंजीच्या होत्या त्या लोक काय करायचं ते त्यांचं असायचं मेहंदी म्हंटल की कुठेही लग्नाला गेले की ते वाटी भरून मेहंदी घेऊन यायचं आणि मग ते मेहंदी तेव्हा कोण वगैरे इतके काही नसायचे किंवा असले तरी ते असायचं ना तुमच्या एकच घरात तुमच्या घरात एक कोण देणार होता मी आणि नाहीतर मग तुम्ही वाटी घेऊन जा मग त्या वाटीसोबत जे काही एक्सपेरिमेंट करायचे किंवा ते माचीसच्या काडीने ते टिपके द्यायचे
1: तेच तर मी म्हणते ना तो खूप असं बदल आहे आणि आता पण ह्या न्यू ह्याच्यामध्ये जेव्हा आता आम्ही ऑर्डरला जातो जेव्हा ते मोठे म्हणजे 50 अबाव जे लेडीज आहेत एक सीझन असतो एक आपला वेडिंगचा एक प्रॉपर आहे जे लोक साईडस करतात ते एक आहे करवाचा देतात ते आहे पण त्याच्या बायका जेवढ्या उत्साहाने मला ही डिझाईन काढायची आहे मला ही डिझाईन काढायची 60+ पण ज्या वुमेनच्या आहेत ना त्या जेव्हा आम्हाला एक असं एवढा एक्साइटेडमेंट सांगतात ना की मला हे करायचंय मला हे काढायचंय ते जनरेशन किंवा तो गॅप बघून आले असं वाटतं की आपण खूप अपग्रेड म्हणजे
0: चाललोय
1: इंडस्ट्री अपग्रेड झालेली आहे भरपूर
0: एक्झॅक्टली
1: तेव्हा असं कधी कधी असं आठवत अरे तेव्हा टिपक्यांची ती मेहंदी आणि आता डिझाईन खूप लोक असे समोरून सत्तावून आम्हाला सांगतात की आम्हाला असं डिझाईन पाहिजे असं हे पाहिजे खूप सारे प्रकार झालेत खूप सारे व्हेरिएशन झाल्यात त्याच्यामुळे मेहंदीमध्ये अजून शिकण्यासारखं
0: भरपूर आहे
1: भरपूर आणि ब्राईड्स पण जेवढे जसे हे करतात तसं रिक्वायरमेंट असतात ब्राईड जसं पहिल्यांदा असायचं ना की नाही साधं सिम्पल
0: म्हणजे
1: आपल्या हाताला फक्त एक मेहंदी
0: फार फार तर त्याच्यामध्ये सनई चौघडे आले बस आता लिटरली
1: सनई चौघडे म्हणजे
0: काही
1: म्हणजे एक नॉर्मल आपल्याला आपण जसं शगून बोलतो
0: किंवा मोर एक काढला
1: बस झालं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं
0: नाव
1: पहिलं हे होत पण आता एक असतं की ब्राईड ग्रूम सनई डोली
0: अगं हल्ली तर मी पाहिले आई बाबा पण पाहिजे असतात
1: हो हो हो
0: विदाई ते पूर्ण हे
1: म्हणजे ब्राईडचे
0: रिक्वायरमेंट
1: खूप आहे खूप म्हणजे एकदम असं म्हणतात ना की आपण ते वेगळंच आणि ते आम्हाला स्वतः ते डिझाईन करताना पण एवढं मजा येते किंवा एवढं छान वाटतं की ते समोरच्याला ते फील करतात ते आपल्या हातावरती आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या नवऱ्याचं एक पूर्ण एक फॅमिली हे असतं
0: ते सगळं
1: क्रिएट करणं आणि आपण त्यांना एक लाईफ टाईम काय म्हणतो हेच आपल्यासाठी खूप असतं भले एक म्हणतात ना की एक 5 पैसे कमी भेटले तरी
0: समोरच्या आनंद मॅटर करतो म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की मी मेहंदीच्या बाबतीमध्ये इतकी एक्साइटेड होऊन बोलेल पण माझं तर तू सोडूनच दे पण ज्या पद्धतीने तू मेहंदी या विषयाविषयी बोलतीयस ना तुझ्या चेहऱ्यावर ग्लो आलाय तर श्रोते आपल्यासोबत जाई जोडली गेलेली आहे आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट जे काही बदललेलं एक स्वरूप आहे त्याविषयी आपण जाणून घेतोय आणि आपल्या फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण जर काही ज्या कोणी नवीन न्यू कमर्स असतील किंवा त्यांना ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करायचंय पुढे जायचंय इन्कम सोर्स काय पाहिजेत कसं असेल किती इन्कम सोर्स आहे या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या आहेत तर थोडा वेळ एक विश्रांती घेऊयात लगेचच पुन्हा भेटूयात तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा सेगमेंट जो आहे हा फॅशनिस्टा. या फॅशनिस्टा सेगमेंटच्या अंडर आज आपण मेहंदी आर्टिस्ट जाईला भेटलेलो आहोत आणि तिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर ब्रेकपूर्वी तिने सांगितलं की मेहंदी असणं किंवा शगूनची मेहंदी हा ब्रेक म्हणजे काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड कसा होता किंवा काही वर्षांपूर्वी त्याला कसं महत्व होतं आणि आता जो काही एक चेंज झालाय तो आपण पाहिला. पण आता आपण बघतोय की खूप जास्त ग्रोथ आहे या फील्डमध्ये किंवा अगदीच प्रत्येक घराघरामध्ये असं म्हणायला गेलं तर प्रत्येक लेडी आहे ही छान ती मेहंदी आर्टिस्टला बोलावतच असते. तर तू आता जेव्हा ऑर्डर सुरू केलीस किंवा तू पहिली ऑर्डर घेतलीस, तुझा काय एक्सपिरियन्स होता आणि पहिली ऑर्डर तू कोणासोबत केली होतीस?
1: माझी पहिली ऑर्डर ही ब्राइडच मला भेटली.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे एक असतं ना की आपण जेव्हा एक प्रोफेशनली शिकतो, आपण जेव्हा स्वतः एक ग्रूम होतो, तर एक असतं ना की आपल्याला साईडच न मिळता एक तरी ब्राइड मिळावी.
0: बरोबर बरोबर.
1: तेव्हा मला एक ब्राइड भेटली. एक्सपिरियन्स खूप छान होता. पण तेव्हा एक ब्राइड माझी खूप लकी होते. त्याच्यानंतर जे माझे ब्राइड चालू झाले तर कंटिन्यू माझे ब्राइड चालू होते.
0: कंटिन्यू
1: पूर्ण. पण एक म्हणतात ना की एक लव असतं आपल्याला एक प्रत्येक गोष्टीचा किंवा एक सर्टन व्यक्तीचा पण हे असतं ना. तर ती एक माझी फर्स्ट ब्राइड होती. लाईक शी वॉज माय गुड लक.
0: माझे
1: जे ब्राइड चालू झाले आणि नंतर माझे तसे क्लासेस पण चालू होते आणि ब्राइड्स पण
0: चालू होते.
1: हो, आणि माझ्यासमोर मी पण शिकत होते. मी स्वतः काम
0: करत होते.
1: येस येस. नाही, आपण एक म्हणतो ना की आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपण स्वतः द पर्सनल
0: ग्रूम होतो.
1: येस, ग्रूम होतो. पण आपण समोरासमोर फेस टू फेस आपण ऍज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून पहिल्यांदा त्या क्लायंटशी हे होतो. मग एक म्हणतात आपण स्वतः शिकतो, आपण शिकतही असतो आणि आपल्यासोबत जे आपलं एक एन्व्हायरमेंट असतं त्यांच्यासोबत पण आपण एक स्वतः त्या फ्लो मध्ये होत गेलं आणि नाव फायनली मी ते प्रोफेशनल ऍज आर्टिस्ट म्हणून केलं.
0: नाही, क्या बात आहे. आणि मुळात म्हणजे आज त्या निमित्तानं तुला एक्सप्लोरही करायला मिळत आहे कारण ब्राईड कडे जाणं, तिथला तो माहोल आणि तिच्या त्या माहोलमध्ये आपण गेल्यामुळे काहीतरी
1: ऍडिशन कम्फर्टेबल करणं त्या पिरियडला.
0: हो,
1: एक तिचा पण एक तिचा एक मोठा दिवस असतो. ती स्वतः लग्नाच्या ह्याच्यात असते. एक तर एक ती ब्राईड असते ती स्वतः टेन्स असते. तसं तिला कम्फर्टेबल करणं, तिचे काय रिक्वायरमेंट आहेत, काय आपण व्यवस्थित तिच्यासाठी डिस्कस करून एक ती एक मस्त फील करेल, ती त्या गोष्टीमधून हॅपी हे व्हायला पाहिजे, राहायला पाहिजे. किंवा इट्स अ बिग डे कारण तिचा स्वतःचा एक मोठा दिवस असतो. एक तिचे घरातले पण फॅमिलीज पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात.
0: 100%, 100%. आणि हल्ली फक्त ब्राईड नाही तर ब्राईड्स मेड्सचा पण एक ट्रेंड आलाय की त्यांच्यासाठी मग मेहंदी आर्टिस्ट, सायडर्ससाठी मेहंदी आर्टिस्ट लागतात. तर एकंदरीतच आता आपण याविषयी बोललो तर बेसिकली मला सांग की या पॅशनला तू प्रोफेशन बनवलंस, बट या प्रोफेशन मधून तुला वाट म्हणजे तुझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स काय सांगतो की हा ह्याच्यामध्ये जे आहेत पैसे आहेत किंवा कारण असं म्हणतात की सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशांचं आणता येत नाही. कारण मी ऑब्झर्व केल्या अनुसार की मेहंदी आर्टिस्ट जे आहेत ते स्वतःचे कोण स्वतः बनवतात, त्यांना स्वतःचे कोण बनवावे लागतात, ते बाहेरून कुठून ऑर्डर करत नाही. तर ती जी मेहनत आहे त्या व्यतिरिक्त तिकडून जो मिळणारा पैसा आहे किंवा मानधन म्हणूयात आपण, तर ते कसं आहे किंवा जर मला फुलफ्लेज याच्यामध्ये करिअर करायचं आहे तर इट इज ओके ऑर नॉट, काय सांगशील?
1: येस, डेफिनेटली ह्याच्यामध्ये इन्कम सोर्स आहे. फक्त आपल्याला पेशंटली काम करायला पाहिजे. एक सर्टन तुमचं अमाऊंट तुम्ही जर तुम्ही एक स्वतःशी हे केला तर ह्या ही फील्ड किंवा हे सेक्शन असं आहे की तुम्हाला काम केलं आणि जर तुम्ही काम सातत्याने करत किंवा तुम्ही लोकांना दाखवलं तर ते काम समोरच्यापर्यंत
0: पोहोचणार
1: आहे. ऍज अ मी हा ठीक आहे, मी शिकली, मी मेहंदी आर्टिस्ट आहे आणि ते मी माझ्या पुरते ठेवलं तर त्याच्यातून इन्कम सोर्स काम
0: नाही आहे.
1: ऍज अ बघायला गेलं तर मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा अदर फील्ड मधले म्हणा, जसं त्या लोकांना प्रॅक्टिस लागते तसे इथेही भरपूर प्रॅक्टिस लागते. ती प्रॅक्टिस जर तुम्ही लोकांपर्यंत कळवलं किंवा लोकांपर्यंत सोशल मीडिया थ्रू हे केलं तर एक तुमचं तो इन्कम टर्निंग पॉइंट चालू होतो.
0: बरोबर बरोबर.
1: आणि ह्याच्यात इन्कम आहे असं नाही की इन्कम नाही आहे ह्याच्यामध्ये पण मुली बऱ्यापैकी इन्कम अर्न करतात, पण एवढंच आहे की पेशंटली काम केलं.
0: हा पेशंटली पण म्हणा किंवा इट्स ऑल अबाउट यू. आणि यु नो व्हॉट आय बिलीव्ह की तुम्ही माउथ पब्लिसिटी किती करताय.
1: येस सगळं आता जो काय तुमचा काय म्हणतात ऍड करण्याचा सोर्स आहे, मग तुमचे माउथ पब्लिसिटी असू देत, सोशल मीडिया असू देत, व्हॉट एव्हर, तुम्ही कुठच्याही थ्रू जे पब्लिकली पोहोचताय तर तुम्ही तुमची ऍड होते. फक्त एक असतं ना, हा बाबा मी जाई आहे, जाई मेहंदी आर्टिस्ट आहे, छान मेहंदी काढते, बट लोकांना आपलं काम बघायचं असतं, मग ते काम कसे बघणार लोक.
0: इट्स ऑल अबाउट प्रेझेंटेशन, तू काय कसं प्रेझेंट करते,
1: तू लोकांपर्यंत तू किती काम केलं आहेस, तू किती प्रॅक्टिस करते, तू मेन तुझ्या मेहंदीचं फिनिशिंग काय आहे, तुमच्या मेहंदीमध्ये काय व्हरायटीज देते, हे पण लोक बघतात, बारकाईने बघतात.
0: बरोबर बरोबर, क्या बात आहे. मला ना आता हा टॉपिक इतका आवडायला लागला आहे, बॅक ऑफ द माइंड माझ्या सांगला काय काय वाटतंय, संडे टू संडे जाऊयात का बॅचला.
1: चालेल,
0: म्हणजे नंतर असं होईल की अँकरिंगची ऑर्डर, हा आय एम मेहंदी आर्टिस्ट सुद्धा, सो तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट. सो ऍक्च्युली इट्स ऑल अबाउट क्रिएटिव्हिटी. आणि एकदा त्याच्यात मन रमलं की आपण म्हणजे पूर्ण भारावून जातो.
1: आणि तुम्ही माझ्या सुद्धा गॅलरी बघाल
0: तर माझे सगळे मेहंदीचे
1: फोटोज आहेत, म्हणजे आपण अदर जे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून पण काही गोष्टी शिकतो, खूप सारं शिकायला मिळतात. म्हणजे जस जसं आपण त्या म्हणजे दिवसेंदिवस तेच बघणार, तरी आपण अजून स्टुडंट्सला काय हे करायचं, नेक्स्ट क्लायंट असते त्यांना काय आपण अजून
0: बेटर देऊ
1: शकतो, त्याच्यानंतर अजून काय बेटर देता येईल, हेच तर डोक्यात प्लॅन असतं. किंवा माझे स्टुडंट्स आले ते कितपर्यंत कुठपर्यंत जायला पाहिजे, ते माझ्या लेवलला पोहोचण्यासाठी मला अजून काय मेहनत
0: करायची, बरोबर,
1: हे सगळं डोक्यात.
0: पण आता थोडासा एक वेगळा प्रश्न, युजली असं म्हटलं जातं की आता अरे मेहंदी आर्टिस्ट इतके पैसे घेते, तितके पैसे घेते, एवढं कुठे कोण घेतं का, असेही शब्द कानावरती ऐकायला मिळतात. पण एका मेहंदी आर्टिस्टचा स्ट्रगल यु नो, आणि मला म्हणजे मी माझी पण प्रिपरेशन, माझं मनातल्या मनात प्रिपरेशन चाललंय असं तू म्हण, की एका मेहंदी आर्टिस्टला एक ब्राइड कम्प्लीट करायला किती वेळ लागतो, आणि त्या मुमेंट मध्ये त्या मेहंदी आर्टिस्ट काय काय सफर करतो हे मला ऐकायचं आहे.
1: एक ब्राइड पूर्ण करायला 6 to 7 hours लागतात.
0: ओके,
1: कसं असतं बेसिकली लोकांना असं वाटतं की लोक पटापट पटापट पटापट मेहंदी करून मेहंदी संपवा, बट ऍक्च्युली तसं नसतं. 5 to 6 hours लागतात. 5 to 6 hours यांनी सिन्स की आपण मधला टाइम जो ब्रेक घेतो 10-15 minutes तो आपण तो
0: ओव्हरऑल
1: तेवढं 5 to 6 hours लागतात. एक हाताचं हे करायला असलं त्यांनी एक पायाचे दोघी जणी पूर्ण ब्राइड कम्प्लीट करते तर 5 to 6 hours लागतात. बट त्या 6 hours मध्ये पेशंटली बसून पाठ जाते, हात आपलं माइंड पूर्ण त्याच्यातच असतं.
0: म्हणजे एक मेहंदी आर्टिस्ट असताना आपण काही अगदीच आरामात हवं तसं बसून नाही मेहंदी काढू शकत,
1: आपण नाही कम्फर्टेबली, बट आपल्या समोरची जी 5 to 6 hours आपल्या समोर जी बसणार आहे ब्राइड, ती कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. दिस इज व्हॉट अ प्रोफेशनली, असं नाही की आपण अरे आपण स्वतः कम्फर्टेबलली बसलोय आणि ब्राइड अशी
0: ब्राइड थोडीशी होते. बरोबर,
1: नाही 5 to 6 hours टेक्स पूर्ण प्रॉपर ब्राइड पूर्ण कम्प्लीट होईल.
0: आणि तोपर्यंत त्या 5 to 6 hours स्वतःची कंबर, स्वतःची मान, स्वतःचा हात, ह्या सगळ्या गोष्टी, स्वतःचे डोळे, बापरे डोळे, मला जर नीट स्पष्ट दिसतच नाहीये तर मी कशी इतकी बारीक डिझाईन काढू. आणि म्हणजे आता मी सुद्धा काही मेहंदी सेशन्स ऍज अन अँकर म्हणून वर्कशॉप अटेंड केले आहेत, अँड आय नोटीस वन थिंग, तो इतकोसा एक शगूनचा मोर काढायला हार्डली 1.5 तास जातो. सो हे खूप पेशंटली हँडल करायचं,
1: हात जेव्हा आपण ते समोरच्याला हे करतो तेव्हा असं वाटतं की अरे अरे हे एवढीशीच आहे
0: हो,
1: बट आपण जेव्हा ती मी स्वतः असं विचार करते की मी असं स्वतःला स्वतः बोलते अरे एवढासा काढायला मला एवढा वेळ लागला. म्हणजे आपण जेव्हा फोटो बघतो अरे हे खूप इझी आहे, पण जेव्हा आपण ते
0: ऍक्च्युअल
1: जातो किंवा त्या गोष्टी आपण क्रिएटिव्हिटी करायला जातो ना तेव्हा ते खूप आपलं हे होतं. आणि समोरचे ब्राईट जमलेल्या टचवर जर ते एकदम पेशंटली बसलेली असेल ना तर काम करायला अजून
0: मजा येते. म्हणजे हेही एक्सपिरियन्स वेगळे आहेत, सगळेच एक्सपिरियन्स चांगले असतात असं नाहीये. तर त्यामुळे काही
1: कम्फर्टेबली बसूच शकत नाही. म्हणजे काही काही जणांना एक बसण्याचा तेवढा,
0: म्हणजे आता माझ्यासारख्या असतील तर कसं पॉसिबल आहे, आम्ही एक तासभर पण एका जागेवर बसत नाही, शांत 5-6 तास कसे बसणार.
1: प्राईस आम्हाला नाही
0: चॅलेंज आहे,
1: तुम्हाला जसं हवं तसं करा पण मला चांगली डिझाईन हवी आहे. असे जर प्राईस आम्हाला
0: मजा
1: दिसते अजून.
0: क्या बात आहे श्रोते हो, आज आपण जाईसोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि मेहंदी या फील्ड विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. तर तुर्तास वेळ झाली की छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मला विश्वासच बसत नाही आपण मेहंदी या विषयावर इतकं छान आणि भरभरून बोलतोय. आता मेहंदीला, मेहंदीचा क्लास जॉईन करणं म्हणजे काय फक्त डायरेक्ट मेहंदी नाही तर त्याच्या ज्या काही स्टेप्स असतात, म्हणजे तू मला असं वाटतं तुझा तो स्टेटसला तो शेअर केलायस तो फोटो मेहंदी क्लासेसचा, त्याच्यामध्ये तू ते पॉइंटर्स टाकलेत, मी ते ऑब्झर्व केले.
1: मी वर्कशॉपचा टाकला.
0: हा हा हा ओके.
1: माझा दुसरा, अच्छा आताचा नवीन वाला बघितलास का?
0: हा म्हणजे हे बहे, हे बहे की त्याच्यामध्ये मेहंदीचा क्लास मध्ये फक्त मेहंदीच नाही तर ह्या पण आहेत गोष्टी, की तुम्ही कोण बनवायला शिकवता, तुम्ही मेहंदी बनवायची कशी ते शिकवतो, लाईन्स आणि फॉलोअर्स फ्लॉवर्स कसे काढायचे, अरेबिक डिझाईन कशी, स्ट्रिंग डिझाईन कशी, मग ह्या पण गोष्टी तू शिकवतेस आपण आता ते पण
1: घेऊ. ओके, आपण आता क्लास बेसिकली
0: क्लास. हा चलो रेडी.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे जाई, आणि शी इज अ मेहंदी आर्टिस्ट, आणि आपण तिच्याविषयी मेहंदी आर्टिस्ट या फील्ड मेहंदी मुळात मेहंदीविषयीच भरभरून बोलतोय. ओके, तर ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने हे फील्ड पुढे या फील्डमध्ये जायचं असेल तर कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे, किंवा कशा पद्धतीने ब्राईड्स पर्यंत पोहोचलं पाहिजे, किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचे काम करण्याची जी तुमची पद्धत आहे किंवा टेक्निक आहे ते कशी असली पाहिजे. आता ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन, आणि आता मला जाणून घ्यायचं आहे मुळात की मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे नक्की काय काय असतं, कारण मला छान मेहंदी काढायला येते म्हणजे मी लगेच मेहंदी आर्टिस्ट होते असं नाहीये, तर त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं बऱ्याच स्टेप्स आहेत, तर त्या काय काय आहेत की एक फुल फ्लेज आणि शी इज अ पॅकेज असं म्हणता येईल लोकांना, तर ते काय मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे.
1: मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे तुम्हाला स्वतः पहिल्यांदा प्रॉपर मेहंदीचा कोर्स करायचा. प्रॉपर भरपूर कोर्सेस अवेलेबल आहेत.
0: येस,
1: प्रॉपर मेहंदीचा कोर्स म्हणजे काय, आपल्याला नुसतं मेहंदी काढता येते म्हणजे मेहंदी आर्टिस्ट होत नाही, पण त्याच्यामध्ये बारकाईने तुम्ही जेव्हा मेहंदी काढता त्या लोक त्यांचे फिनिशिंग आपल्याला म्हणजे लोकांना ती अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. आपण जे डिझाईन्स काढतो किंवा काही गोष्टी आपण ज्या हातावरती क्रिएटिव्हिटी करतो ते तुम्हाला समोरच्याला अट्रॅक्टिव्ह वाटले पाहिजे. तर मग कोर्समध्ये काय होतं, बेसिकली लाईन्स पासून डॉट्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये शिकवल्या जातात.
0: बरोबर,
1: त्याच्या नुसतं ते नाही, तेच नाही की लाईक मेहंदी कोण कसा बनवायचा, मेहंदी पेस्ट कशी बनवायची, अरेबिक डिझाईन्स, फ्लावर्स, इंडियन मेहंदी, ब्राईड्स मेहंदी, आपल्या लेग्स मेहंदी, त्याचं मेजरमेंट कसं असतं, कसे टेक्निक्स वापरायचे, किंवा दोन्ही हातावरती सिमिलॅरिटी येण्यासाठी काय टेक्निक्स वापरायच्या, बॅट कसं करायचं, प्लस तुम्हाला हे तुम्ही डिझाईन्स क्रिएटिव्हिटी केल्यानंतर सोशल मीडियावरती कसं तुम्हाला
0: अपलोड
1: करायचं आहे, तुम्ही जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर त्याच्यातच तुमचं एक करिअर करायचं असेल तर तुम्ही तुमचं एक स्वतःचे एक सर्टन अमाऊंट कशी हे करायची किंवा समोरच्याशी कसं बोलायचं,
0: बरोबर,
1: हे सगळं टोटल क्लासमध्ये शिकवलं जातं.
0: क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की फक्त मेहंदी काढता येणं नाही तर मेहंदी बनवण्यापासून तो कोण बनवण्यापासून अगदी म्हणजे मी जर आज एखाद्या क्लायंटकडे घरी गेली आणि मला जर क्लायंटने पटकन गुगली टाकली की मला ही अशी नकोय अशी डिझाईन हवी तर मी मला येत नाही असं म्हणू शकत नाही, हा ठीक आहे चला मी काढते आपण बनवूयात.
1: एक सर्टन असं होतं की आपण

0: आर्टिस्ट होत आहेत, एक क्रिएटिव्ह फील्डमध्ये स्वतःला छान अजमावून पाहतात लोक. पण बऱ्याच वेळेला काहीही माहीत नसताना कुठेतरी आपण फसलो सुद्धा जातो. तर असे जे न्यू कमर्स असते, म्हणजे त्या हाऊसवाईफ असू देत किंवा त्या कॉलेज गोईंग स्टुडंट असू देत, मुली मुलं असू देत, तर त्याविषयी काय सांगशील? आणि मुलांवरून विषय निघाला, मुलं सुद्धा तितक्याच मोठ्या पद्धतीने शिकतात का मेहंदी आर्टिस्ट बनतात का?
1: बॉईज लोक पण क्रिएटिव्ह, शेवटी ही क्रिएटिव्हच फील्ड आहे. एक आर्टिस्ट, मी एक खरं सांगू, मेकअप आर्टिस्ट सहज होतील, लाईक सहज होतील इन सेन्स, एक आपल्याला मेकअप करता येतो म्हणून आपण काय म्हणतात त्याला, एक प्रोफेशनली वगैरे जातो किंवा वगैरे. पण मेहंदी ही गोष्ट आहे ना, ही रेअर लोकांना काढता येते, रेअर लोकांना जमते मेहंदी काढायला. नॉट अ सिंगल, कोण असं नाहीये की अरे हा मला मी मेहंदी काढते, मी मेहंदी काढते नाही. बट कोण डायरेक्टली कोण पकडून मेहंदी काढणं, इट्स नॉट इझी. किंवा आपण पेन्सिलने ड्रॉइंग काढतो, पेन्सिलने स्केच काढतो, आणि तेच स्केच किंवा तेच तुमची एक एलिमेंट असते, एक फिगर असते, कोणने काढणं, इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्याला खूप प्रॅक्टिस हवी, ते सगळ्यांना जमत नाही. ह्यामध्ये ना जेंट्स पण खूप असं इन्वॉल्व्ह एज अ क्रिएटिव्हिटी लाईन्स मध्ये आहेत ना, ते खूप खूप जास्त काय म्हणतात त्याला, त्या लोकांचं पण खूप असं काय म्हणतात
0: ते, आणि ते त्या गोष्टी मुळात मला असं वाटतं की ते आपण आवडीने, आवड एक मस्ट आहे तुमची, आणि उगाच काहीतरी करायचं आहे म्हणून की हा मला कुठेतरी हे जेन्युइनली शिकायचं आहे आणि पुढे त्याच्यामध्ये काहीतरी करायचं आहे. बरं, पण मग आता जे न्यू कमर्स येणारे आहेत त्यांना काय सूचना देशील?
1: त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जर ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही हे करताय, इन्वॉल्व्ह होतात, तुम्ही करतात आहात, तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि पेशन्स लेवल खूप महत्वाचे आहे. तुम्ही जेवढ्या पेशंटली या फील्डमध्ये काम कराल तेवढ्या लवकर तुम्ही पुढे जा.
0: 100%. म्हणजे मला ब्राईडनं बोलवलं आणि मी 5-10 मिनिटात मेहंदी उरकेल, तासाभरात काम उरकेल असं नाहीये. सो तुम्हाला पेशन्स हवेत, कारण जर तुमच्यात पेशन्स असेल तर समोरच्या जिच्या हातावरती तुम्ही मेहंदी काढताय ती पेशंटली काम करणार आहे. सो खूप छान वाटलं आज इथे आलीस. आणि मुळात हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, म्हणजे बोलताना इतके प्रश्न आणि इतक्या गोष्टी समजत गेल्या की हो, हे इतकं इंटरेस्टिंग आहे. आणि खरंच तुला मनापासून धन्यवाद, आणि खूप छान छान ब्राईड्सला तुझ्यामुळे आनंद मिळू देत, आणि तुझ्याकडून बऱ्याच मुली मुलं सगळे छान शिकू देत, प्रत्येकाला त्याच्या पायावरती उभा राहायला एक हिंमत येऊ देत, आणि हे तुझ्याकडून घडू देत अशा शुभेच्छा तुला देते. आणि पुन्हा एकदा मनापासून थँक्यू, थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आज आपण जाईला भेटलो. आणि मुळात म्हणजे शी इज अ मेहंदी आर्टिस्ट, जाई मेहंदी आर्टिस्ट म्हणून तिचा एक छान प्रोफेशनली तिचा पेज आहे. शी इज अ प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट, खूप छान पद्धतीने ती काम करते. आणि प्रत्येक मुलीचा, महिलेचा, लेडीजच्या जो काही एक क्षण असतो तो अविस्मरणीय बनवण्यामध्ये तिचा सुद्धा तितकाच हात मोलाचा वाटा आहे. आणि इथे ह्या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटला तुम्ही सुद्धा नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. तूर्तास मी आजय कोमल जाईसोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद. क्या वाटतं?

0: नमस्कार प्रेक्षको, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले सेलिब्रिटी आहेत मकरंद पाथे. मकरंद नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य 90 FM वर. आज सेलिब्रिटी म्हणून मकरंददादांना आणायचं कारण म्हणजे अर्थातच आज आपण हा विशेष भाग करतोय, विशेष पॉडकास्ट करतोय, कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण ज्यांनी त्यांचा रोल म्हणजे त्यांचं चरित्र साकारायची भूमिका करायची संधी मकरंददादांना मिळाली आणि आमच्या ग्रुपमध्ये एक फार अभिमानास्पद गोष्ट घडली. कारण प्रत्येकाचंच असं असतं ना की आपण ठाकरे बाळासाहेबांना भेटलो किंवा त्यांच्याबद्दल काही पुस्तक वाचलं किंवा आपल्याला असं आणि तुम्ही तर चक्क त्यांची भूमिका साकारली आणि ती सुद्धा मोठ्या पडद्यावर, त्यामुळे फार कौतुक आहे तुमचं. आणि खरंच आणि ते एक मोठं म्हणजे तुमच्या हातून कार्य घडून गेलं, तर त्याबद्दलही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पण एकंदरीतच या निमित्ताने, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमचं छोटीशी मुलाखत घ्यायची आहे, म्हणजे सगळ्यात आतापर्यंतचा तुमचा कला प्रवास जाणून घ्यायचा आहे. तर सुरुवात कुठून, अगदी लालबाग परळपासून करूया?
1: चालेल चालेल चालेल ना. लालबाग परळ म्हणजे मी तसं शाळेत असल्यापासूनच नाटकांना वगैरे कामं करत होतो, एकांकिकांमधनं. आणि दादर शबिला शाळा तिकडे तर आविष्कार थिएटर पाहिलेलं आहे, त्यामुळे मी तिकडे अनेक कलाकार मोठे मोठे घडताना पाहिलेले आहेत तिकडे. म्हणजे अगदी नाना पाटेकर, अशोक सराफ सकट, अशोक सतीश पुळेकर, बरेच खरं सुलभाताई, त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. मी लहान होतो शाळेत असताना तेव्हा सुलभाताईंच्या दुर्गा झाली गौरी या नाटकात काम केलं होतं, त्यामुळे. आणि माझ्या शाळेचे सर होते विलास जोशी, त्यांच्या हाताखाली मला खूप शिकायला मिळालं. त्यांचेच खरं उपकार मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे मला अनेक जणांना भेटता आलं. आणि मग ते हळूहळू शाळा, कॉलेज, आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, सगळ्या स्पर्धा, अगदी राज्य नाट्य स्पर्धा, आंतरराज्य नाट्य स्पर्धा, हे सगळं करत करत कमर्शियल नाटकाकडे वळलो. पण त्याआधी मधल्या काळामध्ये असं झालं की मला टेक्निकली बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. अर्थात शाळेत असताना आमच्या सरांचा, विलास जोशी सरांमुळे लाईट्स ऑपरेट करणं, साऊंड ऑपरेट करणं हे शिकलोच होतो. त्यामुळे नेपथ्य कसं असावं, प्रॉडक्ट आपण प्रॉपर्टीज कशा हँडल कराव्यात, या सगळ्या गोष्टी तेव्हापासूनच आम्हाला शिकवलं गेल्या होत्या. त्यांनी बाळकड उत्पादलं होतं. त्यानंतर मग बरेच दिग्दर्शक ज्यांच्या हाताखाली मला काम करायची संधी मिळाली, ते म्हणजे खरंच माझे या क्षेत्रात ते दिग्दर्शक म्हणजे गुरुच आहेत सगळे मला. त्यांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली, अजित भगत असो, प्रमोद पवार, विजय गोखले, किंवा अगदी म्हणजे इकडे राजन वाघधारे सिरियल साठी वगैरे, यांच्या अशा सगळ्या लोकांच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली. त्यामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या. ऍड एजन्सीज मधनं कामं केली मी, जेजे स्कूल ऑफ आर्ट्सला पास आउट झालो. आणि मग नंतर मग आमची ऍड एजन्सी होती मोठ्या भावाची, माझी, माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं.
0: अच्छा, हो.
1: आणि मी 2 वर्ष मला सह्याद्री चॅनलला मोहन जगदीशच्या हाताखाली 2 वर्ष मला असिस्टंट म्हणून काम करायची संधी मिळाली. आता ते काय म्हणतात त्याला, ते इंटर्नशिप होती माझी ती. त्यानंतर मला तिकडे जॉब काही मिळाला नाही, पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्या निमित्ताने. आणि ते माझा मग तो तसा एक वेगळा प्रवास सुरू झाला होता. मी फोटोग्राफी करत होतो, अनेक वर्ष मी अगदी लग्नाच्या ऑर्डर्स पण केलेले आहेत, अगदी फंक्शन्स पण
0: केली,
1: स्टील फोटोग्राफी केलेली आहे. मग शूटिंग हळूहळू, व्हिडिओ शूटिंग, व्हिडिओ एडिटिंग हळूहळू शिकायला लागलो. आणि कॅमेरामन म्हणून मग काम करताना या सगळ्या गोष्टींचा एक उपयोग झाला. मला प्रकाश शिंदे आमचे चित्रपटातले म्हणजे दिग्गज माणूस, की अनेक चित्रपट त्यांनी केले होते, आता कोरोना काळामध्ये ते गेले, तर त्यांच्या हाताखाली मला कॅमेरामन म्हणून काम करायची संधी मिळाली, असिस्टंट म्हणून. हळूहळू सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या, अगदी ट्रॉली ढकलण्यापासून, क्रेन उचलण्यापासून, सगळ्या गोष्टी त्या सगळ्या शिकवल्या त्यांनी. लाईट्स कसे करावेत, चित्रपटाचे लाईट वेगळे कसे असतात, आणि
0: नाटकाचे
1: असं सगळं ते एक वेगळं त्यांनी मला हे दाखवलं होतं. आणि ते जास्त टेक्निकली शिकायला मिळाले मला, त्याचा उपयोग मला कुठेतरी वेगळ्या ह्याच्यात करता आला. अगदी अभिनय करताना सुद्धा मला लाईट कुठे असावा. आता अशोक हंडे यांच्याकडे मी 25 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतो, तर त्यांच्या चौरंग म्हणजे त्यांचं जे हे आहे संस्था, त्याच्यातनं आम्ही आझादी 75 आझादी 50 पासून सुरू केलं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी अनेक भूमिका करताना त्यांच्या दिग्दर्शनामध्ये सुद्धा मला लाईट्स कसे घ्यावेत हे शिकायला मिळालं. वेगळं कारण कसं की एक नाटक वेगळं असतं आणि असा मोठा शो जो असतो ना की ज्याला आपण मेगा शो म्हणतो की ज्याच्यामध्ये 150 कलाकार आहेत मग त्यात आपण कुठे असणार आणि कशा पद्धतीने आपण लाईट घ्यायचं आणि ते मला शिकायला मिळालं. त्यामुळे टेक्निकली या गोष्टी करता आल्या मला. इवन मी याच्यामध्ये एडिटिंग शिकलो जेव्हा तर त्यामुळे मला साऊंड इंजिनिअरिंगचा एक वेगळा मार्ग मिळाला आणि 5 वर्ष मी बॅनेंट्री कम्युनिकेशन्सला साऊंड इंजिनिअर म्हणून जॉब करतो. साऊंड इंजिनिअर तिथे म्हणून काम करत होतो तर तेव्हा सुद्धा मला एक वेगळा अनुभव आला की हे काहीतरी वेगळं फील्ड आहे. नाही मी आवाज बघून कापतो असा तो सगळा प्रवास आहे नाटकातनं सिरियल्स मधनं आणि चित्रपटातनं.
0: नक्कीच सर फार अगदी मोजकच बोलतायत पण सरांचा परिचय म्हणजे सगळ्यांना आपल्याला अभिनेते आणि निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत ते पण तरी सुद्धा सरांचं मेकॅनिकल आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन त्यांनी केलेलं आहे आणि इंटिरियर डिझायनर सुद्धा ते म्हणून काम करत होते. JD आर्ट्स ऍडव्हर्टायझिंग आणि JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे ते स्टुडंट आहेत आणि सरांनी असं सांगितलं सह्याद्री जो चॅनल आहे तिथे ते सहाय्यक कॅमेरामन म्हणून होते. तसंच 5 वर्ष जाहिरात कंपन्यांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आणि मुख्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि साऊंड इंजिनियर म्हणून बनी एंट्रीमध्ये नाटकाचा आणि नाटक म्हणजे मराठी हिंदी आणि मालिका तसंच मराठी हिंदी आणि चित्रपट असा त्यांचा खूप मोठा बायोडेटा आहे. म्हणजे वाचायला गेलं तर मला वाटतं हा पूर्ण पॉडकास्ट म्हणजे त्याची वेळ संपेल एवढा त्यांचा मोठा. तरी मला त्यातनं मला अगदी निवडक नाटकांविषयी किंवा निवडक मालिकांविषयी तुम्हाला विचारायचं आहे. पहिली संधी आपल्याला आपण म्हणतो ना की पहिलं व्यावसायिक नाटक तुमच्या वाटेला कुठलं आलं आणि त्याचं तुम्ही सोनं कसं केलं त्या संधीचं सोनं कसं केलं.
1: मी जस्ट कॉलेजमधून माझी परीक्षा संपून बाहेर पडत होतो. परीक्षा संपली होती जवळपास आणि कॉलेजमध्येच माझे एक सिनियर मित्र होते श्रीगावकर म्हणून त्यांनी मला विचारलं की काय रे तू इकडे कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये धमाल करतोस नाट्य प्रवेश केलीस किंवा एकांकत मध्ये कामं केलीस आता कॉलेजच्या गॅदरिंगला तू गाणी म्हटलीस मग तुला तू असं सगळं तुझ्या मैत्रिणींसमोर गाणी म्हणतोस मग मला एखादं गाणं म्हणून दाखव तर असं चिडवत होतं पण मग

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास गप्पा मारत असतो. नेहमी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती इथे घेत असतो आणि ही गप्पांची मैफिल जी आहे ती नेहमी छान रंगत असते. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आज कलाक्षेत्रामध्ये कलाक्षेत्राला जे काही आज एक खुलं दालन ओपन झालं, मी असं म्हणेन, मोकळं झालेलं आहे आणि कलेला एक वेगळी कलेची परिभाषा निर्माण झालेली आहे. आणि याच कला म्हटलं की त्या बऱ्याच कला असतात. त्यातलीच एक कला म्हणजे माइम आर्टिस्ट. माइम म्हणजेच काय तर चेहऱ्यावरती तुमचे जे एक्सप्रेशन आहे, चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, त्या हावभावातून तुम्ही छान गोष्ट समोरच्या प्रेक्षकांना समजावून सांगत असतात. आणि आज त्याचविषयी आपण एक छान मुलाखत नाही म्हणणार, मी गप्पांची मैफिल करणार आहोत. कारण माइम आर्ट एक असा आर्ट आहे ज्याविषयी माहीत नाही किती बोललं जातंय किंवा किती त्याविषयी लोक ऐकतायत, पण ही कला इतकी सुंदर आहे, इतकी जीवाभावाची आहे ना, की असं म्हणतात की तुम्हाला न म्हणजे शब्द न उच्चारताही तुम्ही बरेच काही त्या कलेच्या माध्यमातून बोलून जाता. आणि आज याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल मुतलिंग सर. कुणाल सरांबद्दल सांगायचं झालं तर कुणाल सर एक अतिशय उत्कृष्ट असे माइम आर्टिस्ट आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणी त्यांनी स्वतःची कला सादर केलेली आहे आणि स्वतःपुरतं न थांबता ते आता या कलेचं शिक्षण सुद्धा देत आहेत. विविध शाळांमध्ये जाऊन विविध जे आहेत सेमिनार त्यांच्या माध्यमातून विविध कॉलेजेसमध्ये जाऊन आणि नवीन कलाकार घडवण्याचा एक त्यांचा जो ध्यास आहे, जो प्रयत्न आहे, तो त्यांचा सध्या सुरू आहे. आणि आपली कला ही केवळ आपल्यापुरते मर्यादित ठेवायची नाही असा जो एक त्यांचा कल आहे तो विशेष करून खूप जास्त भावतो. आणि बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या मी तुम्हाला उघडत्या या गप्पांमध्ये सांगेनच. पण कुणाल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: थँक्यू, तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली येण्यासाठी आणि आमच्या कलेबद्दल माहिती आणि थोडस गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे. थँक्यू, थँक्यू सो मच.
0: नक्कीच कुणाल सर, माइम आर्ट म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला सुरू केलं की ही कला मी शिकतोय किंवा ही कला मी पुढे घेऊन जाईन, कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि किती वर्षांपासून साधारणपणे किती वर्षांचे असतानाही सुरू केली तुम्ही?
1: मी लहानपणी चार्ली चॅपलिनचे मूवीज बघितले तर मला त्यावेळेस झालेलं की अरे यार, हा माणूस खूप काहीतरी छान करतोय आणि हसायला यायचं गोष्टी बघून. मी काही सीन्स मध्ये इमोशनल पण व्हायचो, डोळ्यातून पाणी यायचं. पण त्यावेळेस असं होतं की हे सगळं करणार काय, सराउंडिंग मध्ये समाजात असं होतं की हेच झालं पाहिजे, हेच बनलं पाहिजे उठाहून. तर त्यावेळेस मी ह्या गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या. तर मला IPS ऑफिसर बनायचं होतं. होय, पण काही यांच्यामुळे मी त्या क्षेत्रात नाही गेलो. तर मी म्हटलं की यार काय करणार, तर हे एक गोष्ट आहे, हे आर्ट फॉर्म आहे, तर मी हे एक्सप्लोअर करू शकतो. मी विचार नव्हता केला की मला हेच व्हायचंय किंवा असंच करायचंय. पण त्यावेळेस स्कूल टाइम मध्ये तेवढे टीचर्स अवेलेबल नव्हते, किंवा आपल्या इथे जसे डान्स क्लास आहेत किंवा बाकी मार्शल आर्ट
0: क्लासेस अवेलेबल होतात पटकन, तसं
1: हे अवेलेबल नव्हते गोष्टी. मग मी मला माहित होतं की कॉलेजेसमध्ये माइम होतं, युथ फेस्टिवल नावाची कल्चरल प्रोग्राम असतो. तर मग मी त्यासाठी रुयामध्ये ऍडमिशन घेतलं. मला ऍक्च्युली एज्युकेशनसाठी मला ऍडमिशन नव्हतं घ्यायचं होतं तिथे, मला ही फील्ड एक्सप्लोअर करायची होती. तर मी फोक डान्स साठी पण गेलेलो, पण ती टीम फुल होती. तर आणि मी असंच बसलेलो ऑडीमध्ये की आता समोर रिहर्सल चालू आहे, तर प्रशांत सर होते, तर ते म्हणाले की तू बस, कोण जर इंजर्ड झालं तर तुला चान्स मिळेल. आणि मी 2-3 दिवस जाऊन बसतोय आणि असं की यार मनात असं होतं कोणी पडू नका, पण यार पडलं तर मला चान्स मिळेल. आणि तिथे आमच्या टीचर कॉर्डिनेटर होत्या शमाली मॅम, तर त्या आल्या की क्या कर रहे हो, बोले कुछ नहीं, रुका हूं, चान्स जब मिलेगा. नहीं नहीं, वहां पे माइम का ये चल रहा है तो आप चलो ऑडिशन देने. बोले अरे यार नेकी और पूछ पूछ. अरे मी गेलो, तर 2008-09 ला मी स्टार्ट केलं. मला करायचं होतं आधीच, पण देर आहे दुरुस्त आहे. मग तेव्हा माझी जर्नी चालू झाली तिथून कॉलेजमध्ये. तर माझे पहिले टीचर होते बापीदास, तर ते कॉलेजला त्यावेळेस डिरेक्ट करायला यायचे माइम. तर मग तिथून जे सुरू झालं ते आजपर्यंत मी ह्याच फील्डमध्ये काम करतो.
0: क्या बात आहे. म्हणजेच मी इथे फक्त एकच म्हणेन की पॅशनला प्रोफेशन बनवता आलं पाहिजे आणि कदाचित तुम्ही तेच केलंय. बऱ्याच वेळेला असं होतं की सर, एकतर पॅरेंट्स म्हणत किंवा तुम्ही सुद्धा आता म्हटलात की सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असं नव्हतं आणि मग त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचं होतं किंवा काय, पण मग तुम्ही कलेची वाट धरली, माई मार्टची वाट धरली की मला माई मार्टिस्ट व्हायचंय आणि मला त्याच वाटेवर पुढे जायचंय. या वाटेवर पुढे जात असताना नक्कीच आय एम 100% शुअर की बरेच अडथळे आले असतील, कारण एकतर वाट अडथळीची होती म्हणजे थोडेसे हे होत्या, समस्या तर होत्याच, पण मग या सगळ्यांमध्ये जे तुमचे घरचे आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा जो आपण म्हणतो सो कॉल्ड समाज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून भक्कमपणे तुम्ही कसे उभे राहिलात की याच फील्डमध्ये करायचं आहे?
1: नाही, डिफिकल्टीज खूप होत्या त्यावेळेस आणि खूप जवळचे मित्र पण दूर गेले घरातल्यांनी, पण नंतर बोलणं बंद केलं की आता याला किती समजवणार की काय करतोय, चेहरा सफेद करून काय होणार, आयुष्य कसं करणार हा. तर खूप जणांनी खूप गोष्टी बोलल्यात, पण मी ना त्याला कधीच असं चुकीच्या अर्थाने कधीच घेतले नाही. तर मी असं होतो मनात, मला माहिती होतं की मला करायचं तर हेच, जर मी आज दुसरं कोणाचं ऐकल्यात गोष्टी आणि मी ते जर करतोय आयुष्यभर आणि एंड ऑफ द माय लाईफ की मला ज्यावेळेस श्वास सुटणार आणि मी मागे वळून बघितल्यावरती मला ना तो आनंद हवा आहे की, पण जर मला ते नाही मिळालं कोणा तिसऱ्याचं ऐकून किंवा कोणाचं दुसऱ्याचं ऐकून, तर मग ते वेस्ट आहे माझं लाईफ. तर मी म्हटलं की जे काही करायचं ते मी मला विचार करूनच मी करणार आहे की जे ज्यात माझा इंटरेस्ट आहे तर ते गोष्ट होणार, त्याला एवढा वेळ लागेल किंवा एवढा वेळ लागेल पण ती गोष्ट होणारच आहे. आणि घरच्यांनी पण सपोर्ट इनडिरेक्टली केला, कारण की त्यांनी मला काहीच बोलले नाही, तो माझ्यासाठी इनडिरेक्ट सपोर्ट होता हा. नाहीतर कधी कधी घरातले खूप मागे असतात की नाही हे कर फोर्सफुली मग गोष्टी करायला लागतात, पण त्या ह्याच्यानी घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला असं असतं होतं त्यावेळेस की मी त्यावेळेस त्यांना गरज होती पण मी त्यावेळेस तो सपोर्ट देऊ नाही शकतो, हे मला रिअलाइज खूप लेट झालं.
0: बरोबर,
1: पण मी हाच मी माईंड मध्येच होतो आणि अजूनही आहे. मला त्या गोष्टींचं काही असं रिग्रेट वाटत नाहीये की यार मी घरच्यांना तेवढा सपोर्ट नाही करू शकलो. माझी मोठी बहीण आहे तर ती आहे, त्याच्यामुळे तिच्यामुळे पण मी थोडासा असा रिलॅक्स आहे की यार मला जे पाहिजे ते मी
0: करतोय. क्या बात आहे. सो म्हणजे मला असं वाटतं की बोलून नसला तिकडेही सपोर्ट बोलून नव्हता पण तो होता. एक्झॅक्टली. सर खरं तर म्हणजे ही जर्नी तुमची सुरू झाली आणि त्यानंतर तुम्हाला आठवत आहे चेहऱ्याला पांढरा रंग लावून तुम्ही केलेला तुमचा पहिला परफॉर्मन्स कुठे होता आणि त्यावेळेच्या तुमच्या त्या आठवणी काय?
1: पहिला परफॉर्मन्स तर कॉलेज मधूनच सुरू झालेला. तर मी कॉलेज आणि त्यावेळेस रुईया कॉलेजमध्ये एलिम्स होते, तर एलिम्स पण मला परफॉर्मन्स आठवतोय. फर्स्ट परफॉर्मन्स माझा तो होता. भीती तर होती पण माझ्या सरांनी सांगितलेलं की यार आप करो बिंदास, लोग आपको देखने नहीं आ रहे, आप तो इस मास्क के पीछे हो.
0: एक्झॅक्टली.
1: उनको पता नहीं है कौन है. तर मला ते परफॉर्मन्सच्या आधी त्यांनी 10-15 मिनिटं आधी हे बोलले मला ते, आणि मग त्यांना कळत होतं की मी खूप नर्वस, मी पूर्ण असा आणि एसी रूम मध्ये मला घाम आलेला आणि त्यांनी सांगितलं आणि मी ते फक्त ती गोष्ट लक्षात ठेवली आणि परफॉर्मन्स एकदम असा तुफान करून टाकलेला. आणि तेच नंतर आम्ही फायनल्सला गेलो आणि त्यावेळेस पहिला मी असं खूप मोठ्या ऑडिटोरियम मध्ये आणि खूप ऑडियन्स समोर परफॉर्म केलेलं पहिल्यांदा माईन, आणि कर्टन क्लोज होत होते त्यावेळेस ऑडियन्स उभे राहून क्लॅप करतायत, आणि त्याच वेळेस मी स्टेजवर ठरवलं की मला आता काही झालं तरी मी ही फील्ड काय सोडणार नाही, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी आज स्टेजमध्ये काम करणार.
0: हे डेडिकेशन मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने त्याच्या त्याच्या फील्डमध्ये किंवा त्याच्या त्याच्या कलेसाठी ठेवायला हवं, कारण हीच कला आपल्याला खूप पुढे घेऊन जाते आणि आपली कला आपल्याला जगायला शिकवते, जीवन जगायला शिकवते. कारण एखादा कलाकार जो असतो ना, जो मी म्हणेन हाडाचा कलाकार, तो त्या कलेशिवाय राहूच शकत नाही. त्याला एक वेळेस तुम्ही एक वेळेस जेवण देऊ नका, पण त्याला ते कला म्हणजे ते सादर करायला सांगा, तो डेफिनेटली तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने ते ती सादर करेल. गप्पांना सुरुवात तर झाली आहे आणि विषय जो आहे तो हळूहळू अजून रंगतदार बनत चाललाय, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि गप्पांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, ब्रेकपूर्वी तुम्हाला एक आयडिया आलीच असेल, कल्पना आली असेल की आज आपण माईम आर्टिस्ट जे आहेत कुणाल सर यांच्यासोबत छान गप्पा मारत आहोत. आणि कुणाल सरांबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ते प्रोफेशनल माईम आर्टिस्ट तर आहेत पण सायलेंट स्टोरी टेलर सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या आर्टमधून ते पटकन तुमच्या हृदयाला छान स्पर्श करून येऊ शकतात असं मी म्हणेन. त्या व्यतिरिक्त ऍक्टिंग कोचही आहेत आणि मेंबर ऑफ वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन म्हणजे याच्यासोबत सुद्धा जोडले गेलेले आहेत, तिथे सदस्य आहेत. बाकी अजून मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या सरांकडून. पण सर, कला होती त्यात आवड होती, तुम्ही त्यात पाऊल ठेवलं, तुम्ही त्या वाटेवरती ते पाऊल तुमचं पुढे जायला लागलं. पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की आता आयुष्यभर काम करेन तर ते या कलेसाठीच, माईम आर्टिस्ट म्हणूनच काम करेन. पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा म्हणजे हा मोठा प्रश्न आहे, कारण आपल्याला सगळ्या गोष्टींचे ढोंग सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. पैशांचा प्रश्न कसा सोडवायचा आणि कसा तुम्ही सोडवला एक माईम आर्टिस्ट म्हणून?
1: इनिशियली खूप डिफिकल्ट व्हायचं की परफॉर्मन्सेस खूप, म्हणजे असे वर्षातून 2 किंवा 3 परफॉर्मन्स व्हायचे किंवा कुठले कॉलेजेस वगैरे डिरेक्ट करायचं. पण ते कसं युथ फेस्टिवलसाठी हार्डली 2 महिने जर रिहर्सल झाली तर तेवढेच पैसे, मग वर्षभर दुष्काळ 10 महिने, कधी असा पाऊस पडला एखादा परफॉर्मन्स किंवा 2 झाले. मग मी एक दिवस कॉलेजच्या बाहेर बसलेलो, चहा पीत बसलो आणि मग विचार केला की फक्त मी हे करून ह्याच्यासाठी थांबून तर होणार नाहीये, तर मलाच काहीतरी करणं गरजेचं आहे. मी विचार केला की स्कूलमध्ये जाऊन का नाही शिकवू शकत मी ही कला, की अजूनही लोकांना माहीत नाहीये, तेवढं प्रसिद्ध नाही आहे माईम. मग मी विचार केला की यार मी स्कूलमध्ये जाऊन शिकवतो, मला तिथून ऍटलिस्ट थोडेसे पैसे तरी मिळतील आणि मला फ्री बसायचं नाहीये, कारण की मी एक्सपिरियन्स केलाय खूप की फ्री बसल्यावरती
0: खाली दिमाग
1: खूप, म्हणजे असं तो वाईट नाही म्हणता येणार, ते एकदम विचित्र फिलिंग
0: आहे.
1: आणि ते मी एवढं हे केलं आणि त्याच दरम्यान खूप जण असे दूर निघून गेले, जवळचे मित्र मैत्रिणी हे ते फॅमिली मेंबर्स असे तसे, आणि कोणी नव्हतं त्यावेळेस की ऐकणारा तरी कोणतरी पाहिजे, तुम्ही मला विचारू नका.
0: एक्झॅक्टली,
1: पण कोणी नव्हतं. मग मी स्वतःशीच बोलायचो त्यावेळेस आणि लोक मला बोलायचे अरे हा काय वेळा झाला वाटतं स्वतःशीच बोलतो, पण आता मी सांगणार कसं यांना की यार
0: मी काय फील करतोय.
1: तर मी असंच एकदा बसलो चहा पीत आणि बडबड होतो की ठीक आहे यार आता ना मी जाऊन स्कूल्सला अप्रोच करतो, स्कूलमध्ये विचारतो. मग मी स्कूल्समध्ये जाऊन अप्रोच करायला लागलो. मी त्यावेळेस म्हणायचो की अरे फ्री मध्ये करेन मी, मला फक्त हे दाखवायचं माझी कला काय आहे, ते हे आर्ट फॉर्म असं असं आहे. मग मी खूप साऱ्या स्कूलमध्ये जाऊन, मग कधी कधी शाळेच्या इथे जाऊन प्रिन्सिपल्स केबिनच्या बाहेर थांबा 1.5-2 तास, मॅम नाही भेटल्यात पण ठीक आहे, मी स्माईल ठेवायचो चेहऱ्यावरती की ठीक आहे मी ऍटलिस्ट प्रयत्न करतो. मग मी त्या गोष्टी मी अराउंड एक वर्ष वगैरे केलं. मग हळूहळू मला स्कूल्स मध्ये काम मिळत गेलं. मग काही वर्षानंतर 2014 एक ठाण्यात आत्मन नावाचं एक स्कूल आहे, तर ते इन्क्लुसिव्ह स्कूल आहे, तर त्या मुलांसाठी मी एक वर्कशॉप आणि एक परफॉर्मन्स केलेला आहे. तर तिथून जरा चांगला रिझल्ट आला, तर मंजुश्री पाटील आहेत डिरेक्टर त्यांच्या, तर त्यांनी सांगितलं की तू आपल्या शाळेत मुलांना शिकव. तर म्हटलं हा मी येत जाईल. नाही नाही फुल टाइम तू शिकव इथे, कारण की त्या मुलांना, त्या मुलांमध्ये बदल झाला आहे त्या 15-20 दिवसाच्या वर्कशॉपचा समर कॅम्पमध्ये. तर म्हटलं ठीक आहे. मग माझी तशी जर्नी स्टार्ट झाली. मग मी एक स्कूल, मग दोन, मग स्कूल्स माझ्या अजून वाढत गेलं. आणि मी त्यावेळेस मला फक्त असं होतं की मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसे पाहिजे
0: आर्टमध्ये,
1: की मला असं देखावा नकोय की यार मला बघा तुम्ही मी एवढे पैसे कमवत नाही. पण मग नंतर हळूहळू कामं एवढी होत गेली, तर मला आता कधी कधी असं होतं की 1-2 दिवस फ्री मिळतात वर्षभरात, पण परफॉर्मन्सेस एवढे कंटिन्यू
0: करतात.
1: मी आता शाळेमध्ये पण शिकवतो, मी तोच एक आहे काय म्हणतात त्याला आपल्याला, कारण कन्सिस्टन्सी तिथून येते इकॉनॉमिकली, की मला
0: सोर्स एक तो
1: सोर्स तोच आहे. आणि माझं काम पण चालू राहतं, माझं लोक पण चाललंय, मी फिजिकली ऍक्टिव्ह पण आहे,
0: बरोबर,
1: आणि तिथून पेपर इकॉनॉमिकली गोष्टी
0: येतात.
1: आणि तो मी स्मार्ट वर्क त्यावेळेस केलेला, कारण की मला खूप जण आधी पण सिनियर थिएटर मंडळी पण म्हटली काय करणार हे माईम, थिएटर माईम करून काय होत नाही, तू असा झोला घेऊन अशी फाटकी चप्पल काय कपडे फाटके घालून फिरशील. तर मी त्या गोष्टी ऐकल्या, तर म्हटलं हा ऍक्च्युली बरोबर आहे, पण ठीक आहे मी ह्या गोष्टींमध्ये जरा विचार करून मग मी म्हटलं की स्कूलमध्ये आपण जाऊया. तशा याच्यानी मग मला एक माझा इन्कम सोर्स तिथून येतो
0: सुरू झाला. बरोबर,
1: त्यावेळेस
0: बरोबर आहे म्हटलं ना की कला नाही, म्हणजे जे आहे ते आहे. कारण आर्ट ही कला सांभाळत सांभाळत स्वतःच विचार करून त्याला प्रोफेशन पॅशन सगळ्या गोष्टी हँडल करता येणं हे खूप मोठा टास्क आहे मी असं म्हणेन. आणि मुळात जसं तुम्ही मगाशी म्हणाला जे मला खूप जास्त पटलंय की आपण रिकामा नाही राहू शकत. म्हणजे हा एखाद्या वेळेला एखादा टाइम फ्री नाही मिळाला तरी चालेल, पण कंटिन्यू कामं हवी आहेत आणि सतत बिझी राहायचंय. कारण आपण ते हॅबिट आपल्या शरीराला इतकं लावूनही घेतलेलं आहे. आणि मुळात बिझी म्हणजे काय, कलेसोबत आपण जोडले राहणार आहोत, त्यामुळे कंटाळा तर मुळेच नाहीये.
1: आणि इंटरेस्ट आहे, माझा इंटरेस्ट आहे फील्ड. तर मला ते कंटाळा किंवा अरे यार राहू दे नंतर असं नाही होत नाही. मी ट्रॅव्हल करून आलो तरी मी जाणार, जर मला दुसरी काम आहे तर. आणि आता टीम पण आहे त्याच्यामुळे असं नाही की मी सगळीकडे गेलो पाहिजे.
0: येस, आता आपली प्रॉपर प्रोफेशनल अशी टीम.
1: मी 10-12 वर्षापूर्वी तर मी एकटा एका दिवसात कधी कधी 3-3 स्कूल्स करायचो, कधी कधी 2 स्कूल्स तर असायच्यात. कारण की मी तसंच बांधून ठेवलेलं की यार मला आता एनर्जी आहे ना, तर मला ह्याला युटिलाइज करायचं.
0: बरोबर सर. या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न असा आहे की माइम आर्ट म्हटलं की केवळ आहे ते फेशियल एक्सप्रेशन किंवा आपण असं असा चेहरा घेऊन जात नाही, एक मुखवटा असतो चेहऱ्यावरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम दिसलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा फेस पेंट करता किंवा तो रेड कलर किंवा आणि तो व्हाईट कलर जेव्हा तो अप्लाय केला जातो फेसवरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने करता आल्या पाहिजेत. तर या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा असंही होत असेल की तुम्हाला एका वेळेला 2-3 ठिकाणी कार्यक्रमासाठी सुद्धा पोहोचायचं आहे आणि मग त्यात तो मेकअप. आणि मी मेकअपच म्हणेन कारण मग तो चेहरा फेस पेंटिंग वगैरे एवढं सगळं त्याच्यामध्ये ते कॅरी करायचं. त्यात मग कधी आउटफिट्स खूप मॅटर करतात की तुम्ही स्टेजवरती असल्यानंतर ह्या तर कपड्यांमध्ये आपण कदाचित म्हणजे ते नाहीच करणार, तर ते आउटफिट मग ह्या सगळ्या गोष्टी आणि ही जी धावपळ असते ही तुम्ही कशी एन्जॉय करता? काही आठवणी किंवा असे काही किस्से तुमच्याकडे भरपूर असतील तसे किस्से?
1: खूप वेळा असं होतं की लाईनअप आहेत परफॉर्मन्सेस, तर आता एक्झाम्पल मी कुठे शो करतोय तर तिथून झाल्यानंतर मग ऑडियन्स येते, मग त्यांच्याशी बोला, लहान मुलं असतात, मग ते फोटो आणि ऑटोग्राफ. आणि मग असं होतं की यार मला ना ते अवॉइड करायला आवडत नाही, स्पेशली लहान मुलांना. कारण की माझा थॉट असा आहे की जर ह्या जो लहान मूल जर माझ्याकडे आलंय की फोटो किंवा एक ऑटोग्राफसाठी, तर त्याचा इंटरेस्ट आहे. मला त्याच्या इंटरेस्टला कट किल नाही करायचंय. मला असं वाटतं नेहमी की हा एक लहान मूल उद्या कोणतरी जगात ना मोठा माई माणूस बनू शकतो. आणि माझ्या इग्नोरन्समुळे
0: ही फील बॅड ऑर समथिंग, मग काही पुढे जाऊन त्याला जर तिकडे ते निगेटिव्ह व्हायला वेळ नाही लागणार.
1: मग माझं तेच होतं, मग मी सगळं हे करून मग कधी कधी वेळ नसतो तर मग मी त्याच कॉस्ट्युम मध्ये तसाच मेकअप मध्ये बाहेर गाणी स्पॉट करून घेऊन जातात तिथून दुसऱ्या व्हेन्यू वरती, तिथे फक्त टचअप करून.
0: खरंच आहे,
1: खूप किस्से ते
0: खूप म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी. आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा जे लोक भेटायला येतात किंवा विशेषतः तुम्ही लहान मुलांचं सांगितलं, तर हे एक वेगळीच मजा येते. आणि म्हणजे फोटोज काढायला नाही, पण जे ती लहान मुलं जे इतके क्युरियस असतात या सगळ्या गोष्टींबाबत, ते एक वेगळाच माहोल तयार झालेला असतो.
1: ते बघतात एवढ्या क्यूट डोळ्यांनी आणि असं काही प्रश्न असतात त्यांचे आणि खूप खूप
0: काही असं हात लावायला पण येत
1: असते. खूप मुलांना असं वाटतं की हा माणूस नाहीये, हा कोणतरी वेगळाच, कोण काहीतरी वेगळंच आहे. मग ते असे टच करतात की ते हात लावतात, मग असं ते एकदा तर हॅट वगैरे काढलेली, तुम्ही खरे आहात. मग मी बोललो, मी बोललो होय मी बोलू शकतो. बोलता तुम्ही
0: क्या वाटतं म्हणजे एकंदरीत म्हणून. आणि याच गोष्टी आपल्याला खूप प्रेझेंट ठेवतात मला असं वाटतं.
1: आणि माझी एनर्जी लहान मुलांकडूनच मला
0: मिळते,
1: कारण की माझ्या आतमधला पण तो इनर चाइल्ड मी जिवंत ठेवला
0: ठेवलेला,
1: त्याच्यामुळे मला ते असं मोठं होण्याची ऍक्टिंग करता येत नाही.
0: ट्रू, खूप मजा येते. आणि मला बऱ्याच गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत माइंड आर्ट बद्दल, ज्याला म्हणजे सध्या आपण पाहतोय की वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत त्याविषयी फार बोललंही जात आहे किंवा ते तितक्या लेवलला जाऊन सादरही केले जात आहेत. ते चांगली गोष्ट आहे नो डाऊट. पण आपलं हे जे माईम आर्ट आहे तेही तितक्याच पद्धतीने लोकांनी त्याला उचललं पाहिजे किंवा डोक्यावर घेतलं पाहिजे यासाठी जो तुमचा अट्टहास आहे त्यासाठी आता तुम्ही कशा पद्धतीने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे?
1: मी स्कूल्समध्ये ह्यासाठी करतोय काम की आता जास्त लोकांना माहीत नाहीये. पण असं नाहीये की कोणालाच माहीत नाहीये असं काही नाहीये, माहीत आहे. इंडियामध्ये सर्वात जास्त काम आपल्या इंडियातच होतंय माईम ह्या फील्डमध्ये. होय, खरी गोष्ट आहे. बाहेर तेवढं काम होत नाहीये, तिथे सीझन वाईज काम आहे. आपल्या इथे तसं नाहीये. आपण खूप लकी आहोत की आपण भारतात जन्माला आलोय आणि आपण इथे राहतोय. आणि मी खूप लकी आहे की मी इथे काम करतोय. स्कूल्समध्ये याच्यासाठी मी काम करतोय की त्या लहान मुलांना त्यांच्या त्या एजमध्ये कळेल इन फ्युचर अजून ते लोक स्प्रेड करणार आहेत या गोष्टी. आणि मी स्ट्रीट परफॉर्म पण करतो, मी स्लम्समध्ये जाऊन पण परफॉर्म करतो, सगळीकडे परफॉर्म करतो. मला माझा पर्पज तो आहे की मला स्प्रेड करायचंच आहे माझा आर्ट फॉर्म. तर मला जिथे जमेल तिथे मी जाऊन मी माझी कला सादर करतो. मी विचार नाही करत की ही अशी जागा आहे की ती तशी. ओ वाव, किती छान परफॉर्मन्स आहे त्या तिकडे करणार आपण त्या लोकेशन मध्ये, असं काही नाही. माझ्यासाठी शेक्सपियरचं त्यांनी सांगितलेलं द वर्ल्ड इज माय स्टेज, ते मी बिलीव करतो. पण पूर्ण युनिव्हर्स माझ्यासाठी स्टेज आहे, माझा थॉट तो आहे. तर आणि माझा पर्पज आणि माझं ड्रीम होतं की मी जर ह्या फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो तर मला अजून आर्टिस्ट
0: घडवायचे.
1: तर मग मी स्कूलमध्ये टीम पण आहे आता, तर मुलं तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळणार. मी ते सिम्पल ठेवलेलं आहे की तुम्ही जेवढे सेशन घेणार तेवढे तुम्ही पैसे घ्या आणि माझ्याकडे तुम्ही बांधून मी कोणाला ठेवणार नाही. दरवाजे आपले दरवाजे उघडेच आहेत, भिंतीच नाहीये. तुम्हाला जेव्हा यायचंय तेव्हा या, जेव्हा जायचंय जायच्या आधी फक्त सांगा, म्हणजे स्केड्यूल मॅनेज करायचा. आणि माझा पर्पज तोच आहे की आणि मी खूप मुलांना चान्स पण देतो की तुम्ही चला. पण मेहनत खूप आहे या फील्डमध्ये, त्याशिवाय सस्टेन नाही करू शकत.
0: बरोबर सर, जसं आपण एखाद्या नाटकामध्ये म्हणा किंवा एखाद्या चित्रपटामध्ये म्हणा, तुमची डायलॉग डिलिव्हरी खूप मॅटर करते. बरोबर, की एखादा मी डायलॉग बोलले आणि तो डायलॉग मग तो कुठेतरी प्रेक्षकांना आवडतो, दर्शक जे आहेत ते जास्त खुश होतात किंवा काय. पण इकडे काहीच नाहीये, म्हणजे फक्त एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे तेही आपण वेगवेगळ्या भागांमध्ये दाखवू शकतो. ते कधीतरी हास्यमय असतील, कधी ते खूप सॅड मुमेंट्स असतील, किंवा कधी अजून वेगळ्या प्रकारचे असेल, विविध असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फेसियल एक्सप्रेशन असतात ते खूप मॅटर करतात. कधी कधी म्हणजे नवीन पिढीला शिकवताना हे कुठे सध्या डिफिकल्ट जात आहे का? कारण आत्ताची जी जनरेशन आहे, जे मोबाईल एडिक्ट जनरेशन आहे, आणि कुठेतरी मोबाईलवरती मग पाहतोय की नको नको ते एक्सप्रेशन येत आहेत तिकडे. सो हे आत्ताच्या जनरेशनला आपण आत्ताच विषय काढला की हे पुढच्या जनरेशनला मी पास ऑन करतोय, तर हे फेसियल एक्सप्रेशन शिकणं हे आणि शिकवणं लहान मुलांना आत्ताच्या जनरेशनला ते डिफिकल्ट वाटतंय किंवा काय? त्यांच्याकडून कसा हे आहे रिवर्ट
1: एक्सप्रेसिव्ह तेवढं आत्ताची जनरेशन नाहीये. आपल्या वेळेस ह्या गोष्टी नव्हत्या जास्त,
0: मोबाईल
1: फोन काही गोष्टी बघायचं म्हणजे टीव्ही पण तेवढ्या तेवढ्या. पण आता मुलांचं जसं झालं की ते एक्सप्रेसिव्ह होत नाहीये, ते सगळं त्याच्यातच चौकटीमध्येच राहिलंय. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे. तर जर मी त्यांना काही परफॉर्म करून दाखवलं तर ते रिएक्ट करतात आणि माझ्यासाठी तेच पाहिजे की मला की त्यांनी थोडं एक्सप्रेस करावं. आणि खूप साऱ्या टेक्निक्स आहेत एक्सरसाइज, त्या थ्रू मग त्यांच्या एक्सरसाइजेस मी अजून एक्सप्रेसिव्ह गोष्टी होतात. आणि फक्त असं नाही की फक्त फेशियल एक्सप्रेशन, आपण पूर्ण बॉडीवरती काम
0: करतो.
1: की मी येऊन इथे असा बसलो आणि हो मला खूप छान वाटतंय एवढं तुम्ही मला बोलवलं नाही, तर मला जर छान वाटतंय तर मला माझं बॉडी
0: स्ट्रक्चर
1: गेस्चर, मला माझी स्पाईन वरती काम करणं गरजेचं आहे. कारण स्कूलमध्ये तेच होतं, मुलांची स्पाईनच अशी असते त्याच्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी येणार नाही, मग काहीच काम आतमध्ये होणार नाहीये. तर स्पाईन स्ट्रेट ठेवली की ती एनर्जी छान राहते. तर ती याची छोटी ट्रिक आहे की मी त्यांना पहिले सांगतो की सांगत पण नाही, मी सेक्शन करून दाखवतो ते आपोआप असे असतात काही मुलं
0: मी सत्ता एका सेकंदासाठी आता असे झाले
1: सगळ्यांचं होतं. आता हे तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही पण थोड्या वेळ
0: अगोदर असे मी तेच म्हणाले ना माझंही हे पाहिल्यानंतर मी जरा पटकन असे झाले.
1: कारण की ते अवेअर असणं गरजेचं आहे स्पाईन, कारण की आपली स्पाईन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण चालू शकतोय स्पाईन वरती काम.
0: बरोबर
1: माझा फोकस तोच आहे.
0: बॅक कॅमेरा इकडे स्पाईन काम करतोय
1: होय तरच एक्सप्रेशन आहे ना. जर मी असं

0: तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवा, स्माईल ठेवा, समोरून कोण दिसलं तर स्माईल करा, तो भले काही विचार करेल त्याला करू द्या, पण तुमचा तो चुकीचा विचार नाही. तुमच्या एका स्माईल मुळे समोरच्याचा जो बॅड मूड असेल किंवा खराब दिवस गेला असेल
1: तो चांगला झाला. दॅट्स ट्रू. सर, या व्यतिरिक्त जसं की आता सांगितलं की तुम्ही या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवताय किंवा या प्रकारचं ट्रेनिंग देताय, आणि ऑफकोर्स मला असं वाटतंय त्या मॅडमनी सुद्धा त्याबद्दल कौतुक केलं की 15 दिवसांच्या जर्नीमध्ये मुलांमध्ये त्यांना एक ड्रास्टिक चेंज दिसला. कसा बदल घडतोय मुलांमध्ये म्हणजे हे शिकल्यानंतर? मला असं वाटतंय की फक्त एक ते कला शिकून स्वतःला एक आर्टिस्ट नाही बनवत आहेत, तर एक उत्तम माणूस घडवण्यामध्ये सुद्धा ही कला मला असं वाटतं मदत करत असणार आहे आणि करतीच आहे. कारण जर माझा पॅरेंट्सला एखाद्या वाटत असेल की माझा मुलगा जो एक्सप्रेसिव्ह नाहीये, जो बोलत नाहीये, आणि हे शिकल्यानंतर जो बदल आहे तो कसा आणि काय, आतापर्यंत कशा पालकांनी सुद्धा रिएक्शन किंवा हे केले?
0: मला फीडबॅक इनिशियली सुरुवातीला ना पेरेंट्स कडूनच मिळालेला की आमचा मुलगा एका जागेवर बसायचा नाही, म्हणजे हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड, तो एका ठिकाणी बसायला लागलाय. आमची मुलगी एक्सप्रेस करायची नाही कधी, ती एकदम असं रोबोटिक, तिची वॉक पण तशी होती. हा, ती काही महिन्यांनंतर एक्सप्रेस करायला लागली, ती हसायला लागली, रिएक्ट करायला लागली. तर मला त्या फीडबॅकमुळे मला कळलं की अरे नाही यार, मी काहीतरी करतोय ना ते छान करतोय, म्हणजे की याचा रिझल्ट येतोय की चेंज येतोय. रिझल्ट म्हणण्यापेक्षा तो चेंज येतोय, पॉझिटिव्ह चेंज. आणि मग जे शिकलेले खूप मोठी व्यक्ती असतात मग ते पण सांगतात की सर होतोय बदल, मग आमचं स्कूल सोडून जाऊ नका तुम्ही, कंटिन्यू करा.
1: आणि
0: माझा एक पर्पज तो पण आहे की एक्सप्रेसिव्ह राहणं गरजेचंच आहे ना, नाहीतर आपण का आलोय ह्या आयुष्यामध्ये आपल्याला का.
1: बरोबर.
0: जर आपण बोललो नाही आणि न बोलता पण खूप एक्सप्रेस करता
1: येतो. बरोबर. म्हणजे मला काय वाटतंय म्हणजे मस्करीचा पार्ट नाहीये हा, पण फक्त स्टेटस आणि व्हॉट्सअप स्टेटसवर बोलायचं नाही आणि स्टेटसवर खूप काही लिहून टाकायचं त्याच्यापेक्षा हे किती छान आहे मला असं वाटतंय. सो सर खूप छान, पण आज इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर इतक्या वर्षाचे जे काही स्ट्रगल आहे, ऑफकोर्स प्रत्येक आर्टिस्ट या फेजमधून जातोच, तुम्ही सुद्धा त्यातून गेलेला आहात, इतक्या वर्षाची जी काही मेहनत आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत, आणि त्यानंतर आत्ता जाऊन एक स्वतः गुरु म्हणून तुम्ही आता अनेकांसमोर उभे राहताय, स्वतःची कला स्वतःकडचं दुसऱ्याला देण्याची ही जी काही वेळ आहे तुमची आणि ही जी एक स्पेशल फेज आहे ही तुम्ही कशी एन्जॉय करताय?
0: खूप छान वाटतं. कधी कधी एकटाच मी विचार करतो की मागे बघून बघतो असं मागे वळून
1: काय
0: कशी जर्नी आहे, काय काय कसं किती आपण चढ उतार आले आयुष्यात. पण एकच आहे की तो इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. आपण काहीही केलं आयुष्यात चांगल्या गोष्टी, आपण चांगल्या गोष्टी जर करतोय तर त्यामध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. जर इंटरेस्ट नसता नाही असेल किंवा इंटरेस्ट कमी झाला ना, तर मग आपल्याला बोर होतं, मग डिप्रेशन येणार, मग मेंटल हेल्थवरती फोकस जातो. काही नाही त्याचं, तुमचा इंटरेस्ट ग्रो करण्याचंच काम आहे आपलं स्वतःच. आणि मी पण स्वतःला तेच समजवतो की मला पण कधी कधी होतं की अरे यार नको उद्या मी जरा आराम करतो, होतं मला असं कधी कधी.
1: हो हो.
0: का बोलू
1: नाही, कारण मन थकत नसतं तरी शरीर
0: होतं. पण मग मला तेच मी सेकंड थॉट येतो की यार मग कशाला तू या फील्डमध्ये काम करतो, बंद करून टाक, नको काही करू. मग मी स्वतःला तसंच चॅलेंज करतो की नाही, इंटरेस्ट ग्रो करणंच गरजेचं आहे. अजून माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये काय, कारण की मी आता जर काही म्हणजे असं नाही, मला खूप जणांनी आधीच निगेटिव्ह बोलले आणि मी कधीच कोणाचं काही मनावरती घेत नाही गोष्टी. कोणी चांगलं प्रेस केलं तरी मी असं हवेत नाही जाणार, कोणी काही वाईट बोललं तरी मी असं खचणार नाहीये.
1: कारण
0: की मला थोडं एक्सपिरियन्स आलेला आहे बाहेर फिरून काम करून की काही नाही, आपण फक्त चांगल्या मनाने काम करायचं, बाकीचं सही होगा और काही नाहीये त्याच्यात.
1: हा म्हणजे 100% तुम्ही द्या तुमच्या कलेसाठी आणि तेच तुम्हाला पुढे रिवर्ट होत ते
0: होणार. मन आपलं क्लीन असेल ना तर आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही.
1: सर यानंतर बऱ्याच म्हणजे हा विषय ना असं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं की बऱ्याच गोष्टी येतील आणि ह्या गप्पा संपवणे अशा वाटतील, पण आता मुलाखतीच्या आपल्या गप्प्यांच्या थोड्याशा शेवटाकडे आपण आलेलो आहोत, उत्तरार्धाकडे. सर मगाशी ही विषय झाला की बाकीच्या आर्ट फॉर्मला जेवढी व्हॅल्यू नाही म्हणणार पण जेवढे प्लॅटफॉर्म मिळत आहेत तितकेच माईम आर्टलाही मिळाले पाहिजेत, माईम आर्टिस्टही तितक्याच पद्धतीने पुढे आला पाहिजे. आणि जसा आज

0: इंटर स्कूल असू देत, इंटर कॉलेज असू देत किंवा बाहेरही असू देत, जशा इतर स्पर्धा होत आहेत, इतर कलांसाठी जे माध्यम दिली जात आहेत, तसंच माईम आर्टला मिळावं, तर यासाठी तुम्ही करताय पण बाकीच्यांनीही सगळ्यांनी कशी पावलं उचलली पाहिजेत, काय वाटतंय?
1: स्कूल्समध्ये तर कॉम्पिटिशन माईमचे पण होतात, इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये आता माईम खूप साऱ्या स्कूल्समध्ये माईम परफॉर्म होतं, कॉलेजेसमध्ये पण होतं युथ फेस्टिवलला, पण ते तेवढ्या पुरतंच राहतं. पण माझी एक पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे ना की आपल्या इथे तेवढं मुलांना ना पेशन्स नाहीयेत, त्याच्यामुळे मुलं आता माझ्याबरोबर पण खूप जण जोडलेली आहेत, येतात एक दोन वर्ष काम करणार की नाही होते आम्हाला आता हे वेगळं करायचंय, मी करून बघितलं आता मला हे आलं एक वर्षातच सगळं, मग मी हे कसं जमणार तुम्हाला, कारण की आर्टिस्ट फार कमी आहेत आमच्या फील्डमध्ये जे प्रोफेशनली काम करणारे की फक्त
0: सिलेक्टिव्ह
1: माईमच करणारे फार कमी आहेत. असे मुंबईत आपल्या इथे हजारो आर्टिस्ट आपल्याला अवेलेबल आहेत, पण कोण जॉब करतंय किंवा कोण दुसऱ्या फील्डमध्ये, कोणाचा बिझनेस आहे किंवा कोण पार्ट टाइम आर्टिस्ट, आवड म्हणून ते एक रिझन आहे. अजून दुसरा रिझन काही नाही की मी मला तेच ब्रेक करायचं होते की मी करून दाखवेन. आणि आता काही मुलं आहेत की ते प्रयत्न करतायत की फक्त माईम करण्यासाठी, आणि त्यांना काही वर्ष झाले बघतोय, पण ते अजून त्यांना ग्रो करायला अजून थोडासा वेळ जाईल. झालेले असं नाही म्हणणार की ते काही कमी आहेत वगैरे, पण कधी कधी ती इकॉनॉमिकल परिस्थिती असते. आता आम्ही पण फार मोठ्या घरातून नाही आलोय, माझे वडील वर्कर होते तर 2001 कंपनी बंद झाली, माझी बहीण होती त्याच्यामुळे तो सपोर्ट झाला इकॉनॉमिकली, माझे मामा आयएएस ऑफिसर होते त्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींमध्ये स्टेबल करू शकलोय. पण असं नाही की कोण करू शकत नाहीये, माझं फक्त एकच इच्छा आहे की मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून या फील्डमध्ये काम केलं तर इझी आहे. सिम्पल माझा फंडा होता त्यावेळेस पण की ह्या फील्डमध्ये जंगल एम्प्टी आहे, खूप मोजके लायन्स आहेत या जंगलात, 2-4 इंडियातले, तर म्हटलं माझ्यासाठी मोकळी जागा आहे, तर म्हटलं मी हे करणार ह्या फील्डमध्ये, ह्या फॉरेस्टमध्ये जाणार. आणि अजूनही इंडियामध्ये एक आपले इंडियन आर्टिस्टची नावं जर ऐकली नसेल तर सांगतो, जोगेश दत्ता आहेत सिनियर आर्टिस्ट, त्यांची अकॅडमी आहे कोलकात्याला, त्याच्यानंतर निरंजन गोस्वामी आहेत ते पण सिनियर आर्टिस्ट आहेत कोलकात्यातूनच आहेत, आसामचे मोइनुल सर आहेत, हैदराबादमध्ये माईम मधू आहे, आता माईम मधू तर फिल्ममध्ये, पण फुल टाइम माईम करणारे खूप कमी जण आहेत. देवकुमार पॉल आहे कोलकात्याला, कोलकाता पहिले टेम्पल होतं माईमचं, तिथे ते खूपच अजूनही होतं, पण आपल्या इथे त्यावेळेस एवढं नाही व्हायचं, कॉलेजेसमध्येच होत होतं. आता मला त्या दिवशी लास्ट थर्सडे मला एक टीचर की तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले आय थिंक पहिले प्रोफेशनल माईम आर्टिस्ट असाल, तर म्हटलं मी तो विचारच नव्हता केला कधी, पण थँक्यू तुम्ही असं बघितलं. पण गुफी बेंटॉल होते दूरदर्शनवर, त्यांचं माईम परफॉर्मन्स वगैरे, त्यांचे व्हिडिओ ते पण मी आधी बघितलेले, तर ते एक होते. पण आत्ताच्या 21st सेंचुरीमध्ये तर करतोय प्रयत्न, पण माझी पण तीच इच्छा आहे की अजून प्रोफेशनल आर्टिस्ट यावे, तर ते आपल्याला दिसून येईल की टीव्हीमध्ये किंवा रियालिटी शोज मध्ये. आणि रियालिटी शोज मध्ये होतात, म्हणजे मी पण पाहिलेले आहेत, मला पण फोन येतात, पण मला जायचं नाहीये, मला ग्राउंड रियालिटी मध्ये काम करायचं आहे, मला ते 4 दिवसाचं फेम
0: नको. म्हणजे फेमचा प्रश्न नाहीये, प्रश्न कला, त्याच्यातून कला किती पुढे जाते किंवा आपल्या ह्याला किती प्लॅटफॉर्म कशा लेवलचा मिळतोय तेही महत्वाचं आहे.
1: आणि मला असं काही ऑडिशन साठी आले तर मग मी ते देतो, जर मला स्क्रिप्ट आवडली तर काही प्रिंट असेल किंवा काही मूवीज वगैरे असतात, तर ते प्रयत्न आपले चालू असतात की जर आलं तर करायचं. आणि प्लस मी ऍक्टर्सला पण ट्रेन करतो, तर आणि माईम हा थिएटरचा पाया आहे,
0: बरोबरचा
1: बेस मानला जातो माईम. तर डायलॉगच्या आधी आपले येतं अंगिक शब्दशरी, अंगिक अभिनयाला म्हणतात. तर जोपर्यंत आपला बेस स्ट्रॉंग नसेल तर आपण चांगले ऍक्टर नाही बनू शकत.
0: एक्झॅक्टली, तुमच्या बॉडी स्ट्रक्चर मधूनच जर तुम्हाला काय सांगायचं ते जर समजत नसेल किंवा फक्त बोलण्यातून किंवा डायलॉग डिलिव्हरीमधून ते पॉसिबलच नाहीये. त्याबरोबर तुमचे बॉडी स्ट्रक्चर, फेशियल एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि ते इथून येतं. त्यामुळे डेफिनेटली जे थिएटर आर्टिस्ट आहेत मला असं वाटतं त्यांनी सुद्धा या गोष्टी शिकून घ्यायलाच पाहिजेत. कारण ज्या वेळेला सरांनी सांगितलं की हा बेस आहे आणि ज्या वेळेला हा बेस पक्का होईल तुमचा तर मग पुढे इथून पुढे मग तुम्ही काम करू शकता.
1: आणि चांगले ऍक्टर्स म्हणजे मी एक्झाम्पल हिंदीचं पण हिंदीतले सांगतो, इरफान खान, शाहरुख खान, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी, राजपाल यादव असे खूप चांगले ऍक्टर्सनी त्यांच्या त्यांच्या टाइममध्ये त्यांनी माइंड प्रॅक्टिस केली दोन दोन तीन तीन वर्ष. काही ऍक्टर्सला मी पर्सनली भेटल्यावरती पण ते विषय निघाल्यावरती हमने भी किया था क्योंकि जरुरी है तरच त्या लेवलला पोहोचलेले.
0: बरोबर. सो एखाद्या कलाकाराच्या जीवन घडणीमध्ये सुद्धा मला असं वाटतं माई मार्टचा खूप मोठा आणि मुलाचा वाटा आहे. आणि डेफिनेटली सर तुम्ही खूप म्हणजे मी थँक्स म्हणेन की बरं झालं तुम्ही फुल प्रोफेशनली यामध्ये आलात. कारण जर तुम्ही सुद्धा जर त्यावेळेला जॉबचा ऑप्शन निवडला असता तर कदाचित मग माई मार्ट ते थोडंसं मागे राहिलं असतं. आणि आज जे सगळे बाल कलाकार घडत आहेत किंवा तुम्ही घडवताय ते कदाचित कमी प्रमाणामध्ये झालं असतं. सो थँक्स टू यू. आणि मी तुम्ही आल्यापासून एक गोष्ट हेरली आहे आणि कदाचित सगळ्यांनाच कळलं असेल आता त्या युट्यूबवरती ज्यांनी आपला हा इंटरव्ह्यू पाहिलाय, तुमचे डोळे आणि चेहरा प्रचंड बोलकाय. सो जेन्युइनली की त्यांनी आणि बरं माई मार्टिस असले तरी ते इतक्या छान संवाद साधतात. सो त्यांनी इतक्या छान आणि अगदी समजेल सोप्या भाषेत अशा सगळ्या गोष्टींचा उलगडा इकडे केला. पण ऑफकोर्स ते जरी बोलत जरी असले तरी बोलताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती ते सगळे एक्सप्रेशन दिसत होते. ओ क्या वाटते क्या वाटते. नाही असं पाहिजे क्या वाटते. खूप सुंदर. आणि सर खरंच पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि असेच खूप कलाकार तुमच्या माध्यमातून घडत राहो आणि आपल्या माई मार्टला एक वेगळा प्लॅटफॉर्म अजून मोठ्या दर्जाचा प्लॅटफॉर्म एक पुढे जाऊन मिळो. आणि घराघरात जसं गाणं लोकांना माहिती आहे, जसं नृत्य डान्स लोकांना माहिती आहे, तसंच माईम आर्ट ही कला घराघरांमध्ये तुमच्या मार्फत पोहोचो अशीच इथे इच्छा अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते.
1: थँक्यू थँक्यू धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवलं. थँक्यू सो मच.
0: आणि खरं तर आता बॅक स्टोरी ही अशी होती की आम्ही सरांसोबत जवळपास या गोष्टीला एक ते दीड वर्ष झालं असेल जेव्हा मी पहिल्यांदा सरांसोबत बोलले की सर इंटरव्ह्यू करायचा आहे. ओके मग काही गोष्टी झाल्या, मग इकडे दुसरी कामं, नंतर सर खूप बिझी, मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एक महिन्यापूर्वी बोललो आणि फायनली हा योग आला आणि या सगळ्या गप्पा सगळ्या माझ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत फायनली. सो वी डिड इट.
1: सो एक गोष्ट मला अजून एक सांगायची आहे. माझा एक मित्र आहे विपुल काळे, तो डिरेक्ट करतो माइम प्ले, क्लिक नावाचा एक प्ले आहे. तर तुम्ही सोशल मीडियावरती सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. खूप सुंदर प्ले, प्लीज जाऊन एकदा बघा. प्लीज प्लीज प्लीज
0: डेफिनेटली शुअर शुअर वाय नॉट. आणि सर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली किंवा जे कोणी कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत, स्कूल गोईंग स्टुडंट असतील किंवा असे कलाकार ज्यांना या कलेमध्ये पुढे जाऊन काही शिकायचं आहे किंवा या ही कला अंगी करायची आणि पुढे जाऊन त्याच्यावरती काम करायचं असेल तर डेफिनेटली सर आहेतच. तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती सुद्धा सरांचं पेज आहे. हा सर प्लीज.
1: सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती ना सायलेंट स्टोरी टेलर
0: येस
1: तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला मिळेल. आणि माझं नाव आहे कुणाल मोतलिंग. थोडंसं गुगलवर टाईप केलं तरी नंबर वगैरे सगळं मिळेल.
0: डेफिनेटली. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि श्रोते हो आणि प्रेक्षक हो, ही विशेष मुलाखत मुलाखत नाही म्हणणार खरं तर गप्पा, ज्यामध्ये आपण माई मार्ट विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्यात आणि स्वतः माई मार्टिस्ट कुणाल मोतलिंग सर यांच्यासोबत ही छान गप्पांची मैफिल रंगली. ही गप्पांची मैफिल तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर मी आरजे कोमल कुणाल सरांसोबत
2: नमस्कार प्रेक्षक, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो सगळं स्पेशल करतोय, कारण आपल्यासोबत आपल्याला आल्हाददायक हा एपिसोड करण्यासाठी दोन सेलिब्रिटी आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत डान्स कोरिओग्राफर मयूर वैद्य सर.
3: नमस्कार. नमस्कार.
2: मनपूर्वक स्वागत. आणि खूप छान वाटतं म्हणजे मला तुम्हाला म्हणजे असं म्हणतात ना, काही लोकांना पाहिल्यावर एकदम मस्त वाटतं. पहिली भेट असते ती आपली फार कनेक्टिंग झाली आणि तुम्हाला असं मला वाटत नाही की कोणीही माणूस असेल की म्हणजे तुम्हाला भेटल्या सगळ्यांना आनंदच होत असेल इतके तुम्ही गोड आहात. तर आज तुम्ही बऱ्याच वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला वेळ दिला. सुरुवातीलाच तुमचे आभार मानते आणि आज सुद्धा तुमचा कलेचा प्रवास आज जाणून घ्यायचा आहे. आणि ह्या दोघांची ओळख करून द्यायची गरजच नाहीये, कारण आपण सगळेच त्यांना ओळखतो वेगवेगळ्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून. त्यांचे स्वतःचे शोज किंवा विद्यार्थ्यांनी केलेली गुरु पौर्णिमा सादरीकरण असू दे, या सगळ्या माध्यमातून मुंबई ठाणे कुठेही म्हणू नका महाराष्ट्रात ठिकठिकाणी आणि सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि असा हा त्यांचा आणि पंडित बिरजू महाराजांचे शिष्य ही त्यांची मोठी ओळख आहे आणि अशातही दोघलेकरांचे शिष्य म्हणून. तर हा सगळा कथकचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या या मुलाखतीतून. थोडंसं तुम्हाला जाणून घेण्याचा अधिक जवळून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. तर अर्थातच आपण गुरूंचा आपण म्हणतो की गुरुवैर महा इथून आपली सुरुवात होते अगदी शाळेपासून. तर आणि खरं भाग्य आहे की असे गुरु मिळणं. तर त्या भाग्याचा असं बरेच जणांना हेवा असतो की आपल्याला त्यांच्याकडे शिकायला मिळावं. तर ते भाग्य तुम्हाला लाभलं तर त्याविषयी आपण गुरुंपासून आत्ताच सुरू करू.
3: माझी नृत्याची काय माझ्या आयुष्यातल्या जीवनाची सुरुवातच गुरु आहे. आणि मला असं वाटतं की गुरु नसतं तर कदाचित हे मला प्लॅटफॉर्म पण नसते मिळाले. आणि मयूर वैद्यच्या आधी जे कलाकार म्हणून लागतं ते लागलं नसतं. त्यामुळे हा जो काही अखंड प्रवास मी केला आणि करतो आहे तो फक्त गुरूंच्या आशीर्वादामुळे असं वाटतं. मग अशी तू म्हटल्याप्रमाणे मला तीन गुरु लाभले. तू दोघांची नावं घेतली पण मी सांगेन की सर्वात प्रथम गुरु आशाताई जोगळेकर आणि त्याच्यानंतर गुरु अर्चना जोगळेकर आणि मग पंडित बिरजू महाराज. हे माझे तीन नृत्यातले गुरु ज्यांनी मला तरलं पुढे असे. आणि सर्वात पहिला गुरु म्हणजे आई वडील ज्यांनी जन्म दिला आणि एक योग्य वाट ज्यांनी दाखवली मला. कारण कसं आहे माहितीये, कितीही शक्य असलं तरी ह्या कलेमध्ये एखाद्या मुलाला वाहण्यासाठी तयार करणं हे आई वडिलांचं सामर्थ्य आहे. एक कलाकार म्हणून की एक मुलगा म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून एक प्लॅटफॉर्मवरती मी एक निवडणं त्या प्लॅटफॉर्मवरती चालत जाणं हे खूप माझ्या मते सोपं आहे. पण त्याच्या मागे जो पुश लागतो ते घर आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराला कितीही अवॉर्ड्स मिळू दे, कितीही प्रशंसा करू दे, कितीही तारीफ करू दे, परंतु सगळं झाल्यावर त्याला घरी जायचं असतं. आणि घरात त्याचे म्हणतो ना की घरात ना त्याची प्रशंसा होणं किंवा त्या कलेसाठी त्याला प्रोत्साहन देणं फार इम्पॉर्टंट आहे. तर आपण खरं ती कला मनापासून जोपासू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आई वडील आणि घर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांच्यामुळेच आपल्याला गुरु लाभतात आणि मग हे गुरु आपल्या कलेची वाट सोपी करतात. म्हणून करिअर विरियर ह्या गोष्टी फार मोठ्या आहेत ग, ऐकायला सुद्धा आणि म्हणायला सुद्धा. मला असं वाटतं आपण ज्याच्यात वाहून टाकतो ना तर देव आपल्याला बरोबर तिथे तरवतो आणि आपल्याला ज्या किनाऱ्यावरती पोहोचायचं आहे त्या किनाऱ्यावर तो सहज नेऊन सोडतो. ते ही गुरूंची ताकद आहे. त्यामुळे गुरु हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे. आणि मला असं वाटतं ना की तू गुरूंनी सुरुवात केली हे सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कारण कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये अशी सुरुवात नाही होत, आम्हाला सांगावं लागतं प्रत्येकाला. पण तुझ्याकडनं ते आल्यावर मला इतकं छान वाटलं. आणि याचं खरं कारण म्हणजे जसे मी तुझ्या आधीचे इंटरव्ह्यू बघितले आणि त्याच्यात तू एक असा नुसता उल्लेख केलेला एका गुरूंचा, आणि त्याच्यावरनं मला लक्षात आलं की तू काहीतरी कला शिकली आहेस. आणि आज मला कळलं की तू तबला शिकली आहेस, तबला विशारद आहेस, आणि तुझे गुरु सुरेशजी तळवळकरांचं तू रेफरन्स घेत दिलास. तर मला असं वाटतं म्हणून तुझ्या ती गुरु भावना आहे छान. आता आम्हाला तुझी सोलो बघायची खूप इच्छा आहे. तरी खूप मोठी गोष्ट आहे तेजस्वी.
2: काय वैशिष्ट्य आहे म्हणजे आपण जर कंपॅरिझन नाही मी म्हणणार, पण तरी सुद्धा पंडित बिरजू महाराज म्हटलं की त्यांची वैशिष्ट्य असतील, अशा काही म्हटलं की त्यांच्या वैशिष्ट्य असतील, तर असं काय म्हणजे तुला काय तुम्हाला दोघांनाही काय जाणवलं?
3: खरं सांगू का, एकतर मी माझी छोटीशी एक सुरुवात सांगतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हा ग्राफ कुठे कुठे कसा गेला. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा आमच्या घरात कलाकार हा विषयच नव्हता कुठे. म्हणजे माझे पप्पा गोल्डस्मिथ होते, सोनारकाम करायचे, आमची पेढी होती, त्यामुळे नृत्य गायन वादन याच्याशी जोडले गेलेलं नव्हतं. परंतु गाण्याची आवड पप्पांना होती, ते पण चित्रपट संगीत आणि फार फार तर काही लाईव्ह ऑर्केस्ट्राज वगैरे असं ते ऐकायची, कारण गाण्याची मुळात आवड होती सगळ्यांना. पण एखादा मुलगा आपल्या घरातला ह्या कथक क्षेत्रात जाणार, म्हणजे कथक पण मी म्हणतो फार लांब राहिलं, कारण सुरुवातच माझी झाली ती घुंगरूंपासून झाली. मला घुंगऱ्यांचं खूप फॅसिनेशन होतं, घुंगरांचा आवाज आला ना की मी असं क्रेझी व्हायचो. मग मी आईच्या मागे लागायचो की मला घुंगरू हवे. मग मला आई किंवा पप्पाही रादर पट्ट्याचे घुंगरू यायचे भरतनाट्यमचे, तेच एक सोर्स होता की ते डिरेक्टली मिळत होते म्युझिक शॉपच्या दुकानात ना. आणि मला आठवते आमच्या घराच्या खाली स्वामी म्युझिकल अजूनही आहे प्रभादेवीला, तर त्यांच्याकडे मला पप्पा घेऊन जाऊन ते पट्ट्याचे दोन लाईनचे घुंगरू घेतलेले. मग ते घुंगरू घरायचे थंजन झंझन करायचं, पण ते लहानपणी खूप गोड वाटत होतं. पण जसं माझं वय वाढलं आणि तेव्हा घुंगरू माझ्या पायात विचार जरी आला तरी पप्पांना ते खटकत होतं. पण त्या परिस्थितीतनं सुद्धा माझ्या आईच्या स्वबळावर आणि तिच्या म्हणतात ना की ताकदीने आणि तिच्या हिमतीने मी ही कला जोपासू शकलो. पुढे जाऊन मला माहित नव्हतं की मी कथक करणार, कारण मी चित्रपटातली गाणी नाचायचो, मला ती आवडायची नाचायला. हो, आणि माझे चॉईस पण तसंच उपशास्त्रीयच गाणी मला आवडत होती. पण त्याच्यानंतर असं झालं की फ्रँकी खाताना शिवाजी पार्कला बालमोन शाळा होती, अगदी फ्रँकीचा आणि बालमोन शाळेचा जो जी भिंत आहे ती कॉमन होती, आणि तिथून घुंगरांचे आवाज आल्यावर आई आणि मी फॉलो केलं. तिथे एक सरस्वती समान माझ्या गुरु आशा जोगळेकर अशा क्लास घेत बसलेल्या, आणि आम्ही दोघांनी एंट्री केली, त्यांच्याशी बोललो, इतकं मृदू भाषी. मग ऍडमिशन मिळाली. तो एक माझे आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये हे सगळं आहे, त्यामुळे मी आता हा विषय फार वाढवत नाही. पण मला हे सांगणं महत्वाचं आहे की माझी कथकची सुरुवात कशी झाली. आणि मग मावशींनी ऍडमिशन दिली मला, मग खरं गोंधळ सुरू झाला की आता घरात कसं सांगायचं पप्पांना. मग मी गपचूप 6 महिने शिकवत होतो. मग एक दिवशी पप्पांची येण्याची वेळ आणि माझी रियाजाची वेळ एक होत झाली, आणि त्यांनी घुंगरू पाहिले, घराच्या बाहेर फेकले, नाचायचं नाही हे ते. माझी आई म्हणाली की मग आता आम्ही राहू नाही तर तुम्ही राहाल घरी. पण ते की पप्पांना शक्य नव्हतं, कारण दोघांना अतिशय प्रेम. पैसे कसं बसं ते तयार झाले. मग अर्चनाताईंनी त्यांचं खूप ब्रेन वॉश केला. मग लोक म्हणायला लागली की तुमचा मुलगा छान नाचतोय. मग त्यांना कुठेतरी ते तयार झाले आणि ह्या कलेला एक मला काय म्हणतोय मग त्यांना कुठेतरी ते तयार झाले आणि ह्या कलेला एक मला काय म्हणतो पाठिंबा त्या दोघांचाही मिळाला. आता जी शैली मी मावशींकडे करत होतो ती मिक्स होती, म्हणजे आम्ही हसत हसत का होईना पण एक सिरियसली पण त्याच्यात टोन असतो की आम्ही जोगळेकर गाणं नाचायचो. कारण मावशींनी खूप ह्या स्टाईलला डेव्हलप केलेलं. त्यांचे गुरु गोपीकृष्ण आणि पंडित स्वर्गीय गोपीकृष्ण आणि पंडिता रोहिणी भाटे, ते हे दोन गुरु त्यांना लाभलेले. आणि त्यांच्याकडे जयपूर बनारसचा खूप पगडा होता मावशींकडे, त्यामुळे या दोन घराण्यांचं त्यांच्याकडे शिकवण्याची पद्धत खूप होती. तीच अर्चनाताईकडे जयपूर घराणा आणि बनारस घराण्याची झाग खूप सुंदर दिसे. ह्या गोष्टी शिकताना मला मावशींनी सांगितलं, साधारण 98-99 असेल, की मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये पंडित बिरजू महाराज येत आहेत वर्कशॉपसाठी, तर तुला यावर्षी जायचंय. तर मावशींनी सांगितलं जायचंय, म्हटलं हा शेवटचा शब्द, म्हटलं ठीक आहे. आणि तसं आम्ही त्या वर्कशॉपला गेलो तेव्हा कळलं की लखनौ शैली म्हणजे आहे काय, आणि दोन्ही शैली भिन्न, जिथे तडक फडक आम्ही

0: वाचायचो, धा अकरांना उड्या काय मारायचो, धाला बसायचो त्याच्या अपोजिट इकडे, की अक्षरशः त्यांची थाटाची पोज जरी घेतली किंवा राम जरी दाखवला असं वाटायची की एकाला भिंतीवरती वेल चढली आहे. इतकं अंग वेगळं होतं त्यांचं, ते अडॉप्ट करायचं. बरं, नृत्य आवडत असल्याने अडॉप्ट करणं माझ्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. कारण कधीही गुरु जेव्हा नृत्य शिकवतात, हे मी आत्ताच्या पण मुलांना सांगेन जे नृत्य शिकतात, ज्यांना आवड आहे नृत्य शिकण्याची आणि जे ह्या कलेत काहीतरी करणार आहेत, तर त्यांनी सगळ्यात पहिलं करावं ते ऑब्झर्वेशन. गुरु कसं शिकवत आहेत, हल्ली मुलांना सवय, गुरुंनी सुरू केलं की मागे लगेच मुलं सुरू करतात नाचायला, तर तसं नसलं पाहिजे. गुरु काय शिकवत आहेत त्याच्यात ते पहिलं डोळ्यात साठवून घ्यायचं असतं. त्यांचे हस्त कसे चालले आहे, त्यांची नजर कशी चालली आहे, त्यांची बॉडी कशी उठते आहे, ती कशा पद्धतीने ठहराव आणते, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या आणि मग उभं राहावं नाचायला. आणि दुसरी गोष्ट, जे गुरु शिकवेल ना तर प्रयत्न करायचा. आपण 100% कधीच ते नाचू शकत नाही, पण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा की गुरूंना आपण नाचल्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की मी हे रोप लावलंय ते बरोबर उगवतंय, फुलतंय, फळतंय, ह्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे. आणि ही जाणीव मला नेहमी होती की मला नेहमी वाटायचं क्लासमध्ये सुद्धा किंवा वर्कशॉपला सुद्धा की मी नाचीन तेव्हा माझ्या गुरूंनी आनंद घेतला पाहिजे तो, हे माझ्याकडे स्ट्रॉंग फिलिंग होतं. त्याच्यामुळे मला म्हणतं मॅनिफेस्टेशन असेल माझं हे. आणि कुठलं मॅनिफेस्टेशन, की माझं नृत्य माझ्या गुरूंना आवडलं पाहिजे एवढंच मॅनिफेस्टेशन. आणि तसंच व्हायचं, दर वर्कशॉपला माझा सोलो व्हायचा. कारण दिदी आणि महाराजी सांगायचे की मुझे देखना इसका अकेले का देखना ये चीज जो मैंने सिखाई. आणि असं किती वेळेला असं झालेलं आहे की मी त्यांच्यासमोर त्यांचं शिकवलेलं सादरीकरण करून त्यांना आनंद दिला. मला वाटतं हेच आशीर्वाद आहे माझ्यावर. त्यामुळे या भिन्न शैली, म्हणून आज मी म्हणतो माझ्या क्लासला येणारे मी काही एक शैली शिकवत नाही, मी प्रत्येक शैलीचं वैशिष्ट्य शिकवतो, पण भेळ नाही करत त्याची. आणि ते सांगून की हे लखनौ घराण्याची वैशिष्ट्य आहे, हे जयपूर घराण्याचं वैशिष्ट्य आहे, हे बनारसचं वैशिष्ट्य आहे, आणि आम्ही लकी आहोत की या तिन्ही घराण्यांचं शिक्षण आम्हाला मिळालं, त्या जोरावरच आम्ही शिकवतोय, असं नाहीये की ऑब्झर्व करून आम्हाला जे वाटलं ते आम्ही करतोय, नाही. त्याचं आम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ते पुढे सरकवतोय. हल्ली कित्येक तरी असे डान्सर्स आहेत ज्यांनी स्वतःची शैली बनवली आहे, पण त्याला नाव गाव काही नाही आहे, फक्त शिकवायचं. तर मला वाटतं मुलांना डोळ्याला पट्टी लावून रस्ता नाही दाखवला पाहिजे, उघड्या डोळ्यांनी रस्ता दाखवला पाहिजे. ही शैली ही आहे, ह्याचं हे वैशिष्ट्य आहे, मग पुढे तुम्ही काही करा त्याचं. पण मला असं वाटतं गुरूंनी जर ते छान रोवलं तर विद्यार्थी ते सुंदरच उगवतात. याच्यावरून मला एक आत्ता जस्ट किस्सा आठवला. एकदा आम्ही मावशींच्या नावे अर्चनाताई एक अवॉर्ड दरवर्षी जाहीर करते, गुरु सन्मान, गुरु आशा जोगळेकर नृत्य सन्मान. त्याच्यात त्या एक मोठ्या गुरुला अवॉर्ड देतात. तर एक दिवशी असं झालं आणि ताईला म्हटलं ताई आपण कोलॅबरेट करूया हे अवॉर्ड, मयूर वैद्य आर्ट टेम्पल आणि अर्चना आर्ट्स, म्हणजेच अर्चना नृत्यालय, तिने अर्चना आर्टच्या नावाखाली हे केलेलं आहे, ते दोघं मिळून आपण एक अवॉर्ड द्या आणि पंडित बिरजू महाराजांना देऊ, कारण माझं प्रेम होतं. आणि मग तिने पण ती आणि अर्चनाताईला माझ्यावरती भयंकर प्रेम आणि मला तिच्यावर प्रेम आहे. आणि आमचा दिवस असे म्हणजे असा होत नाही की आम्ही एकमेकाशी कुठली गोष्ट बोललो नाहीये आणि ती झाली नाहीये, असं प्रत्येक कुठली माझी गोष्ट असो तिला माहिती असतं की मयूर हे करणार आहे, मयूरनी आज हे नवीन कोरिओग्राफ केलंय, मयूरनी हा नवीन कॉन्सेप्ट आणलं, हे तिला सगळं माहिती असतं. त्यामुळे तिचं एक विशेष प्रेम आहे. तर ती म्हणाली ठीक आहे आपण हे कोलॅबरेट करून करूया. आणि मग आम्ही सावरकरला आपलं शिवाजी पार्कच्या इथे आहे ना थिएटर, तिथे तो प्रोग्राम आम्ही केला. आणि त्या दिवशी सकाळी महाराजजींना आणायचं काम माझ्यावर होतं हॉटेलमधून. आणि मी तुला सांगू त्याच्यासाठी इतकं सुंदर क्षण होता ना तो माझ्या आयुष्यात, मला अजूनही असं फील होतं ते की एक म्हणजे मी इतकं प्रामाणिक काम करतोय त्याचं कुठे बघ देव कसं ते रजिस्टर करतो आणि ते मला प्रत्येक वेळेला देव ती गोष्ट जाणून देतो की यू आर प्युअर सोल ह्या बाबतीत. तर महाराजजी पूजा करत होते त्यांचे छोटे छोटे छोटे देव असायचे, सगळीकडे ते ट्रॅव्हल करायचे ते घेऊन, आणि त्यांची रोज एक पूजा असायची. तर ती पूजा करत होते आणि असं त्यांनी माझ्याकडे बघितलं की आणि मला म्हणाले, मयूर तुम्हारी एक बात मुझे बहुत अच्छी लगती है. त्या दीदी पण होत्या, शाश्वती दीदी होत्या, महाराज जी होते, मी होतो. म्हणजे क्या महाराज जी? तर म्हणाले की देखो तुम इतने साल आशाताई के पास सीख रहे हो, तुम अर्चना के पास सीख रहे हो, असं ते म्हणाले, अर्चना के पास सीख रहे हो, और मेरे साथ भी अभी तुम 22-23 साल मेरे पास भी हो, पर तुम्हारा गुरु के प्रति, तीनों के प्रति जो प्यार है ना, वो कहीं कम नहीं लगता है, और तीनों का ही तूने अच्छा समतोल रखा है, एक बांधा है इन तीन गुरुओं को तुम्हारे साथ. मला सांगू तुझे असं वाटलं की मी ने जिंकलो ह्याच्यात. दिस इज द बिगेस्ट अवॉर्ड, आपल्या गुरुने हे वाटणं. आणि त्या दिवशी मी त्यांच्यासाठी एक कृष्ण वंदना मी रेकॉर्ड केलेली की महाराजजी आणि मी त्यांना काय गिफ्ट देऊ, कारण मावशी असताना एक प्रथा होती आमच्याकडे अर्चनाताईंनी सुरू केलेली की गुरुपौर्णिमेला मटेरियलिस्ट गोष्टी मावशींना आवडायच्या नाहीत, म्हणजे फुलं पानं काहीतरी गोष्ट दिलेली आहे गिफ्ट असं त्यांना आवडायचं नाही फार, त्या खूप सिम्पल होत्या. तर ताईंनी त्यांना नृत्य दक्षिणा द्यायला सुरुवात केलेली आणि मग ताई अमेरिकेला गेल्यावर तिच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगदी पावलावर पाऊल ठेवून फॉलो केलेल्या आणि त्याचंही तिला फार कौतुक आहे. तर मग मी ती कला पुढे ती ट्रॅडिशन चालू ठेवलं आणि मावशींना मी नृत्य दक्षिणा दरवर्षी काहीतरी नृत्य कोरिओग्राफी म्हणजे नृत्य दिग्दर्शन करून द्यायचो. ते यावेळेस महाराजजी येणार होते, म्हटलं आहे ना पण मी एक नृत्य दक्षिणा देणं फार इम्पॉर्टंट आहे. मग मी कृष्ण भजनावरती स्वतः चाल लावून म्युझिक करून एक 12 मिनिटाचं आहे ना आय थिंक ते पूर्ण म्युझिक केलं मी आणि त्यांना ते नृत्य दक्षिणा दिलं. त्याच्यात आता मला माहिती होतं की मी त्याच्यात बनारस जयपूर लखनौ या तिन्ही शैलींचं मिश्रण केलंय आणि तिन्ही शैलीपेक्षा मला असं वाटतं मी त्याच्यात तिन्ही गुरूंचं वैशिष्ट्य जे मला शिकवलंय ते मी त्याच्यात माझ्या अंगिक अभिनयाने ते मांडलंय. पर हे मला माहिती होतं, बाकी कोणाला माहीत नव्हतं, पण मावशी सॉरी अर्चनाताई आणि महाराजजी दोघेही संध्याकाळी मला त्या इव्हेंटच्या नंतर म्हणाले की तुने मेरा भी अंगनाचा और तुम्हारे गुरु का भी ना अंगनाचा, असं महाराजजी म्हणाले. आणि सेम टाइम अर्चनाताई मला म्हणाली तू आमचं पण नृत्याचं अंग ठेवलं आणि महाराजजींचं पण अडॉप्ट केलंय. बस मी म्हटलं मी जिंकलो इकडे, मी जिंकलो. म्हणून मी म्हंटल मुलांना की तुम्ही काही शिका, कुठल्याही गुरुकडे शिका, प्रत्येक गुरु हा चांगलाच असतो, त्याला शिष्य चांगलं मिळणं पण फार इम्पॉर्टंट आहे आणि शिष्य म्हणून गुरुकडे जगणं हे सगळ्यात मोठी एक काय म्हणतात स्वर्गीय अनुभव आहे हा, कळला ना, तो विश्वास ठेवून शिकणं. आणि म्हणून ते शिकवताना तुमच्या नेत्रांनी आधी शिका, ते साठवा आणि मग तुमच्या अंगातनं ते बाहेर काढा असं मला नेहमी वाटतं. त्या ह्या शैली शिकण्याच्या मागे हा सगळा मोठा प्रवास आहे आणि आनंददायी आहे, स्ट्रगल नाही आहे.
1: आम्हाला सगळ्यांना आवडेल जर तुम्ही छोटस उदाहरण दिलं तर.
0: मी आता ना खरं सांगू मी खूप मोठं असं वाटेल हा बडाय छडाय करतोय, बट असं नाही आहे. काही गोष्टी ना मला असं सांगाव्याशा वाटतात आणि गुरूंचं ऑब्झर्वेशन काय असतं. मी ना खूप गुरुप्रेमी आहे, कदाचित माझ्याकडनं तुला असं फार गुरु गुरु गुरु असं वाटेल, पण काय ऑब्झर्वेशन असं. एकदा महाराजजींनी ना ठुमरी शिकवायला घेतली आणि आम्ही सगळी मुलं होतो ते बॉईज आणि बाकी सगळ्या मुली आणि मुलं पण चांगल्या प्रमाणात होती, एक 8-1 मुलं होती तिथे. तर महाराजजी ठुमरी शिकवणार म्हटल्यावर तो सुवर्ण क्षण आहे आणि आम्ही सगळेजण बसलो लगेच ते घुंगट बिंगट घेऊन आणि शाश्वती दिदी अचानक ओरडल्या रुक जाओ. तर सगळेजण असलं काय झालं, ते म्हणाले सब छोकरे नीचे उतरो, इन छोकरो के ऊपर अच्छा नहीं लगता, ही लड़कियों जैसे भाव करते है तब. आमचं एवढं हिरमू झालं ना, म्हंटल अरे एवढे शिकायची संधी. ते म्हणाले शिको पर बैठ के शिको, पहिले समज लो. किती सुंदर विचार आहे बघा ना त्यांचा. मी जे आत्ता म्हंटल तेच की बैठ के पहिले समजो, फिर उसको कोशिश करो. आणि मग आम्ही उठणार तितके दीदी म्हणाल्या मयूर तुम रुको, तुम्हारे ऊपर ठुमरी अच्छी दिखती है. एवढा मला तुला सांगू असा अत्यानंद झाला की त्याच्यानं मला चूज केलं. अक्षरशः तुला असं वाटत, मी सांगू का, एखाद्या परीक्षेत पास होतो ना किंवा ऑडिशनला आपण पास होतो ना, तो अनुभव मला आला. आणि मग ती ठुमरी शिकवली. दुसऱ्या दिवशी ती ठुमरी परत नाचायची असते आणि महाराजजी गात होते. गाता गाता महाराजजी थांबले आणि अक्षरशः आम्ही त्या स्टेजवर उभे असायचो, त्याच्या खाली महाराजजी असे बघत होते माझ्याकडे. तर शाश्वती दीदी पण तिथे होत्या. क्यों रुक गए महाराजजी, क्या हो गया? तर त्यांनी फक्त एवढंच बघेल माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की इस लडके में जो भाव दिखते है ना, किसी के ऊपर नहीं दिख रहे. जो मैं कोशिश कर रहा हूं कहने की, वो उसको समझ में आ रहा, वो वही दिख रहा. आणि ते असंच होते, कृष्ण राधेला छेडत असतो तर राधा घुंगट घेते आणि कृष्णाला म्हणते थांब, सगळेजण माझ्याकडे बघतायत. आणि एवढाच भाव, एवढाच. आणि त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि ते सांगण्याची त्यांची इच्छा झाली. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय? ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं मावशींचं होतं. मी ना सांगावं की नाही कळणार, पण मी खूप कमी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस. नाही ग, प्रॅक्टिसची खूप गरज आहे, पण तेव्हा अक्कल नव्हती हाच योग्य शब्द आहे. तेव्हा अक्कल नव्हती, रियाज करायची. मला अभ्यास अजिबात आवडत, मला अभ्यास अजिबात आवडत नाही. मी फक्त नृत्याचा अभ्यास करू शकतो. आणि लिटरली तेव्हा ना आम्ही सगळे ना, म्हणजे माझे आता बॅचमेट्स बघत असतील तर त्यांना हे नक्कीच पटेल की आम्ही सगळेजण उभे असायचो, तोडावायचा. तोडा लक्षात असायचा पण सम कोणाला लक्षात आहेत. मग त्या ज्या फोर्स मध्ये समजा माझा आला ता करून मी जर सम दिली तर सगळ्या जणी समजा ता करून सम असते आणि माझा एकटा दहा. तर मावशी लगेच म्हणायच्या, हे काय सगळे चुकलात, ही सम आहे. आणि मग एखादी मुलगी त्याच्या डेअरिंग करून सगळं असं की हा चुकला आणि आम्हाला आता हे मिळाली आहे शिक्षा, तर ती मावशीने सांगायची, मावशी नाही तो चुकलाय, आम्ही बरोबर आहोत. पण तो काही कॉन्फिडन्स असायचा माझा, पण ओव्हर नसायचा. माझा कॉन्फिडन्स माझ्या दहा मध्ये होता आणि ओव्हर कॉन्फिडन्स मला असं म्हणता येत नाही माझ्या बाबतीत, कारण मला असं वाटायचं की मला तो क्षण मारून नेता यायचा. ही चॅप्टर गेली आहे. आणि मग दुसरी गोष्ट, मावशींकडे फार पाय काढून धा देण्याची सवय नव्हती, पण मी काही दोन तीन वेळेला असं पाय सोडले तर मावशीने कधी मला अडवलं नाही. हा मग तसं ना, मुली कधी कधी असं वाटतं, मावशी छान म्हटलं की बाकीची मुलं सुद्धा आम्ही पण प्रयत्न करतो. मग त्या सोडायच्या, मग मावशी म्हणायच्या, तुमच्यावर ते चांगले दिसत नाही, त्याच्यावर चांगलं दिसते म्हणून मी काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स असतो ना एक कलाकाराला किंवा विद्यार्थ्याला नाचण्याचा, त्याची कला दाखवण्याचा, तो कॉन्फिडन्स गुरुच देतात. त्यांनी हा प्रोत्साहन दिलं मला की हे चांगलं दिसतंय, मग मी प्रयत्न करत गेलो, मी अजून काय करू शकतो त्याच्यात, माझे काय एफर्ट्स टाकू शकतो. असं करत करत करत हा डोलारा उभा राहिलाय. तर ही गंमत आहे.
1: मधुराला मी बोलता करणार आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपल्या गप्पा आता सुरू ठेवूया.

0: प्रश्नांचे उत्तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदा दादा आचार्य 98 ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये मयूर विद्यापीठ मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलेलं आहे. मधुरा, आता तुझ्याकडून जाणून घ्यायचंय तुमची पहिली भेट, त्याविषयी थोडी उत्सुकता आहे, कसे भेटलात आणि मग गुरु शिष्य नातं आणि पती पत्नी नातं ह्या दोघांविषयी.
1: डेफिनेटली. सो आमची पहिली भेट अर्थातच महाराजांच्या वर्कशॉपमध्ये झाली. अनफॉर्च्युनेटली त्यावर्षी मी ते अटेंड करू शकले नव्हते वर्कशॉप. बॅक स्टोरी अशी आहे की मी एका ठिकाणी कथक शिकत होते पण समहाव माझा तिकडे माझ्या गुरूंना काही अडचणी आल्यामुळे माझा 1.5 वर्ष क्लास नव्हता झाला आणि मी अत्यंत काय म्हणतात की आय वॉज ईगर टू मीट माय गुरु. म्हणजे मी ऍक्सेप्ट केलं होतं की मला नवीन गुरु कोणीतरी शोधायला लागणार आहे. सो ते 1.5 वर्ष माझ्या मनात की मला कोणीतरी चांगलं गुरु हवं आहे. आणि आमचे एक साठे काका म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला काही मला मंदिर आणि यांना काही पूजांसाठी मला सांगितलं होतं जायला. अकॉर्डिंग टू धिस प्रॉब्लेम
2: ती खूप स्पिरिच्युअल आणि हे आहे.
1: ऍब्सोल्युटली, म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे.
0: पार्वतीने केवढी तपश्चर्या
1: केली, मी तर स्ट्रगल केलाय ह्याला भेटेपर्यंत. सो तिकडे बरेच ठिकाणी आम्ही उडीपी आणि अशा सगळ्या कृष्ण मंदिर आणि याच्यात गेलो होतो आणि मी फक्त देवाला एकच प्रार्थना करत होते की मला ना खूप चांगला गुरु हवाय आणि मला कथक मध्ये काहीतरी करायचं, काहीतरी करायचं, छान करायचं. तर त्यामुळे माझं त्या ट्रिपवरून येणं माझं झालं नाही महाराजांच्या वर्कशॉपला. सो मी विचार केला की चल शेवटचा दिवस आहे, आज मी जाऊन बघते काय त्यांनी शिकवलंय, आमच्या पाया पडते, भेटून येते. की मी वर्कशॉप नाही अटेंड करू शकले पण भेटून येते असं. आणि तिकडे माझी आणि मयूरची भेट झाली. सो मला सांगायला आवडेल, माझ्या खरं भावाचा हा खूप चांगला मित्र, पण आमची आधी 2014 आधी कधीच भेट झाली नव्हती. एक वर्ष आधी एका प्रोग्राम मध्ये झाली होती पण त्याच्या नंतर मध्ये परत नव्हती झाली. सो तिथे त्याची भेट झाली आणि मग त्याला आम्ही जाऊन भेटले हिम्मत करून की माझ्या भावाला ओळखतोस ना तू, असा माझा भाऊ आहे आणि मी कथक शिकते आहे असं त्याला सांगितलं. नाही विचारलं काय करतेस, कुठपर्यंत एक्झाम दिल्यात काय वगैरे वगैरे. तेव्हा मी सांगितलं त्याला की असं असं सगळी परिस्थिती आहे, माझ्याकडे सध्या गुरुच नाही आहे, तुम्ही गुरुच्या शोधात आहे. तेव्हा म्हणाला की तू का थांबलीयस, मग तू सुरू कर कोणीतरी शोध काय आहे वगैरे.
2: मी कधी स्वतःहून सांगत नाही माझ्याकडे या,
1: कधीच नाही,
2: कधीच, नेव्हर एव्हर.
1: मग आम्ही दिवसभर जसं काही आम्ही खूप चांगले वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो असं आमची आमचं बोलणं आणि हे मी दिवस अख्खा तो स्पेंड केला महाराजांच्या वर्कशॉप बघत बघत सगळं हे चालू होतं. मग 2 दिवसांनी महाराजांचा प्रोग्राम होता तिथे अंधेरीला होता, अंधेरीच्या भवन्समध्ये. तर तिथे परत भेट झाली याची. तर ह्या 2 दिवसात मी विचार करते की कोणाकडे करू कोणाकडे. मग मी विचार केला की वाय नॉट हिम, की दादाने पण मला सांगितलं होतं की खूप चांगला कथक डान्सर आहे आणि फेमस आहे. म्हटलं ठीक आहे बघूया आपण. 2 दिवसांनी परत ह्याची भेट झाली. मग मी त्याला विचारलं तुझे क्लासेस कुठे आहेत, तर तो म्हणाला इथेच आहे प्रभादेवीमध्ये. म्हटलं ठीक आहे, मग मी कधी येऊ शकतो, मग तुम्हाला एखाद्या रविवारी या रविवारी ये. मग मी त्याच्याकडे गेले, त्याआधी मी व्यवस्थित माझ्या आधीच्या गुरुंना मेसेज केला की असं असं आपलं नाही होत आहे. तर ऑल रिस्पेक्ट मी असं असं यांच्याकडे शिकायला सुरुवात करते असं मी त्यांना प्रॉपर सांगितलं होतं. त्यांनी मला आशीर्वाद दिले, ते म्हणाले की ठीक आहे यू शुड गो अहेड असं. मग आले आणि माझ्या डोक्यात की हा एक हात तास क्लास असेल, आम्ही सकाळी 10 क्लास होता. मी गेले 10 क्लास सुरू झाला. मी म्हटलं आज मी ऑब्झर्व करतो, बसतो काय आहे बघूया वगैरे. 10, 11, 12, 1 लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक झाल्यानंतर मला म्हणाला की तू काय शिकलीस, मला करून दाखवलं. मी थोडंफार करून दाखवलं जे काय मला येत होतं ते, म्हणजे येत नव्हतं ते. मग तो म्हणाला ठीक आहे आपण क्लास सुरू करूया. म्हटलं ठीक आहे आता मी जाते. नाही क्लास नाही संपलाय अजून. म्हटलं ओके. म्हटलं ठीक आहे मी थांबते. सो असा 4 ते 5 वाजेपर्यंत क्लास चालू होता आणि मी इतकं सुंदर त्याचं स्वरूप कथकचं स्वरूप बघितलं त्या 1:45 ते 4:05 मध्ये की मी म्हटलं की गुड. म्हणजे एक थोडंसं असतं की आधीच्या गुरूंबरोबरचं आपलं रिलेशनशिप तिथून नवीन ठिकाणी यायचं नवीन स्टाईल अडॉप्ट करायची सगळंच प्रेशर असतं. पण डे 1 जेव्हा त्याच्यानंतर पहिला जो माझा क्लास सुरू झाला तिथून आजपर्यंत मला कुठेच असं वाटलं नाही की मला काही येत नव्हतं. मला जे छान आणि सुंदर रीतीने ग्रूम त्याने केलं आणि इतक्या सहजरित्या की मलाही कळलं नाही की मी अलंकार कशी झाले.
2: अलंकार म्हणजे मला असं नेहमी वाटतं ना की कोणीतरी एका कसं असतं माहितीये. मी परत सांगतो गुरु म्हणणं नशिबाचा भाग आणि आपण एक खूप सामान्य लोक असतो सुरुवातीला. आजही आहोतच मी म्हणत नाही असं. पण जेव्हा आपण एखादी कला शिकायचं म्हणतो ना तेव्हा आपल्याला माहित नसतं समोरचा गुरु काय आहे. आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास टाकतो आणि तो जे काही ते देतो ते आपण ग्रहण करतो. त्यामुळे शिष्य हा खूप गरीब असतो. त्याला जे काही मिळेल ना तो घेतो आणि पुढे सरकतो. पण मग अशी कधीतरी वेळ येते की बाबा आता इथे काही घडत नाहीये किंवा होत नाहीये काही ते कारणाने इथे किंवा तिथे घराच्या उंबरठ्यावर उभे असतो. आपण जायचं नाही का बाहेर पडायचं हे कन्फ्युजन असतं. मग कधी कधी पडावं लागतं काही कारण असतं आणि मग आपण दुसऱ्या गुरुकडे शिकायला जातो आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे मिसिंग आहे. पण मला असं वाटतं गुरुचं कर्तव्य आहे की त्यांनी काय मिस केलंय हे हिणवून दाखवून तुमच्याकडे काय कपॅसिटी आहे ते देऊन विद्यार्थ्याला पुढे न्या. त्यांनी त्यांनी काय चुकलाय किंवा कसं असतं माहितीये कधी कधी मुलांना चुकीचं नाचून दाखवतात. पण मला असं वाटतं की गडबड दोन्ही बाजूनी असू शकते. कदाचित विद्यार्थ्याला तर रिसिव्ह करता आलं नसेल असंही होऊ शकतं. त्यामुळे मी कधीच सांगत नाही की तुम्ही हे चुकीचं शिकलाय किंवा तू हे चुकीचं करतेस किंवा हे असं असलं पाहिजे. हे माझे शिकवण आहे. माझ्याकडे चक्रीचा प्रकार हा आहे. माझ्याकडे हस्तकरण्याचा प्रकार हा आहे आणि हे तुला शिकायचंय आणि परीक्षा द्यायचं संपला विषय.
0: हे झालं गुरु शिष्याचं. पण मला
2: परत ती तिथे झाले की सुरुवात कडून झाली.
1: खरं सांगायचं तर सुरुवातीला आम्ही खूप छान मित्र झालो. म्हणजे वी युज टू
2: शिकायच्या आधी
1: हा शिकायच्या
0: असं नाही झालं की
1: नाही
0: हाच मला वर
1: म्हणून
2: नाही
1: तेव्हा काही डोक्यात नव्हतं आमच्या. एक खूप छान घट्ट मैत्रीचं नातं झालं. म्हणजे आम्हाला एकमेकांशिवाय चैन नाही पडायचं की आम्ही एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टी तरी मेसेज करायचो की अरे असं झालंय किंवा हा सडनली मला मेसेज करायचो मधुरा अगं ती क्लासमध्ये ही मुलगी आहे ना ती खूप छान नाचते तिला काहीतरी अजून एक्स्ट्रा आपण म्हणजे असे संवाद
0: आमचे.
1: नॉट ॲट ऑल म्हणजे मला इतकं त्याचं कौतुक वाटायचं म्हणजे अजूनही वाटतं आय एम रिअली प्राऊड.
2: अगं तुला लक्षात नाही का तिने मोराचे कानातले घातले आहेत म्हणजे तुला कळलं ती किती मयूरमय आहे. नाही तसं नाहीये. मी तुला सांगू का सुरुवातीला आम्ही चांगले मित्र का होतो कारण आमची वेवलेंथ जुळली. आपण कोणाशी तरी खुलून बोलतोय म्हणजेच आपलं पटलेलं एकमेकांचं अशी मैत्री आधी होती. मग ती शिकायला आली. शिकता शिकता विशारदपर्यंत तिने केलं शिक्षण आणि त्या विशारदच्या दरम्यान आमचं येणं जाणं घरी वाढलं आणि तेव्हा इतकं मी बोलतो. आणि घरी तर लग्नासाठी पण म्हणत होते मयूर कधी करणार कधी करणार आणि हा तुम्हाला कंटाळलेला हा विषयाचा. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की अरे आपण एवढं छान मित्र आहोत आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतोय आपल्याला मनातलं बोलता येतं मग आपणच लग्न करून टाकूया. हे सगळं ऑल ऑफ द सडन हे कदाचित न पटण्यासारखं आहे पण हेच सत्य आहे. आणि आम्ही लिटरली 6 महिन्यात डिसिजन घेतलं आणि लग्न केलं. इतकं सगळं क्विक होतं ते. म्हणजे त्यांच्या घरातल्या ना पण पचेपर्यंत माझ्या घरात ना पचेपर्यंत आम्ही लग्नाची तारीख ठरवली आणि लग्न केलं आणि ते म्हणजे गपचूप. आम्हाला मला तुला सांगू
3: म्हणजे
2: फॅमिली तसं गपचूप पळून मिळून मला मी ना खूप जरी बोलका वाटलो ना तरी ना मी खूप असा माझे इंट्रोवर्ट आहे आणि मला खूप गाव गोताळा आवडत नाही. मला खूप लोक आहेत खूप मला कंटाळा येतो. मला गप्पा मारायला कंटाळा येतो. आपण गप्पा मारू करायची दोन तीन जण आहेत मजा येते. पण तू म्हणशी एवढे सगळे लोक सोशल नाहीये मी. तू कुठल्याच पार्टीला मला बघणार नाही कुठल्याच प्रोग्राम्सना मला बघणार नाही. अनले पूर्वी आम्ही खूप जायचो हल्ली मी प्रोग्राम्सना पण जात नाही. मी हल्ली कुठल्याही इव्हेंट्सना जात नाही. मला असं वाटतं तो जो वेळ मिळतो ना क्लास नंतरचा माझं जगणं काय आहे नृत्य परफॉर्मन्स रिहर्सल्स आणि क्लास हे माझं आयुष्य आहे. आणि ह्याच्यात मला ज्याच्यात समाधान मिळेल तिथे माझं घर घरात माझी आई माझी बायको आणि माझी पुतणी ह्याच्यात माझं जग संपत. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर नृत्यानंतर जर काही मला वेळ घालवायचा आहे तर मी तो माझ्या फॅमिली बरोबर घालवतो. माझ्या आईला भेटशील ना तर ती माझ्यापेक्षा फनी आहे. ती खूपच गमतीशीर आहे. म्हणजे तिच्यावर तू एक 5 मिनिटं गप्पा मारशील ना तू म्हणजे मी तिलाच इंटरव्ह्यूला बोलवते. इतकं तिचं आहे. ती आज येणार होती पण तिला पुढे जायचं होतं एका मिटिंगला. तिच्यातून खूप काही काही कमिटमेंट असतात पण ते सगळं बाकीच्या गोपिकांना वाटलं असेल पण हिला नाही कधी वाटलं.
1: सांगू का कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो ट्रस्ट.
0: आणि
2: एक्झॅक्टली
1: खरं सांगू कदाचित ती मानसिक तयारी माझी ह्या 12 वर्षात झाली. मला खूप आनंद वाटतो सांगताना की मी 12 वर्ष त्याच्याकडे शिकतीये. आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला आता त्याने त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलं. अशा गुरूंचे आशीर्वाद आणि सहवास लाभलेली व्यक्ती म्हणजे मला अननोईंगली 4 गुरु आहेत असं मी म्हणू शकते. पण हा माझा गुरु आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो. आणि त्याचं जसं गुरुप्रेम आहे तसं माझंही त्याचं त्याच्यावरती गुरु म्हणून देवन प्रेम होतं अत्यंत. आणि तो मला मित्र म्हणून तितकाच आवडायचा आणि आज तो मला माझा नवरा माझा पती म्हणून तितकाच आवडतो.
2: तुला गंमत माहितीये ही खूप कठीण गोष्ट आहे पण म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा आणि हिच्या दृष्टीने सुद्धा ही जेव्हा क्लासमध्ये असते ना म्हणजे एक तू कुठल्याही विद्यार्थिनीला पण विचारावं तेव्हा ती एक शिष्य म्हणूनच असते आणि मला ती दादा म्हणूनच आपणारते. पण त्याच्या बाहेर मग माझी काही खैर नसते. जस्ट किडिंग. पण दोन्ही रिलेशन्स ती खूप सुंदर सांभाळते. मलाच प्रश्न पडतो ही कशी इतकं छान ती मॅनेज करू शकते. म्हणजे तिथे तुला असे जाणवणार पण नाही की ही माझी बायको आहे किंवा तिला कोणी बघून म्हणणार की हा तिचा नवरा आहे. पण ते सांभाळणं ही सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आणि ती छान सांभाळते. म्हणजे अक्षरशः जेव्हा बाहेर आम्ही काही मिटिंगला जरी असू किंवा बोलत जरी असू तर ती जोडीने बसणारच नाही. ती तिकडे कुठेतरी बाहेर बस तिला सांगावं लागतं तू बस इथे इतकं आहे. म्हणजे कधी कधी मला या गोष्टीचा त्रास पण होतो. एक्झॅक्टली तसं आहे. सो
1: मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची एक जागा आहे आणि तिथे तुम्ही 100% असता. सो मी प्रयत्न करते. ऑफकोर्स त्याचाही तो प्रयत्न डेफिनेट प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये ते नॅचरलीच आहे की प्रत्येक नात्याला तो इतकं छान जपतो इतकं सुंदर त्याला गुंजारतो वेळ देतो. म्हणजे माझं त्याचं नातं किंवा त्याचं आईंचं नातं किंवा त्याचं नुपूर जी पुतणी आहे त्यांचं नातं आम्हाला तिघींनाही ॲट द सेम टाइम तो स्पेशल फील करवतो. म्हणजे असं आम्हाला कुठे नाही वाटत की हिला कशाला असं करतोय हे कशाला करायला पाहिजे असं आम्हाला तिघींच्याही नात आमच्या कधी येत नाही. म्हणजे त्या बाबतीत त्याला 1000% मिळतो. 100 नाही 1000.
2: नाही नाही नेहमी करते. आणि मला असं वाटतं हे नॅचरल आहे. हा माझा स्वभाव नॅचरल आहे. हे काय मला असं काही करावं लागत नाही.
1: हे
2: सहज होतं. म्हणजे हिच्या घरी जायचं असेल तरी आईंना काय आवडतं बाबांना काय आवडतं मला माहिती असतं. मग तसंच मी त्यांना तिकडे घेऊन जातो.
1: म्हणजे मी विसरते कधी कधी, पण तो म्हणतो अगं आईला हे आवडतं ना, हे घेऊया. आता माझ्या एका मावस बहिणीला आऊल आवडतं, तर हे मी त्यांना एकदाच सांगितलं होतं. त्यांना ते एवढं लक्षात होतं. आता रिसेंटली तिच्या घरी पूजा होती, तर मी म्हणजे त्याने मला, मी क्रोशाचं काहीतरी आता नवीन असं ट्राय करते, तर त्याने मला मागे लागून नाही, तू क्रोशाची तिला किचन करून दे आऊलची.
2: मला आहे म्हणजे आज पण माझ्या वहिनीचा बर्थडे आहे, तर मी अक्षरशः इथून आम्ही शॉपिंगला जाणार, तिला काही ती घेऊन जाणार. म्हणजे हे नॅचरल आहे. मला असं ते दिखावं तर माझ्यात नाहीच आहे, मी आहे तसा आहे. मी कलाकार चौकटीत असतो त्या स्टेजवर, ज्यांना एक साधा माणूस असतो, एखादा घरातली व्यक्ती कशी असेल तसा मी आहे. त्यामुळे कलाकार म्हणून ते बाजूला ठेवून देतो. सेलिब्रिटी तुम्ही म्हणता, मी कधीच नाही मला सेलिब्रिटी म्हणत, सेलिब्रिटी लोक म्हणतात. पण मला असं वाटतं सेलिब्रिटी स्टेटस हे टीव्हीवर ठीक वाटतं का, बाहेर नाही, बाहेर नाही, घरी पण म्हणजे बाहेर नाहीच. म्हणजे माझे इतके मित्र आहे, मैत्रिणी आहेत, त्यांच्या बरोबर मी त्यांचा मित्र म्हणूनच असतो. त्याच्यात माझा कथकचा क किंवा नृत्याचा न पण दिसत नाही.
0: थोडं पर्सनल झालं. आता परत एक छोटीशी विश्रांती घेऊया, आणि मला वाटतं विश्रांतीपेक्षा आपण दुसरा भागच करूया. तर सेलिब्रिटी शो मध्ये आपण दुसरा भाग करतोय मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 98.9 FM.
4: मंगल मंगल दिस आलाया, मंगल मंगल मन.

नमस्कार श्रोते हो, आजच्या या भागामध्ये आपण एक नवीन सदर सुरू करणार आहोत, पुस्तक आपल्या भेटीला। मी मंगेश जनार्दन गोडके, ग्रंथपाल, एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स। आज आपण जे पुस्तक परीक्षण करणार आहोत, म्हणजे जे पुस्तक आपल्या भेटीला आणलेलं आहे, ते खूप महत्वाचं पुस्तक आहे। हे पुस्तक गेली 20 वर्ष मी स्वतः वापरत आहे। या पुस्तकाबाबत सांगताना बऱ्याच गोष्टी आहेत। या पुस्तकाची जी समीक्षा आहे ती पुढील प्रमाणे मी सांगत आहे। आपण या सदरामध्ये, म्हणजे पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये, दरवेळेला दोन पुस्तकांबद्दल आपण समीक्षा करणार आहोत। त्या पुस्तकांची माहिती, त्या पुस्तकांची लेखकांची माहिती, त्या पुस्तकातला आशय, त्या पुस्तकात देणाऱ्या विविध गोष्टी, या आपण इथे सादर करणार आहोत, जेणेकरून आजच्या पिढीला तसेच काही वाचक वर्गांना या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल। त्या माहितीचा उपयोग करून त्या पुस्तकाबद्दल त्या उत्सुकता वाढेल, ते पुस्तक वाचण्यासाठी घेतलं जाईल। यातली सर्व पुस्तकं ही आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत। तर आपण सुरू करूया। आजचं पहिलं पुस्तक जे आहे ते आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल। याची मराठी आवृत्ती सुद्धा उपलब्ध आहे। हे पुस्तक लिहिलेलं आहे डेल कार्नेजी यांनी। डेल कार्नेजी यांचं एक अजरामर कार्य जे आहे, म्हणजेच हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, अर्थात मित्र कसे मिळवावे आणि लोकांना कसे प्रभावित करावे। आज आपण या पुस्तकातील मुख्य विचार, त्यातील पात्र विश्लेषण आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्व यावर सखोल चर्चा करणार आहोत। या ठिकाणी जर का तुम्ही पुस्तक पाहाल तर हे अगदी छोटेखानी पुस्तक आहे, आणि त्यामुळे हे पुस्तक जर का तुमच्या संग्रहालयात ठेवलं, त्याचबरोबर ह्याचं नियमित वाचन केलं, किंवा ज्यावेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला या पुस्तकाचं वाचन केलं, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात विविध निर्णय घेताना त्याचा फायदा होईल। तर या पुस्तकाचा परिचय देताना थोडस ऐतिहासिक महत्व मी सांगून देतो। हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक केवळ एक बेस्टसेलर नाही, तर ते मानवी संबंधावरील अभ्यासातील एक महत्वाचा टप्पा आहे। 1936 मध्ये असलेल्या या पुस्तकाने लोकांचा विचार करण्याच्या पद्धतीत आणि इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनात क्रांती घडून आणली आहे। आजही पुस्तक तितकंच महत्वाचं आहे, कारण यात दिलेली मूलभूत तत्वे आजही लागू होतात। त्याचबरोबर या पुस्तकाचे लेखक आहे, त्यांची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे। डेल कार्नेगी हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते एक प्रभावी वक्ते होते आणि शिक्षकही होते। त्यांनी अनेक वर्ष लोकांना प्रभावी संवाद आणि नेतृत्व कौशल्य शिकवली। त्यांचे अनुभव आणि निरीक्षणातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे। यांच्या व्याख्यानांना हजारो लोक उपस्थित राहत असत आणि त्यांच्या शिकवणींचा अनेकांना फायदा झालेला आहे। त्यामुळे त्यांनी हे जे लिहिलेलं पुस्तक आहे त्याचा एक उद्देश जो आहे, तो या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा वाचकांना असे प्रभावी आणि सकारात्मक संवाद कौशल्य शिकवणे आहे, त्यामुळे जे मित्र बनू शकतील, लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतील आणि त्यांच्या व्यवसायात तसेच वैयक्तिक जीवनामध्ये एक प्रभाव निर्माण करू शकतील। कार्नेगी हे लोकांना हाताळायचे नव्हते, तर त्यांच्याशी प्रामाणिक आणि सहानुभूतीपूर्वक संबंध कसे प्रस्थापित करावे हे शिकवतात। त्यामुळे या कथानकाचा जो सारांश आहे, म्हणजे या पुस्तकाची जी मांडणी आहे, ती पुस्तकात कोणतीही एकसंध कथा नसलेली आहे। म्हणजे कोणतीही अशी स्टोरी लाईन नाहीये, हे काही नॉवेल नाहीये किंवा कथा कादंबरी नाहीये, ते काही मूलभूत तत्वांच्या आधारावर विभागलेले आहे। उदाहरणार्थ टीका करू नका, निंदा करू नका किंवा तक्रार करू नका, हे एक त्याचं महत्वाचं तत्व आहे। हे सकारात्मक संबंधावर जोर देतं। दुसरं तत्व आहे प्रामाणिक आणि मनापासून प्रशंसा करा, जे लोकांना महत्व देण्याचे महत्व सांगतं। म्हणजे आपण ज्यावेळेला काही लोकांबरोबर संवाद साधतो किंवा काही देवाणघेवाण करतो, तर नक्कीच त्या गोष्टीचा प्रशंसा करा, त्याबाबत धन्यवाद व्यक्त करा, जेणेकरून समोरच्याला आपण किती महत्वाचे आहोत तुमच्या आयुष्यात हे जाणीव होईल। या पुस्तकात काही विभाग आहेत, तर त्या विभागांवर बाबतची माहिती अशी आहे की पुस्तकांचे मुख्य भाग लोकांमध्ये मित्रत्व कसे वाढवायचे, लोकांना तुमच्या विचारांशी कसे सहमत करायचे आणि टीका न करता लोकांमध्ये बदल कसा घडवायचा यावा, यावर आधारित आहे। प्रत्येक भागात अनेक सत्यकथा आणि उदाहरणे दिली आहेत जी या तत्वांना अधिक स्पष्ट करतात। उदाहरणाचे महत्व म्हणजे काय होतं की पुस्तकात अनेक प्रभावी व्यक्तींच्या जीवनातील उदाहरणांचा समावेश आहे, जसे की एका व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याचे मनोबल कसे वाढवले किंवा एका सेल्समनने अवघड क्लायंटला कसे जिंकले। ही उदाहरणं पुस्तकातील तत्वांना अधिक विश्वसनीय आणि समजायला सोपी बनवतात। आजच्या परिस्थितीत या पुस्तकाचं फार महत्व आहे। आजच्या सोशल मीडिया आणि ऑनलाईन जगातही या पुस्तकातील तत्व तितकीच महत्वाची आहे।
प्रभावी ऑनलाईन संवाद किंवा सकारात्मक नातेसंबंधासाठी हे पुस्तक आजही मार्गदर्शक ठरू शकतं. यामध्ये काही व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं आपण विश्लेषण करूया. पुस्तकात काल्पनिक पत्रे नसली तरी ज्या व्यक्तींच्या कथा कार्नेजी यांनी सांगितलेल्या आहेत त्या खऱ्या आयुष्यातील आहेत. अब्राहम लिंकन यांच्या सहनशीलतेचं उदाहरण असो किंवा थिओडोर रुझवेल्ट यांच्या इतरांना महत्व देण्याच्या सवयीचं, या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचं विश्लेषण करतात. या पुस्तकामध्ये प्रत्येक उदाहरण मानवी स्वभावाच्या एक वैशिष्ट्य पैलूचं प्रतिनिधित्व करतं. काही कथांमध्ये लोकांची प्रशंसा करण्याची गरज दाखवली आहे, तर काही कथांमध्ये लोकांच्या भावनांची कदर करण्याचं महत्व सांगितलं आहे. या व्यक्तिरेखा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या वर्णनाकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत करतात. त्यामुळे या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी हे शिकवतात की यशस्वी संबंधासाठी केवळ बोलणं पुरेसे नाही, तर समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्याच्या भावनांचा आदर करणं आणि त्याला महत्व देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. यामध्ये ज्या काही विषयांचा उलगडा होतो त्याबाबत थोडंसं आपण जाणून घेऊ. पुस्तकातील एक महत्वाचा विषय म्हणजे इतरांप्रती सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणं. कार्नेगी जोर देतात की लोकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नकारात्मक विचार किंवा टीका टाळण्यावर पुस्तकावर भर दिलेला आहे. म्हणजे काय होतं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि लोकांच्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून चांगले संबंध कसे निर्माण करता येतील हे यात शिकवलेले आहे. पुस्तकाचा आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे प्रभावी संवाद साधणे. यात लोकांना लक्षपूर्वक ऐकणे, स्पष्टपणे बोलणे आणि आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडणे यावर मार्गदर्शन केलेले आहे. हे पुस्तक केवळ मैत्री आणि संबंधावरच नाही तर नेतृत्वासाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे लोकांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकायचा आणि त्यांना प्रेरित कसे करायचे याबाबतही यात मौल्यवान सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या पुस्तकाची काही जी जीवनशैली आहे किंवा आपण एक लेखनशैली आहे किंवा एखादा सूर आहे त्या पुस्तकाचा, तो कशा पद्धतीने आहे ते थोडंसं जाणून घेऊया. या पुस्तकामध्ये कार्नेगी यांची भाषा अतिशय सोपी आणि थेट आहे. ते गुंतागुंतीचे विचार सहजपणे वाचकाला समजतील अशा पद्धतीने मांडलेले आहेत. त्याचबरोबर पुस्तकाचा सूर नेहमी सकारात्मक आणि प्रेरणा देणारा असतो. ते वाचकाला कृती करण्यासाठी आणि आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. जरी हे नॉन फिक्शन असलं तरी कार्नेगी अनेक कथा आणि उदाहरणांचा वापर करतात ज्यामुळे वाचकाला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि तो कंटाळा येऊ देत नाही. मुळात असं होतं की बऱ्याचदा आपण नातेसंबंध असतो, घरातले नातेसंबंध असतील, आपल्या ऑफिसमधले नातेसंबंध असतील, आपण एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये असतो, एखाद्या शाळा कॉलेजमध्ये असू, त्याचबरोबर घरातल्या नातेसंबंधामध्ये मित्र मैत्रीण असेल किंवा भाऊ बहीण असेल, आई वडील असतील, काका मामा यांच्यातले संवाद असतील आणि यांच्यातले जो काही रिलेशनशिप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या रिलेशनशिपमध्ये आपल्याला डील करायचं असतं, त्या ते करत असताना कशा पद्धतीने आपण लोकांना सकारात्मकता दाखवून आपण कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करू शकू, त्याचबरोबर आपले नातेसंबंध तसेच आपली मैत्रीपूर्ण व्यवहार हा कसा सकस राहू शकू याबद्दल या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. माझी प्रतिक्रिया विचाराल तर आजच्या काळात जिथे सोशल मीडिया आणि डिजिटल संवाद वाढलाय तिथे प्रत्यक्ष मानवी संबंधाचे महत्व कमी होताना दिसतंय. सो अशावेळी हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की प्रभावी आणि अर्थपूर्ण संबंध आजही किती महत्वाचे आहेत. मी स्वतः या पुस्तकातील अनेक तत्व माझ्या जीवनात वापरलेली आहे आणि मला त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेले आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गेले 20 वर्ष हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे आणि बऱ्याचदा हे पुस्तक मी कधीतरी ज्या ज्या वेळेला मला काही गोष्टींबद्दल विचार करायचा असेल तर त्याच्यापूर्वी मी हे पुस्तक वाचतो, जेणेकरून आपल्याला बऱ्याचदा म्हणजे लोकांची मनं जिंकण्यासाठी किंवा प्रामाणिक एखाद्याची प्रशंसा करायची असेल किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल, समोरच्याला आपल्याला इम्प्रेस करायचं असेल किंवा त्यातून आपली जी काही इमेज आहे ती क्रिएट करायची असेल, पर्सनली डेव्हलपमेंट करायची असेल, तर त्यासाठी हे पुस्तक फारच महत्वाचं आहे. जवळपास 90 वर्षे होऊनही हे पुस्तक आजही लोकप्रिय आहे यावरून यातील शिकवण किती कालातीत आणि सार्वत्रिक आहे हे सिद्ध होतं. हे जे पुस्तक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल याचं मराठी सुद्धा आवृत्ती आलेली आहे, त्यामुळे ज्या कोणाला इंग्लिशमध्ये काही अडचण येत असेल तर त्यांना मराठी आवृत्ती सुद्धा वापरता येईल. तसंच या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, काही बलस्थान आहेत की या पुस्तकात सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यात दिलेले अत्यंत व्यावहारिक मुद्दे किंवा उपाय त्यांनी दिले आहेत.
तुम्ही त्यांना लगेच तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करू शकता. म्हणजे अगदी छोट्या छोट्या उदाहरणापासून ते छोट्या छोट्या उपायापर्यंत त्यांनी या गोष्टी दिलेल्या आहेत. तसेच कार्नेगी मानवी स्वभावाचं सखोल विश्लेषण करतात आणि आपल्याला लोकांच्या प्रेरणा आणि गरजा समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे आपण कोणत्याही वयाचे असू, अगदी 10-12 वर्षाचे विद्यार्थी दशेतले असू किंवा एखादा सिनियर सिटीजन असेल किंवा मध्यमवर्गीय व्यक्ती असेल, तर त्यांना सुद्धा हे जे पुस्तक आहे हे एक गाईड म्हणून वापरता येईल. मी म्हणेन की हे पुस्तक किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे. ज्या कोणालाही आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारणा करायची आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. सो जाता जाता मी एवढंच म्हणेन की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला प्रभावी संवाद साधण्याचं, मित्र मिळवण्याचे आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे महत्वपूर्ण नियम शिकवते. या सहानुभूती, प्रशंसा ऐकणे, मित्रांना महत्व देणे याबाबत मूलभूत मानवी मूल्यावर जोर दिलेला आहे. हे पुस्तक अनेक वर्षापासून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे आणि आजही त्याची प्रासंगिक कायम आहे. मानवी संबंधांना अधिक चांगले बनवण्यासाठी हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. त्यामुळे श्रोते हो, जर आपल्यालाही आपले मानवी संबंध अधिक दृढ करायचे असतील, प्रभावी बनवायचे असेल, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर डेल कार्नेजी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे नक्की वाचा. त्याची किंमत साधारण 150 रुपये आहे, 150 रुपये आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा ग्रंथालयामध्ये ते उपलब्ध सुद्धा आहे. हे पुस्तक तुम्हाला केवळ मित्र म्हणून मिळवून देणार नाही, तर यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीच सुद्धा मदत करेल. पुढच्या वेळी आपण एका नवीन माहितीपूर्ण पुस्तकावर चर्चा करू. तोवर मी आपली रजा घेतो. धन्यवाद.

आज आपण घेणार आहोत अष्टविनायक यात्रा. बोला गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र असा एक इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास असे महत्व आहे. या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून सुखकर्ता दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची तीव्र भावना आहे. श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जातात. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे 1.5 ते 2 दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. पुणे जिल्ह्यात 5 म्हणजेच मोरगाव ठेऊर रांजणगाव ओझर लेण्याद्री अशी मंदिरे आहेत तर रायगड जिल्ह्यात 2 महड आणि पाली ही मंदिरे आहेत व अहमदनगर जिल्ह्यात 1 सिद्धटेक हे मंदिर आहे अशी अष्टविनायकाची स्थाने आहेत. या गणपतींपैकी महड सिद्धटेक व रांजणगावचे गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे सगळे डाव्या सोंडेचे आहेत. या सर्व गणपतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. अष्टविनायकपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा गणपती. मोरगावचा मोरेश्वर हे अष्टविनायक म्हणजे पहिला गणपती आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आहे. या गणपती श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली त्यामुळे त्यांना श्री मोरयाना हे मोरया मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील असा आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू असे आद्य स्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली.

असे म्हटले जाते. जवळच कराही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण येते. मोरगाव हेरावर आहे तर बारामती पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगाव पासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले होते. अष्टविनायकमध्ये दुसरे मंदिर म्हणजे थेऊर. अष्टविनायकपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे 40,000 खर्च करून गणपती मंदिर बांधले. चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्री धरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य असा सभा मंडप श्री चरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढवला. त्यानंतर हरिपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयाची शोभा व भव्यता वाढवली. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओऱ्या निर्माण करण्यात आल्या होत्या. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. श्री चिंतामणीची मूर्ती भव्य पूर्वाभिमुख व डाव्या सोंडीची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर मुख्य असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुख आहे. देवालयाच्या महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर 3 बाजूंना 3 कोनाड्या 3 छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत. श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असलेल्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्रुल पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लंबोदराचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजी अप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी कदंब वृक्ष नावाचे आजही भव्य वृक्ष पाहायला मिळते. थेऊर हे गाव पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय सुद्धा आहे. अष्टविनायक मधले तिसरे मंदिर सिद्धटेक. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू असे स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर विष्णू सूर्य गणपती आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख असून श्री सिद्धिविनायक विनायकांची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा 15 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रीच्या डाव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्त्या आहेत. सिंहासनी दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. समा मंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे तर राशीन पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. राशीन येथे पण जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे जगप्रसिद्ध दगडाच्या हलत्या दीपमाळा प्रसिद्ध आहेत. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते. ती ओलांडायला होड्या असतात. सध्या आता तिथे पूल झाला आहे. अष्टविनायक मधले चौथे क्षेत्र म्हणजे रांजणगाव.
अष्टविनायकापैकी चौथा गणपती रांजणगावला आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करायला लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरावीदेव महागणपती असेही म्हणतात. अष्टविनायकापैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती डाव्या सोंडेचे असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोत्तर केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी या देवळाला लाकडी सभा मंडप बांधून दिला. हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे. श्री गणेशाला 10 हात आहे आणि प्रसन्न व मनमोहक अशी पूर्वाभिमुख श्रींचीही मूर्ती आहे. अष्टविनायक मधले आणखी गणपतीचा आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया छोटासा ब्रेक.

तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण अष्टविनायक विषयी माहिती घेत होतो. आपण आता पाचवा गणपती, अष्टविनायक म्हणला पाचव्या गणपती विषयीची माहिती घेऊ. ते आहे ओझर. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. येथून जवळच आरवी उपग्रह केंद्र आहे व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील इथून जवळच आहे. गणपती बाप्पाचे 6वे ठिकाण अष्टविनायक मधले लेण्याद्री. अष्टविनायकांपैकी 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्याद्रीच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न अशी ही मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोत्तर झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अष्टविनायक पैकी पुढचा गणपती आहे महड. महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी देखील आहे. या मंदिरा संदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरापासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडीची आहे. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. अष्टविनायकपैकी पुढचा गणपती म्हणजे पालीचा गणपती. पालीचा गणपती हा अष्टविनायकपैकी 8वा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वरांचे मंदिर वसलेले आहे. पालीपासून जवळचे उणेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पाली खोपोलीपासून 38 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली पेन रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकडपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या 8ही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

आपली ही मंदिरे जी आहेत अष्टविनायकांची, तर मोरेश्वर मंदिर मोरगाव पुणे येथे आहे, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर जिल्हा येथे आहे, बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड जिल्हा येथे आहे, वरदविनायक मंदिर महड रायगड जिल्हा येथे आहे, चिंतामणी मंदिर थेऊर पुणे जिल्हा, गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री पुणे जिल्हा, विघ्नेश्वर मंदिर ओझर पुणे जिल्हा, महागणपती मंदिर रांजणगाव पुणे जिल्हा। विदर्भातील 8 गणपती आहेत। प्रसिद्ध गणपती मंदिर विशाल गणपती, चोर गणपती सांगली, अष्टदशभुज रामटेक, वरद विनायक भद्रावती। परभणी जिल्ह्यातील पिंगळीबा येथील मंगळेश्वर गोकुळनाथ मंदिर, येथे खूप मोठे महादेवाचे व गणरायाचे मंदिर आहे। मंदिर परिसरात प्राचीन काळापासून मोठमोठाली झाडे आहेत। येथे निसर्गरम्य वातावरण व पाण्याची भरपूर सोय आहे। बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या गावात चालुक्यकालीन काळात बांधलेले 12 ज्योतिर्लिंगांचे 12 मंदिर, अष्टविनायकाची 8 मंदिर आहेत। त्यापैकी तुरळकच मंदिर आज पाहायला मिळतात। या इतिहासाकडे पुरातत्व विभागाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी केली गेली आहे। अर्जुन फड यांच्या लेखातून स्पष्ट केल्याचे दिसून येते। असे हे आपले अष्टविनायकातले 8 गणपती बाप्पा। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।

पहडगावाती महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

अष्टविनायक मध्ये काही काही महत्वाचे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये काहींना म्हणतात की अष्टविनायक म्हणजे काय आणि या यात्रेचे महत्व काय. तर अष्टविनायक म्हणजे आठ गणपती, महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपती मंदिराच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते आणि अष्टविनायक यात्रा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे. त्या आठ मंदिरांचे असे समावेश आहे: मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे आठ गणपती आहेत. शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, ठेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम येतो. यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते. लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्यांमध्ये कोरलेले एकमेव अष्टविनायक मंदिर आहे. डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर अतिशय शांत व ध्यान धारणेसाठी पूरक असे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रा वर्षभरात कधीही करता येते, तरीही ऑगस्ट ते मार्च दरम्यान हवामान प्रवासासाठी सुखद असते. विशेषतः गणेशोत्सव आणि मागे चतुर्थीच्या काळात या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते. स्वयंभू म्हणजे काय? तर स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती मानवाने घडवलेल्या नसून निसर्गातून आपोआप प्रगट झालेल्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या. अष्टविनायकाच्या आठही रूप निसर्ग निर्मित मानले जातात, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्व अधिक वाढलेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नुसार गणपती हे केवळ एक दैवत नसून ते आपल्यातील चेतना आणि बुद्धीचे प्रतीक आहे. अष्टविनायक यात्रा ही केवळ बाह्य प्रवास नसून स्वतःच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून आत्मिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्याच्यामुळेच अष्टविनायकाची यात्रा नक्की करावी, ज्याच्यामुळे आपले मनही शांत होते आणि आपल्याला अष्टविनायकाची यात्राही घडते. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

0: Namaskar, Prashikoho. Welcome to Asha, the 90SM Yo on the Radio. Myself, Ajay Tejaswini. Today, in our guest interview, we have invited Pradnya Naigaukar. She is an architect and have studied abroad, and she will be giving insights on architectural field. So, welcome, Pradnya. Welcome to Asha, the 90SM.
1: Thank you so much for inviting me.
0: Thank you. सर म्हणजे प्रज्ञा ही अशोक नायगावकर सरांची मुलगी आहे. ही तिची आणखी एक ओळख आहे आणि स्वतःचं नाव देखील तिने आपापल्या क्षेत्रात संपादन केलेलं आहे आणि देश विदेशात जाऊन मराठी मुलगी असूनही तिने आर्किटेक्चर फील्डमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे. त्याबद्दल तुझं सुरुवातीला अभिनंदन करते. स्मॉल ब्रीफ अबाउट प्रज्ञा. From March 2017 till present, she is working as and managing end-to-end administrative operations for a property portfolio, maintaining an update property management software to ensure accurate records, oversee bookkeeping functions including expense

0: माझं बॅकग्राऊंड नाही आहे, पण तरी सुद्धा थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहे, जेणेकरून आपल्या आर्किटेक्ट फ्युचर आर्किटेक्ट आहेत आणि आपल्या आर्किटेक्चर कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही माहिती, ही मुलाखत फार माहितीपूर्ण अशी होईल. तर टू स्टार्ट विथ, काय म्हणजे सगळ्या मुलांचं आपल्या हल्ली फार स्वप्न असतं की बाहेर परदेशात जाऊन शिकायचं, तर तुझं तसं काही आधी होतं का, ठरवलं होतं का की अकस्मित घडलं?
1: खरं तर जेव्हा मी शिकत होते, शाळेत होते, तेव्हा काही असं बाहेरगावी जाण्याचं असं स्वप्न नव्हतं. पण जसं जसं पुढे 10वी 12वी झालं तेव्हा बाहेर, जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेजमध्ये जातो, बाहेरच्या मुलांची, दुसऱ्या मुलांची ओळख होते आणि जेव्हा त्यांची स्वप्न आपण बघतो तेव्हा आपल्याला थोडं असं ग्रोथ समजते की नक्की काय चालू आहे आणि मुलांचे काय स्वप्न असतात. तर त्या दृष्टिकोनाने मला पण असं वाटायला लागलं की आपणही जर बाहेरगावी गेलो शिकायला तर काय आपल्याला वेगळं करता येईल. त्याच्यातूनच निर्माण झालं की कुठेतरी बाहेर शिकायला जायला पाहिजे आणि मग
0: पण आपल्या मराठी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबियांचा म्हणजे वडील अशोक नायगावकर सर बँकेमध्ये आणि नंतर जनरली आपली टेंडन्सी असते डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि काही नाही तर बँकेत असं असतं जनरली. व एकदम टोटली आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मुली आर्किटेक्ट कमी होतात, म्हणजे आता जरी रेट वाढला असेल तरी तेव्हा त्या काळात म्हणजे फार जुना काळ नाही आहे पण तरी सुद्धा 10-20 वर्षापूर्वी तो काळ नव्हता की मुली आर्किटेक्ट असाव्यात असं फार रेअर कॉम्बिनेशन आहे हे. तर ते कसं म्हणजे आर्किटेक्ट चूज का केलं?
1: खरं म्हणजे आमच्याकडून कुठलाच कोर्स नव्हता. आई शिक्षिका होती, वडील बँकेत होते, तरी कधीही आम्हाला असं सांगितलं नाही की हे समजलं पाहिजे किंवा हेच शिकायला पाहिजे. मला जे आवडत होतं माझं आर्ट कडे जास्त कल होता आणि त्यामुळे त्याच्यातून मग मला मॅथ्सची पण आवड असल्यामुळे चांदीचा बॅलन्स कुठे मिळेल मला तो आर्किटेक्चरमध्ये सापडला लागला. म्हणजे जसं मी त्या कोर्सची स्टडी केलं की करिक्युलम कसा आहे किंवा फिजिक्स आवडतो होतो माझं 10वी 12वीत असताना, त्यामुळे मग त्याच्यात थोडं फिजिक्स पण असतं,
0: ओके,
1: थोडं बिल्डिंग स्ट्रक्चर्स असतं, कॅल्क्युलेशन्स असतात, वर्किंग ड्रॉइंग्स असतात, हे सगळं आवडतं असं जवळचं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यातून असं वाटलं की आपलं आर्टचं पण होईल आणि थोडस मॅथ्स आणि फिजिक्सचं पण
0: टच राहील,
1: म्हणून आर्किटेक्चर चूज केलं.
0: आता आपण रचनामध्ये मगाशी बोललो की रचना कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तर आताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हाची शिक्षण पद्धती कशी होती?
1: मी खरं सांगू तर मी भारतात 2006 आर्किटेक्ट म्हणून
0: डिग्री घेतली
1: आणि जेव्हा मी नंतर माझं मास्टर्स करायला गेले ते मी ऑक्सफर्ड ब्रुक्स मधून केलं.
0: अच्छा.
1: मास्टर्स इन सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन.
0: बर.
1: तर त्याच्यामध्ये मला पहिलं हे जाणवलं की जेव्हा आपण भारतात मी शिकत होते तेव्हा भारतामध्ये जास्त फोकस वॉज मोर अबाउट हॅविंग व्हेरी टेक्निकल अँड व्हेरी रिजिड इट वॉज बिकॉज द फोकस ऑन आर्किटेक्चर वॉज व्हेरी स्ट्रक्चर्ड. जेव्हा मी बाहेरगावी गेले तेव्हा मला असं जाणवलं

0: त्याच्यात हा मला खूप तफावत जाणवली. तर ते आपल्याला एक असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय आणि मुळात आपली इंग्लिश इज नॉट द फर्स्ट लँग्वेज, पण तरी भारतात आपण एक चांगलं आहे की आपण इंग्लिश खूप चांगले बोलतो जगाच्या मनाने. त्यामुळे तसं ब्रिटनमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असल्यामुळे एवढा आपल्याला प्रॉब्लेम नाही.
1: ओके,
0: त्यांचं समजतं आपल्याला इंग्लिश, पण त्यांचं सगळं फोकस इज अबाउट सॉफ्ट स्किल्स. एव्हरीथिंग इज अबाउट प्रेझेंटेशन. सतत त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतात, सतत उभं राहून अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रेझेंट करायचं असतं सगळ्या वर्गासमोर. आणि म्हणजे सगळे शिकत असतात तेव्हा आपल्याला जाणवतं की हे काय सगळे कम्फर्टेबल आहेत हे करण्यावर, तुम्हाला पण त्याची सवय होत जाते. हे आपल्याकडे मी असं मानते की कमी होतं जेव्हा मी शिकत होतो तेव्हा. म्हणजे आपण आपल्यातच असतो, ग्रुपमध्ये असतो, आपण आपलीच भाषा बोलतो. मराठी दिवस आहे आजचा, खरं तर मी मराठीवर फोकस केला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही ग्लोबल
1: प्लॅटफॉर्मवर जाता
0: तेव्हा तुम्हाला इंग्लिश इज द ओनली लँग्वेज दॅट इज स्पोकन वर्ल्ड वाईड अँड इट्स अ कॉमन लँग्वेज. तर कोणत्याही भाषेत असो, तरी मराठीत असलं तरी सुद्धा एखादा उत्स्फूर्तपणे उभं राहून तुम्हाला बोलण्याची जी सवय पाहिजे ती नसते आपल्या मुलांच्या.
1: अच्छा,
0: ती कोणत्याही भाषेत असू शकते ना ती. असं काही नाही, तुम्ही जर भारतात राहणार असाल तर तुम्हाला
1: हिंदी लँग्वेज,
0: लोकल लँग्वेज

0: कसं सांगवत आहे माणसाला किंवा या क्लायंटला मी कसं एक्सप्लेन करू, तर तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं ते ना तुम्हाला त्या 5-6 वर्षात जे काही शिकता तुम्ही तेव्हा जर तुम्हाला ते थोड्या थोड्या प्रमाणात जर इंट्रोड्यूस होत असेल, कारण की प्रेझेंटेशन देणं हे आपण की आपल्याला हे मार्कांसाठी करायचं
1: थोडं ते रिजिड
0: वाटतं, पण जर स्पॉन्टेनिटी असेल त्याच्यामध्ये की अचानकपणे येऊन तुमचा प्रोफेसर तुम्हाला काहीतरी विचारतोय तुम्ही आत्ताच्या आत्ता हे दिलंय त्याच्यावर 10 मुलांमध्ये हे प्रेझेंट करा किंवा दुसऱ्या वर्गात जाऊन खालच्या लेवलला जाऊन हे प्रेझेंट करा, खूप वेगळं होऊ शकतं काहीतरी, मुलं तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतील, तुमच्या बरोबरचे पियर्स तुम्हाला कदाचित प्रश्न विचारणार नाही, पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन तुमच्या 5th इयरचा माणूस असेल तर 4th इयरला जाऊन जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तर 4th इयरची मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनवर प्रश्न विचारू शकतील, असं म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह जर सेशन्स होत असतील जास्त तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला खरं तर वाटतं.
1: मला वाटलं हे जे रूट्स तुमचे जे आहेत ना ते आई वडिलांकडनंच आलेले आहेत आर्किटेक्चरचे असं जाणवतं तुमच्याशी बोलताना, कारण आई शिक्षिका त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित मुद्देसूद बोलता आहात आणि आर्किटेक्चर कठीण विषय आहे तो सुद्धा तुम्ही छानपैकी उलगडून दाखवत आहात. आणि दुसरं म्हणजे आय वुड लाईक टू रिलेट की वडील कवी आहेत, सुप्रसिद्ध कवी आहेत, तर त्याच्या कवितेमध्ये कविता आणि कागद यांचा जो संबंध आहे आणि आपण जे पोर्ट्रे करतो चित्र म्हणजे कवी कसं आधी चित्र रेखाटतो आपल्या मनामध्ये ते निसर्ग चित्र असू दे किंवा कुठल्याही आपलं समाजाचं चित्र असू दे ते कवी शब्दांमध्ये त्याला गुंतवतो तसं तुम्ही ते ब्लॉग्स करून ते गुंतता असं कुठेतरी मी रिलेट करेल आर्किटेक्चरला. सो नाईस, खूप बरं तसं. आणि आपलं नाट्यशास्त्र

0: तुम्ही थोडस रिलेटेबल वाटतं, म्हणजे आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे,
1: कलेचं क्षेत्र आहे. जरी कला एक इंजिनिअरिंग बेस असला तरी सुद्धा जास्त करून त्याच्यात तुमच्या डिझाईन क्वालिटीज, डिझाईन आयडियाज ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळे ते सगळ्याची तुम्हाला आवड असलीच पाहिजे मुळात. आणि आर्किटेक्चर असं बघायला गेलं तर फाउंडेशन त्याचं सगळं ह्युमॅनिटीज आहे. तर तुम्हाला हे सगळं म्हणजे स्टोन एज पासून आतापर्यंत जे चालू आहे ते संपूर्ण शिकवलं जातं. आर्किटेक्चर इन इट सेल्फ एज अ सब्जेक्ट इज सो होलसम. तर आय एम ऑलवेज फील इंडेप्टेड की मी शिकले आणि मला खूप काहीतरी त्याच्यातून शिकायला पण मिळालं.
0: अगदी मोहनजोदारो पासून आपण जर घेतलं, आता ते आपण रिलेट करतो की हिस्ट्री पण पार्ट आहे पण आर्किटेक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन टुडे इंडियन हिस्ट्री. आणि राईट, एव्हरी कंट्रीच्या हिस्ट्रीमध्ये आर्किटेक्चर प्लेज अ

0: तर बघणं म्हणजे काय, टुरिझम म्हणजे काय, इथलं बघायला नाही तर बघायला जातो डेफिनेटली. दुसरी एक त्याला बांधायची त्याचं बिल्डिंग स्ट्रक्चर, त्याचं हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स जे काही असेल ते सगळं बघतो
1: आपण नक्कीच. एक छोटीशी पटकन विश्रांती घेऊया आणि आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आशा आणि 93.5.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायकवकर यांना आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्चर फील्डबद्दल जाणून घेण्यासाठी. आता भारताच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललो, पण अब्रॉड जाण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं, जसं तुम्ही पण पाहिलं होतं की बाहेर जाऊन शिकण्याचा आता फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे. तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसे मार्ग काढले आणि नेमकं आपण कुठली परीक्षा द्यावी लागते बाहेर जाण्यासाठी आर्किटेक्चरच्या दृष्टीने, त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा.
1: मी जेव्हा शिकत होते तेव्हा इंग्लिश लँग्वेज टेस्ट होते ब्रिटनसाठी. अमेरिकेत जाण्यासाठी वेगळी टेस्ट असते, पण इंग्लिश लँग्वेज जनरली सगळ्यांना लागतात. तर रूल्स सध्या एवढे बदलत असतात की आपण त्याला अपडेट राहणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळे जे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांची जर तुम्ही मदत घेतली, आमच्या वेळेस सुद्धा होते ते, आणि मी त्यांची मदत घेतली होती.
0: ओके,
1: चर्चेला जायचे, त्यांना भेटायचे, बरीच आता ऑफिसेस

0: पर्सनल स्टेटमेंट असं म्हणतात जे आपल्याकडे म्हणजे मी पुन्हा जे सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलते की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती कॉन्फिडेंट स्वतःला त्या क्षेत्राबद्दल समजता हे तुम्हाला आधीपासून थोडंसं कळलं पाहिजे हे
1: बट इनिशियली यू आर रॉ म्हणजे टोटली आपण रॉ असतो जस्ट पास्ट आउट अँड वी आर प्लॅनिंग टू गो अब्रॉड सो वेन यू आर रॉ हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ
0: वेन यू आर रॉ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू मीट समबडी हू इज ऑलरेडी बीइंग देअर आता कारण की एवढी मुलं बाहेरगावी गेलेली आहेत नॉट जस्ट इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर बट एनी अदर फील्ड एज वेल जस्ट टू गेट अन अंडरस्टँडिंग ऑफ वॉट आर द स्ट्रगल्स वॉट हॅपन वेन दे लँडेड इन दॅट कंट्री तुम्ही तिथे तुमचं सपोर्ट नेटवर्क जे म्हणतात की फ्रेंड्स कलिग्स कॉन्टॅक्ट कनेक्शन किंवा आता मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ तिथलं तुमचं कारण की फेस्टिवल्स आपले सगळे धार्मिक गोष्टी

0: संस्कृती जपले जाते. गणेशोत्सव होतो,
1: गणेशोत्सव होतो, बरोबर. तर हे सगळं करण्यासाठी तिथल्या माणसांशी थोडस कॉन्टॅक्ट, आणि टू बी ऑनेस्ट म्हणजे मला जर कोणी कॉन्टॅक्ट करतो, वी ऑल आर व्हेरी फ्रेंडली. की वी वॉन्ट पीपल टू कम इन कॉन्टॅक्ट अस, अँड यू नो वी आर मोर देन हॅपी टू हेल्प.
0: अच्छा.
1: तर आम्हाला असं काहीच कधी संकोच नसतो, त्यांनाही वाटत नाही हा संकोच. तसं आता मी ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करू. देर आर सो मेनी वेज ऑफ कॉन्टॅक्टिंग असणार. यु नो यू कॅन इंस्टाग्राम,
0: फेसबुक,
1: अँड इफ यू हॅव डिरेक्ट कॉन्टॅक्ट देन यु नो रीच आउट ऑन व्हॉट्सअप. सो देर आर सो मेनी डिफरंट वेज ऑफ रिचिंग समबडी. पण जायचे चॅलेंजेस म्हणजे हेच असतात. एक असतं जे इमोशनल लेवलवर असतात, दुसरे असतात जे करिअर लेवलवर असतात, की तुमची पात्रता आहे की नाही तिथे जाण्यासाठी. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज फायनान्शियल, तुमची केपेबिलिटी आहे की. तर ऑफकोर्स इथे फायनान्शियल लोन्स मिळतात,
0: एज्युकेशन,
1: आणि तुम्ही ती तिथे गेल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्हाला तिथे गेल्यावर एक 2 वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल. त्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते हळूहळू तुमच्या पेरेंट्सचं लोन फेडू शकता.
0: ओके.
1: तर ह्या 3 गोष्टी आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर समवन टू स्टे अबाउट. आणि एखादा जर स्पेन सारखा देश असेल, तिथे वेदर आपल्यासारखंच असतं, मुंबईसारखं.
0: अच्छा.

0: detail. So is there any examination for this to get passed out and get admission?
1: तुम्हाला डिझाईन ओरिएंटेड पाहिजे का तुम्हाला एखाद्या विशिष्ट आता ग्रीन एनर्जी मध्ये करायला पाहिजे का सस्टेनेबिलिटी मध्ये त्यांच्या इथे फेअर्स पण लागतात जिथे त्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात त्यांना तुम्ही भेटू शकता प्रत्यक्ष म्हणून त्यांना तुम्ही

0: काम दाखवू शकता. हे तुम्ही
1: सायमल्टेनियसली आपण जॉब पण करू शकता.
0: फिफ्थ इयरला करायची गरज नाही, तिसऱ्या वर्षी असलात जर तुम्ही आर्किटेक्चरच्या, तेव्हा पण जर तुम्ही फेअरला गेलात आणि बघितलं ते जनरली तिसऱ्या चौथ्या वर्षी मित्र मित्रांना घेऊन एक डे आउट केला आणि त्या युनिव्हर्सिटीच्या फेअर्सला गेला.

0: आता पासपोर्ट आणि व्हिसा बद्दल, म्हणजे ते किती कधी आपल्याला मिळू शकतो आणि व्हिसा किती वर्षांसाठी मिळू शकतो? स्टडी व्हिसा वगैरे असं काही असेल ना?
1: हो, स्टडी व्हिसा असतो. तर तो पासपोर्ट तर आपल्याला जेव्हा रोजगाराबद्दल सांगायचं, तर एक वर्षभर आधी म्हणजे काढावं की त्याची व्हॅलिडिटी जनरली 5-10 वर्षांची प्रश्न येतो. आणि मग जेव्हा व्हिसा तुम्हाला त्याच कंडिशन वर मिळतो जेव्हा तुम्हाला ऑफर देत आहे त्या युनिव्हर्सिटी कडून, तर ते 3 महिने आधी मिळतं कंडिशनल किंवा अनकंडिशनल ऑफर लेटर असतं. आणि अनकंडिशनल असं तर त्यांना काहीच नाही, त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं असतं. कंडिशनल असेल तर तुम्हाला ते कंडिशन देतात जनरली, की तुम्हाला जर एवढे एवढे मार्क्स पडले तुमच्या फायनल्सला किंवा तुमच्या पोर्टफोलिओला जर असं काही मिळालं वेगळं रेकमेंडेशन तर तुम्हाला आम्ही घेऊ असं. पण जनरली अनकंडिशनल ऑफर्स मिळतात इंटरनॅशनल स्टुडंटसाठी. आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ड ऑन द ऑफर लेटर दॅट दे गिव्ह यू, यू कॅन अप्लाय फॉर द स्टुडंट व्हिसा. आणि स्टुडंट व्हिसा बेस्ड ऑन युअर
0: करिक्युलम,
1: यू विल गेट इट द कोर्स वर्क, यू विल गेट इट इधर फॉर अ इयर, त्याच्यावर 3 महिने ऍडिशनल, किंवा 2 वर्षाचा असेल तर 2 वर्ष आणि 3 महिने ऍडिशनल असं मिळेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोस्ट स्टडी वर्क व्हिसा म्हणून असतो, जेव्हा ते तुम्हाला पूर्वी तर 2 वर्षाचा असायचा, आता युके रूल तुमचा चेंज होत आहे, ते 18 महिन्यांचा होणार आहे, आता झाला असेल पण ऑलरेडी. आणि त्या 18 महिन्यांच्या तुम्ही

0: आपण वर्क विजाचं बोललो, पण एखाद्याला सिटिझनशिप पाहिजे असेल, म्हणजे ही इज वेल सेटल, वेल स्टडीड, गेटिंग अ गुड गुड पॅकेज ॲकेट, तर त्यासाठी काय करायला लागेल?
1: तुम्ही एक विशिष्ट वर्ष जर राहिला तर जनरली वर्क विजावर तुम्ही 5 वर्ष राहायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इनडेफिनेट लीव्ह टू रिमेन मिळते युके मध्ये. पण आता तोही नियम ते बदलायच्या मार्गात आहेत आणि तो 5 वर्षाचं 10 वर्ष करणार आहेत किंवा जास्तही करू शकतील, कारण की त्यांच्याकडे एवढी माणसं आता इमिग्रंट यायला लागली आहेत, त्यामुळे म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देत. दे वॉन्ट द राईट पीपल टू कम फ्रॉम इंडिया कंट्री. तर जनरली इट इज इट यूज टू बी 5 इयर्स and then it will
0: but do they prefer Indians or they give priority to Indians or how is it?
1: They do give priorities to Indians. कारण की आपली एक हिस्ट्री असल्यामुळे पण आणि जनरली आपला आपण खूप तसे गुड पीपल
0: गुड
1: जनरली स्पीकिंग.
0: कारण की ट्रस्ट ठेवणार, विश्वासू
1: एक सोशल स्ट्रक्चर आहे आपल्याला. आपण जनरली सगळ्यांशी हसत बोलतो आणि आपण असं भांडणाच्या जात नाही.

0: तो कोणत्याही फील्ड मध्ये करू शकता. आणि आर्किटेक्चर मध्ये पण तुम्ही पीएचडी खूप वास्ट गोष्टींवर करू शकता. राईट फ्रॉम हिस्ट्री टू डिझाईन किंवा कोणी काय केलं आहे आर्किटेक्चर
1: मग त्याच्यासाठी आपल्याला जशा फेलोशिप्स मिळतात तर तशा फेलोशिप्स अब्रॉडला मिळतात का?
0: येस ऍब्सोल्युटली.
1: स्कॉलरशिप्स किंवा फेलोशिप्स
0: स्कॉलरशिप्स फेलोशिप्स मिळतात बेस्ड ऑन द वर्क अँड इफ द युनिव्हर्सिटी इज विलिंग टू स्पॉन्सर यू देन विल टेक केअर ऑफ द स्टाइपेंड अँड एव्हरीथिंग.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रश्न बरेच आहेत, तुम्हाला बरंच बोलत करणार आहे मी, पण एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया आर्किटेक्ट प्रज्ञा नाईकवकर. या तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एक आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रज्ञा, आता मला असं सांगाल की बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज तुम्ही आतापर्यंत एवढ्या तुमच्या करिअर ग्राफमध्ये पाहिलेल्या आहेत त्या आता भारतामध्ये येऊन सुद्धा आपल्या शाखा पसरवत आहेत असं मी म्हणेन, तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं?
1: माझं स्वतःच मत आहे की ते खूप चांगलं आहे, कारण की काय सगळ्यांनाच बाहेरगावी जाऊन परवडतं अशा हे काय शक्य नाही. त्यामुळे जेव्हा त्या युनिव्हर्सिटीज इथे येतात तेव्हा ते नॉट ओनली डू दे गेट द ब्रिटिश ऑर जस्ट फोकसिंग ऑन द ब्रिटन थे दे डोंट गेट द कंट्री स्टँडर्ड हियर बट दे ऑल्सो गेट देअर विजिटिंग फॅकल्टीज फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. जेव्हा ते लोकली असतात तेव्हा ते त्यांना घेऊन येतात आणि बाहेर

0: पण जेव्हा तुम्हाला तिथे नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी एम्प्लॉइड फ्रॉम आउटसाइड, यू विल गेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल क्राऊड इज वेल, तर त्याच्या दृष्टीने तर आहेच. पण ऑफकोर्स हे लोकांच्या मनात येईलच की आपण ह्यांना पैसा देऊन हा पैसा बाहेर गावी जाणार आहे का वगैरे, हा तर एक मनात प्रश्न येईलच. पण इट इज अ लॉट मोर चीपर देन गोईंग अँड स्टडिंग आउटसाइड, सो इन दॅट सेन्स इट इज नो अ बेटर प्लेइंग फील्ड.
1: पण भारताने गणित दिलं, तत्वज्ञान दिलं, बऱ्याच गोष्टी भारताने इतर देशांना दिल्या, शांतता दिली, तर त्या याने इतर देशांनी आपल्यामध्ये येणं योग्य वाटतं तुम्हाला असं?
0: मला असं वाटतं की इंडिया हॅज डेफिनेटली गिव्हन मोस्ट ऑफ द थिंग्स टू द वर्ल्ड, जरी त्यांनी मान्य केल्या नाही आहे आणि इट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर, पण आय पर्सनली बिलीव्ह आय एम प्राऊड टू बी अन इंडियन ऍट द हार्ट. जरी दुसऱ्या देशाची
1: सिटिझनशिप
0: स्वीकारली असली, दॅट इज ओनली फॉर कन्व्हिनियन्स, ऍब्सोल्युटली कन्व्हिनियन्स आहे, देर इज नथिंग एल्स. कारण की आय कुड पेमेंट ऍक्सेस बेटर, आय कुड ट्रॅव्हल बेटर इन युरोप, सो फॉर दॅट रिझन, बिकॉज आय डोंट नीड अ व्हिसा टू ट्रॅव्हल इन युरोप. सो

0: quiero comentar que आजकाल किंवा दुसऱ्यांना दिसतात तेव्हा त्यांचं काही काय कशा पद्धतीने इफेक्ट असेल,
1: तर कारण एवढी वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी रूल केलेला आहे त्या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला विचार
0: आणि अग्री विथ दॅट. पण आपण म्हणतो आपल्याला नेहमी आमच्याही मनात असतं
1: इनसेक्युरिटी फिलिंग
0: येते. पण भारत वी ऑल आर सो अकोमोडेटिंग की आपल्याला सगळ्या कम्युनिटीज बरोबर आपण राहतो. तसेच आता हे वी हॅव बिकम लाईक अ ग्लोबल प्लेइंग फील्ड.
1: अच्छा,
0: सो यू शुड बी इफ एनिथिंग प्राऊड ऑफ युअर सेल्फ की दीज बिगर युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया. आणि इट इज इंडिया इज बिकमिंग अ ग्लोबल नेम विथ एव्हरीथिंग दॅट वी आर अचीविंग. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इफ एनिथिंग वी ऑल शुड बी रिअली प्राऊड ऑफ दिस न्यू वेव्ह दॅट इज कमिंग वेअर द इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड
1: अपग्रेडिंग आवर स्टँडर्ड्स. अपग्रेडिंग
0: तर इट इज इन अ वे खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे हे जे काय पैसा कुठे राहणार आहे किंवा टेक्निकल आपण बघायला लागलो तर ऑफकोर्स कुठेतरी म्हणजे मला असं बोलतील लोक की हे काय तू बोलतेस ते बरोबर नाही.
1: सम पीपल मे बी
0: दे विल डिसअग्री विथ मी. पण मला असं पर्सनली वाटतं की वी शुड ऑलवेज बी वेलकमिंग अँड टेक इट इन अ गुड वे वे आपण त्यांच्याकडून काय चांगलं शिकू शकतो आणि आपण आपल्या

0: नक्कीच. आता थोडं तुम्ही आर्किटेक्चर बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन कडे आहात सध्या, तर ते काय ट्रान्झिशन झालं आणि ते कशासाठी तुम्ही करत आहात?
1: मी खरं सांगू तर इट वॉज जस्ट ऍक्सिडेंट, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं. मी आर्किटेक्चर सोडून हे करीन वगैरे असं काही नव्हतं, पण बिकॉज आय वॉज हॅव स्टडीड आर्किटेक्चर, आय न्यू आय हॅव ट्रान्सफरेबल स्किल्स अँड देअर गुड अपॉर्च्युनिटीज दॅट केम.
0: ओके.
1: सो skills like, you know, having good attention to detail, kiwa being interested in the small little things that happen, kiwa the creative side of me, kiwa the side of me where I want to learn regulations, that sagya qualities ja ahet, they are transferable all across. So I got an opportunity where I was interested in the administrative side of the detailing side of things, and there came an opportunity and I felt I could, why not try this. सो म्हणून मी, आणि त्याच्यात थोडस मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट मध्ये पण इन्वॉल्व्ह आहे, त्यामुळे इन अ वे यु नो एवढं काही वेगळं फील्ड आहे असं मला असं कधी जाणवलं नाही. आय एम इन्वॉल्व्ह इन चेंजेस टू द इंटिरियर लेआउट ऑफ द हाऊस, बजेटिंग, या सगळ्याशी मी अजूनही
0: कनेक्टेड आहे. यू मस्ट बी हॅव्हिंग युअर पर्सनल क्लायंट्स ऑल्सो.
1: आय डू हॅव.

0: हाऊस म्हणजे सिंगल बंगलो ज्याला आपण म्हणतो इंडियामध्ये, त्याला तिथे डिटॅच हाऊस म्हणतात. तर त्याचं रेअर एक्सटेन्शन किंवा त्याच्या तिथे सोलार पॅनल्स लागायचे, सगळ्या प्लॅनिंग परमिशन लागायचं. तर ते सगळं स्टडी करून माझे एवढे हाय प्रोफाईल क्लायंट होते ना की आय हॅव डन लाईक सो मेनी डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट्स. आणि इट वॉज फन डुईंग ऑल ऑफ दॅट. पण त्याच्यातून जे काय मी शिकायला जेवढं काय मिळालं ते सगळं मी माझ्या ह्या जे थोडस फील्ड मी चेंज केलं गेल्या एक 7-8 वर्षात, त्याच्यामध्ये मी ते माझे सगळे क्वालिटीज आणू शकले.
1: बट यू आर एन्जॉईंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह,
0: आय एम एन्जॉईंग दॅट एज वेल.
1: ओके.
0: कारण की
1: बट इट इज नॉट दॅट क्रिएटिव्ह ऍज आर्किटेक्चर.
0: इट इज नॉट एज क्रिएटिव्ह ऍज आर्किटेक्चर. म्हणजे मी तिथे बुक किपिंग मध्ये पण इन्वॉल्व्ह असते.
1: अच्छा.
0: तर मला इन अ वे असं वाटतं की कधीतरी मला नंबर्सची खूप इंटरेस्ट आहे असं मला खूप वाटतं. तर कदाचित ते असेल की जे मला तिथे ओढले गेले मी त्याच्यामुळे. आणि ऑल दॅट यु नो आय डोंट मिस बिंग म्हणजे वेर आय मिस डिझायनिंग थिंग्स,
1: डिझायनिंग थिंग्स
0: बिकॉज दॅट इज अ की फॉर एन आर्किटेक्ट. फंडामेंटली वी आर ऑल डिझायनर्स अँड डिझायनर्स. तर ते मी मिस करते बट नॉट एन्टायरली बिकॉज

0: म्हणतात ज्याला गोष्टीला म्हणतात की टेक्निकल ड्रॉइंग बनवत राहायच्या किंवा एकच गोष्ट सतत करत
1: राहायची,
0: तर दॅट कॅन बी गिव्हन ऍज कमांड्स टू ए आय अँड दे इफ
1: एनीथिंग
0: बेसिक युअर ऍडव्हान्टेज. आणि ए आय ऑफकोर्स आता डिझाईन करून देऊ शकतो पण इट इज नॉट टू व्हॉट युअर लाईकिंग इज, कारण की एंड ऑफ द डे ह्युमन ब्रेन इज गोइंग टू बी मच स्मार्टर दॅन द ए आय. पण तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या कामासाठी, आणि इफ एनिथिंग तुमची प्रोडक्टिव्हिटी डबल किंवा ट्रिपल कशी करता येईल हे तुम्ही ए आयच्या हेल्पनी करू शकता डेफिनेटली. आणि यू कॅनॉट इग्नोर ए आय ओर एस्केप ए आय. इट इज डेफिनेटली गोइंग टू स्टे हिअर फॉर मच longer than we all can imagine. So AI is definitely
1: but it will take the position of architect, future architect.
0: It will not be taking I do not believe that AI definitely replace nahi karu shakna re architect ka, karan ki end of the day the human brain is much more important than this AI thing. But

समर्समध्ये जनरली आता विजिट करतात, त्यामुळे त्यांना म्हणजे दे एस्केप द मॉन्सून सोफेट देऊ आणि ते स्पेंड करतात टाइम तिकडे. ते मी जेव्हा जिथे राहत होते तिथून जेव्हा मी युनिव्हर्सिटीला शिफ्ट झाले तेव्हा माझ्या शिफ्टिंगच्या वेळेस माझे माझ्याबरोबर होते आणि त्या सगळ्यांनीच म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच ते बघितलंय की काय घेऊन जावं लागतं किंवा युनिव्हर्सिटीची ती रूम कशी होती, मग तिथे ती काय काय सामान लागेल, स्वतःच जेवण बनवायचं होतं, मग थोडस कुकरी आयटम्स होते, मग ते सगळ्यासाठी माझे वडील तर होतेच माझ्याबरोबर, त्यामुळे त्यांनी तो आहे ते एक आठवणीत आहे की त्यांनी ते बघितलंय. माझी तिथली युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली आहे, विच इज रिअली आय एम लकी फॉर दॅट. दुसऱ्या आठवणीतल्या गोष्टी तुम्ही रस्ते वगैरे विचारताय, तर लंडनमध्ये अशा भरपूर आठवणीतल्या रस्ते आहेत आणि ते जनरली आपल्याला रिलेट होतात कारण की आपल्या बॉलिवूडमध्ये उभे शूटिंगमध्ये दाखवले जातात.

0: एकदम स्ट्रीट फूड लेवल.
1: अच्छा,
0: तुम्हाला जे जसं परवडत असेल किंवा जे जसं ओकेजन असेल तुमच्याकडे तशा तुम्ही रेस्टॉरंट चूज करून तिथे जाऊन खाऊ शकता. म्हणजे अजिबात तुम्ही काही मिस नाही करत. पण शेवटी खर्च जेवण ते तुम्ही घरी बनवू शकता. पण बाकी तर काही प्रॉब्लेम नाही.
1: अगदी शेवटचा प्रश्न, वडिलांचा

0: सरांची मुलगी येणार आहे. तसं तिथेही झालंय का कधी? होत, नक्कीच होत,
1: कारण की बाबांची एक सवय नक्की आहे की ते आमचा उल्लेख करतात
0: आणि ते माणसं जोडतात
1: आणि ते माणसं जोडतात आणि चांगल्या रीतीने त्यांची जोडलेली माणसं कधी म्हणजे स्पर्धा करतात. तर तसं त्यांचं आहे आणि ते आमचा उल्लेखही करतात. आणि जेव्हा आम्ही मंडळामध्ये कार्यक्रमासाठी वगैरे जातो तेव्हा आवर्जून लोक आम्हाला भेटायला येतात की अरे बाबा तुम्ही किती म्हणजे छान लकी आहात.
0: आम्ही त्यांना म्हणतो मुली आहेत म्हणून तुम्हाला जाता येत आहे. म्हणजे उलट पण आहे, त्यांनाही सार्थ अभिमान आहे मुली अब्रॉडला आहेत त्यांचा.
1: त्यामुळे खूप आम्हाला अभिमान आहे आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्यामुळे आमच्या एवढ्या नवनवीन ओळखी होतात. कारण की आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि आपण काय आउट ऑफ द वे जाऊन एखादा कार्यक्रम मिस झाला तरी ठीक आहे, पण जेव्हा बाबा येतात तिकडे त्यांच्यामुळे एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या तिथे
0: ओळखी होतात.
1: आणि असंही बऱ्याचदा झालंय की त्यांच्यामुळे मी इथे ना भेटलेले मिनिस्टर्स तिथे पाहिले. तर ते एवढं मला अप्रूप आहे. म्हणजे आपले जे देशमुख साहेब सीएम, त्यांना मी
0: विलासराव
1: देशमुख त्यांना तिथे बाबांमुळे भेटली आहे आणि ते

0: हा प्रयत्न केला. तुम्हाला तुमच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी उद्योगांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा परत मुंबईत याल तेव्हा आमच्या आचार्य कॉलेजमध्ये नक्की आमच्या स्टुडिओला परत व्हिजिट करा. असे मी तुम्हाला आगाऊ तुमचं बुकिंग करून ठेवते.
1: तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू तुमच्या
0: थँक्यू. तर प्रेक्षको, आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हालाही नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विने आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तेव्हा तुम्ही ऐकत राहा आचार्य नायगावकर यांनी ओनली. धन्यवाद.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची. हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची. तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची. परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास गप्पा मारत असतो, नेहमी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती इथे घेत असतो आणि ही गप्पांची मैफिल जी आहे ती नेहमी छान रंगत असते. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आज कलाक्षेत्रामध्ये कलाक्षेत्राला जे काही आज एक खुलं दालन ओपन झालं, मी असं म्हणे मोकळं झालेलं आहे आणि कलेला एक वेगळी कलेची परिभाषा निर्माण झालेली आहे. आणि याच कला म्हटलं की त्या बऱ्याच कला असतात, त्यातलीच एक कला म्हणजे माइम आर्टिस्ट. माइम म्हणजेच काय तर चेहऱ्यावरती तुमचे जे एक्सप्रेशन आहे, चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, त्या हावभावातून तुम्ही छान गोष्ट समोरच्या प्रेक्षकांना समजावून सांगत असतात. आणि आज त्याचविषयी आपण एक छान मुलाखत नाही म्हणणार, मी गप्पांची मैफिल करणार आहोत. कारण माइम आर्ट एक असा आर्ट आहे ज्याविषयी माहीत नाही किती बोललं जातंय किंवा किती त्याविषयी लोक ऐकतायत, पण ही कला इतकी सुंदर आहे, इतकी जीवाभावाची आहे ना, की असं म्हणतात की तुम्हाला न म्हणजे शब्द न उच्चारताही तुम्ही बरेच काही त्या कलेच्या माध्यमातून बोलून जाता. आणि आज याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल मुतलिंग सर. कुणाल सरांबद्दल सांगायचं झालं तर कुणाल सर एक अतिशय उत्कृष्ट असे माइम आर्टिस्ट आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणी त्यांनी स्वतःची कला सादर केलेली आहे आणि स्वतःपुरतं न थांबता ते आता या कलेचं शिक्षण सुद्धा देत आहेत. विविध शाळांमध्ये जाऊन विविध जे आहेत सेमिनार त्यांच्या माध्यमातून विविध कॉलेजेसमध्ये जाऊन आणि नवीन कलाकार घडवण्याचा एक त्यांचा जो ध्यास आहे, जो प्रयत्न आहे, तो त्यांचा सध्या सुरू आहे. आणि आपली कला ही केवळ आपल्यापुरते मर्यादित ठेवायची नाही असा जो एक त्यांचा कल आहे तो विशेष करून खूप जास्त भावतो. आणि बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल ज्या मी तुम्हाला उघडत्या या गप्पांमध्ये सांगेनच. पण कुणाल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: थँक्यू, तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली इथे येण्यासाठी आणि आमच्या कलेबद्दल माहिती आणि थोडस गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे. थँक्यू, थँक्यू सो मच.
0: नक्कीच कुणाल सर, माइम आर्ट म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला सुरू केलं की ही कला मी शिकतोय किंवा ही कला मी पुढे घेऊन जाईन, कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि किती वर्षांपासून साधारणपणे किती वर्षांचे असतानाही सुरू केली तुम्ही?
1: मी लहानपणी चार्ली चॅपलिनचे मूवीज बघितले तर मला त्यावेळेस झालेलं की अरे यार, हा माणूस खूप काहीतरी छान करतोय आणि हसायला यायचं गोष्टी बघून. मी काही सीन्स मध्ये इमोशनल पण व्हायचो, डोळ्यातून पाणी यायचं. पण त्यावेळेस असं होतं की हे सगळं करणार काय, सराउंडिंग मध्ये समाजात असं होतं की हेच झालं पाहिजे, हेच बनलं पाहिजे मोठं. तर त्यावेळेस मी ह्या गोष्टी आतमध्ये ठेवलेल्या. तर मला IPS ऑफिसर बनायचं होतं, पण ताई यांच्यामुळे मी त्या क्षेत्रात नाही गेलो. तर मी म्हटलं की यार काय करणार, तर हे एक गोष्ट आहे, हे आर्ट फॉर्म आहे, तर मी हे एक्सप्लोअर करू शकतो. मी विचार नव्हता केला की मला हेच व्हायचंय किंवा असंच करायचंय. पण त्यावेळेस स्कूल टाइम मध्ये तेवढे टीचर्स अवेलेबल नव्हते, किंवा आपल्या इथे जसे डान्स क्लास आहेत किंवा बाकी मार्शल आर्ट
0: क्लासेस अवेलेबल होतात पटकन,
1: तसं हे अवेलेबल नव्हते गोष्टी. मग मी मला माहित होतं की कॉलेजेसमध्ये माइम होतं, युथ फेस्टिवल नावाची कल्चरल प्रोग्राम असतो. तर मग मी त्यासाठी रुईयामध्ये ऍडमिशन घेतलं. मला ऍक्च्युली एज्युकेशनसाठी मला ऍडमिशन नव्हतं घ्यायचं होतं तिथे, मला ही फील्ड एक्सप्लोअर करायची होती. तर मी फोक डान्स साठी पण गेलेलो, पण ती टीम फुल होती. तर आणि मी असंच बसलेलो ऑडीमध्ये की आता समोर रिहर्सल चालू आहे, तर प्रशांत सर होते, तर ते म्हणाले की तू बस, कोणतरी इंजर्ड झालं तर तुला चान्स मिळेल. आणि मी 2-3 दिवस जाऊन बसतोय आणि असं की यार मनात असं होतं कोणी पडू नका, पण यार पडलं तर मला चान्स मिळेल. आणि तिथे आमच्या टीचर कोऑर्डिनेटर होत्या शमाली मॅम, तर त्या आल्या की क्या कर रहे हो, कुछ नहीं, रुका हो, चान्स जब मिलेगा. नहीं नहीं, वहां पे माइम का ये चल रहा है तो आप चलो ऑडिशन देने. बोलो अरे यार नेकी और पूछ पूछ. अरे मी गेलो, तर 2008-09 ला मी स्टार्ट केलं. मला करायचं होतं आधीच, पण देर आहे दुरुस्त आहे. मग तेव्हा माझी जर्नी चालू झाली तिथून कॉलेजमध्ये. तर माझे पहिले टीचर होते बापीदास, तर ते कॉलेजला त्यावेळेस डिरेक्ट करायला यायचे माइम. तर मग तिथून जे सुरू झालं ते आजपर्यंत मी ह्याच फील्डमध्ये काम करतो.
0: क्या बात आहे. म्हणजेच मी इथे फक्त एकच म्हणेन की पॅशनला प्रोफेशन बनवता आलं पाहिजे आणि कदाचित तुम्ही तेच केलंय. बऱ्याच वेळेला असं होतं की सर, एकतर पॅरेंट्स म्हणत किंवा तुम्ही सुद्धा आता म्हटलात की सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये असं नव्हतं आणि मग त्यासाठी शिक्षण पूर्ण करायचं होतं किंवा काय, पण मग तुम्ही कलेची वाट धरली, माईम आर्टची वाट धरली की मला माईम आर्टिस्ट व्हायचंय आणि मला त्याच वाटेवर पुढे जायचंय. या वाटेवर पुढे जात असताना नक्कीच आय एम 100% शुअर की बऱ्याच अडथळे आले असतील, कारण एकतर वाट अडथळीची होती म्हणजे थोडेसे हे होत्या समस्या तर होत्याच, पण मग या सगळ्यांमध्ये जे तुमचे घरचे आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत किंवा जो आपण म्हणतो सो कॉल्ड समाज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यातून भक्कमपणे तुम्ही कसे उभे राहिलात की याच फील्डमध्ये करायचंय?
1: नाही, डिफिकल्टीज खूप होत्या त्यावेळेस आणि खूप जवळचे मित्र पण दूर गेले, घरातल्यांनी पण नंतर बोलणं बंद केलं की आता ह्याला किती समजवणार की काय करतोय, चेहरा सफेद करून काय होणार, आयुष्य कसं करणार हा. तर खूप जणांनी खूप गोष्टी बोलल्यात पण मी ना त्याला कधीच असं चुकीच्या अर्थाने कधीच घेतलं नाही. तर मी असं होतो मनात, मला माहिती होतं की मला करायचं तर हेच, जर मी आज दुसरं कोणाचं ऐकल्यात गोष्टी आणि मी ते जर करतोय आयुष्यभर आणि एंड ऑफ द माय लाईफ की मला ज्यावेळेस श्वास सुटणार आणि मी मागे वळून बघितल्यावरती मला ना तो आनंद हवाय की, पण जर मला ते नाही मिळालं कोणा तिसऱ्याचं ऐकून किंवा कोणाच्या दुसऱ्याचं ऐकून तर मग ते वेस्ट आहे माझं लाईफ. तर मी म्हटलं की जे काही करायचं ते मी मला विचार करूनच मी करणार आहे की जे ज्यात माझा इंटरेस्ट आहे तर ती गोष्ट होणार, त्याला एवढा वेळ लागेल किंवा एवढा वेळ लागेल पण ती गोष्ट होणारच आहे. आणि घरच्यांनी पण सपोर्ट इनडिरेक्टली केला, कारण की त्यांनी मला काहीच बोलले नाही, तो माझ्यासाठी इनडिरेक्ट सपोर्ट होता हा. नाही तर कधी कधी घरातले खूप मागे असतात की नाही हे कर फोर्सफुली मग गोष्टी करायला लागतात, पण त्या ह्याच्यानी घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला असं असतं होतं त्यावेळेस की मी त्यावेळेस त्यांना गरज होती पण मी त्यावेळेस तो सपोर्ट देऊ नाही शकतो, हे मला रिअलाइज खूप लेट झालं. पण मी हाच मी माईंड मध्येच होतो आणि अजूनही आहे, मला त्या गोष्टींचं काही असं रिग्रेट वाटत नाहीये की यार मी घरच्यांना तेवढा सपोर्ट नाही करू शकलो. माझी मोठी बहीण आहे तर ती आहे, त्याच्यामुळे तिच्यामुळे पण मी थोडासा असा रिलॅक्स आहे की यार मला जे पाहिजे ते मी
0: करतोय. क्या बात आहे. सो म्हणजे मला असं वाटतं की बोलून नसला तिकडेही सपोर्ट बोलून नव्हता पण तो होता. एक्झॅक्टली सर, खरं तर म्हणजे ही जर्नी तुमची सुरू झाली आणि त्यानंतर तुम्हाला आठवतंय चेहऱ्याला पांढरा रंग लावून तुम्ही केलेला तुमचा पहिला परफॉर्मन्स कुठे होता आणि त्यावेळेच्या तुमच्या त्या आठवणी काय?
1: पहिला परफॉर्मन्स तर कॉलेज मधूनच सुरू झालेला. तर मी कॉलेज आणि त्यावेळेस रुईया कॉलेजमध्ये एलिम्स होते, तर ते एलिम्स पण मला परफॉर्मन्स आठवतोय. फर्स्ट परफॉर्मन्स माझा तो होता, भीती तर होती पण माझ्या सरांनी सांगितलेलं की यार आप करो बिंदास, लोग आपको देखने नहीं आ रहे, आप तो इस पास के पीछे हो.
0: एक्झॅक्टली.
1: उनको पता नहीं है कौन है. तर मला ते परफॉर्मन्सच्या आधी त्यांनी एक 10-15 मिनिटं आधी हे बोलले मला ते, आणि मला त्यांना कळत होतं की मी खूप नर्वस, मी पूर्ण असा आणि एसी रूम मध्ये मला घाम आलेला आणि त्यांनी सांगितलं आणि मी ते फक्त ती गोष्ट लक्षात ठेवली आणि परफॉर्मन्स एकदम असा तुफान करून टाकलेला. आणि तेच नंतर आम्ही फायनल्सला गेलो आणि त्यावेळेस पहिला मी असं खूप मोठ्या ऑडिटोरियम मध्ये आणि खूप ऑडियन्स समोर परफॉर्म केलेलं पहिल्यांदा माईन, आणि कर्टन क्लोज होत होते त्यावेळेस ऑडियन्स उभे राहून क्लॅप करतायत आणि त्याचवेळेस मी स्टेजवर ठरवलं की मला आता काही झालं तरी मी ही फील्ड काय सोडणार नाही, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी आज स्टेजमध्ये काम करणार.
0: हे डेडिकेशन मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराने त्याच्या त्याच्या फील्डमध्ये किंवा त्याच्या त्याच्या कलेसाठी ठेवायला हवं, कारण हीच कला आपल्याला खूप पुढे घेऊन जाते आणि आपली कला आपल्याला जगायला शिकवते, जीवन जगायला शिकवते. कारण एखादा कलाकार जो असतो ना, जो मी म्हणेन हाडाचा कलाकार, तो त्या कलेशिवाय राहूच शकत नाही. त्याला एक वेळेस तुम्ही एक वेळेस जेवण देऊ नका, पण त्याला ती कला म्हणजे ती सादर करायला सांगा, तो डेफिनेटली तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने ते ती सादर करेल. गप्पांना सुरुवात तर झाली आहे आणि विषय जो आहे तो हळूहळू अजून रंगतदार बनत चाललाय, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मुळात गाण्यांचा आणि गप्पांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, ब्रेकपूर्वी तुम्हाला एक आयडिया आलीच असेल, कल्पना आली असेल की आज आपण माईम आर्टिस्ट जे आहेत कुणाल सर यांच्यासोबत छान गप्पा मारत आहोत. आणि कुणाल सरांबद्दल अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की ते प्रोफेशनल माईम आर्टिस्ट तर आहेत पण सायलेंट स्टोरी टेलर सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या आर्टमधून ते पटकन तुमच्या हृदयाला छान स्पर्श करून येऊ शकतात असं मी म्हणेन. त्या व्यतिरिक्त ऍक्टिंग कोचही आहेत आणि मेंबर ऑफ वर्ल्ड माईम ऑर्गनायझेशन म्हणजे याच्यासोबत सुद्धा जोडले गेलेले आहेत, तिथे सदस्य आहेत. बाकी अजून मला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या सरांकडून. पण सर, कला होती, त्यात आवड होती, तुम्ही त्यात पाऊल ठेवलं, तुम्ही त्या वाटेवरती ते पाऊल तुमचं पुढे जायला लागलं. पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे तुम्ही ठरवलं होतं की आता आयुष्यभर काम करेन तर ते या कलेसाठीच, माईम आर्टिस्ट म्हणूनच काम करेन. पोटाचा प्रश्न कसा सोडवायचा, म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. कारण आपल्याला सगळ्या गोष्टींची ढोंग सोंग आणता येतं पण पैशाचा सोंग आणता येत नाही. पैशांचा प्रश्न कसा सोडवायचा आणि कसा तुम्ही सोडवलात एक माईम आर्टिस्ट म्हणून?
1: इनिशियली खूप डिफिकल्ट व्हायचं की परफॉर्मन्सेस खूप, म्हणजे असे वर्षातून 2 किंवा 3 परफॉर्मन्स व्हायचे किंवा कुठले कॉलेजेस वगैरे डिरेक्ट करायचं. पण ते कसं, युथ फेस्टिवल साठी हार्डली 2 महिने जर रिहर्सल झाली तर तेवढेच पैसे, मग वर्षभर दुष्काळ 10 महिने, कधी असा पाऊस पडला एखादा परफॉर्मन्स किंवा 2 झाले. मग मी एक दिवस कॉलेजच्या बाहेर बसलेलो, चहा पीत बसलो आणि मग विचार केला की फक्त मी हे करून ह्याच्यासाठी थांबून जर होणार नाहीये तर मलाच काहीतरी करणं गरजेचं आहे. मी विचार केला की स्कूलमध्ये जाऊन का नाही शिकवू शकत मी हे, ही कला की अजूनही लोकांना माहीत नाहीये, तेवढं प्रसिद्ध नाही आहे माईम. मग मी विचार केला की यार मी स्कूलमध्ये जाऊन शिकवतो, मला तिथून ऍटलिस्ट थोडेसे पैसे तरी मिळतील आणि मला फ्री बसायचं नाहीये. कारण की मी एक्सपिरियन्स केला आहे खूप की फ्री बसल्यावरती
0: खाली दिमाग
1: म्हणजे असं, तो वाईट नाही म्हणता येणार, ते एकदम विचित्र फिलिंग.
0: बरोबर.
1: आणि ते मी एवढं हे केलं आणि त्याच दरम्यान खूप जण असे दूर निघून गेले, जवळचे मित्र मैत्रिणी हे ते फॅमिली मेंबर्स असे तसे, आणि कोणी नव्हतं त्यावेळेस की ऐकणारा तरी कोणतरी पाहिजे, तुम्ही मला विचारू नका.
0: एक्झॅक्टली.
1: पण कोणी नव्हतं, मग मी स्वतःशीच बोलायचो त्यावेळेस आणि लोक मला बोलायची अरे हा काय वेळा झाला वाटतं स्वतःशीच बोलतो. पण आता मी सांगणार कसं यांना की यार
0: माझ्या,
1: तरी असंच एकदा बसलो चहा पीत आणि बडबडत होतो की ठीक आहे यार आता ना मी जाऊन स्कूल्सला अप्रोच करतो, स्कूलमध्ये विचारतो. मग मी स्कूल्समध्ये जाऊन अप्रोच करायला लागलो. मी त्यावेळेस म्हणायचो की अरे फ्री मध्ये करेन मी, मला फक्त ही दाखवायचं माझी कला काय आहे ते, हे आर्ट फॉर्म असं असं आहे. मग मी खूप साऱ्या स्कूलमध्ये जाऊन, मग कधी कधी शाळेच्या इथे जाऊन प्रिन्सिपल केबिनच्या बाहेर थांबा 1.5-2 तास, मॅम नाही भेटल्यात पण ठीक आहे, मी स्माईल ठेवायचो चेहऱ्यावरती की ठीक आहे मी ऍटलिस्ट प्रयत्न करतो. मग मी त्या गोष्टी मी अराउंड एक वर्ष वगैरे केलं. मग हळूहळू मला स्कूल्स मध्ये काम मिळत गेलं. मग काही वर्षानंतर 2014 एक ठाण्यात आत्मन नावाचं एक स्कूल आहे, तर ते इन्क्लुसिव्ह स्कूल आहे, तर त्या मुलांसाठी मी एक वर्कशॉप आणि एक परफॉर्मन्स केलेला, तर तिथून जरा चांगला रिझल्ट आला. तर मंजुश्री पाटील आहेत डिरेक्टर त्यांच्या, तर त्यांनी सांगितलं की तू आपल्या शाळेत मुलांना शिकव. तर म्हटलं हा मी येत जाईल, नाही फुल टाइम तू शिकव इथे, कारण की त्या मुलांमध्ये बदल झाला आहे 15-20 दिवसाच्या वर्कशॉपचा समर कॅम्प मध्ये. तर म्हटलं ठीक आहे. मग माझी तशी जर्नी स्टार्ट झाली. मग मी एक स्कूल, मग दोन, मग स्कूल्स माझ्या अजून वाढत गेलं. आणि मी त्यावेळेस मला फक्त असं होतं की मला सर्व्हाइव्ह करण्यासाठी पैसे पाहिजेत आर्टमध्ये, की मला असं देखावा नकोय की यार मला बघा तुम्ही मी एवढे पैसे कमवते नाही. पण मग नंतर हळूहळू कामं एवढी होत गेली तर मला आता कधी कधी असं होतं की 1-4 दिवस फ्री मिळतात वर्षभर, पण परफॉर्मन्सेस एवढे कंटिन्यू
0: चालतात.
1: मी आता शाळेमध्ये पण शिकवतो, मी तोच एक आहे काय म्हणतात त्याला आपल्याला, कारण कन्सिस्टन्सी तिथून येते इकॉनॉमिकली, की मला
0: सोर्स
1: तोच आहे आणि माझं काम पण चालू राहतं, माझं डोकं पण चाललंय, मी फिजिकली ऍक्टिव्ह पण आहे.
0: बरोबर.
1: आणि तिथून पेपर इकॉनॉमिकली गोष्टी
0: येतात.
1: आणि तो मी स्मार्ट वर्क त्यावेळेस केलेला, कारण की मला खूप जण आधी पण सिनियर थिएटर मंडळी पण म्हटली काय करणार हे माईम, थिएटर माईम करून काय होत नाही, तू असा झोला घेऊन अशी फाटकी चप्पल काय कपडे फाटके घालून फिरशील. तर मी त्या गोष्टी ऐकल्या तर म्हटलं हा ऍक्च्युली बरोबर आहे, पण ठीक आहे मी ह्या गोष्टींमध्ये जरा विचार करू. मग मी म्हटलं की स्कूलमध्ये आपण जाऊया. तशा याच्यानी मग मला एक माझा इन्कम सोर्स तिथून
0: सुरू झाला. बरोबर,
1: त्यावेळेस
0: बरोबर म्हटलं ना की कला नाही, म्हणजे जे आहे ते आहे. कारण आर्ट ही कला सांभाळत सांभाळत स्वतःच विचार करून त्याला प्रोफेशन पॅशन सगळ्या गोष्टी हँडल करता येणं हे खूप मोठा टास्क आहे मी असं म्हणेन. आणि मुळात जसं तुम्ही मगाशी म्हणाला जे मला खूप जास्त पटलंय की आपण रिकामा नाही राहू शकत. म्हणजे हा एखाद्या वेळेला एखादा टाइम फ्री नाही मिळाला तरी चालेल, पण कंटिन्यू कामं हवी आहेत आणि सतत बिझी राहायचं आहे. कारण आपण ते हॅबिट आपल्या शरीराला इतकं लावूनही घेतलेलं आहे. आणि मुळात बिझी म्हणजे काय, कलेसोबत आपण जोडले राहणार आहोत, त्यामुळे कंटाळा तर मुळेच नाही आहे.
1: आणि इंटरेस्ट आहे माझा, इंटरेस्ट ह्या फील्ड, तर मला ते कंटाळा किंवा अरे यार राहू दे नंतर असं नाही होत. नाही, मी ट्रॅव्हल करून आलो तरी मी जाणार, जर मला दुसरी काम आहे तर. आणि आता टीम पण आहे त्याच्यामुळे, की असं नाही की मी सगळीकडे गेलो पाहिजे.
0: येस, आता आपली प्रॉपर प्रोफेशनल अशी टीम.
1: मी 10-12 वर्षापूर्वी तर मी एकटा एका दिवसात कधी कधी 3-3 स्कूल्स करायचो, कधी कधी 2 स्कूल्स तर असायच्यात. कारण की मी तसंच बांधून ठेवलेलं की यार मला आता एनर्जी आहे ना, तर मला हे युटिलाइज करायचं.
0: बरोबर सर. या व्यतिरिक्त अजून एक प्रश्न असा आहे की माइम आर्ट म्हटलं की केवळ आहे ते फेशियल एक्सप्रेशन किंवा आपण असं असा चेहरा घेऊन जात नाही, एक मुखवटा असतो चेहऱ्यावरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम दिसलं पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा फेस पेंट करता किंवा तो रेड कलर किंवा आणि तो व्हाईट कलर जेव्हा तो अप्लाय केला जातो फेसवरती, त्यात सुद्धा ते प्रोफेशनलिझम. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी पण तितक्याच चांगल्या पद्धतीने करता आल्या पाहिजेत. तर या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा असंही होत असेल की तुम्हाला एका वेळेला 2-3 ठिकाणी कार्यक्रमासाठी सुद्धा पोहोचायचं आहे. आणि मग त्यात तो मेकअप, आणि मी मेकअपच म्हणेन कारण मग तो चेहरा फेस पेंटिंग वगैरे एवढं सगळं त्याच्यामध्ये ते कॅरी करायचं. त्यात मग कधी आउटफिट्स खूप मॅटर करतात की तुम्ही स्टेजवरती असल्यानंतर ह्या तर कपड्यांमध्ये आपण कदाचित म्हणजे ते नाहीच करणार, तर ते आउटफिट मग ह्या सगळ्या गोष्टी आणि ही जी धावपळ असते ही तुम्ही कशी एन्जॉय करता? काही आठवणी किंवा असे काही किस्से तुमच्याकडे भरपूर असतील तसे
1: किस्से? खूप वेळा असं होतं की लाईनअप आहेत परफॉर्मन्सेस, तर आता एक्झाम्पल मी कुठे शो करतोय तर तिथून झाल्यानंतर मग ऑडियन्स येते, मग त्यांच्याशी बोला, लहान मुलं असतात, मग ते फोटो आणि ऑटोग्राफ. आणि मग असं होतं की यार मला ना ते अवॉइड करायला आवडत नाही, स्पेशली लहान मुलांना. कारण की माझा थॉट असा आहे की जर ह्या जो लहान मुलं जर माझ्याकडे आलंय की फोटो किंवा ऑटोग्राफसाठी, तर त्याचा इंटरेस्ट आहे, मला त्याच्या इंटरेस्टला कट किल नाही करायचंय. मला असं वाटतं नेहमी की हा एक लहान मूल उद्या कोणतरी जगातला मोठा माई माणूस बनू शकतो. आणि माझ्या इग्नोरन्समुळे
0: फील बॅड ऑर समथिंग, मग काही पुढे जाऊन त्याला जर तिकडे ते निगेटिव्ह व्हायला वेळ नाही लागणार.
1: मग माझं तेच होतं, मग मी सगळं हे करून मग कधी कधी वेळ नसतो तर मग मी त्याच कॉस्ट्युम मध्ये तसाच मेकअप मध्ये बाहेर गाडी स्पॉट करून घेऊन जातात तिथून दुसऱ्या व्हेन्यू वरती, तिथे फक्त टचअप करून
0: करत आहे.
1: किस्से
0: खूप म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी. आणि कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा जे लोक भेटायला येतात किंवा विशेषतः तुम्ही लहान मुलांचं सांगितलं, तर हे एक वेगळीच मजा येते. आणि म्हणजे फोटोज काढायला नाही, पण जे ती लहान मुलं जे इतके क्युरियस असतात या सगळ्या गोष्टींबाबत, ते एक वेगळाच माहोल तयार झालेला असतो.
1: ते बघतात एवढ्या क्यूट डोळ्यांनी आणि असं काही प्रश्न असतात त्यांचे, आणि खूप खूप
0: काही असं हात लावायला पण
1: येत असत. मुलांना असं वाटतं की हा माणूस नाहीये, हा कोणतरी वेगळा, कोण काहीतरी वेगळंच आहे. मग ते असे टच करतात, इथे हात लावतात, मग असं ते एकदा तर हॅट वगैरे काढलेली, मी खरे आहात, मी बोललो, मी बोललो होय मी बोलू शकतो, बोलता तुम्ही
0: काय म्हणतो म्हणजे एकंदरीत म्हणून. आणि याच गोष्टी आपल्याला खूप प्रेझेंट ठेवतात मला असं वाटतं.
1: आणि माझी एनर्जी लहान मुलांकडूनच मला
0: मिळते,
1: म्हणजे माझ्या आतमधला पण तो इनर चाइल्ड मी जिवंत ठेवला, त्याच्यामुळे मला ते असं मोठं होण्याची ऍक्टिंग करता येत नाही.
0: ट्रू. खूप मजा येते आणि मला बऱ्याच गोष्टी असं जाणून घ्यायच्या आहेत माइंड आर्ट बद्दल, ज्याला म्हणजे सध्या आपण पाहतोय की वेगवेगळे आर्ट फॉर्म आहेत त्याविषयी फार बोललंही जात आहे किंवा ते तितक्या लेवलला जाऊन सादरही केले जात आहेत. ते चांगली गोष्ट आहे, नो डाऊट. पण आपलं हे जे माइम आर्ट आहे तेही तितक्याच पद्धतीने लोकांनी त्याला उचललं पाहिजे किंवा डोक्यावर घेतलं पाहिजे यासाठी जो तुमचा अट्टहास आहे त्यासाठी आता तुम्ही कशा पद्धतीने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे?
1: मी स्कूल्समध्ये ह्यासाठी करतोय काम की आता जास्त लोकांना माहीत नाहीये. पण असं नाहीये की कोणालाच माहीत नाहीये असं काही नाहीये, माहीत आहे. इंडियामध्ये सर्वात जास्त काम आपल्या इंडियातच होत आहे माइम ह्या फील्डमध्ये. होय, खरी गोष्ट आहे ही. बाहेर तेवढं काम होत नाहीये, तिथे सीझन वाईज काम आहे, आपल्या इथे तसं नाहीये. आपण खूप लकी आहोत की आपण भारतात जन्माला आलोय आणि आपण इथे राहतोय. आणि मी खूप लकी आहे की मी इथे काम करतोय. ते स्कूल्समध्ये याच्यासाठी मी काम करतोय की त्या लहान मुलांना त्यांच्या त्या एजमध्ये कळेल, इन फ्युचर अजून ते लोक स्प्रेड करणार आहेत या गोष्टी. आणि मी स्ट्रीट परफॉर्म पण करतो, मी स्लम्समध्ये जाऊन पण परफॉर्म करतो, सगळीकडे परफॉर्म करतो. मला माझा पर्पज तो आहे की मला स्प्रेड करायचंच आहे माझा आर्ट फॉर्म. तर मला जिथे जमेल तिथे मी जाऊन मी माझी कला सादर करतो. मी विचार नाही करत की ही अशी जागा आहे की तशी, ओ वाव किती छान परफॉर्मन्स आहे त्या तिकडे करणार आपण त्या लोकेशनमध्ये, असं काही नाही. माझ्यासाठी शेक्सपियरचं त्यांनी सांगितलेलं द वर्ल्ड इज माय स्टेज, ते मी बिलीव्ह करतो. पण पूर्ण युनिव्हर्स माझ्यासाठी स्टेज आहे, माझा थॉट तो आहे. तर आणि माझा पर्पज आणि माझं ड्रीम होतं की मी जर ह्या फील्डमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो तर मला अजून आर्टिस्ट घडवायचे. तर मग मी स्कूलमध्ये टीम पण आहे आता, तर मुलं तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळणार. मी ते सिम्पल ठेवलेलं आहे की तुम्ही जेवढे सेशन्स घेणार तेवढे तुम्ही पैसे घ्या आणि माझ्याकडे तुम्ही बांधून मी कोणाला ठेवणार नाही. दरवाजे आपले दरवाजे उघडेच आहेत, भिंतीच नाहीये. तुम्हाला जेव्हा यायचंय तेव्हा या, जेव्हा जायचंय जायच्या आधी फक्त सांगा, म्हणजे स्केड्युल मॅनेज करायला. आणि माझा पर्पज तोच आहे की आणि मी खूप मुलांना चान्स पण देतो की तुम्ही चला. पण मेहनत खूप आहे या फील्डमध्ये, त्याशिवाय सस्टेन नाही करू शकत.
0: बरोबर सर, जसं आपण एखाद्या नाटकामध्ये म्हणा किंवा एखाद्या चित्रपटामध्ये म्हणा, तुमची डायलॉग डिलिव्हरी खूप मॅटर करते. बरोबर, की एखादा मी डायलॉग बोलले आणि तो डायलॉग मग तो कुठेतरी प्रेक्षकांना आवडतो, दर्शक जे आहेत ते जास्त खुश होतात किंवा काय. पण इकडे काहीच नाहीये, म्हणजे फक्त एक्सप्रेशन आणि चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन हे तेही आपण वेगवेगळ्या भागांमध्ये दाखवू शकतो. ते कधीतरी हास्यमय असतील, कधी ते खूप सॅड मुमेंट्स असतील, किंवा कधी अजून वेगळ्या प्रकारचे असे विविध असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फेसियल एक्सप्रेशन असतात ते खूप मॅटर करतात. कधी कधी म्हणजे नवीन पिढीला शिकवताना हे कुठे सध्या डिफिकल्ट जातंय का? कारण आत्ताची जी जनरेशन आहे, जे मोबाईल एडिक्ट जनरेशन आहे आणि कुठेतरी मोबाईलवरती मग पाहतोय की नको नको ते एक्सप्रेशन येत आहेत तिकडे. सो हे आत्ताच्या जनरेशनला आपण आत्ताच विषय काढला की हे पुढच्या जनरेशनला मी पास ऑन करतोय, तर हे फेसियल एक्सप्रेशन शिकणं हे आणि शिकवणं लहान मुलांना आत्ताच्या जनरेशनला ते डिफिकल्ट वाटतंय किंवा काय? त्यांच्याकडून कसा हे आहे रिवर्ट
1: एक्सप्रेसिव्ह तेवढं आत्ताची जनरेशन नाही आहे. आपल्या वेळेस ह्या गोष्टी नव्हत्या जास्त,
0: मोबाईल असतो,
1: हा फोन किंवा काही गोष्टी बघायच्या म्हणजे टीव्ही पण तेवढ्या तेवढ्या. पण आता मुलांचं जसं झालंय की ते एक्सप्रेसिव्ह होत नाहीये, ते सगळं त्याच्यातच चौकटीमध्येच राहिलंय. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे. तर जर मी त्यांना काही परफॉर्म करून दाखवलं तर ते रिएक्ट करतात आणि माझ्यासाठी तेच पाहिजे की मला की त्यांनी थोडं एक्सप्रेस करावं. आणि खूप साऱ्या टेक्निक्स आहेत, एक्सरसाइज आहेत, त्या थ्रू मग त्यांच्या एक्सरसाइजेस मी अजून एक्सप्रेसिव्ह गोष्टी होतात. आणि फक्त असं नाही की फक्त फेशियल एक्सप्रेशन, आपण पूर्ण बॉडीवरती काम
0: करतो.
1: की मी येऊन इथे असा बसलो आणि हो मला खूप छान वाटतं एवढं तुम्ही मला बोलवलं, नाही तर मला जर छान वाटतंय तर मला माझं बॉडी
0: स्ट्रक्चर
1: गेस्चर मला माझी स्पाईन वरती काम करणं गरजेचं आहे. कारण स्कूलमध्ये तेच होतं, मुलांची स्पाईनच अशी असते त्याच्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी येणार नाही, मग काहीच काम आतमध्ये होणार नाहीये. तर स्पाईन स्ट्रेट ठेवली की ती एनर्जी छान राहते. तर ती याची छोटी ट्रिक आहे की मी त्यांना पहिले सांगतो की सांगत पण नाही, मी सेक्शन करून दाखवतो मग ते आपोआप असे असतात काही मुलं असे.
0: मी स्वतः एका सेकंदासाठी आता असे झाले.
1: सगळ्यांचं होतात. हे तुम्ही जर बघत असाल तर तुम्ही पण थोड्या वेळ
0: अगोदर असे. मी तेच म्हणाले ना, माझंही हे पाहिल्यानंतर मी जरा पटकन असे झाले.
1: कारण की ते अवेअर असणं गरजेचं आहे स्पाईन. कारण की आपली स्पाईन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण चालू शकतोय. स्पाईन वरती काम.
0: बरोबर.
1: माझा फोकस तोच आहे.
0: बॅक कॅमेरा इकडे स्पाईन काम करतोय.
1: होय, तरच एक्सप्रेशन येणार. जर मी असं डाऊन पोझिशन मध्ये तर मी किती हॅपी
0: आहे.
1: तर मग ते मुलांसाठी आता डिफिकल्ट आहे सुरुवातीला. कारण की एन्व्हायरमेंट, स्कूल, टेक्नॉलॉजी, त्यांचं अभ्यासाचं प्रेशर. पण असं नाहीये की खूपच डिफिकल्ट आहे वगैरे. नाही, ते होत. काही मुलांसाठी खूप डिफिकल्ट असतं की एक्सप्रेस नाहीच करत ते. त्यांचं माय नेचरच तसं आहे. पण माझ्यासाठी त्यांनी ऍटलिस्ट खूप आहे.
0: हो, काहीच न करण्यापेक्षा एक्सप्रेस करायला सुरुवात तरी झाली असेल.
1: आणि मी स्कूलमध्ये मुलांना पण तेच सांगतो की तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवा, स्माईल ठेवा. समोरून कोण दिसलं तर स्माईल करा. तो भले काही विचार करेल त्याला करू द्या, पण तुमचा तो चुकीचा विचार नाही. तुमच्या एका स्माईल मुळे समोरच्या जो बॅड मूड असेल किंवा खराब दिवस गेला असेल
0: तो चांगला झाला. दॅट्स ट्रू. सर, या व्यतिरिक्त जसं की आता सांगितलं की तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवताय किंवा या प्रकारचं ट्रेनिंग देताय. आणि ऑफकोर्स मला असं वाटतंय त्या मॅडमनी सुद्धा त्याबद्दल कौतुक केलं की 15 दिवसांच्या जर्नीमध्ये मुलांमध्ये त्यांना एक ड्रास्टिक चेंज दिसला. कसा बदल घडतोय मुलांमध्ये म्हणजे हे शिकल्यानंतर? मला असं वाटतंय की फक्त एक ते कला शिकून स्वतःला एक आर्टिस्ट नाही बनवत आहेत, तर एक उत्तम माणूस घडवण्यामध्ये सुद्धा ही कला मला असं वाटतं मदत करत असणार आहे आणि करतीच आहे. कारण जर माझा पॅरेंट्सला एखाद्या वाटत असेल की माझा मुलगा जो एक्सप्रेसिव्ह नाहीये, जो बोलत नाहीये, आणि हे शिकल्यानंतर जो बदल आहे तो कसा आणि काय, आतापर्यंत कशा पालकांनी सुद्धा रिएक्शन किंवा हे केलंय?
1: मला फीडबॅक इनिशियली सुरुवातीला ना पेरेंट्स कडूनच मिळालेला की आमचा मुलगा एका जागेवर बसायचा नाही, म्हणजे हायपर ऍक्टिव्ह चाइल्ड, तो एका ठिकाणी बसायला लागलाय. आमची मुलगी एक्सप्रेस करायची नाही कधी. ती एकदम असं रोबोटिक, तिची वॉक पण तशी होती. हा, ती काही महिन्यांनंतर एक्सप्रेस करायला लागली, ती हसायला लागली, रिएक्ट करायला लागली. तर मला त्या फीडबॅक मुळे मला कळलं की अरे नाही यार, मी काहीतरी करतोय ना ते छान करतोय. म्हणजे की याचा रिझल्ट येतोय की चेंज येतोय. रिझल्ट म्हणण्यापेक्षा तो चेंज येतोय, पॉझिटिव्ह चेंज. आणि मग जे शिकलेले खूप मोठे व्यक्ती असतात मग ते पण सांगतात की सर होतोय बदल, मग आमचं स्कूल सोडून जाऊ नका तुम्ही, कंटिन्यू करा.
0: आणि
1: माझा एक पर्पज तो पण आहे की एक्सप्रेसिव्ह राहणं गरजेचंच आहे ना. नाहीतर आपण का आलोय ह्या आयुष्यामध्ये, आपल्याला का?
0: बरोबर.
1: जर आपण बोललो नाही आणि न बोलता पण खूप एक्सप्रेस करता
0: येतो. बरोबर. म्हणजे मला काय वाटतंय म्हणजे मस्करीचा पार्ट नाहीये हा, पण फक्त स्टेटस आणि व्हॉट्सअप स्टेटसवर बोलायचं नाही आणि स्टेटसवर खूप काही लिहून टाकायचं त्याच्यापेक्षा हे किती छान आहे मला असं वाटतंय. सो सर खूप छान. पण आज इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर, इतक्या वर्षाचे जे काही स्ट्रगल आहेत, ऑफकोर्स प्रत्येक आर्टिस्ट या फेजमधून जातोच, तुम्ही सुद्धा त्यातून गेलेला आहात. इतक्या वर्षाची जी काही मेहनत आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत, आणि त्यानंतर आत्ता जाऊन एक स्वतः गुरु म्हणून तुम्ही आता अनेकांसमोर उभे राहताय. स्वतःची कला स्वतःकडचं दुसऱ्याला देण्याची ही जी काही वेळ आहे तुमची आणि ही जी एक स्पेशल फेज आहे, ही तुम्ही कशी एन्जॉय करताय?
1: खूप छान वाटतं. कधी कधी एकटाच मी विचार करतो की मागे बघून बघतो, असं मागे वळून
0: काय
1: काय कशी जर्नी आहे, काय काय कसं, किती आपण चढ उतार आले आयुष्यात. पण एकच आहे की तो इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. आपण काही केलं आयुष्यात चांगल्या गोष्टी, आपण चांगल्या गोष्टी जर करतोय तर त्यामध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. जर इंटरेस्ट नसतात नाही असेल किंवा इंटरेस्ट कमी झाला ना, तर मग आपल्याला बोर होतं, मग डिप्रेशन येणार, मग मेंटल हेल्थवरती फोकस जातो. काही नाही त्याचं, तुमचा इंटरेस्ट ग्रो करण्याचंच काम आहे आपलं स्वतःच. आणि मी पण स्वतःला तेच समजवतो की मला पण कधी कधी होतं की अरे यार नको, उद्या मी जरा आराम करतो. होतं मला असं कधी कधी.
0: हो हो.
1: का बोलू
0: नाही, कारण मन थकत नसतं तरी शरीर कधी कधी
1: होतं. पण मग मला तेच, मी सेकंड थॉट येतो की यार मग कशाला तू या फील्डमध्ये काम करतो, बंद करून टाक, नको काही करू. मग मी स्वतःला तसंच चॅलेंज करतो की नाही, इंटरेस्ट ग्रो करणंच गरजेचं आहे. अजून माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये काय, कारण की मी आता जर काही म्हणजे असं नाही, मला खूप जणांनी आधीच निगेटिव्ह बोलले आणि मी कधीच कोणाचं काही मनावरती घेत नाही गोष्टी. कोणी चांगलं प्रेस केलं तरी मी असं हवेत नाही जाणार, कोणी काही वाईट बोललं तरी मी असं खचणार नाहीये.
0: आणखी
1: मला थोडं एक्सपिरियन्स आलेला आहे बाहेर फिरून काम करून की काही नाही, आपण फक्त चांगल्या मनाने काम करायचं, बाकीचं सही होगा और काही नाही घे त्याच्यात.
0: हा म्हणजे 100% तुम्ही द्या तुमच्या कलेसाठी आणि तेच तुम्हाला पुढे रिवर्ट होत ते
1: होणार. मन आपलं क्लीन असेल ना तर आपल्याला कधीच प्रॉब्लेम येणार नाही.
0: सर यानंतर बऱ्याच म्हणजे हा विषय ना असं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं होतं की बऱ्याच गोष्टी येतील आणि ह्या गप्पा संपू नये अशा वाटतील, पण आता मुलाखतीच्या आपल्या गप्प्यांच्या थोड्याशा शेवटाकडे आपण आलेलो आहोत, उत्तरार्धाकडे. सर मगाशी ही विषय झाला की बाकीच्या आर्ट फॉर्मला जेवढी व्हॅल्यू नाही म्हणणार पण जेवढे प्लॅटफॉर्म मिळत आहेत तितकेच माईम आर्टलाही मिळाले पाहिजेत, माईम आर्टिस्टही तितक्याच पद्धतीने पुढे आला पाहिजे. आणि जसा आज इंटर स्कूल असू देत, इंटर कॉलेज असू देत किंवा बाहेरही असू देत, जशा इतर स्पर्धा होत आहेत, इतर कलांसाठी जे माध्यमं दिली जात आहेत तसंच माईम आर्टला मिळावं, तर यासाठी तुम्ही करताय पण बाकीच्यांनीही सगळ्यांनी कशी पावलं उचलली पाहिजेत काय वाटतंय?
1: स्कूल्समध्ये तर कॉम्पिटिशन माईमचे पण होतात, इंटर स्कूल कॉम्पिटिशन मध्ये आता माईम खूप साऱ्या स्कूल्समध्ये माईम परफॉर्म होतं, कॉलेजेसमध्ये पण होतं युथ फेस्टिवलला, पण ते तेवढ्या पुरतंच राहतं. पण माझी एक पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे ना की आपल्या इथे तेवढं मुलांना ना पेशन्स नाहीयेत, त्याच्यामुळे मुलं आता माझ्याबरोबर पण खूप जण जोडलेली आहेत, येतात एक दोन वर्ष काम करणार की नाही होते मला आता वेगळं करायचंय, मी करून बघितलं आता मला हे आलं एक वर्षातच सगळं, मग मी हे कसं जमणार तुम्हाला? कारण की आर्टिस्ट फार कमी आहेत आमच्या फील्डमध्ये जे प्रोफेशनली काम करणारे की फक्त
0: सिलेक्टिव्ह
1: माईमच करणारे फार कमी. असे मुंबईत आपल्या इथे हजारो आर्टिस्ट आपल्याला अवेलेबल आहेत, पण कोण जॉब करतय किंवा कोण दुसऱ्या फील्डमध्ये, कोणाचा बिझनेस आहे किंवा कोण पार्ट टाइम आर्टिस्ट, आवड म्हणून ते एक रिझन आहे. अजून दुसरा रिझन काही नाही की मी मला तेच ब्रेक करायचं होते की मी करून दाखवेन. आणि आता काही मुलं आहेत की ते प्रयत्न करतायत की फक्त माईम करण्यासाठी आणि त्यांना काही वर्ष झाले बघतोय, पण ते अजून त्यांना ग्रो करायला अजून थोडासा वेळ जाईल. झालेले असं नाही म्हणणार की ते काही कमी आहेत वगैरे, पण कधी कधी ती इकॉनॉमिकल परिस्थिती असते. आता आम्ही पण फार मोठ्या घरातून नाही आलोय, माझे वडील वर्कर होते तर 2001 कंपनी बंद झाली, माझी बहीण होती त्याच्यामुळे तो सपोर्ट झाला इकॉनॉमिकली, माझे मामा आयएएस ऑफिसर होते त्यावेळेस त्यांनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींमध्ये स्टेबल करू शकलोय. पण असं नाही की कोण करू शकत नाहीये, माझं फक्त एकच इच्छा आहे की मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून या फील्डमध्ये काम केलं तर इझी आहे. सिम्पल माझा फंडा होता त्यावेळेस पण की ह्या फील्डमध्ये जंगल एम्प्टी आहे, खूप मोजके लायन्स आहेत या जंगलात, 2-4 इंडियातले. तर मी म्हटलं माझ्यासाठी मोकळी जागा आहे, तर मी म्हटलं मी हे करणार ह्या फील्डमध्ये, ह्या फॉरेस्टमध्ये जाणार. आणि अजूनही इंडियामध्ये एक आपले इंडियन आर्टिस्टची नावं जर ऐकली नसेल तर सांगतो, जोगेश दत्ता आहेत सिनियर आर्टिस्ट, त्यांची अकॅडमी आहे कोलकात्याला, त्याच्यानंतर निरंजन गोस्वामी आहेत ते पण सिनियर आर्टिस्ट आहेत कोलकात्यातूनच आहेत, आसामचे मोइनुल सर आहेत, हैदराबादमध्ये माईम मधू आहे, आता माईम मधू तर फिल्म मध्ये, पण फुल टाइम माईम करणारे खूप कमी जण आहेत. देवकुमार पॉल आहे कोलकात्याला, कोलकाता पहिले टेम्पल होतं माईमचं, तिथे खूपच अजूनही होतं, पण आपल्या इथे त्यावेळेस एवढं नाही व्हायचं, कॉलेजेसमध्येच होत होतं. आता मला त्या दिवशी लास्ट थर्सडे मला एक टीचर की तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले आय थिंक पहिले प्रोफेशनल माईम आर्टिस्ट असाल, तर म्हटलं मी तो विचारच नव्हता केला कधी, पण थँक्यू तुम्ही असं बघितलं. पण गुफी बेंटल होते दूरदर्शनवर, त्यांचं माईम परफॉर्मन्स वगैरे त्यांचे व्हिडिओ होते पण मी आधी बघितलेले, तर ते एक होते. पण आत्ताच्या 25th century तर करतोय प्रयत्न, पण माझी पण तीच इच्छा आहे की अजून प्रोफेशनल आर्टिस्ट यावे, तर ते आपल्याला दिसून येईल की टीव्हीमध्ये किंवा रियालिटी शोज मध्ये. आणि रियालिटी शोज मध्ये होतात, म्हणजे मी पण पाहिलेले आहेत, मला पण फोन येतात, पण माझा मला मी त्या याच्यात मला जायचं नाहीये, मला ग्राउंड रियालिटी मध्ये काम करायचं आहे. मला ते चार दिवसाचं फेम
0: नको. म्हणजे फेमचा प्रश्न नाहीये, प्रश्न कला, त्याच्यातून कला किती पुढे जाते किंवा आपल्या ह्याला किती प्लॅटफॉर्म कशा लेवलचा मिळतोय तेही महत्वाचं आहे.
1: आणि मला असं काही ऑडिशन साठी आले तर मग मी ते देतो, जर मला स्क्रिप्ट आवडली तर काही प्रिंट असेल किंवा काही मूवीज वगैरे असतात तर ते प्रयत्न आपले चालू असतात की जर आलं तर करायचं. आणि प्लस मी ऍक्टर्सला पण ट्रेन करतो. आणि माईम हा थिएटरचा पाया आहे, अभिनयाचा बेस मानला जातो माईम. तर डायलॉगच्या आधी आपले येतं अंगिक शरीर, अंगिक अभिनयाला म्हणतात. तर जोपर्यंत आपला बेस स्ट्रॉंग नसेल तर आपण चांगले ऍक्टर नाही बनू शकत.
0: एक्झॅक्टली. तुमच्या बॉडी स्ट्रक्चर मधूनच जर तुम्हाला काय सांगायचंय ते जर समजत नसेल किंवा फक्त बोलण्यातून किंवा डायलॉग डिलिव्हरी मधून ते पॉसिबलच नाहीये, त्याबरोबर तुमच्या बॉडी स्ट्रक्चर, फेशियल एक्सप्रेशन या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि ते इथून येतं. त्यामुळे डेफिनेटली जे थिएटर आर्टिस्ट आहेत मला असं वाटतं त्यांनी सुद्धा या गोष्टी शिकून घ्यायलाच पाहिजे. कारण ज्या वेळेला सरांनी सांगितलं की हा बेस आहे आणि ज्या वेळेला हा बेस पक्का होईल तुमचा तर मग पुढे इथून पुढे तुम्ही काम करू शकता.
1: आणि चांगले ऍक्टर्स म्हणजे मी एक्झाम्पल हिंदीचं पण हिंदीतले सांगतो, इरफान खान, शाहरुख खान, पंकज त्रिपाठी, मनोज वाजपेयी, राजपाल यादव, असे खूप चांगले ऍक्टर्सनी त्यांच्या टाइम मध्ये त्यांनी माईंड प्रॅक्टिस केली दोन दोन तीन तीन वर्ष. काही ऍक्टर्सला मी पर्सनली भेटल्यावरती पण ते विषय निघाल्यावरती हमने भी किया था क्योंकि जरुरी है तरच त्या लेवलला पोहोचलेले.
0: बरोबर. सो एखाद्या कलाकाराच्या जीवन घटनेमध्ये सुद्धा मला असं वाटतं माईम आर्टचा खूप मोठा आणि मुलाचा वाटा आहे. आणि डेफिनेटली सर तुम्ही खूप म्हणजे मी थँक्स म्हणेन की बरं झालं तुम्ही फुल प्रोफेशनली यामध्ये आलात. कारण जर तुम्ही सुद्धा जर त्यावेळेला जॉबचा ऑप्शन निवडला असता तर कदाचित मग माईम आर्ट ते थोडंसं मागे राहिलं असतं. आणि आज जे सगळे बाल कलाकार घडत आहेत किंवा तुम्ही घडवताय ते कदाचित कमी प्रमाणामध्ये झालं असतं. सो थँक्स टू यू. आणि मी तुम्ही आल्यापासून एक गोष्ट हेरली आहे आणि कदाचित सगळ्यांनाच कळलं असेल आता त्या युट्यूबवरती ज्यांनी आपला हा इंटरव्ह्यू पाहिलाय, तुमचे डोळे आणि चेहरा प्रचंड बोलका आहे. सो जेन्युइनली की त्यांनी आणि बरं माईम आर्टिस्ट असले तरी ते इतक्या छान संवाद साधतात. सो त्यांनी इतक्या छान आणि अगदी समजेल सोप्या भाषेत अशा सगळ्या गोष्टींचा उलगडा इकडे केला. पण ऑफकोर्स ते जरी बोलत जरी असले तरी बोलताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती ते सगळे एक्सप्रेशन दिसत होते. ओ क्या वाटते क्या वाटते. नाही असं पाहिजे क्या वाटते. खूप सुंदर. आणि सर खरंच पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि असेच खूप कलाकार तुमच्या माध्यमातून घडत राहो आणि आपल्या माईम आर्टला एक वेगळा प्लॅटफॉर्म, अजून मोठ्या दर्जाचा प्लॅटफॉर्म एक पुढे जाऊन मिळो. आणि घराघरात जसं जसं गाणं लोकांना माहिती आहे, जसं नृत्य डान्स लोकांना माहिती आहे, तसंच माईम आर्ट ही कला घराघरांमध्ये तुमच्या मार्फत पोहोचो अशीच इथे इच्छा अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते.
1: थँक्यू थँक्यू. धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवलं. थँक्यू.
0: आणि खरं तर आता बॅक स्टोरी ही अशी होती की आम्ही सरांसोबत जवळपास या गोष्टीला एक ते दीड वर्ष झालं असेल जेव्हा मी पहिल्यांदा सरांसोबत बोलले की सर इंटरव्ह्यू करायचाय. ओके मध्ये मग काही गोष्टी झाल्या, मग इकडे दुसरी कामं, नंतर सर खूप बिझी, मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एक महिन्यापूर्वी बोललो आणि फायनली हा योग आला आणि या सगळ्या गप्पा सगळ्या माझ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत फायनली. सो वी डिड इट.
1: आणि एक गोष्ट मला अजून एक सांगायची आहे. माझा एक मित्र आहे विपुल काळे, तर तो डिरेक्ट करतो माईम प्ले, क्लिक नावाचा एक प्ले आहे. तर तुम्ही सोशल मीडियावरती सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. खूप सुंदर प्ले, प्लीज जाऊन एकदा बघा. प्लीज प्लीज प्लीज.
0: डेफिनेटली. शुअर शुअर, वाय नॉट. आणि सर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली, किंवा जे कोणी कॉलेज गोईंग स्टुडंट आहेत, स्कूल गोईंग स्टुडंट असतील, किंवा असे कलाकार ज्यांना या कलेमध्ये पुढे जाऊन काही शिकायचं आहे किंवा ही कला अंगीकारायची आणि पुढे जाऊन त्याच्यावरती काम करायचं असेल, तर डेफिनेटली सर आहेतच. तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती सुद्धा सरांचं पेज आहे. हा सर प्लीज.
1: सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती ना सायलेंट स्टोरी टेलर
0: येस
1: तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला मिळेल. आणि माझं नाव आहे कुणाल मोतोलिंग. थोडंसं गुगलवर टाईप केलं तरी नंबर वगैरे सगळं मिळेल.
0: डेफिनेटली. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि श्रोते हो आणि प्रेक्षक हो, ही विशेष मुलाखत मुलाखत नाही म्हणणार खरं तर गप्पा, ज्यामध्ये आपण माईम आर्ट विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्यात आणि स्वतः माईम आर्टिस्ट कुणाल मोतोलिंग सर यांच्यासोबत ही छान गप्पांची मैफिल रंगली. ही गप्पांची मैफिल तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. त्याचबरोबर

0: नमस्कार प्रेक्षकहो, वेलकम टू आचार्य 90 FM योर ओन रेडियो. माय सेल्फ आरजे तेजस्विनी. टुडे इन आवर गेस्ट इंटरव्यू वी हैव इनवाइटेड प्रज्ञा नायगावकर. शी इज अ आर्किटेक्ट एंड हैव स्टडीड अब्रॉड एंड शी विल बी गिविंग इनसाइट्स ऑन आर्किटेक्चरल फील्ड. सो वेलकम प्रज्ञा, वेलकम टू आचार्य
1: 90 FM. थैंक यू सो मच फॉर
0: इनवाइटिंग. थैंक यू. सर, म्हणजे प्रज्ञा ही अशोक नायगावकर सरांची मुलगी आहे, ही तिची आणखी एक ओळख आहे आणि स्वतःचं नाव देखील तिने आपापल्या क्षेत्रात संपादन केलेलं आहे आणि देश विदेशात जाऊन मराठी मुलगी असूनही तिने आर्किटेक्चर फील्डमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे. त्याबद्दल तुझं सुरुवातीला अभिनंदन करते. स्मॉल ब्रीफ अबाउट प्रज्ञा. From March 2017 till present, she is working as and managing end-to-end administrative operations for a property portfolio, maintaining an update property management software to ensure accurate records, oversee bookkeeping functions including expense tracking, invoice processing and financial record management she has been doing, and also coordinating with maintenance schedules and lease with contractors to ensure timely issue resolution. थोडंसं आपण आर्किटेक्चरचं माझं बॅकग्राऊंड नाही आहे, पण तरी सुद्धा थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहे, जेणेकरून आपल्या आर्किटेक्ट्स जे फ्युचर आर्किटेक्ट्स आहेत आणि आपल्या आर्किटेक्चर कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही माहिती, ही मुलाखत फार माहितीपूर्ण अशी होईल. तर टू स्टार्ट विथ, काय म्हणजे सगळ्या मुलांचं आपल्या हल्ली फार स्वप्न असतं की बाहेर परदेशात जाऊन शिकायचं, तर तुझं तसं काही आधी होतं का, ठरवलं होतं का की आकस्मिक घडलं?
1: खरं तर जेव्हा मी शिकत होते, शाळेत होते, तेव्हा काही असं बाहेरगावी जाण्याचं असं स्वप्न नव्हतं. पण जसं जसं पुढे 10वी 12वी झालं तेव्हा बाहेर, जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेजमध्ये जातो, बाहेरच्या मुलांची, दुसऱ्या मुलांची ओळख होते आणि जेव्हा त्यांची स्वप्न आपण बघतो तेव्हा आपल्याला

0: थोडा असं ग्रोथ समजते की नक्की काय चालू आहे आणि मुलांचे काय स्वप्न असतात. तर त्या दृष्टिकोनाने मला पण असं वाटायला लागलं की आपणही जर बाहेर गावी गेलो शिकायला तर काय आपल्याला वेगळं करता येईल. त्याच्यातूनच निर्माण झालं की कुठेतरी बाहेर शिकायला जायला पाहिजे आणि मग बघायला लागली कुठे नक्की जाता येईल.
1: ओके. पण आपल्या मराठी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबियांचा म्हणजे वडील अशोक नायगावकर सर बँकेमध्ये आणि नंतर जनरली आपली टेंडन्सी असते डॉक्टर इंजिनियर वकील आणि काही नाही तर बँकेत असं असतं जनरली. मग एकदम टोटली आर्किटेक्ट होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मुली आर्किटेक्ट कमी होतात म्हणजे आता जरी रेट वाढला असेल तरी तेव्हा त्या काळात म्हणजे फार फार जुना काळ नाहीये पण तरी सुद्धा

0: जसं मी त्याच कोर्सची स्टडी केलं की करिक्युलम कसं आहे किंवा फिजिक्स आवडतो होतं माझं 10वी 12वीत असताना, त्यामुळे मग त्याच्यात थोडं फिजिक्स पण असतं,
1: ओके,
0: थोडं बिल्डिंग स्ट्रक्चर्स असतं, कॅल्क्युलेशन असतात, वर्किंग ड्रॉइंग्स असतात, हे सगळं आवडतं असं जवळचं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यातून असं वाटलं की आपलं आर्टचं पण होईल आणि थोडस मॅथ्स आणि फिजिक्सचं पण
1: टच राहील,
0: म्हणून आर्किटेक्चर चूज केलं.
1: हा, आता आपण रचनामध्ये मगाशी बोललो की रचना कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तर आताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हाची शिक्षण पद्धती कशी होती?
0: मी खरं सांगू तर मी भारतात 2006 आर्किटेक्ट म्हणून
1: डिग्री घेतली
0: आणि जेव्हा मी नंतर माझं मास्टर्स करायला गेले ते मी ऑक्सफर्ड ब्रुक्स म्हणून केलं.
1: अच्छा,
0: मास्टर्स इन सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन.
1: बर,
0: तर त्याच्यामध्ये मला पहिलं हे जाणवलं की जेव्हा आपण भारतात मी शिकत होते तेव्हा भारतामध्ये जास्त फोकस वॉज मोर अबाउट हॅव्हिंग व्हेरी टेक्निकल अँड व्हेरी रिजिड इट वॉज बिकॉज द फोकस ऑन आर्किटेक्चर वॉज व्हेरी स्ट्रक्चर्ड. जेव्हा मी बाहेरगावी गेले तेव्हा मला असं जाणवलं की

0: बद्दल जिंकलो त्याच्यात 6 महिला खूप तफावत जाणवली. तर ते आपल्याला एक असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय आणि मुळात आपली इंग्लिश इज नॉट द फर्स्ट लँग्वेज, पण तरी भारतात आपण एक चांगलं आहे की आपण इंग्लिश खूप चांगले बोलतो जगाच्या मनाने. त्यामुळे तसं ब्रिटनमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असल्यामुळे एवढा आपल्याला प्रॉब्लेम नाही.
1: ओके,
0: त्यांचं समजतं आपल्याला इंग्लिश, पण त्यांचं सगळं फोकस इज अबाउट सॉफ्ट स्किल्स. एव्हरीथिंग इज अबाउट प्रेझेंटेशन. सतत त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतात, सतत उभं राहून अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रेझेंट करायचं असतं सगळ्या वर्गासमोर. आणि म्हणजे सगळेच शिकत असतात तेव्हा आपल्याला जाणवतं की हे काय सगळे कम्फर्टेबल आहेत हे करण्यावर, तुम्हाला पण त्याची सवय होत जाते. तर हे आपल्याकडे मी असं मानते की कमी होतं जेव्हा मी शिकत होतो तेव्हा. म्हणजे आपण आपल्यातच असतो, ग्रुप मध्ये असतो, आपण आपलीच भाषा बोलतो. मराठी दिवस आहे आजचा, खरं तर मी मराठीवर फोकस केला पाहिजे, पण जेव्हा तुम्ही ग्लोबल लेव्हल
1: प्लॅटफॉर्मवर जाता
0: तेव्हा तुम्हाला इंग्लिश इज द ओनली लँग्वेज दॅट इज स्पोकन वर्ल्ड वाइड आणि इट्स अ कॉमन लँग्वेज. तर कोणत्याही भाषेत असो, जरी मराठीत असलं तरी सुद्धा एखादा उत्स्फूर्तपणे उभं राहून तुम्हाला बोलण्याची जी सवय पाहिजे ती नसते आपल्या मुलांच्या.
1: अच्छा,
0: ती असली कोणत्याही भाषेत असू शकते.

0: काम करत आहे माणसाला किंवा या क्लायंटला मी कसं एक्सप्लेन करू, तर तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं. ते जर तुम्हाला त्या 5-6 वर्षात जे काही शिकता तुम्ही, तेव्हा जर तुम्हाला ते थोड्या थोड्या प्रमाणात जर इंट्रोड्यूस होत असेल, कारण की प्रेझेंटेशन देणं हे आपण की आपल्याला हे मार्कांसाठी करायचं
1: आणि थोडं ते रिजिड वाटतं,
0: रिजिड वाटतं. पण जर स्पॉन्टेनिटी असेल त्याच्यामध्ये की अचानकपणे येऊन तुमचा प्रोफेसर तुम्हाला काहीतरी विचारतोय, तुम्ही आत्ताच्या आत्ता हे दिलंय त्याच्यावर 10 मुलांमध्ये हे प्रेझेंट करा किंवा दुसऱ्या वर्गात जाऊन खालच्या लेवलला जाऊन हे प्रेझेंट करा, तर खूप वेगळं होऊ शकतं काहीतरी. तुम्ही मुलं तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतील, तुमच्या वर्गाचे पियर्स तुम्हाला कदाचित प्रश्न विचारणार नाही, पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन तुमच्या 5th इयरचा माणूस असेल, 4th इयरला जाऊन जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं, 4th इयरची मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनवर प्रश्न विचारू शकतील. असं म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह जर सेशन्स होत असतील जास्त, तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला खरं तर वाटतं.
1: मला वाटलं हे जे रूट्स तुमचे जे आहेत ना, ते आई वडिलांकडनंच आलेले आहेत आर्किटेक्चरचे असं जाणवतं तुमच्याशी बोलताना, कारण आई शिक्षिका, त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित मुद्देसूद बोलता आहात आणि आर्किटेक्चर कठीण विषय आहे तो सुद्धा तुम्ही छानपैकी उलगडून दाखवत आहात. आणि दुसरं म्हणजे आय वूड लाईक टू रिलेट की वडील कवी आहेत, सुप्रसिद्ध कवी आहेत, तर त्या कवितेमध्ये

0: कवी शब्दांमध्ये त्याला गुंफतो, तसं तुम्ही ते ब्लॉक्स करून ते गुंफता असं कुठेतरी मी रिलेट करेन आर्किटेक्चरला. सो नाईस, खूप बरं तसं. आणि आपलं नाट्यशास्त्र सुद्धा, नाट्यशास्त्र सुद्धा आपण NSDला जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला एक सिलॅब म्हणजे एक सिलेबसमध्ये दाखवलं जातं की तुम्हाला हा एक थीम दिली जाते, ती थीम तुम्ही ऍक्ट करून दाखवायची. त्यातनं आता तुम्ही जे बोललात की आम्हाला ते एक प्रेझेंटेशन करून मुलांसमोर 10 मिनिटात सादर करायचंय, ते तुम्ही थोडंसं रिलेटेबल वाटतं. म्हणजे आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे,
1: कलेचं क्षेत्र आहे. जरी त्याला एक इंजिनिअरिंग टच बेस असला तरी सुद्धा जास्त करून त्याच्यात तुमच्या डिझाईन क्वालिटीज, डिझाईन आयडिया ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळे ते सगळ्याची तुम्हाला आवड असलीच पाहिजे मुळात. आणि आर्किटेक्चर असं बघायला गेलं तर फाउंडेशन त्याचं सगळं ह्युमॅनिटीज आहे. तर तुम्हाला हे सगळं म्हणजे स्टोन एज पासून आतापर्यंत जे काय चालू आहे ते संपूर्ण शिकवलं जातं. आर्किटेक्चर इन इट सेल्फ एज अ सब्जेक्ट इज सो होलसम. तर आय हॅव ऑलवेज फील इंडक्टेड की मी शिकले आणि मला खूप काहीतरी त्याच्यातून शिकायला पण मिळालं.
0: अगदी मोहन जोदारो पासून आपण जर घेतलं, आता ते आपण रिलेट करतो की हिस्ट्री पण पार्ट आहे पण आर्किटेक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन टुडे इंडियन हिस्ट्री. आणि राईट, एव्हरी एव्हरी कंट्रीच्या हिस्ट्री मध्ये आर्किटेक्चर प्लेज अ की रोल.
1: आपण तिथल्या ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा आपण तिथल्या गोष्टी बघायला जातो.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायकवकर यांना आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्चर फील्ड बद्दल जाणून घेण्यासाठी. आता भारताच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललो, पण अब्रॉड जाण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं, जसं तुम्ही पण पाहिलं होतं की बाहेर जाऊन शिकण्याचा आता फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे, तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसे मार्ग काढले आणि नेमकं आपण कुठली परीक्षा द्यावी लागते बाहेर जाण्यासाठी आर्किटेक्चरच्या दृष्टीने, त्याविषयी थोडस मार्गदर्शन करा.
1: मी जेव्हा शिकत होते तेव्हा इंग्लिश लँग्वेज टेस्ट होती.
0: ओके.
1: ब्रिटनसाठी अमेरिकेत जाण्यासाठी वेगळी टेस्ट असते, पण इंग्लिश लँग्वेज जनरली सगळ्यांना लागतात. तर रूल्स सध्या एवढे बदलत असतात की आपण त्याला अपडेट राहणं हे थोडस कठीण होतं. त्यामुळे जे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांची जर तुम्ही मदत घेतली, आमच्या वेळेस सुद्धा होते ते, आणि मी त्यांची मदत घेतली होती.
0: ओके.
1: इंटरव्ह्यूला जायचे, त्यांना भेटायचे, बरीच आता ऑफिसेस

0: युनिव्हर्सिटी आणि विथ स्टेट्स.
1: तुम्ही का केपेबल आहात आणि त्यांनी तुमची निवड का करावी त्या कोर्ससाठी, याचं एक पॅरेग्राफ द्यावा लागतो. त्याला पर्सनल स्टेटमेंट असं म्हणतात. जे आपल्याकडे म्हणजे मी पुन्हा जे सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलते ना, की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती कॉन्फिडेंट स्वतःला त्या क्षेत्राबद्दल समजता हे तुम्हाला आधीपासून थोडस कळलं पाहिजे. हे
2: बट इनिशियली यू आर रॉ, म्हणजे टोटली आपण रॉ असतो, जस्ट पास्ड आउट अँड वी आर प्लॅनिंग टू गो अब्रॉड. सो वेन यू आर रॉ, हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ?
1: वेन यू आर रॉ, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू मीट समबडी हू हॅज ऑलरेडी बीन देअर. आता कारण की एवढी मुलं बाहेरगावी गेलेली आहेत, नॉट जस्ट इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर बट एनी अदर फील्ड एज वेल, जस्ट टू गेट अन अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट आर द स्ट्रगल्स, व्हॉट हॅपन वेन दे लँडेड इन दॅट कंट्री. तुम्ही तिथे तुमचं सपोर्ट नेटवर्क जे म्हणतात की फ्रेंड्स, कलिग्स, कॉन्टॅक्ट, कनेक्शन, किंवा आता मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ तिथे, तुमचा कारण की फेस्टिवल्स, आपले सगळे धार्मिक

0: संस्कृती जपले जाते. गणेशोत्सव होतो,
1: गणेशोत्सव होतो बरोबर. तर हे सगळं करण्यासाठी तिथल्या माणसांशी थोडस कॉन्टॅक्ट आणि टू बी ऑनेस्ट म्हणजे मला जर कोणी कॉन्टॅक्ट केलं तर वी ऑल आर व्हेरी फ्रेंडली की वी वॉन्ट पीपल टू कम इन कॉन्टॅक्ट अँड यु नो वी आर मोर दॅन हॅपी टू हेल्प.
0: अच्छा.
1: तर आम्हाला असं काहीच कधीही संकोच नसतो त्यांनाही वाटून येणार संकोच कसं आता मी ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करू. देर आर सो मेनी वेज ऑफ कॉन्टॅक्टिंग असणार. यु नो यू कॅन इंस्टाग्राम
0: फेसबुक
1: अँड इफ यू हॅव डिरेक्ट कॉन्टॅक्ट देन यु नो रीच आउट ऑन व्हॉट्सअप. सो देर आर सो मेनी डिफरंट वेज ऑफ रिचिंग समबडी. पण जायचे चॅलेंजेस म्हणजे हेच असतात. एक असतं जे इमोशनल लेवलवर असतात, दुसरे असतात जे करिअर लेवलवर असतात की तुमची पात्रता आहे की नाही तिथे जाण्यासाठी. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज फायनान्शियल तुमचे केपेबिलिटी आहे की. तर ऑफकोर्स तिथे फायनान्शियल लोन्स म्हणतात आणि तुम्ही ती तिथे गेल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्हाला तिथे गेल्यावर एक दोन वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल. त्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते हळूहळू तुमच्या पेरेंट्सचं लोन फेडू शकता.
0: ओके.
1: तर ह्या तीन गोष्टी आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर समवन टू स्टे अबॉर्ड. आणि एखादा जर स्पेन सारखा देश असेल जिथे वेदर आपल्यासारखंच असतं मुंबईसारखं,
0: अच्छा,

0: everything. So are they, is there any examination for this to get passed out and get admission?
1: आणि त्याच्यानंतर तुमचा जो पोर्टफोलिओ असतो जो तुम्ही सबमिट केलेला असतो ना त्याच्यानुसार ते तुम्हाला
0: सजेस्ट करतात
1: आणि देन दे विल ऑल्सो सजेस्ट यू विच फील्ड इज गुड फॉर यू की तुम्हाला डिझाईन ओरिएंटेड पाहिजे का तुम्हाला एखाद्या विशिष्ट आता ग्रीन एनर्जीमध्ये करायला पाहिजे का सस्टेनेबिलिटीमध्ये आणि त्यांच्या इथे फेअर्स पण लागतात जिथे त्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात त्यांना तुम्ही भेटू शकता प्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही आपलं काम दाखवू शकता हे तुम्ही
0: सायमल्टेनियसली आपण जॉब पण करू शकता
1: फिफ्थ इयरला करायची गरज नाही तिसऱ्या वर्षी असलात जर तुम्ही आर्किटेक्चरच्या तेव्हा पण जर तुम्ही फेअरला गेलात आणि बघितलं ते जनरली तिसऱ्या चौथ्या वर्षी मित्र मित्रांना घेऊन एक डे आउट केला जर आणि त्या युनिव्हर्सिटीच्या फेअर्सला गेला जातो.

0: आता पासपोर्ट आणि व्हिसा बद्दल, म्हणजे ते किती कधी आपल्याला मिळू शकतो आणि व्हिसा किती वर्षांसाठी मिळतो, स्टडी व्हिसा वगैरे असं काही असतं ना?
1: हो, स्टडी व्हिसा.

त्याचा प्रश्न असतो. आणि मग जेव्हा व्हिसा तुम्हाला त्याच कंडिशन वर मिळतो जेव्हा तुम्हाला ऑफर देत आहे त्या युनिव्हर्सिटीकडून, तर ते 3 महिने आधी मिळतं कंडिशनल किंवा अनकंडिशनल ऑफर लेटर असतं. आणि अनकंडिशनल असं तर त्यांना काहीच नाही, त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलं नसतं. कंडिशनल असेल तर तुम्हाला ते कंडिशन देतात जनरली, की तुम्हाला जर एवढे एवढे मार्क्स पडले तुमच्या फायनल्सला किंवा तुमचा पोर्टफोलिओला जर असं काही मिळालं वेगळं रेकमेंडेशन तर तुम्हाला आम्ही घेऊ असं. पण जनरली अनकंडिशनल ऑफर्स मिळतात इंटरनॅशनल स्टुडंटसाठी. आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ड ऑन द ऑफर लेटर दॅट दे गिव्ह यू, यू कॅन अप्लाय फॉर द स्टुडंट व्हिसा. आणि स्टुडंट व्हिसा बेस्ड ऑन युअर करिक्युलम, यू विल गेट इट द कोर्स वर्क, यू विल गेट इट इदर फॉर अ इयर, त्याच्यावर 3 महिने ऍडिशनल, किंवा 2 वर्षाचा असेल तर 2 वर्ष आणि 3 महिने ऍडिशनल असं मिळेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोस्ट स्टडी वर्क व्हिसा म्हणून असतो जेव्हा ते तुम्हाला, पूर्वी तर 2 वर्षाचा असायचा, आता युके रूल्स पुन्हा चेंज होत आहेत, ते 18 महिन्यांचा होणार आहे, आता झाला असेल पण ऑलरेडी. आणि त्या 18 महिन्यांच्या तुम्ही

0: ते तर त्यासाठी काय करायला लागेल?
1: तुम्ही एक विशिष्ट वर्ष जर राहिलात तर जनरली वर्क व्हिसावर तुम्ही 5 वर्ष राहायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इनडेफिनेट लीव टू रिमेन मिळते युके मध्ये. पण आता तोही नियम ते बदलायच्या मार्गात आहेत आणि तो 5 वर्षाचं 10 वर्ष करणार आहेत किंवा जास्तही करू शकतील, कारण की त्यांच्याकडे एवढी माणसं आता इमिग्रंट्स यायला लागली
0: आहेत.
1: त्यामुळे म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देत. दे वॉन्ट द राईट पीपल टू कम फ्रॉम इंडिया कंट्री. तर जनरली इट इज इट यूज टू बी 5 इयर्स and then it will
0: but do they prefer Indians or they give priority to Indians or how is it?
1: They don't give priorities to Indians. Currently आपली एक हिस्ट्री असल्यामुळे पण आणि जनरली आपला आपण खूप तसे
0: गुड पीपल जनरली स्पीकिंग. हा, कारण की ट्रस्ट
1: ठेवणं विश्वासू एक सोशल स्ट्रक्चर आहे आपल्याला. आपण जनरली सगळ्यांशी हसत बोलतो आणि आपण असं भांडणाचा

0: फील्डमध्ये करू शकता. आणि आर्किटेक्चरमध्ये पण तुम्ही पीएचडी खूप वास्ट गोष्टींवर करू शकता. राईट फ्रॉम हिस्ट्री टू डिझाईन किंवा कोणी काय केलं आहे आर्किटेक्चर
1: मग त्याच्यासाठी आपल्याला जशा फेलोशिप्स मिळतात तर तशा फेलोशिप्स अब्रॉडला मिळतात का?
0: येस ऍब्सोल्युटली.
1: स्कॉलरशिप्स किंवा
0: स्कॉलरशिप्स फेलोशिप्स मिळतात बेस्ड ऑन द वर्क अँड इफ द युनिव्हर्सिटी इज विलिंग टू स्पॉन्सर यू देन विल टेक केअर ऑफ द स्टाइपेंड अँड एव्हरीथिंग.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रश्न बरेच आहेत, तुम्हाला बरंच बोलत करणार आहे मी, पण एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया. आर्किटेक्ट प्रज्ञा नाईकवकर या, तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रज्ञा, आता मला असं सांगाल की बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज तुम्ही आतापर्यंत एवढ्या तुमच्या करिअर ग्राफमध्ये पाहिलेल्या आहेत त्या आता भारतामध्ये येऊन सुद्धा आपल्या शाखा पसरवत आहेत असं मी म्हणेन, तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं?
1: माझं स्वतःच मत आहे की ते खूप चांगलं आहे, कारण की काय सगळ्यांनाच बाहेरगावी जाऊन परवडतं हे काही शक्य नाही. त्यामुळे जेव्हा त्या युनिव्हर्सिटीज इथे येतात तेव्हा ते नॉट ओनली डू दे गेट द ब्रिटिश ऑर आय एम जस्ट फोकसिंग ऑन द ब्रिटन थिंग, दे डोंट गेट द कंट्री स्टँडर्ड्स हियर, बट दे ऑल्सो गेट देअर विजिटिंग फॉर फॅकल्टीज फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. जेव्हा ते लोकली असतात तेव्हा ते त्यांना घेऊन येतात, आणि बाहेरगावच्या

0: पण जेव्हा तुम्हाला तिथे नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी एम्प्लॉइड फ्रॉम आउटसाइड, यू विल गेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल क्राऊड एज वेल, तर त्याच्या दृष्टीने तर आहेच. पण ऑफकोर्स हे लोकांच्या मनात येईलच की आपण ह्यांना पैसा देऊन हा पैसा बाहेर गावी जाणार आहे का वगैरे, हा तर एक मनात प्रश्न येईलच. पण इट इज अ लॉट मोर चीपर देन गोईंग अँड स्टडिंग आउटसाइड, सो इन दॅट सेन्स इट इज यु नो अ बेटर प्लेइंग फील्ड.
1: पण भारताने गणित दिलं, तत्वज्ञान दिलं, बऱ्याच गोष्टी भारताने इतर देशांना दिल्या, शांतता दिली, तर त्या याने इतर देशाने आपल्यामध्ये येणं योग्य वाटतं तुम्हाला असं?
0: मला असं वाटतं की इंडिया हॅज डेफिनेटली गिव्हन मोस्ट ऑफ द थिंग्स टू द वर्ल्ड, जरी त्यांनी मान्य केल्या नाही आणि इट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर, बट आय पर्सनली बिलीव्ह आय एम प्राऊड टू बी अ इंडियन ॲट द हार्ट.

0: काय कशा पद्धतीने
1: कारण एवढी वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी रूल केलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला
0: पण आपण म्हणतो आपल्याला नेहमी आमच्याही मनात ते असतं
1: इनसेक्युरिटी
0: फिलिंग पण भारत वी ऑल आर सो अकोमोडेटिंग की आपल्याला सगळ्या कम्युनिटीज बरोबर आपण राहतो तसेच आता हे वी हॅव बिकम लाईक अ ग्लोबल प्लेइंग फील्ड
1: अच्छा
0: सो यू शुड बी इफ एनिथिंग प्राऊड ऑफ युअरसेल्फ की दीज बिगर युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया आणि इट इज इंडिया इज बिकमिंग अ ग्लोबल नेम विथ एव्हरीथिंग दॅट वी आर अचीविंग तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इफ एनिथिंग वी ऑल शुड बी रिअली प्राऊड ऑफ दिस न्यू वेव्ह दॅट इज कमिंग वेअर द इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आर
1: इंटरेस्टेड अपग्रेडिंग आवर स्टँडर्ड्स अपग्रेडिंग
0: तर इट इज इन अ वे खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं म्हणजे हे जे काय पैसा कुठे राहणार आहे किंवा टेक्निकल आपण बघायला लागलो तर ऑफकोर्स कुठेतरी म्हणजे मला असं बोलतील लोक की हे काय तू बोलतेस ती बरोबर नाही
1: सम पीपल मे बी
0: कन्फ्यूज्ड दे विल डिसअग्री विथ मी पण मला असं पर्सनली वाटतं की वी शुड ऑलवेज बी वेलकमिंग अँड टेक इट इन अ गुड वे वेअर आपण त्यांच्याकडून काय चांगलं शिकू शकतो आणि आपण आपल्या युनिव्हर्सिटी

0: वगैरे असं काही नव्हतं. पण बिकॉज आय वॉज हॅव स्टडीड आर्किटेक्चर आय न्यू आय हॅव ट्रान्सफरेबल स्किल्स अँड देर गुड अपॉर्च्युनिटीज दॅट केम.
1: ओके.
0: सो स्किल्स लाईक यु नो हॅव्हिंग गुड अटेन्शन टू डिटेल किंवा बिंग इंटरेस्टेड इन द स्मॉल लिटल थिंग्स दॅट हॅपन किंवा द क्रिएटिव्ह साईड ऑफ मी किंवा द साईड ऑफ मी वेअर आय वॉन्ट टू लर्न रेग्युलेशन्स त्या सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत दे आर ट्रान्सफरेबल ऑल अक्रॉस. सो आय गॉट एन अपॉर्च्युनिटी वेअर आय वॉज इंटरेस्टेड इन द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साईड ऑफ द डिटेलिंग साईड ऑफ थिंग्स आणि देर केम एन अपॉर्च्युनिटी अँड आय फेल्ट आय कुड वाय नॉट ट्राय दिस. सो म्हणून मी आणि त्याच्यात थोडस मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट मध्ये पण इन्वॉल्व्ह आहे त्यामुळे इन अ वे यु नो एवढं काही वेगळं फील्ड आहे असं मला असं कधी जाणवलं नाही. आय एम इन्वॉल्व्ह इन चेंजेस टू द इंटिरियर लेआउट ऑफ द हाऊस बजेटिंग सगळ्याशी मी अजूनही
1: कनेक्टेड आहे. यू मस्ट बी हॅव्हिंग युअर पर्सनल क्लायंट्स ऑल्सो.
0: आय डू हॅव.

0: तुला डिटॅच हाऊस म्हणजे सिंगल बंगलो ज्याला आपण म्हणतो इंडियामध्ये, तुला तिथे डिटॅच हाऊस म्हणतात, तर त्याचं रेअर एक्सटेन्शन किंवा त्याच्या तिथे सोलार पॅनल्स टाकायचे आणि सगळ्यांना प्लॅनिंग परमिशन लागायचं, तर ते सगळं स्टडी करून माझे एवढे हाय प्रोफाईल क्लायंट्स होते ना की आय हॅव डन लाईक सो मेनी डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट्स आणि इट वॉज फन डुईंग ऑल ऑफ दॅट. पण त्याच्यातून जे काय मी शिकायला जेवढं काय मिळालं ते सगळं मी माझ्या ह्या जे थोडस फील्ड मी चेंज केलं गेल्या एक आठ एक सात आठ वर्षात त्याच्यामध्ये मी ते माझे सगळे क्वालिटीज आणू शकले.
1: बट यू आर एन्जॉईंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह,
0: आय एम एन्जॉईंग दॅट एज वेल.
1: ओके,
0: कारण की
1: बट इट इज नॉट दॅट क्रिएटिव्ह एज आर्किटेक्चर,
0: इट इज नॉट एज क्रिएटिव्ह एज आर्किटेक्चर. म्हणजे मी तिथे बुक किपिंग मध्ये पण इन्वॉल्व्ह असते, तर मला इन अ वे असं वाटतं की कधीतरी मला नंबर्सची खूप इंटरेस्ट आहे असं मला खूप वाटतं, तर कदाचित ते असेल की जे मला तिथे ओढले गेले मी त्याच्यामुळे. आणि ऑल दॅट यु नो आय डोंट मिस बिंग म्हणजे समवेअर आय मिस डिझायनिंग थिंग्स,
1: डिझायनिंग
0: बिकॉज दॅट इज अ की फॉर एन आर्किटेक्ट. फंडामेंटली वी आर ऑल डिझायनर्स अँड प्लॅनर्स, तर ते कुठेतरी मी मिस करते बट नॉट एन्टायरली बिकॉज

0: म्हणतात ज्याला, ज्या गोष्टीला म्हणतात की टेक्निकल ड्रॉइंग बनवत व्हायच्या किंवा एकच गोष्ट सतत करत
1: राहायची,
0: तर दॅट कॅन बी गिव्हन ऍज कमांड्स टू एआय अँड दे इफ
1: एनीथिंग बेसिक
0: टू युअर ऍडव्हान्टेज. आणि एआय ऑफकोर्स आता डिझाईन करून देऊ शकतो पण इट इज नॉट टू व्हॉट युअर लायकिंग इज, कारण की एंड ऑफ द डे ह्युमन ब्रेन इज गोइंग टू बी मच स्मार्टर दॅन द एआय. पण तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या कामासाठी, आणि इफ एनिथिंग तुमची प्रोडक्टिव्हिटी डबल किंवा ट्रिपल कशी करता येईल हे तुम्ही एआयच्या हेल्पनी करू शकता डेफिनेटली. आणि यू कॅनॉट इग्नोर एआय ओर एस्केप एआय. इट इज डेफिनेटली गोइंग टू स्टे हियर फॉर मच लॉन्गर दॅन वी ऑल कॅन इमॅजिन. So AI is definitely
1: but it will take the position of architect, which architect?
0: It will not be taking I do not believe that. AI definitely replace nahi karu shaknar hai architect ka, karan ki end of the day the human brain is much more important than this AI thing. But

आणि त्या सगळ्यांनीच म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच ते बघितलंय की काय घेऊन जावं लागतं किंवा युनिव्हर्सिटीची ती रूम कशी होती, मग तिथे ती काय काय सामान लागेल, स्वतःचं जेवण बनवायचं होतं, मग थोडस कुकरी आयटम्स होते, मग ते सगळ्यासाठी माझे वडील तर होतेच माझ्याबरोबर, त्यामुळे त्यांनी तो आहे ते एक आठवणीत आहे की त्यांनी ते बघितलंय. माझी तिथली युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली आहे, विच इज रिअली आय एम लकी फॉर दॅट. दुसऱ्या आठवणीतल्या गोष्टी तुम्ही रस्ते वगैरे विचारताय, तर लंडन मध्ये अशा भरपूर आठवणीतल्या रस्ते आहेत आणि ते जनरली आपल्याला रिलेट होतात कारण की आपल्या बॉलिवूडमध्ये उभे शूटिंग दाखवले जातात

0: मिळत मिळत नाही.
1: अच्छा.
0: तुम्हाला जॅपनीज हवं असेल, ट्राय करायचं असेल, मेक्सिकन ट्राय करायचं असेल, स्पॅनिश ट्राय करायचं असेल, इटालियन ट्राय करायचं असेल, जे म्हणाल ते तिथे क्युझिन्स आहेत. कॅरिबियन आहे, आफ्रिकन आहे, सगळे क्युझिन्स आहेत. तुम्ही जे खाऊ शकता ते तुम्हाला तिथे मिळू शकतं.
1: आपल्यासारखे वरण भात आमटी वरण खाणाराला आहे ना.
0: आणि मी स्वतः व्हेजिटेरियन, त्यामुळे तिथे आम्हाला तर काही फरक,
1: काही प्रॉब्लेम आहे,
0: काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता खरं सांगायचं तर आपली भारतीय एवढी रेस्टॉरंट झाली राईट फ्रॉम 7 stars टू एकदम स्ट्रीट फूड लेवल.
1: अच्छा.
0: तुम्हाला जे जसं परवडत असेल किंवा जे जसं ओकेजन असेल तुमच्याकडे, तशा तुम्ही रेस्टॉरंट चूज करून तिथे जाऊन खाऊ शकता. त्यामुळे अजिबात तुम्ही काही मिस नाही करत. पण शेवटी घरचं जेवण ते तुम्ही घरी बनवू शकता. पण बाकी तर काही प्रॉब्लेम नाही.
1: अगदी शेवटचा प्रश्न, वडिलांचं

0: अशोक नायगावकरांची मुलगी असं भारतात आल्यावर आम्हाला कसं अप्रूव्ह असतं की आज सरांची मुलगी येणार आहे. तसं तिथेही हो झालंय का कधी?
1: होतं, नक्कीच होतं, कारण की बाबांची एक सवय नक्की आहे की ते आमचा उल्लेख करतात
0: आणि ते माणसं जोडतात
1: आणि चांगल्या रीतीने त्यांची जोडलेली माणसं कधी म्हणजे स्पर्धा
0: करतात.
1: तर तसं त्यांचं आहे आणि ते आमचा उल्लेखही करतात. आणि जेव्हा आम्ही मंडळामध्ये कार्यक्रमासाठी वगैरे जातो तेव्हा आवर्जून लोक आम्हाला भेटायला येतात की अरे बाबा तुम्ही किती म्हणजे छान लकी आहात.
0: आम्ही त्यांना म्हणतो मुली आहेत म्हणून तुम्हाला जाता येत आहे. म्हणजे उलट पण आहे, त्यांनाही सार्थ अभिमान आहे मुली अब्रॉडला आहेत त्यांचा.
1: त्यामुळे खूप आम्हाला अभिमान आहे आणि जेव्हा ते येतात तेव्हा त्यांच्यामुळे आमच्या एवढ्या नवनवीन ओळखी होतात. कारण की आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि आपण काही आउट ऑफ द वे जाऊन एखादा कार्यक्रम मिस झाला तरी ठीक आहे, पण जेव्हा बाबा येतात तिकडे त्यांच्यामुळे एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या तिथे
0: ओळखी होतात.
1: आणि असंही बऱ्याचदा झालंय की त्यांच्यामुळे मी इथे ना भेटलेले मिनिस्टर्स तिथे पाहिले, तर ते एवढं मला अप्रूप आहे. म्हणजे आपले जे देशमुख साहेब होते
0: सीएम,
1: त्यांना मी
0: विलासराव देशमुख
1: तिथे बाबांमुळे भेटली आहे.

0: खूप शुभेच्छा. आणि जेव्हा परत मुंबईत याल तेव्हा आमच्या आचार्य कॉलेजमध्ये नक्की आमच्या स्टुडिओला परत व्हिजिट करा, असे मी तुम्हाला आगाऊ तुमचं बुकिंग करून ठेवते.
1: तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू. तर प्रेक्षक, आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हालाही नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तेव्हा तुम्ही ऐकत राहा आचार्य 98.9 FM. धन्यवाद.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अनुराधा काळे रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे। रघुपती राघव राजाराम। लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे। निरनिराळ्या कोठ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते। शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा। मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते। सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता। तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे। चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे। रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असो, कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असो। आमच्या जवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती। घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू। आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई। विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू। भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे गावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू। गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगजीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जन मानस रंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणी वरा, भीमा तीरी तीरवासी विहारा, जगद्वंद्या जगदुद्धारा, पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते। आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो, मराठी पाचवीत मी होतो, वय 11 वर्षांचे होते नव्हते, परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो। त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करायचो, परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा। कथा सारामृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे। स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे। एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे। मला ते खरे वाटे। आमच्या गावात कोणीतरी मेले होते। मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस। त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही, परंतु जाऊ द्या। मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच। चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे। कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत। सायंकाळी 4:30 सुमारास पोथी सुरू होत असे। गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते। त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो। देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे। पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत। त्या दिवशी रविवार होता। देवळात पुराण सुरू झाले होते। आई पुराणास गेली होती। ते पुराणाला फार वेळ बसत नसे। थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे। घरात कोणी नव्हते। आम्ही मुले जमलो होतो, भजन करण्याचे ठरले। घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले। आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो। तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला। लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते, मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो, परंतु
मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बोवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना, काय शिंची काटी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई, मी विचारले, तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस झालेला? आई रागाने बोलली आई हा काय धुडगूस, आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास, बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडदिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव येतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन, आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणि, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दा म्हणून बसू नये. वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडा ओरड वाजवणे हेच आवडते. श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल. भिकूजा तू हे नाही हो गलका करणार, असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वाद सुरू झाला. मोठे आले दुग्धाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात. आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरे ना. शेवटी मी म्हटले आपली चूक झाली, आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यात काय आहे? श्याम तू भित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रे पण कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नामापेक्षा डबे बळवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे
आजही मोठेपणे मला मित्र सोडून जाते व मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातला दिवा विसेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजा राम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: friends, welcome to Acharya 90 FM, your own radio. Myself, RJ Tejaswini. We have, thank you, Dr. Sigmund, today. So we have invited Dr. Madhura Mari Bakshi, ma'am. Ma'am, welcome to Acharya 90 FM.
1: Thank you. It is my pleasure to be here.
0: Yes, ma'am. I'll just give us a small brief about Dr. Madhura Mari Bakshi. She is an experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated service in child care. Born and raised in Thane, Dr. Madhura built her academic foundation at Saraswati Vidyalaya and Kelkar College before pursuing her MBBS at Tena Medical College, Navi Mumbai. She went on to complete her DMB in pediatrics at Central Railway Hospital, Bhayakya, and further she continued with her clinical skills at renowned institutions such as Wadia Children's Hospital in Mumbai and Krishna Children's Hospital in Hyderabad. Beyond her medical practice, Dr. Madhura is also an award-winning poet. She received the prestigious Silver Medal for Poetry from former President of India, Shri K. R. Narayanan, and this year published her book, Reflections, a collection of introspective and soulful poems. Dr. Madhura is currently a consultant at Prakash Jodh and Care Hospital in Chembur, the Child Clinic in Kurla, and Critic Care Asia Hospital, where she is known for her compassionate approach to both children and parents. She holds a postgraduate diploma in pediatric nutrition and has a strong interest in pediatric behavioral disorders, areas where her insight and empathy bring immense value to families. So we'll know about her 15 years or more than that journey of Dr. Madhura, ma'am. So first of all, I would like to know, as you were already into Wadia, the renowned hospitals like Wadia Children Hospital and Krishna Children Hospital. So I'm very much excited to know your Wadia Hospital's journey. How was it like?
1: So thank you, first of all, for having me here.
0: Yes,
1: so this whole MBBS course is a 4.5 years course along with 1 year internship, which we did in Navi Mumbai Municipal Hospital in Vashi.
0: Okay.
1: After that, we have a post-graduation for which I did it in Railway Hospital, Bhayakya.
0: Mm-hmm.
1: And post that, I was in Hyderabad initially in Krishna Children's Hospital, which is specialized for newborn care. So I worked in neonatology department for 2 years there. And then for gaining experience, I was at Wadia Children's Hospital.
0: Mm-hmm.
1: And there I was for some time working in pediatric neurology department, mm-hmm. where we handled cases with pediatric epilepsy, fits, just that.
0: Yeah.
1: And other than that, after that, I was also for some time in pediatric hemato-oncology, that is childhood cancers.
0: Mm-hmm.
1: So it was a little bit of a traumatic experience, but yes, it was very exhausting, but a lot of hands-on experience I gained in that hospital.
0: Mm-hmm.
1: So
0: that was Wadia's experience.
1: Yes.
0: आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जेव्हा लहान मुलांचे आजार होतात की लहान मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणं फार आपल्याला फार असं खूप कठीण वाटतं. पटकन पालकांनाही मनाची तयारी करावी लागते, कारण आपण एकदम आपली मानसिकता बदलून जाते की लहान मुलं आपलं आजारी पडलं की फार आपण सेन्सिटिव्ह होतं त्या बाबतीत. तर जेव्हा असे आता तुम्ही एवढी वर्ष आहात, तर अशा काही जेव्हा पालक हतबल होतात अशा काही केसेस तुम्ही हँडल केलेल्या आहेत का?
1: हो,
0: ओव्हर द इयर्स.
1: ऑफकोर्स, दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट ऍक्च्युली, कारण मी स्वतः एक आई आहे. माझी मुलगी इरा आता 5वीत आहे आणि आय अंडरस्टँड व्हेन शी, मी स्वतः पीडियाट्रिशियन असूनही आणि मोर देन पेरेंट्स, मला वाटतं ग्रँड पेरेंट्सना एवढं त्यांच्याबद्दल क्लोज अफेक्शन असतं. म्हणजे अजूनही माझ्या मुलीला ताप जर 3 दिवसांच्या पुढे चालला तर आईचा फोन येतो, अगं जरा दुसऱ्या डॉक्टरांकडे दाखव. सो तर तसं तर डेफिनेटली इट इज व्हेरी डिफिकल्ट, इवन नॉट ओनली माय चाइल्ड, पण जेव्हा मी दुसरे पेशंट्स बघते हसणारा खेळणारा, कारण आपण नॉर्मल ग्रोथ किंवा माझे वेलनेस क्लिनिक्स असतात तेव्हा मुलं नॉर्मल चेकअपसाठी आणि व्हॅक्सिनेशनसाठी येतात, तीच मुलं जेव्हा आजारी असतात तेव्हा लगेच फक्त मूल शांत होत नाही, घरातले सगळे जणांचं पूर्ण फोकस आणि त्यांचं एकदम मन दुखल्यासारखं होतं, बिकॉज एक प्लेफुल मूल जेव्हा आजारी पडतं. सो फॉर मी द वर्स्ट थिंग इज वेन अ चाइल्ड हॅज टू गेट ऍडमिटेड. सो ते ऍडमिशनसाठी सांगणं किंवा ऍडमिशन करणं पेशंटची मग तो सिक बच्चू बघणं हे खूप त्रासदायक असतं. पण डेफिनेटली वी हॅव टू डील विथ इट कारण आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी फॉर एनी पेरेंट इज पेशन्स. कारण वी हॅव टू बी पेशंट की ही काही आजार आहेत ते हळूहळू जाणार आहेत. तर त्याच्यामुळे काउन्सिलिंग हा खूप मोठा भाग आहे पीडियाट्रिशियन म्हणून. सो पीडियाट्रिशियन जसं आमचं क्लिनिक माझे हस्बंड ऑफ्थॅल्मॉलॉजी आहेत डोळ्याचे डॉक्टर आहेत सो त्यांचं कसं मशीनवरती अर्ध काम होतं. पण आमच्यामध्ये बोलणं ही एवढी मोठी गोष्ट असते. पेरेंट्सना समजवणं मुलाशी बोलणं त्याला काय होतंय ते जाणून घेणं आणि मग त्यांना एक्सप्लेन करणं की बाबा असा कोर्स आहे हे झालं तर हे करावं ते करावं. त्याच्यामुळे लॉट ऑफ काउन्सिलिंग इज इन्वॉल्व्ड. बऱ्याच वेळेला आपल्याला वी हॅव टू बी इन देअर शूज. एम्पथी ही खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांना कसं वाटतं हे समजून घेणं. कारण हे असं बिझनेस नाही आहे की बाबा तुम्ही हे करा ठीक आहे ही टेस्ट करा. जेव्हा आपण सांगतोय त्यांना टेस्ट करा म्हणजे त्यांना प्रिक होणार ते रडणार. सो हे सगळे फॅक्टर्स समजून घेण्यासाठी आय थिंक खूप सिम्पथी आणि एम्पथी दोन्ही असणं महत्वाचं आहे. आणि असे खूप एक्सपिरियन्सेस आलेले आहेत आणि तेव्हा आपण पेरेंट्सना खरंच आपण एक माणूस म्हणून समजून घेणं खूप महत्वाचं आहे.
2: नक्कीच. आपण आता पॅरेंट्स बद्दल बोललो पण मोठा टास्क असतो तो मुलांचा. कारण मुलं वेगवेगळ्या वयोगटातली असतात आणि डॉक्टर म्हटलं की बाबा दे स्टे अवे म्हणजे नकोच असं त्यांचं थोडीशी मानसिकता असतात. आता थोडं ग्रुमिंग होत आहे आपल्या स्कूल्समध्ये वगैरे की डॉक्टर म्हणजे आणि काही गेम्स पण आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये आपण डॉक्टर्सचं कसं रिलेट करू शकतो. काही कार्टून्स पण आपण पाहतो की त्यातनं आपण मुलांना दाखवू शकतो की व्हाय डॉक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर काही काही इव्हन क्लिनिकमध्ये मी पण व्हिजिट केलेला आहे तर दे मेक अ प्लेफुल एरिया फॉर देम. असं काही तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये तुमचा सेटअप आहे?
1: हो हो हो. सो माझं सेटअप खूप चाइल्ड फ्रेंडली आहे आणि आय हॅव लॉट ऑफ टॉईज आणि आय एनकरेज म्हणजे की इव्हन जे काही पेशंट्स असतात ते पण जे लहानपणी त्यांचे युज केलेले टॉईज असतात किंवा जे चांगल्या कंडिशनमध्ये असतात तेही ठेवून जातात. माझ्या मुलीचे टॉईज पण आहेत आणि फॉर डिफरंट एज देर आर कलर बुक्स अँड क्रेयॉन्स. आणि युजली मी माझ्या पेशंट्सना छोटे छोटे क्रेयॉन्स किंवा हे देते ॲज अ गिफ्ट. सो दे

0: विल ऑलवेज एक छोटीशी मुलगी येते आणि ती नेहमी पहिले येते आणि करल आहे का मॅडम, करल आहे का मॅडम म्हणून विचारते. सो तो बऱ्याच वेळेला आय वुड से मोर देन 50% ऑफ द पेशंट दे वॉन्ट टू गेट इन साईड द रूम टू प्ले विथ द टॉईज. सो हे पण एक असतं, काही मुलं पुस्तकं वाचत बसली असतात, काही ड्रॉईंग करत असतात. सो इट इज अ प्लेफुल अॅटमॉस्फिअर अदरवाईज. आणि टॉईज असतात, खेळ असतात. आणि मी पण आय ट्राय टू बी की मी माझे मास्क पण युजली वेगवेगळ्या कलर्सचे घालते, स्माइलीवाले मास्क घालते. माझे स्टेथोस्कोप नेहमी येलो पिंक अशा कलरचे असतात. सो मला पेशंट सांगतात मॅडम आपका लास्ट टाइम पिंक वाला था तो मेरी बेटी ने भी वो सेट लिया है पिंक स्टेथोस्कोप का. सो हे थोडस प्लेफुल इंटरॅक्टिव्ह आणि मग इट बिकम्स अ व्हेरी नाईस अॅटमॉस्फिअर. कारण मग ते कलरिंग केल्यावर त्यांचं कलरिंग अप्रिशिएट केलं तर बरीच पेरेंट्स त्यांची पेंटिंगचे फोटो मला पाठवतात, माझ्या मुलीने हे ड्रॉईंग केलं, ते ड्रॉईंग केलं. किंवा त्यांचा अॅन्युअल डेचा परफॉर्मन्स कुठला असेल त्याचे व्हिडिओ शेअर करतात, बर्थडेचे इन्व्हिटेशन देतात. सो इट इज अ व्हेरी नाईस प्लेफुल अॅटमॉस्फिअर. सो आय ट्राय टू बी जितकं नॉन थ्रेटनिंग टू द पेशंट, पण शेवटी त्यांना माहिती आहे की टुचूक देणार आहे. सो दॅट इज
1: त्या टुचूकचा विषय तुम्ही काढलाच आहे. तर वॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर चिल्ड्रेन. सो यू गो थ्रू ऑल दिस, म्हणजे काय तेव्हा परिस्थिती असते वॅक्सिनेशनच्या? वी आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड टू नो दॅट. वी नेव्हर गेट टू नो म्हणजे तुमचं आणि पेशंटचं कसं बॉन्डिंग असतं ते. सो लाईक वॅक्सिनेशनच्या वेळी आरडाओरडा रडणं हे सगळं मुलांचं होत असते. सो हाऊ इज इट?
0: सो युजली ती चेन रिएक्शन असते की वॅक्सिनेशन देताना जर एक रडायला लागला तर बाहेरचे सगळे चेनमध्ये सुरू होतात, आणि जर पहिला नाही रडला तर देन इट इज अ गुड हे. सो युजली मी पेरेंट्सना सांगते थोडंसं मोठं मूल असेल तर त्यांना सांगून आणा की आज वॅक्सिन आहे, काही नाही चेकअप करतायत, म्हणून केलेलं. सो दॅट इज नॉट ये. मग त्यांना समजवणं की बाबा तू आता स्ट्रॉंग होणार आहेस म्हणून आपण तुला हे देतोय. एकदम छोटे जे न्यूबॉर्न्स केव्हा आपण इन्फंट्स म्हणतो अंडर वन इयर ओल्ड, त्यांना डिस्ट्रॅक्ट करणं खूप सोपं आहे. कारण त्यांना अजूनपर्यंत कळत नाही, आपण नेहमी खेळत खेळतच येतात. फक्त देईपर्यंत ते थोडस जे रडणार आणि त्याच्यानंतर पटकन डिस्ट्रॅक्ट होऊन जातात. युजली देऊन मग आपण काहीतरी दाखवतो किंवा त्यांना काहीतरी खेळणं. युजली माझी रिसेप्शनिस्ट बाजूला टॉय घेऊनच उभी असते, खुळखुळा वगैरे काहीतरी. किंवा मग पेरेंट्स चुचू टीव्हीचं काहीतरी गाणं बिणं लावतात बाजूला. सो दॅट इज युजली डिस्ट्रॅक्टेबल. मेन प्रॉब्लेम होतो 1 to 2 years जी मुलं आहेत त्यांना कळायलाही लागतं आणि ते कंट्रोलमध्ये पण नसतात. 3 वर्ष आणि 2 to 5 मध्ये एवढे वॅक्सिन्स नसतात. सो ते थोडेसे ओके होतात मुलं की ठीक आहे आता मला कधीतरी लागतंय, युजली मी चेकअपला येतोय, दॅट इज ओके. आणि 5 वर्षी तर बऱ्यापैकी कंट्रोलेबल असतात. सो मेन ते जे 1 to 2 किंवा तो जो पिरियड आहे त्या मुलांना खूप डिस्ट्रॅक्ट करायला लागतं. रेअरली असं होतं की अगदी कोणातरी बोलून धरून इंजेक्शन देणं, पण युजली डिस्ट्रॅक्शन ही बेस्ट टेक्निक आहे मला वाटतं मुलांना हे करण्यासाठी, वॅक्सिनेशनसाठी.
1: अच्छा, आता आपली जी डिग्री आहे 5.5 years व्हॉट एव्हर, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बुकेश नॉलेज किंवा म्हणतो वेगवेगळ्या डिझीजेस बद्दल आपण नॉलेज त्यातनं आपल्याला डिग्रीमधनं मिळतं. पण वेन यू कम टू प्रॅक्टिकल नॉलेज देर इज वास्ट डिफरन्स बिटवीन थिअरी अँड प्रॅक्टिकल एट ऑलवेज इन ऑल फील्ड्स लाईक. सो लाईक इंजिनिअरिंग ऑल्सो वेन रिडिंग बुक्स अँड ऍक्च्युअली गोईंग ऑन फील्ड दॅट मेक्स अ वास्ट डिफरन्स. सो म्हणजे तुम्ही कसं तुमचं जे नॉलेज आहे किंवा चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही कसा अभ्यास केलाय आतापर्यंत?
0: सो दुसरं एक मी मगाशी वॅक्सिनेशन बद्दल बोलत होते, एक पॉईंट मला आठवला. माझ्याकडे स्टिकर्स आहेत वॅक्सिनेशनचे, ते आता लायन्स आहेत, ऍपलचे, छोटा पिनचे. सो माय सेकंड थिंग इज की वॅक्सिन दिल्या कुठलं स्टिकर पाहिजे तर ते लगेच डिस्ट्रॅक्ट होऊन जातं. सो दॅट इज एक. सो चाइल्ड सायकोलॉजीचा तुम्ही खूप हा चांगला पॉईंट सांगितला. सो मी जेव्हा शिकत होते म्हणजे MBBS झालं त्याच्यानंतर माझं सिम्पल ऍक्च्युली कसं होतं की युजली आत्ताची मुलं जी मेडिकल परस्यू करतात ते खूप विचार करून करतात की पुढे कुठल्या ब्रांचला स्कोप आहे, कुठल्या ब्रांच इज मोर ल्युक्रेटिव्ह, किंवा कुठली ब्रांच मध्ये कमी इमर्जन्सीज हँडल करता येईल आणि जास्ती हे होईल. पण मी तो काही विचार केला नव्हता. मी फक्त मला मुलं आवडतात म्हणून मी पीडियाट्रिक्स घेणार असं सिम्पल होतं. आणि तेव्हा मला बऱ्याच जणांनी सांगितलं असं इट इज नॉट सिम्पल
1: एज
0: दॅट. पण ऍज ऑफ नाव आतापर्यंत तरी आय डोंट रिग्रेट दॅट डिसिजन, कारण इट इज अ प्लेजर टू वर्क विथ चिल्ड्रन. सो दॅट इज डेफिनेटली देअर. आणि सो अबाउट चाइल्ड सायकोलॉजी डेफिनेटली मी जेव्हा शिकले, सो जेव्हा आपण स्टुडंट असतो तेव्हा आम्ही खूप प्रोसिजर ओरिएंटेड होतो की आता आम्ही रेसिडेन्सी तर आम्ही जास्ती सिक केसेस बघायचो. आणि म्हणजे मी म्हटलं तसं वाडियामध्ये पण आम्ही पीडियाट्रिक कॅन्सर ह्याच्यामध्ये वर्क केलं होतं, तर तेव्हा प्रोसिजर करायचंय आम्हाला हे, तर ते असा विचार होता की हे शिकलो की आपल्याला हे होईल. सो ते डेफिनेटली सगळ्या मेडिकल स्टुडंटना शिकायचं असतं. पण वन्स यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग, आणि स्पेशली आय वुड से वन्स आय बिकेम अ मदर आय रिअलाइज्ड द इमोशनल कनेक्ट म्हणजे मी जेव्हा माझ्या मुलीला 1 मंथ to 12 months मधले जे तिचे माइल स्टोन्स कसे होत आहेत मग हे होतं हे नॉर्मल असतं आता हे नंतर हे असतं तर ह्या गोष्टी मला हळूहळू जास्ती बेटर समजायला लागल्या वेन आय बिकेम अ पेरेंट. सो तेव्हा मला मुलांची सायकोलॉजी म्हणजे का कधी कधी कधी मुलं काय टँट्रम्स करतात स्पेशली जेव्हा 2 वर्षाच्या आसपास मुलं येतात त्यांना टेरिबल 2s म्हणतात. सो त्यांची सगळी टँट्रम्स किंवा हट्ट करणं हे मॅक्झिमम त्या एजमध्ये असतात तर तेव्हा कशी कुठल्या स्ट्रॅटेजीज वापराव्या. फूड फसिनेस खूप कॉमन आहे मुलांमध्ये की खायचं नाहीये किंवा आणि स्पेशली मी पाहिलं आहे तर पोस्ट कोविड जे लॉकडाऊनच्या नंतर जे आहे ते बरीच मुलांना डिलेड स्पीच हे मी खूप पाहिलंय खूप उशिरा बोलतात. रिझन इज डेफिनेटली एक आहे स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे मुलांचा आणि दुसरं आहे सोशल इंटरॅक्शन खूप कमी झालंय जॉईंट फॅमिलीज कमी आहेत आयसोलेटेड आहेत मुलं ह्या सगळ्या गोष्टीमुळे डिलेड स्पीच हायपर ऍक्टिव्हिटी ऑटिझम ह्या गोष्टी पण दिसायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात खूप सटल मार्कर्स असतात जे आम्हाला कळतात म्हणजे की मुलगा कितपत एक्सप्रेसिव्ह आहे आय कॉन्टॅक्ट आहे की नाही ओपीडी का तो घाबरलेला असतो डॉक्टरांना त्याच्यामुळे तसं अवॉइड करतो पण आपण तरी कळतं की कितपत आय कॉन्टॅक्ट आहे बोलवलं की ऐकतोय का तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या आम्ही नोटीस करतो
1: किंवा त्याला ऐकू येते का
0: ऐकू येते.
1: अच्छा बऱ्याच गोष्टी आहेत खरं इज वास्ट फील्ड आहे तर तरी आपण मॅडमची थोडक्या जर्नी आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये भेटूया. तुम्ही आज डॉक्टर मधुरा आज आपण डॉक्टर मधुरा बक्षी मॅम यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली. वेलकम आफ्टर द शॉर्ट ब्रेक. यू आर लिस्निंग टू आचार्य 90 FM योर ओन रेडिओ अँड टुडे इन आर थँक यू डॉक्टर सेगमेंट वी हॅव इन्व्हायटेड डॉक्टर मधुरा माळी बक्षी मॅम. मॅम ऍज यू आर स्पेशलाइज्ड इन पेडियाट्रिक न्यूट्रिशन आय वुड लाईक टू नो व्हॉट द डायट ऑर व्हॉट चिल्ड्रन शुड ईट बेसिकली सिन्स वी आर इन टू द फास्ट फूड जमाना.
0: करेक्ट.
1: सो कुड यू पुट मोर लाईट ऑन दॅट.
0: करेक्ट करेक्ट. सो दिस इज अ व्हेरी वास्ट टॉपिक कारण माय हाफ ऑफ माय ओपीडी गोज इन ओनली डायट डिस्कशन त्याच्यामुळे इफ आय एम क्रॉसिंग द टाइम प्लीज टेल मी की
1: दॅट्स ओके.
0: सो सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट थिंग इज पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग. पहिले 6 महिने फक्त आईचं दूध ते सोडून पाणीही नाही जन्मगुट्टी बालकडू नथिंग ओनली दॅट आणि व्हिटॅमिन डी ड्रॉप जे डॉक्टर प्रिस्क्राईब करतात अदर देन दॅट प्रिस्क्राईब मेडिकेशन नथिंग एल्स कारण तेच बाळाची भूकही भागवतो आणि लहानही भागवतो. इट प्रोव्हाइड्स विथ अँटीबॉडीज फॉर द बेबी की आईला कुठले इन्फेक्शन झाले असतील तर आपोआप बाळाला पण त्याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळतं. 6 महिने हे ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू राहतं 2 वर्षापर्यंत पण बिटवीन फ्रॉम 6 मंथ्स ऑनवर्ड्स आपण वरचं खाणं द्यायला लागतो ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणतो. सो आधी त्याला विनिंग म्हणायचे पण आता तो विनिंग वर्ड काढले. विनिंग म्हणजे बाळाला दुधापासून दूर नेलं असं नाहीये. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे दूध पण चालू ठेवलं आईचं आणि दुसरं दिलं. फ्रॉम 6 months to 9 months द होल फोकस इज ऑन चेंज ऑफ टेक्स्चर फ्रॉम लिक्विड टू सॉलिड. त्याच्यामुळे तेव्हा बरेच लोक खूप जास्ती न्यूट्रिशन इन्क्लूड करायचा प्रयत्न करतात भरपूर नट्स हे ते पण तेव्हाही मेन आईचं दूधच असतं हे फक्त आपल्याला ऍड ऑन आपण त्यांना टेक्स्चर चेंज करायला हे करतोय. सो युजली आम्ही हे करतो की सिरियल्स म्हणजे राईस आहे मुगाची डाळ आहे किंवा नाचणीचं सत्व आहे ह्या सगळ्या गोष्टी रव्याची पेज वगैरे हे सगळं सुरू करतो. वी ट्राय अँड अवॉइड प्लेन शुगर आणि सॉल्ट अप टू 1 year. एग व्हाईट आपण अवॉइड करतो. फ्रॉम 9 months त्यांना टेस्ट नीट करायला लागते. सो 9 to 12 months मध्ये आपण वेगवेगळे टेस्ट म्हणजे व्हेजिटेबल्स फ्रुट्स सीझनल असतील ते दात यायला लागले मुलांना तर फिंगर फूड म्हणून देतो आम्ही म्हणजे त्यांना सारखं काहीतरी चावायचं असतं. सो बॉइल्ड कॅरेट्स आहेत किंवा भातही किंवा मॅश्ड बनाना आहे ते त्यांना देऊ शकतो. तर त्यावेळेला हा एक मेन असतो. तेव्हाही आपण आईचंच दूध आणि बाकीचं डायट असं कंटिन्यू ठेवतो. नॉन व्हेजिटेरियन डायट पण त्यावेळेला आपल्याला सुरू करता येतो. 1 year नंतर इट इज सेड की एकदा 1 वर्षाचं झालं बाळ की तो फॅमिली बोल मधून सगळं खाऊ शकतो म्हणजे जे घरी बनवलेलं नॉर्मल आपलं जेवण आहे त्याच्यातलं सगळं तो थोडं थोडं खाऊ शकतो. फक्त मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी करायचं आणि ऍडेड सॉल्ट किंवा प्रिझर्वेटिव्ह पॅकेज्ड फूड किंवा जे स्वीटन्ड बेवरेजेस आहेत असतात किंवा जे एनर्जी ड्रिंक्स म्हणून दिले जातात ह्या गोष्टी 100% अवॉइड करायच्या असतात. बिस्किट जेवढं होईल तेवढं अवॉइड करायचं असतं, कारण बिस्किट एकदम इझी स्नॅक होतो, त्याच्यामुळे तो पटकन दिला की पोट भरलं, पण त्याने ऍक्च्युली एवढं पोट भरतं की ते दुसरं काही खात
1: नाही. इव्हन चॉकलेट्सचं बॉम्बरमेंट फार आहे,
0: चॉकलेट्स बिस्किट आणि काय होतं त्यांनी खूप ऍपेटाईट एकदम भरून जातो, त्याच्यामुळे मग त्यांना दुसरं काही खायची इच्छा होत नाही. ऑल्सो हाय शुगरने हायपर ऍक्टिव्हिटी पण खूप वाढते. दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे, दुधाचं प्रमाण एक वर्षानंतर मुलांना अर्धा लिटरच्या वरती दूध द्यायचं नसतं. सो काय होतं ह्याच्यामध्ये, बरीच मुलं माझ्याकडे येतात जे एक एक दीड दीड लिटर दूध दिवसाला, म्हणजे आईच्या दुधाचं नाही दुसरं जे वरचं आहे ते देत असतात, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन एवढं वाढले हल्ली मुलांमध्ये, बिकॉज दूध आणि कॉन्स्टिपेशन आणि इव्हन अनिमिया, म्हणजे त्याच्यात आयन नसतं त्याच्यामुळे रक्तवाढीचं होत नाही, त्याच्यामुळे अनिमिया आणि कॉन्स्टिपेशन हे खूप वाढलं असतं. त्याच्या पुढे त्यांना युजली 2 to 5 years मध्ये त्यांना फूडमध्ये आपण साधारण 1-4 meals दिवसाला देणं आणि 2 healthy snacks असं कॉम्बिनेशन ठेवतो. त्याच्यात भर मेन मी हे करते की सीझनल फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल्समध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खूप चांगले असतात, पालक मेथी वगैरे डायरेक्ट नाही खाल्ले तर सूप किंवा पालक पनीर सारखं बनवून किंवा मेथीचे थेपले वगैरे बनवून दिले तरी चालतात. सो आणि नॉन व्हेजिटेरियन फूड इज ऑल्सो अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. जर व्हेजिटेरियन डायटमध्ये सोयाबीन पनीर आहे, टोफू आहे, सोयाबीन आहे, इव्हन जे स्प्राउट्स असतात राजमा किंवा हे जे उसळ वगैरे असते त्याच्यात पण खूप प्रोटीन असतं, मखाना पण डाळी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी. सो प्रोटीन आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये मेन स्ट्रेस ह्या पिरियडमध्ये द्यायचा असतो. साधारण 4 meals पुरतात मेन. आता डाएटच्या रिलेटेड ह्या एज ग्रुपमध्ये मेन काय आहे, फूड फसिनेस आहे. त्याच्यामध्ये माझा एक मेन एक मेसेज राहील पेरेंट्ससाठी की डू नॉट रन विथ द फूड बिहाइंड द चाइल्ड. आपण एवढं बघतो आपण पार्कमध्ये प्ले एरियामध्ये आया नाही तर मग नॅनीज त्यांच्या मागे मागे डबे घेऊन फिरत असतात प्रत्येकाला आणि तो मुलगा सो पळत असतो. फॉर द चाइल्ड फूड इज पनिशमेंट नॉट नरिशमेंट. सो काय होतं की त्यांना कळत नाही की हे जेवण आपल्या नरिशमेंटसाठी आहे. सो लेट द हंगर डिसाईड हाऊ मच फूड. सो मुलांनी येऊन बसू दे मगच त्याला खायला द्या. दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन जरी थोडं मेसी होत असेल तरी इंडिपेंडेंट इटिंग, हाताने खाणं हे मुलाला शिकायला पाहिजे. इव्हन थोडंसं मोठं झाल्यावर स्वतः सर्व्ह करणं, म्हणजे माझ्या घरी अजूनही माय हस्बंड इन्सिस्ट की माझी मुलगी जेव्हा जेवायला बसते तेव्हा तिला मेन पातेलं समोर ठेवायचं, तिला पाहिजे तेवढं ते वाढून घ्यायचं, सो देयर इज नो वेस्टेज. त्याच्यानंतर कधी कधी यू शुड इन्वॉल्व द चाइल्ड इन मेकिंग ऑफ द फूड. सिम्पल काहीतरी बनवणं आहे किंवा कधी भाजी आणायला पण देऊ शकतात त्यांना, किंवा टेबल सेट करणं, परत आवरणं, ह्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह केलं तर त्यांना फूड थोडं इंटरेस्टिंग वाटतं. सो दीज आर द मेन थिंग्स. आणि टीव्ही दाखवत किंवा मोबाईल दाखवत खायला देणं हे इतकं हल्ली कॉमन झालंय. आय कॅन अंडरस्टँड की बिझी लाईफ हे आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर पाहिजे, पण फूड जोपर्यंत बघत नाही, त्याचा वास घेत नाही, त्याला फील करत नाही, तोपर्यंत त्या बाळाला फूड लागणार पण नाही.
1: बरोबर.
0: सो द चाइल्ड हॅज टू लुक ॲट द फूड, स्मेल द फूड, ईट द फूड. सो ओनली देन इट विल बी अचीव्ड. आणि फायनली ओल्डर एज ग्रुपमध्ये हेल्दी स्नॅक्स टिफिन मध्ये देणं, आणि स्पेशली जे ऍडोलसेंट एज ग्रुप आहे त्यांना पण हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे जितकं होऊ शकेल तेवढं अवॉइड करायचं, आणि स्नॅक्स पण एक्स्ट्रा सॉल्टी स्नॅक्स अवॉइड करायचे, आणि प्रोटीन रिच फूड पाहिजे.
1: आता हल्ली स्कूल्समध्ये पण एक चार्ट दिला जातो की तुम्ही मंडेला हे द्या, ट्यूजडेला ते द्या, तर डज इट हेल्प?
0: सो अगेन त्याच्यामध्ये पण जर मोनोटनस झालं तर थोडस बोरिंग होतं ह्याचं. आणि कधी पण म्हणजे ना ऍक्च्युली आपलं सगळी ह्युमन टेंडन्सीज आहे, मुलांची नाही म्हणते, जर हे कर सांगितलं की मग ते करायला आवडत नाही, त्याच्यामुळे थोडीशी त्याच्यात जर फ्लेक्सिबिलिटी असेल किंवा देन इट इज गुड की बिकॉज दे वॉन्ट की ऑल काइंड ऑफ नरिशमेंट गोज टू द चाइल्ड. पण मग त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडी व्हरायटी पाहिजे, म्हणजे जर ठीक आहे पोळी भाजी पण चालेल, पराठा पण चालेल किंवा इडली पण चालेल, सो दॅट कॉम्बिनेशन वर्क्स.
1: आता थोडं आता सध्याच्या मुलांचे जे आजार आहेत त्याबद्दल बोलू. मला जो जास्ती प्रामुख्याने दिसतो तो ओबेसिटीचा, कारण खूप लहान मुलं आणि त्यांना काही ऍक्टिव्हिटीज नाही, फक्त स्कूलमध्ये काय ऍक्टिव्हिटी होईल ती, नाहीतर बाहेर खेळणं नाही, कारण आपल्याकडे आता मैदानं राहिलेली नाही आहे, त्यामुळे त्यांचं थोडं खेळणं कमी होतं किंवा एक्झर्शन कमी होतं, त्यामुळे ते ओबेसिटी वाढलेली आहे, किंवा ओबेसिटीची कारणं काय असू शकतात?
0: सो तुम्ही एकदम परफेक्टली सांगितलं तसं, ओबेसिटीची डेफिनेटली कारणं आहेत की खाली जाऊन खेळणं हे मुलांना आता खूपच रेअर झालं. इव्हन खाली जाऊन पण मुलं मी बघते मोबाईल घेऊन बसले, 4-5 मुलं याच्या भोवती आणि तिकडेच उभे असतात. सो मुलांना मोबाईल देणं हे थोडंसं रेस्ट्रिक्शन त्याचं स्ट्रॉंगली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळणं उन्हामध्ये खूप जास्ती प्रोटेक्टिव्ह न राहणं की बाबा ऊन लागलं तर काय, ऊन लागतच नाही आहे मुलांना. आणि व्हिटॅमिन डी उन्हातच असतं आणि आपलं पॉप्युलेशन इंडियाचं 80% व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी आहे. सो फॉर दॅट त्यांना उन्हात खेळणं, हा डेफिनेटली खूप हीट आहे की हीट स्ट्रोक, हायड्रेशन प्रॉपर पाहिजे, पाणी भरपूर त्यांना बरोबर द्यायला हवं, पण डेफिनेटली आउटसाईड प्ले. सो मी माझ्या पेशंट्सना युजली सांगते, जर ते म्हणाले की आमच्याकडे एवढी खाली खेळायला जागा नाहीये किंवा असं काय आहे, तर मग सांगते की आयदर सायकलिंग किंवा त्यांना कुठल्या तरी आठवड्यातून एकदा कुठेतरी पाठवा, क्रिकेट खेळायला पाठवा. जेव्हा माझ्याकडे येतात आया आणि सांगतात हा अभ्यास करत नाही, तेव्हा मी सांगते मग तुला काय करायला आवडतं, मग तो म्हणायला क्रिकेट किंवा हे त्याला करवा. कारण बरीच मुलांना, काही काही मुलांना कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात, म्हणजे त्यांना बॉडी जोपर्यंत त्यांची ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत त्यांचं ब्रेन पण ओपन अप होत नाही. सो दे हॅव टू, म्हणजे तुम्ही पण बघितलं असेल बरीच मुलांचा अभ्यास करण्याचा, जसे मी नेहमी बसून एका ठिकाणी अभ्यास करायचे, पण माझी बहीण शी इज अ चार्टर्ड अकाउंटंट, ती नेहमी फिरत फिरत फिरत फिरत अभ्यास करायची, मग थोडा ब्रेक घेऊन बाहेर फिरून यायची. सो त्यांना ती तशी फिजिकल नीड असते काही लोकांना. सो दे कॅनॉट सिट ॲट वन प्लेस, सो लेट देम हे. सो डेफिनेटली स्क्रीन कमी करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवणं, जंक फूड, म्हणजे मी युजली मुलांना ना, जी मोठी मुलं असतात ज्यांना सायन्स वगैरे सब्जेक्ट असतात, त्यांचा मी असं हात घेते आणि पेपरवरती पाच अशी बोटं काढते आणि त्यांना सांगते दिस इज कार्बोहायड्रेट, दिस इज प्रोटीन, दिस इज फायबर, दिस इज व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स आणि दिस इज फॅट्स, तर हा पाच आणि मध्ये हे जे आहे हे वॉटर आहे. आणि तू रोज प्रत्येक ह्याचे दोन दोन पदार्थ खायला पाहिजे. कशात कार्बोहायड्रेट का पाहिजे, एनर्जीसाठी. आणि युजली सगळ्यांच्या डाएटमध्ये इनफ कार्बोहायड्रेट्स असतं, कारण पोळी भाजी, सॉरी पोळी भात ब्रेड इडली सगळे लोक खातात. पण मेन प्रॉब्लेम केव्हा, प्रोटीन पण नॉन व्हेजिटेरियन लोक खातात केव्हा, ठीक आहे प्रोटीन डेफिशियन्सी कधी कधी राहते, पण व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स म्हणजे भाज्या आणि फळं खाणं हे खूप सांगावं लागतं. आणि बाकी मग नट्स मध्ये काय असतं, सनलाईट पण पाहिजे आणि फायबर रिच पाहिजे, म्हणजे तुमचं पोट साफ राहील, मग तुम्ही नीट खाल. बऱ्याच लोकांना ट्रीटमेंटमध्ये एकदा त्यांचं पोट साफ राहिलं की ते ईट ऑल्सो वेल आणि फायनली ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. सो ह्या प्रॉपर न्यूट्रिशन त्यांना, आणि स्पेशली जेव्हा ते प्युबर्टी एज ग्रुपमध्ये जात असतात मुलं, तेव्हा त्यांची एकदम ओबेसिटी वाढते, कारण त्यावेळेला त्यांची बॉडी हाईट वगैरे बऱ्यापैकी ऑलरेडी गेन केलेली असते, मग ते स्टॅग्नंट फॅट त्यांचं होत राहतं. तर त्यावेळेला दे हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस अबाउट वर्किंग आउटसाईड, म्हणजे प्लेईंग आउटसाईड आणि द फूड विच दे इट, की जंक फूड किंवा पॅकेज्ड फूड पूर्णपणे अवॉइड करायला पाहिजे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा अशी सुरू ठेवूया. प्रेक्षक, थँक्यू डॉक्टर सेगमेंटमध्ये आज आपण डॉक्टर मधुरा माळी बक्षी यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. वेलकम आफ्टर द शॉर्ट ब्रेक. यू आर लिसनिंग टू आचार्य 90 FM योर ओन रेडिओ अँड टुडे इन अ थँक्यू डॉक्टर सेगमेंट वी हॅव इन्व्हायटेड डॉक्टर मधुरा मणी बक्षी मॅम. मॅम, आपण आता चॅलेंजेस कडे वळू, कारण तुम्ही आधी स्वतः इतर डॉक्टर्स म्हणजे हॉस्पिटल्सला अटॅच होता, जसं की वाडिया किंवा हैदराबाद मध्ये. आता तुम्ही यू आर रनिंग युअर ओन क्लिनिक प्रकाश ज्योत आणि कुर्ल्यामध्ये सुद्धा, तर पर्सनल सेटअप करण्यासाठी तुम्हाला बरेच चॅलेंजेसना फेस करावे लागले असतील, कारण आपला क्लायंट बेस तयार करणं ओव्हर द इयर्स आणि तो कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये ठेवणं, कारण ती मुलं परत आपल्याकडे आली पाहिजे, हे सुद्धा एक टास्क आहे. तर स्वतःची प्रॅक्टिस चालू करताना तुम्हाला काय चॅलेंजेसना फेस करावं लागलं, आणि आता तुम्ही जर तुमचं स्पेशलायझेशन ऍज अ न्यूट्रिशनिस्ट आहे आणि शिवाय वॅक्सिनेशन सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड करता, तर ते सगळी थोडं आपण चॅलेंजेस विषयी बोलूया आता.
0: सो चॅलेंजेस, तर बेसिकली मी आय वुड लाईक टू से दॅट द लेटर आय, की आय पासून माझे काय काय चॅलेंजेस आहेत. सो एक इज पीडियाट्रिक इज अ ब्रांच वेअर देर इज इनॅबिलिटी टू एक्सप्रेस, मुलांना काय झालं ते एक्सप्रेस करता येत नाही, तेव्हा तुम्ही त्यांना डायग्नोस करा. पण ह्या चॅलेंज बद्दल आम्ही ट्रेंड होत, दॅट इज वाय वी आर पीडियाट्रिशियन, की मुलाला ताप आहे तेव्हा तो सुस्त आहे, मग परत ऍक्टिव्ह होते, मोस्ट लाईकली व्हायरल फिवर असेल, किंवा तो खूप रडतोय, सर्दी होती तर मोस्ट लाईकली इयर पेन असेल. सो दॅट वी आर रेडी फॉर. द चॅलेंजेस विच वी आर नॉट रेडी फॉर आर द वन्स विच आर युजली विच मॅटर. त्याच्यामध्ये एक आहे इंटरप्रिटेशन, म्हणजे बऱ्याचशा पेरेंट्स इंटरप्रिट करतात की माझ्या मुलांनी केळं खाल्लं म्हणून त्याला कफ जमला, 10 दिवसापूर्वी तो डोक्यावर पडला म्हणून त्याला ताप आला. ते त्याच्याबद्दल त्यांना काउन्सिलिंग करणं. दुसरं आहे इंटरफेरन्स बाय रिलेटिव्स किंवा कलीग्स किंवा हे की मेरे बच्चे ने स्कूल फ्रेंड मेरे बच्चे ने ये खाया उसको फायदा हुआ तुम भी ये ले लो किंवा हे औषध दे हे वॅक्सिन देऊ नको त्याने त्याला त्रास होईल. सो ह्या गोष्टींना त्यांना

0: समजवणं हा एक दुसरा चॅलेंज आहे. तिसरा म्हणजे इमपेशन्स. सो बऱ्याच वेळेला काय होतं ना, तुम्ही मगाशी मला म्हणाला जेव्हा मूल आजारी असतं तेव्हा, सो आय कॅन अंडरस्टँड की ऍज अ पेरेंट दे आर बॉदर्ड की माझा मुलगा ठीक का होत नाहीये. पण काही डिझिजेसचा कोर्स असतो आणि जेव्हा इम्पेशंट होतात पेरेंट्स तेव्हा यू आर डिमांडेड टू स्टार्ट विथ अन अँटीबायोटिक, डिमांडेड की ब्लड टेस्ट करा. इनफॅक्ट मला बऱ्याच वेळेला पेरेंट्स डिमांड की माझ्या बच्चूला ऍडमिट करा. सो ते जे कधी कधी देन यू स्टार्ट ट्रीटिंग द पेरेंट अँड नॉट द पेशंट. तर दॅट इज अ व्हेरी बिग चॅलेंज. अँड फायनली आत्ताच्या जमान्यामध्ये इंटरनेट, सो सोशल मीडिया रील्स बघून येतात लोक आणि त्याच्याप्रमाणे मग तेव्हा मला त्यांना काय सांगायचं की हे जे रील्स वगैरे असतात बऱ्याच वेळा त्यांना सायंटिफिक बॅकिंग नसते आणि दे आर मोर जनरलाइज्ड. आता तुम्हाला जो डॉक्टर बघतोय तो लहानपणापासून बघतोय, त्याला स्पेसिफिक ट्रीटमेंट तो देतोय, ते टेलरमेड फॉर युअर चाइल्ड आहे, ती ट्रीटमेंट फॉलो करा इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ जनरलाइज्ड व्ह्यू अबाउट थिंग्स. सो दिस इज माय बेसिक थिंग की डेफिनेटली आणि एकदा तो ट्रस्ट बिल्ड होत गेला पेशंट बरोबर की मग ते आपोआप आपला पेशंट बेस पण वाढतो. मग ते वर्ड ऑफ माउथ आहे किंवा हे आहे, त्याच्यामुळे इट इज वन्स वी बिल्ड दॅट ट्रस्ट विथ द पेरेंट्स देन ऑब्व्हियसली मग ती
1: मुलं पण तुमच्याकडे येतात.
0: बाकी दुसरं व्हॅक्सिनेशनचं तुम्ही खूप मला इम्पॉर्टंट सांगितलं, कारण हा एक खूप कन्सर्निंग टॉपिक आहे. व्हॅक्सिनेशन बाबतीत खूप डाऊट्स असतात. तर मी पेशंटला म्हणते की तुम्ही गाडीत जाता तेव्हा तुम्ही सीट बेल्ट घालता का? ते म्हणतात हो. किंवा आपण हेल्मेट घालतो, तर हे का घालतो आपण?
1: सेफ्टीसाठी.
0: तर व्हॅक्सिनेशनचं पण तेच काम आहे, सेफ्टी. म्हणजे आता सीट बेल्ट घातला म्हणजे काय मी कितीही रॅश चालवले तरी काही होणार नाही असं नाही. सो तसे 100% कुठलंही व्हॅक्सिन प्रोटेक्टिव्ह नाहीये. पण जसं एव्हिडन्स शोज की सीट बेल्ट किंवा हेल्मेट घातल्याने तुमचं इम्पॅक्ट ऑफ इंजुरी कमी होते, त्याचप्रमाणे व्हॅक्सिनेशन अराउंड 80-90%, जसं मी टायफॉइडचं व्हॅक्सिनेशन दिलं तर टायफॉइड होण्याचे चान्सेस नाही आहेत किंवा झालं तरी कमी ह्याच्या प्रमाणात होतील. आणि व्हॅक्सिन मध्ये कसं असतं, माझी मुलीला मी जेव्हा व्हॅक्सिन देते तेव्हा ती मला विचारते आई मला तू कशाला देतेस, तेव्हा मी ती फुटबॉल खेळते तर मी तिला म्हणाले की तू मंडे वेनसडे फ्रायडे फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जातेस, तुला डायरेक्ट जर मॅचला पाठवलं तर चालेल का?
1: बरं.
0: ती म्हणली नाही प्रॅक्टिसला लागणार. तर मी म्हटलं म्हणजे व्हॅक्सिन मध्ये आपण टेस्ट करतो, जे आपण फॉर एक्झाम्पल न्यूमोकोकल डिझीजचं व्हॅक्सिन देतोय तर त्याच कीटाणू आपण छोट्या प्रमाणात बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि वी मेक द बॉडी प्रॅक्टिस टू फाइट वेन दॅट मेन इन्फेक्शन कम्स इन. म्हणजे बॉडीला वॉर्म अप करतो, सो बॉडी ते ओळखेल की हे इन्फेक्शन मला माहिती आहे आणि मी हे हँडल करू शकतो. सो दिस इज वाय वी गिव्ह व्हॅक्सिनेशन. बरेच व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस आहेत, देर इज डिफ्थेरिया, टेटनस, पोलिओ, ह्या सगळ्या गोष्टी इव्हन बीएमसी मध्ये पण फ्री ऑफ चार्ज पण अवेलेबल आहेत. इन ऍडिशन काही आहेत जे अवेलेबल नसतात, तेही इम्पॉर्टंट आहेत पण ड्यू टू फायनान्शियल कन्स्टेंट अजून ते गव्हर्नमेंट सेटअप मध्ये अवेलेबल नाही आहे. पण डेफिनेटली दोज हू कॅन दे शुड बी गिव्हिंग व्हॅक्सिनेशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द चाइल्ड.
1: अच्छा, चालेल. आता फार आपण थिअरटिकल बोललोय, आता थोडं लाइटर नोट कडे देते तुम्हाला. म्हणजे अर्थात तुम्ही चांगला बॅलन्स साधलेला आहे, कारण तुम्ही एक पुस्तक सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे. तर पुस्तकाविषयी जाणून घ्यायचंय, कारण त्याचं पोएट्रीचं पुस्तक जे तुमचं आहे त्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे आणि ते आपल्या नारायण के आर नारायण यांच्याकडनं ते पब्लिश झालेलं आहे, रिफ्लेक्शन नावाचं. तर प्रॅक्टिस सांभाळून, घर सांभाळून, घर संसार सांभाळून तुम्ही पुस्तक लिहायची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
0: सो ऍक्च्युली मला लिहायची आवड होती आधीपासूनच आणि इनफॅक्ट मी विचार करत होते काही पीडियाट्रिक ओरिएंटेड लिहू. म्हणजे मला एक तर आधी माइलस्टोन्स बद्दल लिहित होते आणि ते अर्धवट राहिलं माझं. मग मी स्लीप इन चिल्ड्रन बद्दल एक बुक लिहित होते, तीही अर्धवट राहिली. आणि नंतर सडनली ऍक्च्युली मी जेव्हा लहान होते तेव्हा पोएट्री लिहायचे, फोर्थ फिफ्थ स्टँडर्ड मध्ये मी पोएट्रीज लिहायचे आणि मी नेहमी एका पेपरवर लिहायचे आणि कुठेतरी टाकून द्यायचे असं व्हायचं. मग मी जेव्हा 7वी-8वीत गेले तेव्हा एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होती आणि त्याच्यामध्ये मी माझी पोएट्रीची एंट्री सेंड केली. इट गॉट सिलेक्टेड आणि आय वॉज कॉल्ड इन दिल्ली आणि आय वॉज फेलिसिटेटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिस्टर के आर नारायणन. आणि देन आय वॉज एनकरेज. त्याच्यानंतर मी बऱ्याच कविता लिहिल्या पण मी कधीच ते नीट ठेवल्या नाही, ठेवल्याही नाही. पण माझी बहीण आहे तिने मला, मी जेव्हा 10वीत गेले तेव्हा तिने माझ्या काही 10 पोएट्रीजचं कलेक्ट केलं एकत्र आणि एक छोटंसं पुस्तक बनवून मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केलं. माझ्या बाबांनी त्याच्यात प्रिफेस लिहिली होती. सो ते मी अगदी छान तिने असं हँडमेड बुक बनवलं होतं, तर ते मी जपून ठेवलं होतं. मग झालं डॉक्टर झाले, हे झालं, मग पोएट्री गॉट लॉस अमिड प्रिस्क्रिप्शन्स. सो मग काहीच नाही केलं मी. नंतर लास्ट इयर सडनली माय डॉटर स्टार्टेड, ती थोडीशी इंटरेस्ट दाखवायला लागली पोएट्रीमध्ये, आणि मग ती मला म्हणाली मग तू का नाही लिहित वगैरे करत, मग मी अजून काही पोएट्रीज लिहिल्या, तर त्या जुन्या आणि आता नंतर लिहिलेल्या पोएट्रीजचं कंबाईंड मी नाव तेच ठेवलं, रिफ्लेक्शन्स अ सिरीज ऑफ सोल सर्चिंग पोएम्स. सो बेसिकली इंट्रोस्पेक्टिव्ह पोएम्स आहेत, त्या स्वतःला म्हणजे थॉट प्रोव्होकिंग पोएट्रीज आहेत, आणि मी ह्या वर्षी ती पब्लिश केली बुक रिफ्लेक्शन, आणि आता अमेझॉनवरती पण अवेलेबल आहे.
1: नक्की. आणि बिंग अ डॉक्टर यू मस्ट बी सर्विंग अ सोसायटी ऑल्सो थ्रू कॅम्पेनिंग ऑर कॅम्प्स घेणं, तर तुम्ही असं कॅम्प्समध्ये तुमचे मेडिकल कॅम्प्स तुम्ही घेता का, किंवा यू आर यू गोइंग असोसिएटेड विथ सम फॉर्म वगैरे असं काही आहे का?
0: सो मी रोटरी क्लब जो आहे, माझी आई मेंबर आहे रोटरी आणि इनरव्हील क्लबची आणि बहीण पण, सो त्यांच्या थ्रू इवन मी जेव्हा एमबीबीएस करत होते तेव्हा आम्ही विलेजेसमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प्स केले, त्याच्यात बरीच मुलं बघायचो. तेव्हा त्यावेळेला हेल्दी बेबी कॉम्पिटिशन पण असायची, तर ते आम्ही कंडक्ट करायचो. ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस कॅम्प्स कंडक्ट केले होते गावा रुरल एरियामध्ये जाऊन. मेडिकल अवेअरनेस टॉक्स मी बरेच दिले, स्कूल्समध्ये जाऊन पण दिलेले आहेत टॉक्स. आणि बाकी आता सोशल मीडिया आलेला आहे त्याच्यामुळे थ्रू इंस्टाग्राम पण माझी एक
1: सिरीज
0: मी सुरू केली आहे. तर बेसिकली टेड टॉक्स आपल्याला माहिती असतात, ते देतात लोक आणि आपण बरंच इन्फ्लुएन्स होतो. तर आय थॉट की व्हॉट इफ दीज टॉक्स मोठ्यांनी देण्यापेक्षा मुलांनी जर त्याच्याबद्दल बोललं तर सिम्पल लँग्वेजमध्ये, तर मग मुलांनाच त्याचा उपयोग होईल. सो ऑब्व्हियसली फर्स्ट आय आस्क माय डॉटर इफ शी वुड डू अबाउट हँड वॉशिंगचा इम्पॉर्टन्स. तिने एक टॉक केला आणि मग तो एवढा आवडला, मग माझ्या पेशंट्स वगैरे पण आता बरेच जण आम्ही सिरीज केले की इवन पेशंट्स पण काही काही मुलं आहेत, काही तिचे फ्रेंड्स आहेत, तर त्यांनी वेगवेगळा आता परवा मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम झाला तेव्हा तिच्या स्कूलच्या बऱ्याच मुलांनी एकत्र ते इट ओनली सेड टॉक, म्हणजे तुम्हाला काही होत असेल तर बोला.
1: ओके.
0: तर सो त्याच्याबद्दल एक टॉक केला. सो हे टेरिफिक टॉक म्हणून सिरीज आहे ज्याच्यात इट इज अ टॉक बाय द चिल्ड्रन फॉर द चिल्ड्रन अँड ऑफ द चिल्ड्रन. सो तसे वे ऑफ गिव्हिंग मेसेज टू पेशंट्स.
1: नक्कीच. आता मला वाटतं आपल्या पॉडकास्टची शेवट आपण तुमच्या छान छान कवितेने करूया अशी मी तुम्हाला विनंती करते.
0: सो आय थिंक ह्याच्यातली माझी जी एक
1: फेवरेट आहे ती,
0: सो ह्या कवितेचं नाव आहे द मिस्टीरियस जर्नी. ऑफ बिगॅन माय जर्नी ऑन वन फाईन डे, क्युरियसली येट हेझिटंटली I slowly traced my way. The path looked familiar, though profoundly unknown. The uncharted place had mystery deeply within soul. Fear gripped me and my mind was covered with frost. A step ahead and I was completely lost. In the uninhabited, unknown, untouched land, I felt abandoned with no help at hand. Me and myself, an isolated soul, I started enjoying my own company as the mystery unrolled. Nothing so beautiful my eyes witnessed, nothing to quench my thirst, but my heart was overwhelmed with joy, ready to burst. I felt happy that day wherever I went, so foolish that I saw nothing, but my heart was content. I wish to be there again, where there's lot to feel, nothing to see. Back to commence the mysterious journey, the journey within me.
1: Wow. So thank you doctor for coming here and joining us for this small program which is on Acharya 90 FM. So how you find it?
0: Very
1: coming
0: nice.
1: Here. Thank you,
0: Mara. Very nice. Thank you so much.
1: Thank you. So today in our thank you doctor segment we had Dr. Madhura Mari Bakshi, which is she is a experienced consultant pediatrician and newborn specialist with over 15 years of dedicated experience. So we will be coming up with new series with ma'am, so please be connected, we stay tuned to Acharya 90 FM. Myself RJ Tejasvi taking your leave. Thank you.
0: Thank you. Thank you.

मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिडले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात, नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकेल, परंतु मी मात्र भित्री भागूबाई. ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम पोहायला शिक, ती लहान लहान मुलेही पोहतात आणि तुला रे कसली भीती, तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बान कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला, मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहायस पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू भास्कर बन्या बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणली आहे. बन्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो, मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम कुठे बाहेर गेला की काय, असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला, कोठे लपून तर नाही ना बसला, आम्ही वर पाहू का श्यामची आई. आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशी सारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपूनच जा हो, तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कणग्याआड मी मांजरांसारखा बसून लपून बसलो होतो. नाही रे इथे, तो का इथे लपून बसेल अडचणीत, एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागाहून, दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला,
अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच आहे तो. सारे पाहू लागले. श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा, मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठी मागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगला 2-4 वेळा उडवारी याला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले. जातो मी, जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते, परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हं, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आत डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मला मिठी मारू देईना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो पण. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच.
माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली, आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुळी भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली, मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो, इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा, सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस, मी रडवेला होऊन म्हटले. हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत, विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत, ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस, ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरे. आईचे डोळे भरून आले होते, ती तशीच उठली, तिच्याने भात गिळवे ना, ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये, श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ, आज निजू नको हो. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आचार्य.

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अनुराधा काळे रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे. रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी

एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्या जवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती. घरातील निकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे दावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू. गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगजीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जन मानस रंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणी वरा, भीमा तीरी तीरवासी विहारा, जगद्वंद्या जगदुद्धारा, पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येतात आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो. मराठी पाचवीत मी होतो. वय 11 वर्षांचे होते नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती, निर्जळी एकादशी मी करायचो. परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा. कथा सारामृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल मग तो उठे नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30 सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो. परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना, काय शिंची काटी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे.
त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात, अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडा ओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली, आई हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस रे? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला, श्याम देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडदिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव उळतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का? हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणि, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम म्हणून बसू नये. वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडा ओरड वाजवणे हेच आवडते? श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल. भिकूजा तू हे नाही हो गलका करणार, असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वाद सुरू झाला. मोठे आले दुढाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात. आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरे ना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यात काय आहे? श्याम तू मित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रे पण कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल. जा तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातला दिवा विसेल. परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊलटा. तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजा राम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते.
तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन आम्ही आपल्या समोर करत आहोत। आज मी चित्रा आचार्य आपल्या समोर पत्रावळ ही कथा सादर करते। पत्रावळ। कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवायची पद्धत आहे। साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते। ताताने ती कढई लावा व ती पोटात दवडा घाण सारी। माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडते। बायकांना सुद्धा त्रास कमी। ताटे घासावयास नको की काही नको। वडील सकाळी शेतावर जावायचे। इकडे तिकडे फिरून काम धाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असे। येताना फुले पत्रावळीसाठी पाने कुण्या कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे ते घरी घेऊन यायचे। मग संध्या स्नान पूजा करावयास बसत आणि आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावायला बसत असो। ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण। मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे। द्रोण तर अगदी साधत नसे। आमच्या कोकणातला एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा। म्हणजे पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तोच जावई शहाणा असलाच पाहिजे। घरातील मंडळी पत्रावळी लावत बसत आणि कधी कधी प्रत्येकाने 5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकली व प्रत्येकास पाने वाटून दिली। नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात। वडाची पाने, पळसाची पाने, कुडाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात। श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोळी मुद्दामून लावतात। चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत घेतात। कोकणात पत्रावळीस धार्मिक असे सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे। झाडांची व त्यांच्या पानांची केवढीही थोरली। श्याम, तू पत्रावळ लावायशी नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही। आईने मला बजावले। मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी ही रागानेच म्हटले। माझी बहीण माहेरी आलेली होती। ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते, कठीण आहे का त्यात काही? नको, मला नको तू शिकवायला, जा। मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले। माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे। माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते। आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते। त्यांची तर आख्यायिकाच झाली होती। जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचित जावायचे। चांगलेच पान पाहिजे हे इथे बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनातच येत असत। कसेही पान असो राम भटजीच्या पत्रावळीत त्याला स्थान आहे। कुणाकडे लग्न मुंजी असली, प्रयोजन वगैरे असेल की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमा व्हायची व पत्रावळी लावत बसायची। गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करायची। अलीकडे ही पद्धत जात चालली आहे। अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले। परंतु मी पडलो हट्टी। मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही। मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही। ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते। माझी पत्रावळ नाही। सारी जण हसू लागली होती।

चल रे चल रे जेवा वयास, मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजा वयास। उठ चल, लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवा वयास। तीन पानांच्या पत्रावळीस ठिकोळे म्हणतात, पानांच्या पत्रावळीस चार पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात। पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत बसू, एकच पान पुरे होत असे। वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात। माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडतच नसे, चांगली मोठी गोलदार आवडत असे। रानात भरपूर पाने असतात, त्यात कसली काटकसरता करायची। विस्तीर्ण पानम भोजनम, जेवा वयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणतात। अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो। सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती। दोन दिवस ती आली होती, तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही। मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले। अक्काने माझ्या हातात पान दिले, हे आता खाली आधाराला लाव असे ती म्हणाले। मी एका हाताने चोय घेतली व टाका लावला, परंतु चोय फार लोचट होती, टाका तुटे ना। श्याम, ही दुसरी चोय घे, ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जोडीतून काढून दिली। तसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले। ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हणाले। हातपाय धुवून आलास का पण, आईने विचारले। हो, केव्हाच धुतले हातपाय, मी काही घाणेरडा नाही, मी म्हटले। घाणेरडा नाही पण तू सुसूत करतो आहेस, नाक शिंगरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली। मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो। पोटभर जेव उभी सट्ट करतोस, शेजारचा वासू एवढा असा आहे पण छान लावतो कशी पत्रावळ, आई बोलत होती। मी रागाने भराभरा जेवत होतो, पत्रावळ कशी तरी लावलेली होती, तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला। मी घाबरलो, शेवटी निघाला एकदाचा, टाके घशात जातात म्हणून म्हणतो पत्रावळ तू लाव, मला लावायला येत नाही, तरी म्हणे लाव, मी रागाने म्हटले। आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित। जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाही तोपर्यंत तुझी पत्रावळ तुलाच ठेवण्यात येईल, आई म्हणाले। मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला। अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो। काही पानांना दुमड घालावायची असते, ज्याला आपल्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्या जाऊन शिकलेच पाहिजे, त्यात गर्व कसला। प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे, जे जे करी ते उत्कृष्ट करी असे माणसाचे ध्येय असावे। पत्रावळ लावणे असो व ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो व शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता। ते धुणी दांडीवर वाळत घाले तर कशी खाली सारखी घाली, टोकाला टोक मिळालेले। आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते, ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करे। ते इतकी छान धुणी वाळत घाले की पहात बसावे। माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपे, त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपे, हाताने धार धरून शिंपे, परंतु ते काळजी घेत। प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे। माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवली, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली। आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडते, जर ती नीट असेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा। पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही याच्यावर जेवू नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, पटीतून अन्न खाली जाणार नाही। मी चांगली पत्रावळ लावायला शिकले। एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दामून वडिलांसाठी मांडली। वडिलांनी विचारले, चंद्रे तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही ती श्यामनी लावली आहे। वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेव्हा वयास घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला। मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस, भाऊ आता चांगली येते की नाही मला, आता काय सुंदरच लावता येते। पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे। विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लागीत बसलो, शेवटी साधला। मी तुम्हास जेवण झाल्यावर दाखवी, मी सांगितले। माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा खुशारून गेलो होतो। जेवण झाल्यावर मी दोन वडिलांना दाखविला, चांगला आहे परंतु इथे चुकला, समोरासमोरचे कोपरे जरा दुमडीचे हवे असे म्हणून त्यांनी सुधारून दिला। मी तो सुधारलेला द्रोण आईला देऊन दाखवला।

आता कोण राजे भरेल, उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतो. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात पात्र हवे, चंद्रे त्याला जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने पडताळून एक जर्दाळू मला दिला, किती गोड लागला तो. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मात कर्मातच आनंद आहे. श्यामची आई या पुस्तकातील ही पत्रावळ कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता मी चित्रा आचार्य तुमची रजा घेते. तुम्ही ऐकतच रहा आचार्य 90 FM.

90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करीत आहोत. आज मी दीपा अध्ये स्वाभिमान रक्षण ही कथा सादर करीत आहे. स्वाभिमान रक्षण, जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते. दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला उत्पन्न नसते आणि वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे. इतर देशातही उपाध्याय आहे, इतर धर्मातही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो. आपल्याकडे समाजात ब्राह्मणाला दे, श्यामने आरंभ केले. आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंती वाघनिश्चय जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधू घरचा एक उपाध्याय आहे आणि वराघरचा एक उपाध्याय, असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपभर हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्याने चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देतो. जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जातात तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींजवळ बसलेली असली तर हे शिक्षण त्यांना आपोआपच मिळते. अरे आपण नाही हो हात पुढे करावयाचा वगैरे ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरलेला नाही. पैशासाठी आपण हापापलेलो आहोत. फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झालेली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात तर श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन उडताना मी पाहिले. श्रीमंत सुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुले सुद्धा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्र्याचा आणि दास्याचा हा परिणाम आहे. मी लग्नाला गेलो आणि मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीचे आम्ही मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले की खोड्या करता येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशेत खडे टाक, कोणाला हळू चिमटा घे, असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले, मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते दोन आणे घेऊन घरी आलो आणि मोठ्या हर्षाने आईजवळ द्यायला गेलो. जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते. 12-12 वर्ष मंत्र शिकतात, ते विधी करतात, तर त्यांना घेऊ दे. मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमाने मोबदला घ्यावा, तरच ते शोभून दिसते. आईने विचारले, कुठले रे पैसे? मी म्हटले, शेवंती वाङ्मय निश्चयाचे लग्नात मिळाले. आई एकदम ओसाळली, तिचे तोंड लाल झाले. आम्ही गरीब जण होतो. आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो म्हणून क्यू येऊन भिक्षुकाने मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपणहूनच त्या मुलाला म्हणतात, वेड्या तू का हात पुढे करावायचा? तू तर त्या डोंगऱ्यांकडचा ना. माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही? त्यांना आमची क्यू आली. जगात दुसऱ्याने आपली क्यू करावी याहून करुणास्पद आणि दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले. ती बोले ना, शून्य दृष्टीने पाहत राहिले. आई घे ना ग पैसे, मी काही चोरून नाही हो आणले. मी काकुळतीस येऊन म्हटले. आई म्हणाली, श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही. आपण दुसऱ्याला द्यावे. भटजी वेद शिकवतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते. ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न. मी म्हटले, आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा का घ्यावी? सावकारी करतात, शेतीबेती आहे, हे असले कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोर गरिबांना देऊन टाकले. घरी मुले शिकावयास ठेवी. त्या पांडव प्रतापात नाही का? नळराजाने ब्राह्मणांना खूप धन दिले, ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले. ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत. आपण ग्रहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये.
तू पुन्हा पुढे हात करू नको. रोहिदास पाणपोईचंही पाणी प्यायला नाही, रस्त्याने जगात द्यावे, जगापासून घेऊ नये. आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून कळी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण बिंदे होतो. आपण दीनवाणे होत असतो, दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दीनवाणे जगणे हे पापच आहे. ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंदे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते. आई बापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंदेपणा कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूवर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या 13 वर्षे वयाच्या मुलाला मजुरीने काम करायला पाठवले होते. धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूवर होते. परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पडून गेला. हूवर साहेबांना वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा गेला. स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घडू नये आणि कोणी श्रम केल्याशिवाय त्याला घडूही नाही. तुका म्हणे घेतो तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोचणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो. ज्याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे, लाकडे फोडून घ्यावी, कपडे धुवून घ्या, जमीन खणून घ्या, काहीतरी काम करून घ्या, त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगहीनास पोचण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन शास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील आंतरबाह्य परिवर्तन पहावयास तो गेला. मधुरांना वाटण्यासाठी म्हणून त्यांनी झरण्या म्हणजे फाउंटन पेने, चॉकलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मधुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे झाला नाही, कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवा. दुसऱ्याने दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंदेपणा आणि परावलंबन यांचा उदय व्हायचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढीही विचार क्रांती. ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन, केवढे ते, केवढी श्रमाची पूजा. श्रमात आत्मोद्धार आहे, फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदेव. घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच. श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बाणगुळे आहेत. उन्हातानात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वहाणा बांधणारा चांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज संवर्धक, समाज रक्षक, समाज पोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर जगते. बाकीची भिकेला लागते. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवले, मिंदेपणा म्हणजे मरण हे शिकवले, दुसऱ्याचे घेऊ नकोस, दुसऱ्याला दे हे शिकवले. श्यामची आई पुस्तक.
पुस्तकातील स्वाभिमान रक्षणी कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी दीपा दे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM वर ओन रेडिओ.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अळणी भाजी सादर करत आहे। अळणी भाजी। राजा व राम नदीवर गेले होते। एका शिलाखंडावर दोघे बसले होते। राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही। येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारं पाहून किती आनंद होतो, परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा। श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात। राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही। ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते। राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो। अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही। आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत। सगळ्याच रुपयात शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही, त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो। राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू असशील? राजा निचल, सांग ना, मी नाही असणार। कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही। राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील। श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे। या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही। कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो। राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालू होते, तोच घंटा झाली, घंटे प्रार्थनेची घंटा। दोघे मित्र आश्रमात जायला निघाले। श्याम राजाची वाट पाहत होता। राजा व राम दोघे येताना त्याला दिसले। आज मला नाही रे हाक मारलीत, अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले, दिवसभर इतर कामे असतात, थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले। राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते। विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस। सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते। शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते। राजा म्हणाला, इतक्यात दुसरी घंटा झाली, सगळे प्रार्थनेला बसले। प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली। मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही। कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते। कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे। माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्ध करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत। मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही।
त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली ते रागवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एका दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई भाऊ आले, भाऊ आले, भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थाणीत ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तुझ्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. परंतु त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळे आळी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दणका. जणू आस्वाद व्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाही रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही हा,

इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला, कशाला शिकवता? वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं हो, तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते, याला फणसाची भाजी आवडते, हो ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन हो, जून मिळाला तर उकड खरेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चालती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते, तू भाजी आणली, मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही, तुम्ही कोणी बोलले नाही. श्याम, सांगावं की नाही रे, आणि कशी रे भाजी खाल्लीत? मी म्हटलं, भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्ही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांना, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आलेलं हवं होतं, परंतु आता काय बोलून, आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी, तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत, इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का? अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम और आणि समाधान यावर उभारलेली आहे, त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. श्यामच्या पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री भिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन आम्ही करीत आहोत. आज मी धृती अवधूत पुरंदरे उदार पितृहृदय हे सादर करीत आहे. आमच्या घरात त्यावेळी गाय व्हायली होती. गायीच्या दुधाचा खरवस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खरवस फार आवडत असे. मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मिळे. श्यामला खरवस पाठविला असता कोणी येणारे जाणारे असते तर? आई वडिलांना म्हणाले. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खरवस आवड श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईल. परंतु कशात देशील? त्या शेराच्या भांड्यात करून दे. ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे, आई म्हणे. आईने सुंदर खरवस तयार केले. खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उडून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडे होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला पार खालपासून फांद्या होत्या. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूर पारंब्यांचा खेळ आंब्याच्या झाडावरून मुले खेळत असतात. जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती. कोणी झाडावर बसून गात होती. कोणी फांदीवर बसून झोके घेत होती. कोणी खेळत होती. कोणी झाडाखाली रेलली होती. कोणी वाचित होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावित होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिम्न वगैरे येत होते. शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभरा करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साती यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असते. ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस. तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावित असते. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यातच काही मुले श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आहे. त्यातील एक जण मला म्हणाला, श्याम अरे, कोणीतरी तुला शोधत आहे. आमचा श्याम कुठे आहे अशी चौकशी करत आहे. इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन थेपलेही. मी विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसा तरी गभाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्व कळू लागले नव्हते तरी झप्प पोशाखाचे कळू लागले होते. सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही. मी अंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिदृष्टी मी घेऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूप रंगात भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवित नाही, ते शिक्षण नाही। शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञान मंदिर वाटले पाहिजे। या सर्व बाह्य आकारांच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे। ते जोपर्यंत होत नाही अंतधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे। हृदयाचा विकास ही एक अति महत्त्वाची जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे। सहा कोस वडील चालून आले का आले? तो खरवस, ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी। किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंद रूपच वाटत होते। खरे प्रेम तेच ज्याला आनंद, कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात। हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते। आज मी माझ्या आई बाबांच्या त्या प्रेमातही दोष पाहिला। त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीब गरीबाच्या मुलाला खरवस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुले श्यामचीच रूपे त्यांना का नाही वाटली? अमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही। मनुष्य हळूहळू वाढत जातो। आसक्तीमुळे जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो। माझे आई बाप मला अपरंपार प्रेम पाजित होते, म्हणून थोडेसे प्रेम मलाही आज देता येत आहे। माझ्यामध्ये प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते। त्या बीजाचा हा अंकुर आहे। मला नकळत, त्यांनाही नकळत, माझे आई बाप माझ्या जीवनात, माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होती। म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे। ओसाड नाही, वृक्ष भगभगीत नाही, मुले हसते। ते काय रे तुझे वडील, काय फेटा बांधला आहे, काय तो कोट? मुले मला हसती, ते का तुझे वडील, काय फेटा बांधला आहे, काय तो कोट, असे म्हणून चिडवतील याचे मला वाईट वाटत होते। वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हते, मला काळजी होती, माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो। आपण सर्वजण अहमवेद असतो। आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही, आपण सारे एक वेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे अहम। सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो। आपला मान, आपले सुख, आपली आद्यता, आपली अब्रू, सारे आपलेच। आपणास म्हणून मोठे होता येत नाही। जो स्वतःस विसरू शकत नाही तो काय प्रेम करतो? वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खरवस पाठविला आहे, तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे, तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या। त्यांनी खरवसाची बोगणी मजजवळ दिली। इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होते। मी शरमलो होतो। माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलास, लाजायला काय झाले? या रे मुलांनो, तुम्हीही घ्या। श्यामला एकट्याने खावयाला लाज वाटत असे, एकट्याने नाही तरी नयेच खाऊ, चार चौघांना द्यावे। इतर मुले निघून गेली, माझे मित्र फक्त राहिले। एक दीप मित्र पुढे आले, त्याने भांड्याचे फडके सोडले। ये रे श्याम, फडसा पाडू, असे तो म्हणाला। आम्ही सारे खरवसावर घसरलो. माझे वडील बाजूला जरा पडले होते, ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. आम्ही देत होतो तर ते म्हणाले, तुम्हीच खा, मुलांनीच खाण्यात गंमत आहे. आम्ही सारा खरवस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घणघण घंटी झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला रे खाऊन, आण ते भांडे, मी नदीवर बसून येईन. ते भांडे मी तसेच त्यांच्या जवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हो, प्रकृतीस जग, गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे, असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती. अशा प्रेमळ आई बापांचा मी कृतज्ञ मुलगा आहे, असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुखरुख लागून राहिली होती. सहा कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई, या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम दिले, तर त्यानेच थोडे अनऋणी होता येईल नाही. श्यामची आई पुस्तकातील उदार पितृहृदय ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी धृती.
1: नमस्कार. आचार्य 90 FM वर मी RJ सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नव संजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं, कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात. देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नव पालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सर

0: सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.
1: मंगल मंगल दिस आला या, मंगल मंगल मन झालं.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहे. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फाल्गुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महाराज आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगासतारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगासतारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, उसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आता आपण वर्णन केलं गदिमांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या सादेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणी न होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात, गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्र वासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्रसुखद असा

हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे. काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो, वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक. हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात. त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये तर तो अधिक व्यापक आहे. ज्ञानीपुरुष सद्गुरू यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो. ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. अर्थात वसंत तेथे वने, वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय. मथितार्थ जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मथितार्थ. हा निसर्ग हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात. शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया. या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला, आला आला वसंत ऋतू आला. जसं भावगीत भक्तिगीत आहेत तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे. यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते. शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गुंजत भवरा, उनके संग करत रंगरलिया, यही बसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा. ही मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्ष्याचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेश जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या. आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्या स्वागताला तयार राहा. एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो. वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही. एकूणच काय,

तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे. आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं. आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते. पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: सारेगामा कारवा, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: सा सारेगामाचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानेकाचा. नमस्कार, आजचा आपला एपिसोड असणार आहे प्रेमाविषयीचा, अर्थात रोमॅन्टिक गाण्यांचा. आणि तो काळच वेगळा होता असंही म्हणायचा. मेसेजेस आणि स्माइलीज मधून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा नजरेतून त्या व्यक्त केल्या जायच्या. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों असं म्हणण्यापेक्षा अव्यक्तातून व्यक्त होण्याचा. किसी डिस्को में जाए किंवा चल ना डेटवर जाऊ असं न म्हणता एखादं गुलाबाचं फूल देऊन किंवा कविता लिहून व्यक्त होण्याचा. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एकापेक्षा एक सरस प्रेमावर बेतलेले उत्तम कथानकांचे, आशयाचे, वेगवेगळ्या विषयांचे आणि प्रगल्भ सिनेमे बनले गेले. आणि म्हणूनच सिनेमांचा हा काळ आपण सुवर्ण काळ म्हणून ओळखतो. आज अशाच उत्तमोत्तम सिनेमातली प्रेमाविषयी बोलणारी, प्रेम करायला शिकवणारी आणि आजही आपल्याला प्रेमात पाडणारी गाणी कारवा क्लासिक्स मराठी मधून येत आहेत तुमच्या भेटीला. पहिलंच गाणं आहे, मी रात टाकली मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली. नाधो महानोरांचे हे अप्रतिम शब्द, लताबाईंचा दैवी आवाज, हृदयनाथ मंगेशकरांचं धुंद करणारं संगीत आणि याबरोबरीनं आपल्याला आठवतेच ती नाग्यासाठी वेडी झालेली आणि त्याच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारी, बेभान होणारी चिंधी, अर्थात स्मिता पाटील यांची भूमिका. गोनी दांडेकर यांच्या जैत्रेजैत कादंबरीतल्या नाग्या आणि चिंधी या पात्रांनी प्रेमाची एक वेगळीच व्याख्या आपल्यासमोर मांडली.

तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्यांचा, उगा लाजण्याचा किती हा बहाणा, शब्दरूप आले मुक्या भावनांना. धाकटी बहीण या सिनेमातलं जगदीश खेबुडकर यांच्या गीतानं धुंद करणारं, सुधीर फडके यांच्या संगीतानं मुक्या भावना जागवणारं, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजांनी खरोखर कान तृप्त करणारं हे गाणं आपण आताच ऐकलं. कमीत कमी शब्दांमध्ये प्रेयसीचं किती सुंदर वर्णन करता येऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी या गाण्यातून दिलंय. उगाचच शब्दबंबाळ आणि जड शब्दप्रयोग न करता साधे सोपे शब्द ज्याचा गाभार्थ खूप मोठा. मराठीच्या खऱ्या अर्थाने कक्ष रुंदावणाऱ्या सिनेमांचा काळ तो हाच होता. आणि ज्या जोडीनं, आणि आता मी बोलणार आहे ते म्हणजे अर्थात ज्या जोडीनं मराठी सिनेमाला खऱ्या अर्थानं प्रेमपट बहाल केले

मध्ये निगेटिव्ह रोल आहे, पण सीमा देव यांना निगेटिव्ह रोल मध्ये बघणं अनेक मराठी रसिक प्रेक्षकांना काही फारसं रुचलं नव्हतं. पण या सिनेमाच्या विषयाला, कथानकाला आणि यातल्या गीतांना लोकांनी इतकी पसंती दिली की हे काय, आजही आपण ती ऐकतोय.

कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.

आरवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आत्ताच जे आपण गाणं ऐकलं ते होतं आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमातलं. हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर हे गाणं सिनेमाच्या त्या ठिकाणी येतं जेव्हा कांचन ही काशीनाथ घाणेकरांच्या आपल्या वयाहून दुप्पट असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडते. सिनेमातलं हे गाणं अत्यंत निरागसपणे चित्रित केलं गेलंय. या गोष्टीला भडक न बनवता, कसलाही थिल्लरपणा न करता, अत्यंत सटल आणि विषयाची प्रगल्भता न सोडता हे गाणं आपल्याला सिनेमात भेटतं. हे गाणं जरी नवं असलं तरीही जुन्या काळाला अत्यंत चपखल बसणार आहे. जे जसं आहे ते तसं मांडायला खूप धाडस लागतं आणि ते दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यानं दाखवलंय यासाठी त्याचं खूप कौतुक. त्यामुळे आपण जे म्हणतो की कृष्णधवल पासूनचा जो सुवर्णकाळ आहे मराठी सिनेमांचा, तो सुवर्णकाळ पुन्हा एकदा आपण अनुभवतोय कारण नवे प्रयोग होताना आपल्याला सध्या दिसत आहेत. नव्या प्रयोगांबद्दल आपण बोलतोय तर पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी मराठीमध्ये केलेला एक वेगळा प्रयोग होता, तो म्हणजे एका मराठी सिनेमासाठी प्रादेशिक भाषेतलं गाणं त्यांनी संगीतबद्ध केलं. 1985 साली प्रदर्शित झालेली महानंदा ही फिल्म आणि यातलं माझं आवडतं कोकणी भाषेतलं गाणं ते म्हणजे माझे राणी माझे मोगा. एकतर कोकणी भाषेतच इतका गोडवा आहे आणि त्यात लता दिदी आणि सुरेश वाडकरांनी हे गायलंय आणि या गाण्याच्या कवयित्री आहेत शांता शेळके, त्यामुळे या साऱ्याला दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. हा सिनेमा सुद्धा लेखक जयवंत दळवी यांच्या महानंदा या कादंबरीवर आधारित आहे आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे. त्यामुळे जेव्हा साहित्याला संगीताची जोड मिळते तेव्हा ही अशी उत्कृष्ट दर्जेदार कलाकृती निर्माण होते याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. कारवा क्लासिक्स मराठीमधून येत आहे हे गाणं तुमच्या भेटीला.

वा, मोहित्यांची मंजुळा या सिनेमातलं हे सुपर डुपर हिट गाणं. आणि हे गाणं खरोखरच मनाचा पिसारा फुलवणार आहे, नाही का? जेव्हा केव्हा आपण हे गाणं ऐकतो तेव्हा प्रसन्न व्हायला होतं. मोरपीस हे आपण कायमच आपल्या अशा भयांमध्ये, पुस्तकांमध्ये जपून ठेवलेलं असतं. काळानुसार, वयानुसार त्याचे संदर्भ मात्र बदलत जातात. आणि जेव्हा जेव्हा हे मोरपीस आपल्याला सापडतं तेव्हा तेव्हा जुन्या आठवणींमध्ये रमायला होतं, असाच अनुभव आपल्याला ही गाणी देतात. पूर्वीचे सारेच सिनेमे हे वास्तववादी असायचे. प्रेक्षकांची नाळही सामाजिक आशयाच्या विषयांशी घट्ट बांधलेली होती. सामान्य माणसाचा जगण्याचा केंद्रबिंदू हा गावातला होता, त्यामुळे कथानक, गाणी ही त्या धाटणीची होती. आणि अर्थात रोमॅन्सही. कारवा क्लासिक्स मराठी मधून पुढचं गाणं येतं तुमच्या भेटीला, जे आहे बन्या बापू सिनेमातलं. हे गाणं तर सुपरहिट आहे. जे ठसकेबाज गाणं आहे, प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी. बाळ कर्वे यांनी 10 ते 15 मराठी सिनेमे केले, मात्र या सिनेमात ते चक्क हिरोईन बरोबर बागेत फिरताना, गाणे म्हणताना, बागडताना दिसतायत. सरला येवलेकर ही त्यांची या सिनेमामध्ये नायिका होती. या सिनेमाची गाणी इतकी चालली की हा सिनेमा बेळगावमध्ये सलग 19 आठवडे चालला. आणि बेळगावमध्ये मराठी सिनेमानं केलेला हा विक्रम आहे. मराठी भावगीतातील अनेक एव्हरग्रीन हिट्स दिलेले गीतकार कवी डॉक्टर मुरलीधर गोडे यांचे हे शब्द आहेत. तेव्हा चला अनुभवूयात हा अनोखा रोमॅन्स या गाण्यामधून.

0: आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा.
1: एक लाजरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाजरन साजरा मुखडा.

0: हाय
1: हाय
0: हाय
1: एकला जरांचा जरा मुखडा, नक्कीच तुमचा मुखडा आता खुल्ला असणार आहे. मराठी सिनेमांचं एक युग ग्रामीण महाराष्ट्र आणि तमाशापटांनी गाजवलं. चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या सिनेमातलं हे गाणं माहीत नाहीये असं आपल्याला शोधूनही सापडणार नाही. थेबुडकरांच्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकरांनी काय ठसक्यात गायलंय की आता कुणीही आता आपल्याला का असं विचारलं तर बघत्यात असं उत्तर येणं साहजिक आहे. सध्याच्या मुलींना लाजता येतं का असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आणि अर्थात काळ खूप बदललाय. त्या काळी प्रेम व्यक्त करण्याची पत्र पाठवणं सोडून फारशी काही साधनं पर्याय उपलब्धच नव्हते. त्यामुळे मग नजरेतूनच बोलणं, जेव्हा भेट होईल तेव्हा मन मोकळं करणं, एकमेकांवर कविता लिहिणं आणि पुन्हा भेटेपर्यंत असणारी ओढ, मनाची धडधड अनुभवणं हे सगळं ज्या ज्या लोकांनी त्या त्या वेळी त्यांच्या आयुष्यात अनुभवलंय ते विलक्षण असणार आहे. पुढचं गाणं येतं तुमच्या भेटीला भिंगरी सिनेमातलं, सजणी ग भुललो मी काय जादू झाली, बघून तुला जीव माझा होई वर खाली. कुणाला तरी बघून सध्या तुमची अशी अवस्था होत असेल तर मग हे गाणं तुमच्यासाठी.

मराठी पडद्याच्या आश्रय विषय आणि दर्जेदार सिनेविषयांच्या इतिहासाची आपण जर का उजळणी करायला बसलो तर त्यामध्ये या गाण्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आजचा आपला कारवा क्लासिक्सचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडणाऱ्या आणि खुपणाऱ्या गोष्टी लिहिण्यासाठी कमेंट सेक्शन आहेच. पुन्हा भेटूयात नव्या भागात, पण त्याआधी काही सांगायचं आणि सुचवायचं असेल तर sarigama_sanika हे आहे माझं इंस्टाग्राम हँडल आणि मी फेसबुकवरती सुद्धा आहे, त्यामुळे जरूर मेसेज करा. आणि हो, सारेगमा मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता जानकी या सिनेमातलं गाणं तुमच्या भेटीला येतं. तुम्हाला आचल सिनेमा आठवतो का? अशोक कुमार आणि निरुपा रॉय यांची ही गाजलेली जोडी होती आणि सी रामचंद्र यांचं म्युझिक होतं. हा सिनेमा आणि यातली गाणी सुद्धा बरीच गाजली आणि पुढे आचलच्या कथेवरूनच जानकी या मराठी सिनेमाची निर्मिती झाली. हा सिनेमा कितपत लोकांच्या लक्षात आहे माहिती नाही, मात्र यातली गाणी लता दिदींनी गायलेलं विसरू नको श्रीरामा मला हे गाणं अजरामर झालं. आणि याचबरोबर की घुंगरू तुटले रे, झुलतोबाई रास झुला ह्या गीतांचंही गारूड आजही मराठी रसिकांच्या मनावर कायम आहे. सुधीर मोघेंचे शब्द, पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लता दिदींचा हा आवाज आणि आपल्या आयुष्यातल्या श्रीरामासाठी हे गाणं.

0: सुन गागर बुल बुल बोलू
1: गुल
0: बुल बुल
1: गुल गुल
0: बुल बुल
1: गुल गुल
0: बुल बुल
1: गुल
0: गुल
2: आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.

0: तिथे. मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहितीये ना, सायन्स कधी खोट नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनच राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

cara.

I'm

your voice. I am singing song. Soup song. Flood song.